पंडित भीमसेन जोशी यांनी गायलेली संत रामदास स्वामींची रचना आत्ताच आपण ऐकली. संगीतकार होते राम फाटक. भावधारा कार्यक्रम श्रोते हो आत्ताच आपण ऐकलात. काही क्षणांतच अस्मिता वाहिनीवरील पहिली प्रसारण सभा आपण ऐकू शकता.

सुप्रभात श्रोते हो, प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. आज रविवार, भारतीय सौर दिनांक 21 आषाढ, शके 1948, 12 जुलै 2026. पहाटेचे 5:55 आणि 55 सेकंद झाली आहेत. आजची आमची पहिली प्रसारण सभा आता सुरू होत आहे. या सभेत आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत. सुरुवात करूया मंगल ध्वनीनं.

वैभवी शेळटे यांच्या आवाजात महर्षी व्यास विरचित श्री नवग्रह स्तोत्र आत्ताच आपण ऐकलं. मंगलप्रभात कार्यक्रमात यानंतर ऐकूया सुशीला सप्रे आणि सहकार्यांनी गायलेली संत चोखामेळा यांची ही रचना.

शोभा जोशी यांनी गायलेली संत ज्ञानेश्वर महाराजांची रचना श्रोते हो आताच आपण ऐकलीत. मंगलप्रभात कार्यक्रमात यानंतर ऐकूया माधुरी सत्यनारायण यांनी गायलेली संत रामदास स्वामींची ही रचना.

मित्रमैत्रिणींनो, दिनांक 12 जुलै 2026 रविवार रोजी सायंकाळी 5:30 युवावळी या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणामध्ये जरूर ऐका पखवाज वादक ऋषिकेश पांचाळ या युवा मित्राची सुमेधा कुलकर्णी या आपल्या मैत्रिणीने घेतलेली मुलाखत ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असेल. मैत्रिणींनो, दिनांक 12 जुलै 2026 रविवार रोजी दुपारी 12 वनिता मंडळ या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणामध्ये सुरुवातीला आपण ऐकणार आहात बालिका तसेच महिला सुरक्षा विषयक कायदे आणि त्यांची अंमलबजावणी याविषयी ऍडव्होकेट भक्ती धोंडोपंत कुलकर्णी यांच्या मुलाखतीचा भाग दुसरा आणि त्यानंतर महिलांचे आजार आणि योग याविषयी आयुर्वेद तज्ज्ञ आणि योग शिक्षिका डॉक्टर मंजुषा चौधरी यांच्या मुलाखतीचा भाग दुसरा ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असेल.

0: प्रसार भारतीच्या वेब्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या ऍपसहित आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. सकाळचे 6:30 वाजले आहेत. ऐकूया कार्यक्रम जगूया आनंदी.
1: जगूया आनंदी. सकारात्मक जगण्या

नमस्कार श्रोतेहो, जगूया आनंदी या कार्यक्रमात मी आपल्यासोबत आहे पद्मजा बापये. श्रोतेहो, यंदा पाऊस जरा उशिराने म्हणजे अगदी महिना पाऊण महिना उशिराने आला. वाट बघायला लावून अगदी तोंडचं पाणी त्याने पळवलं. वाट बघून डोळ्यात पाणी उभं राहतंय की काय असं वाटू लागलं होतं. पण जो आला ना तो अगदी धुवाधार आला. आठवडाभर सूर्यदर्शन नव्हतं असं म्हटलं तरी चालेल. मागल्या महिन्याची सर्व तूट त्याने भरून काढली. पण जागोजागी पाणी तुंबून पूर आल्याने एक वेगळंच जलसंकट मात्र उभं राहिलं. श्रोतेहो, हा पाऊस मला ना कधीकधी लहान मुलासारखा वाटतो. बघा ना, काही वेळा लहान मुलांच्या शाळेला सुट्टी जाहीर झाली की हा देखील गायब होतो आणि सुट्टी घेतो. तर कधी कधी एखाद्या राजासारखा वाटतो, पर्जन्य राजा. राजाचं येणं, राजाचं देणं कसं भरघोस महामूर असताना तसा हा बरसतो. आणि क्रोधित झाला की रागवतोही राजासारखाच, पण राजाप्रमाणे सर्वांचा प्रतिपाळही करतो. या पर्जन्य राजाची आपण आळवणी करूया की हे पर्जन्य राज अगदी भरपूर बरस, तुझ्या वृष्टीने सर्वत्र आबादानी होऊ दे, पीक पाणी चांगलं येऊ दे, पण कोणाचीही अडवणूक मात्र करू नकोस. विशेषतः विठुरायाच्या दर्शनासाठी जे वारकरी पंढरीच्या वाटेने निघाले आहेत त्यांना सुखरूप ठेव. आनंदाचा घन होऊन बरस, आनंदाचा पाऊस हो. श्रोतेहो, पावसाची वाट मोर, बेडूक, चातक यांच्याप्रमाणे आणखी एक जण पाहत असतो, तो म्हणजे निवेदक. जून महिना उजाडला की आम्हा निवेदकांची पावसाच्या गाण्यांची यादी तयार असते. कधी एकदा पाऊस पडतोय आणि कधी एकदा आम्ही छानछान पाऊस गाणी लावतोय असं आम्हाला होतं. त्या यादीत अगदी वरचं असलेलं हे गाणं तुमच्यासाठी. ओल्या अंधारातून येणाऱ्या सुगंधाच्या ओढीनं, घननिळ्यानं वाजवलेल्या बासरीच्या धुंद सुरांच्या दिशेनं जाणाऱ्या कृष्णविरहिणी गवळणीची वाट अंगणात तळ साचवून करू नकोस अशी विनवणी या पावसाला आपण सगळे करूयात आणि हे गाणं ऐकूया.

0: सकारात्मक जगण्याची अमर्याद अनुभूती।
1: जगूया आनंदी कार्यक्रम श्रोतेहो आताच आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून। आता जाणून घेऊया कार्यक्रमांची रूपरेषा। सकाळी 6:40 आणि दुपारी 2 कृषीवाणी कार्यक्रमात आवळा लागवड याविषयीची माहिती। सकाळी 6:45 आणि दुपारी 2:05 आरोग्यम धन्य संपदा कार्यक्रमात किडनी स्टोन याविषयीच्या माहितीचा भाग चौथा, तज्ज्ञ डॉ चैतन्य देशमुख। सकाळी 6:50 आणि दुपारी 2:10 परिसर कार्यक्रमात ई कचरा आणि धोके भाग चौथा, सहभाग भावना चौधरी। सकाळी 7:00 ऐसी अक्षरे रसिके कार्यक्रमात सरीवर सरी या मालेत मंगेश पाडगावकर यांच्या विंगुळद्याचा पाऊस या कवितेचा मधुरा लिमये यांनी घेतलेला काव्यवेध। सकाळी 7:25 प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी आणि सकाळी 7:40 प्रायोजित कार्यक्रम कंग्राळकर इन्फ्रास्ट्रक्चर। सकाळी 9:00 अज्ञात मुंबई या पुस्तकाचं क्रमशः वाचन भाग 62। सकाळी 9:30 सामुदायिक गायन पाठ भाषा उडिया। 9:45 कार्यक्रम नाट्यपराक। सकाळी 11:05 कार्यक्रम आपली आवड। दुपारी 12:00 वनिता मंडळ आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असलेला कार्यक्रम बालिका आणि महिला सुरक्षा विषयक कायदे आणि त्यांची अंमलबजावणी याविषयी अॅडव्होकेट भक्ती धोंडोपंत कुलकर्णी यांची मुलाखत भाग दुसरा आणि महिलांचे आजार आणि योग याविषयी आयुर्वेद तज्ज्ञ आणि योग शिक्षिका डॉ मंजुषा चौधरी यांची मुलाखत भाग दुसरा। दुपारी 1:40 धुळे आणि नंदुरबार जिल्ह्याचं वार्तापत्र। संध्याकाळी 5:30 युवावाणी कार्यक्रम पखवाज वादक ऋषिकेश पांचाळ या युवा मित्राची मुलाखत। संध्याकाळी 6:30 गंमत जम्मत स्पृहा साठे हिने सादर केलेलं गोकर्ण आख्यान याविषयीचं कीर्तन। संध्याकाळी 7:15 कार्यक्रम वृत्तविशेष। संध्याकाळी 7:30 माझा वार माझं शिवार या कार्यक्रमात रामशास्त्री प्रभुणे या आख्यान विषयावर शकुंतला जोग यांनी सादर केलेलं कीर्तन। रात्री 7:15 लोकसंगीताचा कार्यक्रम, 9:15 कार्यक्रम स्पॉटलाईट, रात्री 9:30 नॅशनल प्रोग्राम ऑफ फीचर्स, रात्री 10:00 अखिल भारतीय संगीताचा रविवारसरीय कार्यक्रम यात कुमार मारदूर यांचं गायन, नादब्रह्म अंतर्गत शास्त्रीय संगीताचे कार्यक्रम, सकाळी 10:30 प्रणव कुमार बिस्वास यांचं गायन राग बिलास खानी तोडी, दुपारी 2:30 सुरेश कुमार यांचं मेंडोलिन वादन रागश्री आणि हमीर कल्याण हा कर्नाटक संगीताचा कार्यक्रम आहे। संध्याकाळी 5:02 कल्याणी मणी यांचं कर्नाटक शैलीतलं गायन राग अभोगी वराली आणि धन्यासी। कार्यक्रमाची रूपरेषा आताच आपण ऐकलीत। आता हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज। काल मुंबई शहर आणि उपनगरामध्ये आकाश मुख्यतः ढगाळ होतं। कमाल तापमान कुलाबा आणि सांताक्रूज दोन्ही ठिकाणी 33°C, किमान तापमान दोन्ही ठिकाणी 27°C, सापेक्ष आर्द्रता सांताक्रूज 88%। येत्या 24 तासात मुंबई शहर आणि उपनगरामध्ये आकाश मुख्यतः ढगाळ असेल। 1 ते 2 पावसाच्या सरी कोसळतील। कमाल आणि किमान तापमान 33°C आणि 27°C दरम्यान राहील। मच्छीमार बांधवांसाठी 75 किलोमीटरच्या पुढील सागरी क्षेत्रासाठी इशारा। उत्तर गुजरात आणि उत्तर कर्नाटक किनारपट्टीलगत वादळी वातावरण राहील। वाऱ्याचा वेग 40 ते 50 किलोमीटर प्रतितास असेल। हा वेग 60 किलोमीटर प्रतितासपर्यंत वाढण्याची शक्यता आहे। तरी मच्छीमारीसाठी या क्षेत्रामध्ये मच्छीमारांनी जाऊ नये असा इशारा वेधशाळेकडून देण्यात आलेला आहे। हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज आताच आपण ऐकलात। सकाळचे 6:40 होत आहेत। वेळ झाली आहे कृषीवाणी कार्यक्रमाची। तत्पूर्वी ऐकूया हवामानाविषयी। ठाणे रायगड आणि पालघर या तीनही जिल्ह्यांमध्ये येत्या 24 तासात काही तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल असा वेधशाळेचा अंदाज आहे। कृषीवाणी कार्यक्रमात ऐकूया आवळा लागवड याविषयीची माहिती।
2: नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, आवळा हा मोठा वाढणारा वृक्ष आहे. सरळसोट 8 ते 10 मीटर उंच वाढणारा हा वृक्ष पांढुरक्या रंगाची साल आपल्या खोडावर धारण करतो. भरपूर उपफांद्या या झाडाला येतात. पानं अगदी लहान 2 ते 3 सेंटीमीटर रुंद, 34 सेंटीमीटर लांब, अगदी जवळजवळ लागलेली असतात. पिच्छा कृतीसमान दिसणारी फुलं फिकट हिरवी, पानाखाली लहान दाट समूहामध्ये असतात. फळं 1.5 ते 3.5 सेंटीमीटर परिघसलेली, रसाळ गोलाकार, 6 भागात विभागलेली आणि रेषा असलेले फिकट हिरवे ते गुलाबी आणि बी 6 कप्पे असलेली असतात. पडीत डोंगराळ मुरमाड जमिनीत आवळ्याचं पीक घ्यावं. कुठल्याही प्रकारचं हवामान यास पोषक असतं. 7 ते 9.5 पर्यंत सामू असलेली जमीन या पिकासाठी योग्य मानली जाते. मे महिन्यात शेतात 2.5 बाय 2.5 फूट आकाराचे खड्डे जमिनीच्या पोताप्रमाणे 15 ते 20 फूट अंतरावर करावे. प्रत्येक खड्ड्यात 1 टोपलं शेणखत, माती आणि 50 ग्रॅम पॉलिडॉल पावडर मिसळून भरावी. आवळ्याची लागवड सरळ बियाणं खड्ड्यात लावून किंवा रोपं तयार करून करावी. लागवड साधारण जुलै ते सप्टेंबर या महिन्यात करावी. आवळ्याच्या उन्नत जातींमध्ये चकैया, कंचन, कृष्णा, फ्रान्सिस, NA6, NA7, NA10, बनारसी, आनंद 1, नरेंद्र 7 या जाती वापराव्या. आवळ्याची एकच जात न लावता 3 ते 4 जाती लावाव्या, यामुळे उत्पादन वाढतं. आवळ्याच्या झाडाच्या खोडाजवळ तण वाढू देऊ नये. दरवर्षी 25 ग्रॅम नत्र, 25 ग्रॅम सुपर फॉस्फेट प्रत्येक झाडाच्या भोवती मांगडी पद्धतीनं टाकावं. फळं धरायला लागल्यावर आत्ता सांगितल्याप्रमाणे खतांच्या बरोबरीनं 25 ग्रॅम पालाश टाकावं. 10 वर्षानंतर हे प्रमाण नत्र 100 ग्रॅम, स्फुरत 50 ग्रॅम आणि पालाश 75 ग्रॅम इतकं वाढवावं. आवळ्याच्या झाडाला सुरगाल मेकर हा गाठींचा रोग साधारणतः जास्त प्रमाणात होतो. यावर उपाय म्हणून अशी गाठ धारदार चाकूनं कापून काढावी आणि प्रतिझाड 5 ग्रॅम फोरेट बुंध्याजवळ द्यावं. पानं खाणाऱ्या आळ्या आणि मावा यांचा प्रादुर्भाव झाला तर आंतरप्रवाही कीटकनाशक वापरावं. आवळ्यामध्ये इम्बेलिन हे मुख्य घटक द्रव्य आहे. व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणामध्ये यामध्ये असतं. 8व्या वर्षापासून आवळ्याला फळं यायला सुरुवात होते. हायब्रीड झाडाला 4थ्या वर्षी फळधारणा होते आणि 50 ते 60 वर्षापर्यंत फळधारणा सतत होत राहते. फळं 9 ते 5 फेब्रुवारीपर्यंत येतात. जमिनीच्या पोतानुसार प्रत्येक झाडास 1.5 ते 2.5 क्विंटल फळधारणा होते. आवळ्याचा उपयोग स्मरणशक्ती, बुद्धीची वाढ, पित्त, नेत्रविकार, त्वचारोग, डोकेदुखी, तोंड येणं, रक्तस्राव थांबवणं तसंच जीवनसत्व क ची कमतरता अशा अनेक विकारांवर औषधी निर्मितीमध्ये होतो. आवळा अनेक खाद्यपदार्थ निर्मितीमध्ये वापरला जातो. लोणचं, मुरंबा, जाम, चटणी, बर्फी, कँडी, आवळा सुपारी यामध्ये याचा प्रामुख्यानं वापर होत असतो. आवळ्याच्या झाडाची साल कातडी रंगवणं आणि कमवण्यासाठी वापरतात. ओला आवळा 30 ते 50 रुपये किलो या बाजारभावानं विकला जातो.
1: आवळा लागवड याविषयीची माहिती कृषीवाणी कार्यक्रमात आत्ताच आपण ऐकलीत. वाचक स्वर होता सुवर्णा कुलकर्णी यांचा आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते रोशन जाधव. हा कार्यक्रम पुन्हा दुपारी 2 वाजता आपण ऐकू शकता. माझावर माझं शिवार हा कार्यक्रम, या कार्यक्रमात हॅलो शंका समाधान हा कृषीविषयक फोन इन कार्यक्रम आम्ही प्रसारित करतो. येत्या बुधवारी 15 जुलै रोजी ध्वनिमुद्रित होणारा हॅलो शंका समाधानचा विषय आहे महाराष्ट्रातील मत्स्य व्यवसायातील नव्या संधी. या कार्यक्रमात तज्ज्ञ म्हणून उपस्थित राहतील डॉ कपिल सुगधाने. फोनवरून प्रश्न विचारण्यासाठी बुधवारी सकाळी 11:30 ते 12 या वेळेत फोन करावे. फोन नंबर्स असे आहेत 4515429 आणि 4515430. मुंबई बाहेरील आणि मोबाईलवरून फोन करणारे

श्रोत्यांनी 02:02 हा एसटीडी कोड लावावा. हा कार्यक्रम प्रसारित होईल त्याच दिवशी बुधवारी संध्याकाळी 7:30 आणि शुक्रवारी दुपारी 3:10 डीटीएच वाहिनीवर. हॅलो शंका समाधान या कार्यक्रमाविषयीचं निवेदन आपण ऐकलं. आता प्रसारित करत आहोत कार्यक्रम आरोग्यम धनसंपदा.

0: श्रोते हो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात मी वैदेही चौरे आपणा सर्वांचं स्वागत करते. श्रोते हो, आज आपण मूत्रखडा अर्थातच किडनी स्टोन याविषयी माहिती जाणून घेणार आहोत आणि आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत सुप्रसिद्ध मूत्रविकार तज्ज्ञ डॉक्टर चैतन्य देशमुख. नमस्कार डॉक्टर.
1: नमस्कार
0: डॉक्टर. बरीच माहिती आपण मूत्रखड्याविषयी म्हणजेच किडनी स्टोन विषयी जाणून घेतलेली आहे, पण आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न हा पडतो की मला होऊच नये असं प्रत्येकाला वाटतं, तर किडनी स्टोन होऊ नये म्हणून आपण काय करू शकतो?
1: बरोबर आहे. तर किडनी स्टोन होऊ नये याच्यासाठी मी एक 5 गोष्टी तुम्हाला सांगेल. सगळ्यात पहिली गोष्ट, जसं मी सांगितलं होतं की किडनी स्टोन होण्याच्या मागे मुख्य कारण हे पाण्याची कमतरता. आपण पाण्याचं प्रमाण भरपूर ठेवा, भरपूर पाणी पिण्याची सवय लावा. पाणी इतकं प्यावं की आपण जेव्हा लघवी करतो त्या लघवीचा रंग पाण्यासारखा व्हावा. लघवीचा रंग युजली पिवळा असतो, पण तो जेवढा लाईट पिवळा राहील, जेवढा तो पाण्यासारखा क्लिअर राहील, तेवढं असं समजायचं की आपल्या शरीराला पाणी भरपूर मिळालेलं आहे. जेवढा तो घट्ट पिवळा रंग राहील, तेवढं समजायचं की बा आपल्या शरीराला पाण्याची कमतरता आहे. तर जेवढा डार्क येलो तेवढं आपली बॉडी अंडर हायड्रेटेड आहे असं आपण म्हणतो. आता एक कॉमन प्रश्न हा ओपीडीमध्ये विचारण्यात येतो की डॉक्टर साहेब मी पाणी किती प्यावं, तर याच्यावर उत्तर एक ब्लँकेट उत्तर नाही आहे. याच्यावर मी त्यांना हेच समजवून सांगतो की तुमचं व्यवसाय काय आहे, तुमची दिनचर्या कशी आहे, तुम्ही तुमच्या पूर्ण डेली रुटीनमध्ये आउटडोर ऍक्टिव्हिटीज करता की तुम्ही एका चेंबरमध्ये बसून काम करत आहे, त्या चेंबरमध्ये एसी आहे, कूलर फॅन आहे की नाही, वातावरण कसं आहे, तुम्हाला घाम येण्याची टेंडन्सी आहे का. तर जास्त करून लोक जे ऑफिस गोईंग असतात, 9 to 5 जॉब्सवाले असतात, जे शहरी लोक असतात, त्या लोकांना मी म्हणतो की बाबा तुम्ही आपलं जे लिक्विड इंटेक आहे ते 3 लिटरच्या जवळपास ठेवा, तरी भरपूर आहे. खूपदा शेतकरी लोक येतात की डॉक्टर साहेब मी सकाळी 9 वाजता शेतात जातो, संध्याकाळी 5 वाजेपर्यंत शेतात काम करतो, मला माहिती आहे की त्यांना घाम खूप येणार आहे कारण की ते उन्हात काम करत आहे. आपल्या घामापाळी 2-1 लिटर पाणी आपल्या शरीरातून निघून जातं, तर या लोकांसाठी हे 3 लिटर पुरेसं होत नाही. त्यांना आम्ही म्हणतो की तुम्ही 5 ते 6 लिटर पाणी प्या. काही लोक स्पोर्ट्समन असतात, एथलीट्स असतात की जे डेली बेसिसवर आउटडोर स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटीज करतात, तर हे त्या इंडिव्हिज्युअलचं काय रुटीन आहे त्याला बघून आपण त्यांना ऍडवाईस करतो. पण एक जर कोणाला सांगायचं सेफ लिमिट, ते 3 लिटर तर नक्कीच प्यायलाच पाहिजे पाणी कमीत कमी, तर त्याच्यावर ते उत्तर आहे. दुसरी गोष्ट की बाब स्टोन पुन्हा पुन्हा होऊ नये, त्याच्यासाठी जसं मी सांगितलं होतं मिठाचं प्रमाण कमी करणे आपल्या आहारामध्ये, तर त्यांनी पण खूप फरक पडतो. चौथं म्हणजे जसं मधुमेह आणि लठ्ठपणा, तर मधुमेह म्हणजे आपले शुगर्स कंट्रोल करा आणि आपलं वजन कमी करा, तर यांनी पण स्टोन फॉर्मेशनची टेंडन्सी कमी होते. आणि पाचवं म्हणजे असं की खूपदा एक गैरसमज जो चालू आहे समाजामध्ये की टमाटर पालक नका खाऊ, आता याचा एक प्रॉब्लेम आहे. पहिली गोष्ट तर आता टमाटर पालकनी मध्ये जे कॅल्शियम आहे त्यांनी दगड होतात, हा आता गैरसमज आहे. हा खूप सारा रिसर्च झालाय ज्याच्यावर क्लिअर झालेलं आहे की जे डायटरी कॅल्शियम आहे, जे आहारामध्ये कॅल्शियम मिळतं, त्यांनी डायरेक्टली स्टोन्स तयार होत नाही. जर तुम्हाला की कॅल्शियमचे मेटाबॉलिझमचे आजार असतील तरच हे प्रॉब्लेम्स होण्याची शक्यता आहे. तर म्हणूनच हे आपल्या आहारातनं हे जे पदार्थ आहे हे तुम्ही बंद करू नये. उलट कधी कधी जर आपल्या आहारामध्ये कॅल्शियमचं डेफिशियन्सी राहिली तर त्यांनी काही इतर पद्धतीचे किडनी स्टोन्स तयार होतात, जसे ऑक्झॅलेट स्टोन्स. तर आपल्या बॉडीमध्ये कॅल्शियम आणि ऑक्झॅलेट एकमेकांशी जुडतं आणि त्यांनी मग ऑक्झॅलेटचं एक्सक्रिशन कमी होतं आणि ऑक्झॅलेट स्टोन्स कमी तयार होतात. म्हणून पेशंट्सला आम्ही हे म्हणतो की हे टमाटर पालक खाणं बंद करणे ही चुकीचे आहे. तुम्ही टमाटर पालक खा आणि आपण रोज रोज खात नाही हे, तर हे रोटेशनमध्ये खायचे आपण की आठवड्यातनं 1 खाल्लं, आठवड्यातनं 2 खाल्लं, तर इट इज ओके. जे लोक रोज रोज खाऊन राहिले, ज्यांचं स्टेपल फूड आहे टमाटर आणि पालक, त्या लोकांमध्ये हे प्रॉब्लेम जास्त दिसतात. तर आपल्या जनरल ऍडवाईस हीच राहील की हे हेल्दी डाएट तुम्ही कन्झ्युम करा.
0: डॉक्टर चैतन्य देशमुख, आपण इथे आलात आणि एकंदरीतच किडनी स्टोन अर्थातच मूत्रखडा याविषयी सविस्तर माहिती आमच्या सर्व श्रोत्यांना दिली. आकाशवाणीतर्फे मी आपले आभारी आहे. धन्यवाद.
1: धन्यवाद.
0: नमस्कार श्रोते हो, किडनी स्टोन अर्थातच मूत्रखडा या विषयावर सुप्रसिद्ध मूत्रविकार तज्ज्ञ डॉक्टर चैतन्य देशमुख यांची वैदेही चौरे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात. पुन्हा भेटूया पुढील कार्यक्रमात, तोपर्यंत नमस्कार. या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या संगीता अरसपुरे. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती.

0: बरी सर।
1: श्रोते हो नमस्कार, सादर करीत आहोत कार्यक्रम परिसर। आजच्या परिसर या कार्यक्रमात मी रोहिणी सूर्यवंशी आपण सर्व श्रोत्यांचं अगदी मनपूर्वक स्वागत करते। श्रोते हो, आजच्या परिसर या कार्यक्रमात आपण ई कचरा आणि त्याचे धोके याविषयीची माहिती जाणून घेणार आहात भावना चौधरी यांच्याकडून। मंडळी, आज आपण आपल्या परिसर या कार्यक्रमाचा शेवटचा म्हणजे चौथा भाग ऐकणार आहात।
2: नमस्कार श्रोते हो, मागच्या भागात आपण ई कचऱ्यामुळे होणारे धोके आणि त्याचा पर्यावरणावर होणारा परिणाम समजून घेतला, पण समस्या समजून घेणं महत्वाचं आहे आणि त्याहूनही महत्वाचं आहे त्यावर योग्य तो उपाय करणं। ई कचऱ्याची समस्या कमी करण्यासाठी सर्वात आधी आपल्याला आपल्या वापरण्याच्या सवयी बदलायला हव्यात। यासाठी एक साधा आणि सरळ नियम लक्षात ठेवला पाहिजे, रिड्यूस, रियूज आणि रिसायकल। म्हणजेच गरज नसताना इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदी कमी करणं, शक्य असेल तर जुन्या वस्तू पुन्हा वापरणं आणि योग्य पद्धतीनं त्यांचा पुनर्वापर करणं। आपल्याला एखादी वस्तू खराब झाली की लगेच फेकण्याची सवय कमी करायला हवी। अनेक वेळा छोटी दुरुस्ती करून ती वस्तू पुन्हाही वापरता येते। उदाहरणार्थ, एखादा जुना मोबाईल फेकण्याआधी तो दुसऱ्याच्या उपयोगी पडू शकतो का, त्याची दुरुस्ती होऊ शकते का याचा विचार करायला हवा। तसंच जुने मोबाईल, बॅटरी, चार्जर किंवा इतर इलेक्ट्रॉनिक वस्तू सामान्य कचऱ्यात टाकू नयेत, त्या योग्य ई कचरा संकलन केंद्रावर द्यायला हव्यात, जेणेकरून त्यातील उपयोगी भाग पुन्हा वापरता येईल। ई कचऱ्याबद्दल लोकांमध्ये जागरूकता निर्माण करणं खूपच गरजेचं आहे। घरात, शाळेत किंवा समाजात याबद्दल चर्चा व्हायला हवी, कारण याविषयीची जागरूकता वाढली तरच लोक योग्य तो निर्णय घेतील। कंपन्यांची सुद्धा यामध्ये महत्वाची भूमिका आहे। त्यांनी पर्यावरणाचा विचार करून वस्तू तयार करायला हव्यात आणि जुन्या वस्तू परत घेण्यासारख्या योजनाही राबवायला हव्यात। पण मात्र यात सर्वात मोठी भूमिका आपली आहे। आपण ग्राहक म्हणून जबाबदारीनं वागलो तर मोठा बदल घडू शकतो। आपण आज एक जुना मोबाईल योग्य ठिकाणी दिला, कुठलीही बॅटरी चुकीच्या पद्धतीनं फेकली नाही किंवा एखादी वस्तू पुन्हा वापरली तरी त्याचा पर्यावरणाला फायदा होतो। पर्यावरण संरक्षण ही फक्त सरकारची जबाबदारी नाही, प्रत्येक व्यक्तीचा त्यात वाटा असायला हवा। तंत्रज्ञान आपल्याला पुढे घेऊन जातंय, पण त्या प्रगतीसोबत निसर्गाची काळजी घेणंही तितकंच महत्वाचं आहे हे प्रत्येकाला कळायला हवं। शेवटी एवढंच सांगू इच्छिते श्रोते हो, इलेक्ट्रॉनिक वस्तू वापरणं ही काळाची गरज आहे, पण त्यांचा योग्य वापर आणि योग्य विल्हेवाट लावणं ही आपली जबाबदारी आहे। आज आपण ई कचऱ्याबद्दल जागरूक झालो तर उद्याचं पर्यावरण आपण अधिक सुरक्षित ठेवू शकतो। चला तर श्रोते हो, तंत्रज्ञान स्वीकारूया पण पर्यावरणाची साथ सोडू नका। धन्यवाद
1: मंडळी। आताच आपण ई कचरा आणि त्याचे धोके या विषयावर जाणून घेतलं भावना चौधरी यांच्याकडून। मंडळी, आताच आपण आपल्या परिसर या कार्यक्रमाचा शेवटचा म्हणजेच चौथा भाग ऐकलात। याबरोबरच आजचा आपला परिसर हा कार्यक्रम इथेच संपवित आहोत। तोपर्यंत नमस्कार। या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सचिन लाडोळे, निवेदन रोहिणी सूर्यवंशी यांचं।

परिसर कार्यक्रम श्रोते हो आत्ताच आपण ऐकलात. हा कार्यक्रम आपण पुन्हा दुपारी 2:10 ऐकू शकता. प्रसारभारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या ऍपसहित आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. सकाळचे 6:55 होत आहेत. संस्कृत बातम्या दिल्ली केंद्रा

0: भारतीय पर्यटकाः निधनमुपगताः इति वार्ताः।
1: प्रसारभारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या ऍपसहित आपण ऐकत आहात 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी। सकाळचे 7 वाजले आहेत, आता ऐकूया कार्यक्रम ऐसी अक्षरे रसिके।

0: श्रोते हो, ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात सरीवर सरी या मालेत ऐकूया कवी मंगेश पाडगावकर यांच्या वेंगुर्ल्याचा पाऊस या कवितेचा मधुरा लिमये यांनी घेतलेला काव्यवेध.
1: श्रोते हो, मंगेश पाडगावकर हे नाव कवितेवर प्रेम करणाऱ्यांसाठी काही निराळं नाही. आधुनिक मराठी साहित्यातील अत्यंत लोकप्रिय कवी अशी पाडगावकरांची ओळख आपल्याला पाहायला मिळते. मुळात पाडगावकरांचा जन्म हाच कोकणातल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामधल्या वेंगुर्ला ह्या गावचा, त्यामुळे त्यांच्या कवितेवर कोकणातील निसर्गाच्या सौंदर्याची छाप ही आपसुकच पडलेली आपल्याला पाहायला मिळते. त्यांच्या गावच्या मातीतली पावसाची ओढ, त्याचबरोबर त्यांचं आणि निसर्गाचं असणारं नातं, हे त्यांच्या वेंगुर्ल्याचा पाऊस ह्या कवितेतून आपल्याला पाहायला मिळतं. चला तर मग ऐकूयात ही कविता, वेंगुर्ल्याचा पाऊस. वेंगुर्ल्याचा पाऊस कसा माया करीत यायचा, सरींनी लाड करीत मला कुशीत घ्यायचा. बालपण माझं सगळं भिजवलं त्यानं, आईसारखं मला थोपटून निजवलं त्यानं. वाळू त्रुतली काळी होडकी, डोळे मिटून हात. वाळू त्रुतली काळी होडकी, डोळे मिटून हात. उंचाडे फकीर माड चिंब भिजून जात. झऱ्यांनी धो धो हसत जांभया डोंगर नहायचा, वेंगुर्ल्याचा पाऊस कसा माया करीत यायचा. लाल लाल कौलांवर थेंबोणी फुलायची, लाल लाल कौलांवर थेंबोणी फुलायची. हिरवी हिरवी गाणी होऊन झाडे सगळी झुलायची. येरे येरे पावसा, येरे येरे पावसा, असं माझ्या सुरात गायचा, वेंगुर्ल्याचा पाऊस कसा माया करीत यायचा. काळ्या ढगात जेव्हा आभाळ सगळं बुडायचं, काळ्या ढगात जेव्हा आभाळ सगळं बुडायचं, पांढरा शुभ्र बगळा होऊन माझं मन उडायचं. चाफ्याच्या झाडाखाली लाल तळवायचं, वेंगुर्ल्याचा पाऊस कसा माया करीत यायचा. वेंगुर्ल्याचा पाऊस कसा माया करीत यायचा, सरींनी लाड करीत मला कुशीत घ्यायचा. सरींनी लाड करीत मला कुशीत घ्यायचा. श्रोते हो, वेंगुर्ल्याचा पाऊस ह्या कवितेत पाडगावकर असं म्हणतात की वेंगुर्ल्याचा पाऊस जो पडायचा तो माया करीतच, अगदी आईसारखा. म्हणजे त्रासदायक वाटायचा नाही बरं, तर हवा हवासा वाटणारा. त्याची पिरपीर ही त्रासदायक वाटायची नाही, तर आई जशी आपल्या लेकराला, थकलेल्या बाळाला छान थोपटवते आणि त्या बाळालाही शांत नीज येते, तशीच ह्या पावसामुळेच शांत नीज यायची. एवढंच कशाला, तो पाऊसच शांत निजवायचा. इतकंच नाही तर वेंगुर्ल्याचा हा पाऊस इतका लाड करतो की असं वाटतं तो प्रेमाने कुशीतच घेतोय. वाळूत ज्या होड्या किनाऱ्यावर लावल्या जायच्या, त्याही जणू ह्या पावसात अगदी चिंब भिजायच्या. एरवी एखाद्या फकीरासारखी ही माडाची झाडं भासायची, पण या पावसात तीही मनसोक्त भिजायची. अहो थोडक्यात काय, तर हा पाऊस सगळ्या सगळ्यांना आपलासा वाटतो आणि आपलासा करतो सुद्धा. पण मग हा पाऊस यायचा कसा? पाडगावकर म्हणतात, झऱ्यांनी धो धो हसत. म्हणजे काय? तर एक प्रकारे पावसाच्या येण्यानं झरे फुटायचे आणि झरे फुटणं हे त्या पावसाचं हसणंच वाटायचं. एरवी कसला धो धो कोसळतोय पाऊस, अशी कृत्रिम उपमा दिली जाते पावसाला. पण पाडगावकर मात्र म्हणतात, अहो ते पावसाचं कोसळणं नाही तर मंद असं त्याचं हसणंच आहे. किती सुंदर उपमा आहे ना. कोकणातील लाल कौलं, अंगणातलं साफ्याचं झाड, कोकणातली लाल लाल माती, हे सगळं काही मग पावसामुळे मोहक वाटायचं. थेंबोणी म्हणजेच पाऊस पडल्यामुळे जी पाण्याची नक्षी

0: तयार व्हायची, मोती तयार व्हायचे ते काही विलक्षणच असायचे. झाडं देखील हिरवीगार गाणी गातच झुलायची आणि कवी म्हणतात, येरे येरे पावसा असं माझ्या स्वरात साथ देत तोही पाऊस गायचा. असा हा वेंगुर्ल्याचा पाऊस नुसता बरसायचा नाही तर तो माया देखील करायचा. खरे श्रोते हो, मुंबई सारख्या मायानगरीत राहणाऱ्याने कोकणातला माया करणारा हा पाऊस आयुष्यात एकदा तरी अनुभवायलाच हवा.
1: सरीवर सरी या मालेत आत्ताच आपण ऐकला कवी मंगेश पाडगावकर यांच्या वेंगुर्ल्याचा पाऊस या कवितेचा मधुरा लिमये यांनी घेतलेला काव्यवेध. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं संकेत गायकवाड यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर.

0: ऐसी अक्षरे रसिके हा कार्यक्रम श्रोते हो आत्ताच आपण ऐकलात. हा कार्यक्रम आपण पुन्हा दुपारी 1:55 ऐकू शकता.
1: मैत्रिणींनो, दिनांक 12 जुलै 2026 रविवार रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणामध्ये सुरुवातीला आपण ऐकणार आहात बालिका तसेच महिला सुरक्षा विषयक कायदे आणि त्यांची अंमलबजावणी याविषयी ऍडव्होकेट भक्ती धोंडोपंत कुलकर्णी यांच्या मुलाखतीचा भाग दुसरा आणि त्यानंतर महिलांचे आजार आणि योग याविषयी आयुर्वेद तज्ज्ञ आणि योग शिक्षिका डॉक्टर मंजुषा चौधरी यांच्या मुलाखतीचा भाग दुसरा ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असेल.
0: आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी सकाळचे 7:07 होत आहेत. प्रादेशिक बातम्या पुणे केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत.

0: सात आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. 7:07 झाली आहेत. थोड्याच वेळात म्हणजे 7:10 ऐकणार आहोत प्रादेशिक बातम्या.
1: छोट्या मित्रमैत्रिणींनो, आषाढी वारी सुरू झालीय. मग छोटी दोस्त मंडळी मागे कशी राहतील? म्हणूनच यावेळच्या गंमत जम्मत कार्यक्रमामध्ये मी आपल्याला ऐकवणार आहे बालकीर्तनकार स्पृहा साठे हिनी सादर केलेलं कीर्तन गोकर्ण आख्यान.

0: अखेर बटूने ते आत्मलिंग खाली ठेवलं आणि
1: बालकीर्तनकार स्पृहा साठे हिनी सादर केलेलं कीर्तन येत्या रविवारी 12 जुलैला संध्याकाळी 6:30 आकाशवाणीच्या पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्राची परांजपे, सादरकर्त्या निलिमा पटवर्धन.
2: अभ्यासाचे गभीर नाटक, शब्दांची टरफले घोकते, बोट खुणेचे हळूच काढून मोर पीसते बघते बघते, बोट खुणेचे हळूच काढून मोर पीसते बघते बघते.
3: जरूर ऐका कवयित्री इंदिरा संत यांच्यावर केंद्रित कार्यक्रम इंदिराबाई अनोख्या झरोक्यातून.
2: ग्रीष्माची नाजूक टोपली उद्वावा कच भारतीच्यावर, जर्द विजेचा मत्त केवडा तिरकस माळावा वेणीवर.
3: लेखन आणि वाचन केलंय दीपाली दातार यांनी, सूत्रसंचालन सविता जेरे आणि सादरकर्ते आहेत सुमित श्रीबाद.
2: दिस भरलेली ही काय तरी गर्भार, टाकीत पावले चाले रम्य दुपार, टाकीत पावले चाले रम्य दुपार.
3: जरूर ऐका कार्यक्रम साहित्य सौरभ येत्या सोमवारी 13 जुलै रोजी संध्याकाळी 6:30 आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवरून.
4: झुले बाई झुला माझा, झुले बाई झुला, झुले बाई झुला माझा.
5: आपले जीवन सुद्धा या झोक्या

0: हरकत नाही का? क्षणात वर क्षणात खाली. जीवनाचे सगळे रंग अनुभवताना रसिल्या सुरांनी आपली सदैव सोबत करणारी नको आणि
1: आकाशवाणी पुणे. प्रशांत जाधव प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. तीन देशांचा यशस्वी दौरा आटोपून पंतप्रधान नरेंद्र मोदी मायदेशी रवाना. बिहारमधील बोधगयासाठी सुरू करण्यात आलेल्या विशेष रेल्वेला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते नागपुरात हिरवा झेंडा. पिंपरी चिंचवडमधील मोशी कचरा डेपो दुर्घटनेमधील मृतांची संख्या 9. राज्यात मान्सूननं पुन्हा जोर धरल्यानं खरीप हंगामातील पेरणीच्या कामांना वेग. आणि लंडनमध्ये ऐतिहासिक महिला कसोटी क्रिकेट सामन्यात भारताला विजयाची संधी. आता सविस्तर बातम्या. इंडोनेशिया ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या तीन देशांचा यशस्वी दौरा आटोपून पंतप्रधान नरेंद्र मोदी मायदेशी रवाना झाले आहेत. या दौऱ्याच्या शेवटच्या टप्प्यातील त्यांची न्यूझीलंड भेट ऐतिहासिक ठरली. 4 दशकांहून अधिक काळानंतर भारतीय पंतप्रधानांनी न्यूझीलंडचा केलेला हा दौरा द्विपक्षीय संबंधांना मोठी चालना देणारा ठरला. या दौऱ्यादरम्यान पंतप्रधान मोदींनी न्यूझीलंडचे पंतप्रधान ख्रिस्तोफर लक्सन यांच्याशी चर्चा केली. संरक्षण, पर्यटन, क्रीडा, आपत्ती व्यवस्थापन तसंच दुग्ध व्यवसाय आणि पशुसंवर्धन या 5 क्षेत्रांमध्ये यावेळी 10 सामंजस्य करार करण्यात आले. ऑकलंडमध्ये भारतीय वंशाच्या 10,000 नागरिकांच्या उपस्थितीत स्पार्क एरिना इथं झालेला कार्यक्रम या दौऱ्याचं प्रमुख आकर्षण ठरला. या कार्यक्रमात भारत एक विश्वासू मित्र असल्याचं लक्सन यांनी नमूद केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाचं कौतुक देखील त्यांनी केलं. हा दौरा भारत आणि न्यूझीलंड संबंधांमध्ये एक नवीन अध्याय सुरू करेल असा विश्वास मोदी यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला. शाश्वत, लवचिक आणि भविष्यासाठी सज्ज असलेली वाहतूक व्यवस्था उभारण्याकरिता ब्रिक्स देशांमध्ये अधिक दृढ सहकार्याचं आवाहन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी काल नागपूरमध्ये केलं. भारताच्या अध्यक्षतेखाली आयोजित 3रा ब्रिक्स देशांच्या परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत उद्घाटनपर भाषण करताना ते बोलत होते. ब्रिक्स समूहाची ताकद, नाविन्यपूर्णता, भागीदारी आणि सामायिक जबाबदारीच्या माध्यमातून जागतिक गतिशीलतेचं भविष्य घडवण्याची एक अद्वितीय संधी उपलब्ध करून देते असंही ते म्हणाले. उदयोन्मुख अर्थव्यवस्थांमधील वाहतूक क्षेत्रातील सहकार्य अधिक दृढ करण्याच्या दिशेनं ही बैठक एक महत्वपूर्ण पाऊल असल्याचं गडकरी यावेळी म्हणाले. बोधगया ही भगवान गौतम बुद्ध यांच्या विचारांची प्रेरणाभूमी आहे असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल नागपूरमध्ये केलं. मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेअंतर्गत नागपूर जिल्ह्यासह राज्यातील अन्य जिल्ह्यातील लाभार्थ्यांना बिहारमधील महाबोधी विहार बोधगया इथं घेऊन जाणाऱ्या विशेष रेल्वेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून रवाना करण्यात आलं त्यावेळी ते बोलत होते. राज्य शासनानं सर्व धर्मातील ज्येष्ठ नागरिकांना मोफत तीर्थदर्शनाची संधी उपलब्ध करून देण्यासाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना सुरू केली आहे. सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या या योजनेअंतर्गत नागपूर जिल्ह्यातील 800 लाभार्थी 11 ते 16 जुलै या कालावधीत विशेष रेल्वेनं महाबोधी विहार बोधगया इथं तीर्थयात्रेसाठी रवाना झाले. आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे निघालेल्या संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी काल दिवेघाटातून सासवड मुक्कामी पोहोचली तर जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या पालखीचा मुक्काम काल लोणी काळभोर इथं होता. आज तुकाराम महाराजांची पालखी पुढे यवतकडे मार्गस्थ होईल. त्र्यंबकेश्वर इथून निघालेल्या श्रीसंत निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचं अहिल्यानगर इथं मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आलं. संत निवृत्तीनाथ महाराजांची दिंडी 2 दिवस अहिल्यानगर इथं मुक्काम करून पंढरपूरकडे मार्गस्थ होणार आहे. महिला आणि बालविकास विभागाच्या सहकार्यानं महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या वतीनं आषाढी वारी काळात महिला उन्नती वारी हा विशेष उपक्रम राबवण्यात येत आहे. या उपक्रमाचा प्रारंभ आज सकाळी 11 वाजता उरुळी कांचन इथल्या पालखी तळावर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांच्या हस्ते होणार आहे. महिलांपर्यंत शासनाच्या विविध योजना, महिला सक्षमीकरण, महिला सुरक्षा तसंच महिलांच्या हक्कांविषयी माहिती प्रभावीपणे पोहोचवण्याच्या उद्देशानं महाराष्ट्र राज्य महिला आयोगानं महिला उन्नती वारी हा विशेष उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमांतर्गत जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज आणि संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी मार्गावर डिजिटल चित्ररथांच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येणार आहे. तसंच महिला आणि बालकांसाठी असलेल्या शासनाच्या विविध कल्याणकारी योजना, महिलांसाठी उपलब्ध विविध मदत वाहिनी क्रमांक आणि महिलांशी संबंधित विविध कायद्यांची माहिती, प्रचार प्रसिद्धी या उपक्रमातून करण्यात येणार आहे. हे प्रादेशिक बातमीपत्र आपण

0: आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. चंद्रपूर जिल्ह्यात यंदा सरेसरीच्या तुलनेत कमी पाऊस झाल्यामुळे शेतीची कामं लांबणीवर पडली आहेत. शेतकरी अजूनही समाधानकारक पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. ऐकूया याविषयीचा अधिक वृत्तांत आमच्या प्रतिनिधीकडून.
1: चंद्रपूर जिल्ह्यात विशेषतः धानाचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. इतर पिकाच्या तुलनेत धान पिकांना पाण्याची अधिक गरज असते. 23 जून जिल्ह्यात मान्सून दाखल झाला, मात्र जुलै महिन्याच्या सुरुवातीला 3 दिवस पाऊस पडल्यानंतर पावसाने अचानक दांडी मारल्याने बळीराजाची चिंता वाढली आहे. जून महिन्यात 106 मिलीमीटर पाऊस तर जुलै महिन्यात 49.6 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. या अपुऱ्या पावसामुळे पेरणीचे कामे लांबणीवर पडल्याचे कृषी विभागाच्या वतीने सांगण्यात आले आहे. जिल्ह्यात कुठेही अधिकचा पाऊस नसल्यामुळे कुठेही पूर परिस्थिती उद्भवलेली नाही. आकाशवाणीच्या बातम्यांसाठी मंगेश बेले, चंद्रपूर.
0: राज्यात मान्सूननं पुन्हा जोर धरल्यानं खरीप हंगामातील पेरणीच्या कामांना वेग आला आहे. कृषी आयुक्तालयानं 7 जुलै रोजी प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार ऊस वगळता राज्यातील सरासरी 1,44,36,000 हेक्टर क्षेत्रापैकी 45% म्हणजेच 65,11,872 हेक्टर क्षेत्रावर पेरणी पूर्ण झाली आहे, तर ऊसासह 42% क्षेत्रावर पेरणी पूर्ण झाली आहे. पुणे विभागात 22% पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. दरम्यान गेल्या वर्षी याच कालावधीत ऊसासह 69% तर ऊस वगळता 74% क्षेत्रावर पेरणी झाली होती. यंदा सुरुवातीच्या काळात पावसाचं असमान वितरण झाल्यामुळे पेरण्या काहीशा मंदावल्या होत्या, मात्र गेल्या आठवड्यात राज्यभर झालेल्या पावसामुळे रखडलेल्या पेरण्यांना गती मिळाली आहे. पुण्यातील पिंपरी चिंचवडमधील मोशी कचरा डेपो इथं झालेल्या दुर्घटनेमध्ये काल शोधमोहिमेदरम्यान इमारतीत आढळलेल्या 8 जणांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेमध्ये आतापर्यंत 9 जणांचा मृत्यू झाला आहे. या कचरा डेपोमध्ये 8 जुलै रोजी कचऱ्याचा ढीग वेस्ट टू एनर्जी प्रकल्पाच्या प्रशासकीय इमारतीवरती कोसळून गंभीर दुर्घटना घडली होती. दरम्यान उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी काल घटनास्थळी भेट देऊन सुरू असलेल्या शोधकार्याची पाहणी केली होती. तसंच दुर्घटनेत बाधित झालेल्या नागरिकांच्या नातेवाईकांशी संवाद साधून त्यांनी धीर दिला. प्रशासनामार्फत सर्वतोपरी मदत करण्याची ग्वाही पवार यांनी दिली. दुर्घटनेच्या कारणांची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असंही पवार यांनी म्हटलं. गेल्या आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे रेल्वेगाड्या रद्द झाल्यानं प्रवाशांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी मुंबई पुणे मार्गावर राज्य परिवहन महामंडळातर्फे दररोज 200 अतिरिक्त बस फेऱ्या सुरू करण्यात आल्या आहेत. त्यामुळे मुंबई पुणे मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त कोल्हापूर जिल्हा कौशल्य विकास रोजगार आणि उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या वतीनं 10 ते 18 जुलै या कालावधीत कौशल्य सप्ताह आयोजित करण्यात आला आहे. या सप्ताहात युवकांसाठी प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना, कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रातील संधी, कौशल्य विकास, उद्योजकता तसंच देशपरदेशातील रोजगाराच्या संधी याबाबत विविध मार्गदर्शन सत्रांचं आयोजन करण्यात आलं आहे. सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यात अन्न आणि औषध प्रशासन विभागानं कारवाई करत 15 लाख रुपये किमतीचा 37,000 लिटरहून थोडा अधिक भेसळयुक्त दूध साठा नष्ट केला. अजिंक्य राणा मिल्क इंडस्ट्रीज या आस्थापनेला त्रुटी निवारण करेपर्यंत व्यवसाय बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत अशी माहिती सहाय्यक आयुक्त साहेबराव देसाई यांनी काल दिली. संबंधित उद्योगाकडून दुधाचे 4 नमुने तपासणीसाठी घेण्यात आले आहेत. क्रिकेट. पुरुषांच्या क्रिकेटमध्ये काल रात्री इंग्लंडमधील साउदम्पटन इथं झालेल्या 5व्या आणि अंतिम T20 सामन्यात इंग्लंडनं भारताचा 56 धावांनी पराभव करून 5 सामन्यांची मालिका 4-0 अशी जिंकली. महिलांच्या क्रिकेटमध्ये लंडनच्या लॉर्ड्स क्रिकेट मैदानावर खेळल्या जात असलेल्या ऐतिहासिक कसोटी सामन्यात भारतानं इंग्लंडचा पहिला डाव 170 धावात गुंडाळून पहिल्या डावात 115 धावांची आघाडी घेतली आहे. दुसऱ्या डावात देखील भारतानं दमदार सुरुवात करत काल दुसऱ्या दिवसाखेर एका खेळाडूच्या मोबदल्यात 154 धावा केल्या. स्मृती मानधना 69 तर यास्तिका भाटिया 39 धावांवर खेळत आहे. भारताकडे एकंदर 269 धावांची आघाडी असून सामन्याचे 3 दिवस बाकी असल्यानं भारताला विजयाची संधी आहे. प्रतिष्ठित लॉर्ड्स क्रिकेट मैदानावर खेळली जाणारी ही पहिलीच महिला कसोटी असल्यानं हा एक ऐतिहासिक टप्पा ठरला आहे. हवामान. येत्या 24 तासात कोकणात अनेक ठिकाणी, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. 3 देशांचा यशस्वी दौरा आटोपून पंतप्रधान नरेंद्र मोदी मायदेशी रवाना. बिहारमधील बोधगयासाठी सुरू करण्यात आलेल्या विशेष रेल्वे गाडीला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते नागपुरात झेंडा. पिंपरी चिंचवडमधील मोशी कचरा डेपो दुर्घटनेमधील मृतांची संख्या 9. राज्यात मान्सूननं पुन्हा जोर धरल्यानं खरीप हंगामातील पेरणीच्या कामांना वेग. आणि लंडनमध्ये ऐतिहासिक

0: जागतिक महिला कसोटी क्रिकेट सामन्यात भारताला विजयाची संधी. याबरोबरच प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आषाढाच्या पहिल्या दिवशी महाकवी कालिदास दिनाच्या निमित्तानं आपण ऐकणार आहोत काव्य त्रिवेणी.
2: आजच्या आपल्या या काव्य मैफिलीतही असाच एक मेघ आपल्याला भेटणार आहे. कधी तो आषाढाच्या उंबरठ्यावर उभा राहील, कधी वारीच्या वाटेवर टाळ मृदंगासोबत चालेल, कधी हिरव्या शिवारावर बरसेल, कधी मनाच्या अतिशय शांत कोपऱ्यात गझल बनून अलगद उतरून बसेल.
1: सहभागी आहेत कविता क्षीरसागर, प्राजक्ता पटवर्धन आणि प्रणिता कुलकर्णी.
3: जरी थंड वाटे तरी उब मिळते, हवा थंडवा हे गुलाबी गुलाबी, ऋतूचे बहाणे गुलाबी गुलाबी.
1: तेव्हा अवश्य ऐका बुधवारी 15 जुलैला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवरून काव्य त्रिवेणी.
4: भरल्या अंतकरणी ये काव्याचे सूर, कालिदास आठवतो काळ लोपतो दूर,

0: वाचन म्हणजे समृद्धी,
1: वाचन संस्कृतीची वृद्धी,
0: वाचन दृष्टी देतं,
1: वाचन अनोखी सृष्टी दाखवतं,
0: वाचन माणूस बनवतं,
1: वाचन मनांना घडवतं।
0: ग्रंथांना गुरु मानू, वाचन संस्कृती जागवू,
1: वाचन चळवळ वाढवू।
0: लक्षात ठेवा, वाचाल तर वाचाल।
1: लक्षात ठेवा, वाचाल तरच वाचाल।
2: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या काना मनात
3: आकाशवाणी
2: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणे
3: ऐकत रहा आकाशवाणी, ऐकत रहा आकाशवाणी।
4: आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच।
5: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या ऍपसहित आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी। आपल्या अजरामर अशा चित्रकृतींनी भारतीय चित्रपटांना जागतिक पातळीवर नेणारे प्रतिभावान निर्माता दिग्दर्शक बिमल रॉय यांचा आज जन्मदिन आहे। श्रोते हो, अतिशय संवेदनशील आणि सामाजिक आशय असणारे असे त्यांचे चित्रपट काव्यात्मक वास्तववाद मांडणारे होते। परिणीता, दो बिघा जमीन, देवदास, मधुमती, सुजाता, परख, बंदिनी अशा चित्रपटांद्वारे त्यांनी कलात्मकता आणि व्यावसायिकता अशी अनोखी सांगड घातली आणि एक नवा चित्रपट प्रवाह त्यांनी निर्माण केला। वास्तवदर्शी अभिनय, उत्कृष्ट असं छायाचित्रण, मधुर संगीत असलेले त्यांचे अनेक चित्रपट आजही मापदंड मानले जातात। अतिशय संवेदनशील अशा या चित्रकर्मीला त्यांच्या जन्मदिनी विनम्र अभिवादन।

0: आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी आपण ऐकत आहात. सकाळचे 7:25 झाली आहेत. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच प्रसारित करत आहोत. प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी, आपली मराठी.
1: अभिजात मराठी, आपली मराठी.
2: मराठी, आपली मराठी,
3: अभिजात मराठी.

0: lagi.
1: Aku Marathi.
0: Abhijat Marathi.
1: Aku Marathi.
2: श्रोते हो नमस्कार. अभिजात मराठी आपली मराठी या कार्यक्रमात मी वासंती काळे आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो मराठी भाषा विभागांतर्गत कार्य करणारी महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ ही संस्था कोश विश्वकोश ज्ञानकोश याबरोबरच मुलांसाठी कुमार विश्वकोश देखील संपादित करत असते. कुमार विश्वकोश संपादित करण्याची योजना 1980 नंतर विचाराधीन होती आणि त्या अनुषंगाने तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी कुमार विश्वकोश ही देखील योजना तयार केली होती. या भागात आपण कुमार विश्वकोश या प्रकल्पातील पूर्ण झालेला पहिला खंड जीवसृष्टी आणि पर्यावरण याविषयी माहिती घेणार आहोत आणि त्यासाठी आपल्याकडे पल्लवी गायकवाड संपादकीय सहाय्यक मराठी विश्वकोश कार्यालय वाई जिल्हा सातारा या आलेले आहेत आणि त्यांच्याकडूनच आपण या कुमार विश्वकोशातील जीवसृष्टी आणि पर्यावरण याविषयी माहिती घेणार आहोत. तर मॅडम नमस्कार, आपलं या कार्यक्रमात खूप खूप स्वागत.
3: नमस्कार सर्व श्रोत्यांना.
2: मॅडम, कुमार विश्वकोश हा जो तयार होतोय तर याचा परिचय आम्हाला थोडक्यात करून द्या, म्हणजे त्यांचं उद्दिष्ट काय आहे आणि वाचक वर्ग कोणता असतो.
3: 1980 पर्यंत मराठी विश्वकोशाचे पहिले 9 खंड प्रकाशित झाले होतेच आणि यासोबतच बाल विश्वकोश आणि कुमार विश्वकोश अशा दोन भागांमध्ये मुलांसाठी विश्वकोश तयार करण्याची योजना मंडळाच्या विचाराधीन होती. त्या अनुषंगानेच महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाच्या वतीने एकूण 12 खंडांचा कुमार विश्वकोशाचा प्रकल्प हाती घेण्यात आला आणि या 12 खंडांमध्ये भौतिक विज्ञान, तंत्रज्ञान, जीवसृष्टी, शेती, साहित्य, कला, क्रीडा, चरित्र, भौगोलिकदृष्ट्या आपला महाराष्ट्र आणि भारत अशा विविध विषयांचा समावेश केलेला आहे. कुमार विश्वकोशाचा वाचक वर्ग हा इयत्ता 9वी ते 12वी या वर्गातील मुले मुली असा अभिप्रेत आहे. म्हणजे असं असलं तरी देखील एखादी संकल्पना जेव्हा कुमारांना सोप्या आणि सुटसुटीत भाषेत समजावी किंवा स्वतःला माहिती करून घेण्यासाठी प्रौढ वाचकही कुमार विश्वकोशाकडे वळतात. उदाहरणार्थ जीवसृष्टी आणि पर्यावरणाचा जे पहिल्या भागात अजेंडा 21 ही नोंद घेतली आहे, मग 21व्या शतकातील जगाच्या शाश्वत विकासाबाबतचा केलेला आराखडा असे पहिल्याच वाक्यात अजेंडा 21 म्हणजे नक्की काय हे आपण इथे स्पष्ट केलं आहे. कुमार विश्वकोशाचा वाचक वर्ग व्यापक आहे असं म्हटलं तरी साधारणपणे 14 ते 18 या वयोगटातील मुलामुलींना आपण डोळ्यासमोर ठेवून या कोशाची रचना केलेली आहे.
2: मॅडम, आता आपण बोललात की कुमार विश्वकोश तयार केलाय आणि त्याचा पहिला खंड प्रकाशित झालेला आहे, तर हा खंड नेमका कशाविषयी आहे याविषयी आम्हाला थोडक्यात सांगा.
3: आपला जे कुमार विश्वकोशाचे एकूण 12 खंडांचा प्रकल्प आहे त्यापैकी पहिला खंड जीवसृष्टी आणि पर्यावरण हा खंड पूर्ण झालेला आहे. म्हणजे जीवसृष्टी आणि पर्यावरण याचं वाढतं महत्व लक्षात घेता कुमार विश्वकोशासाठी अग्रक्रमाने जीवसृष्टी आणि पर्यावरण या खंडाची निर्मिती करण्यात आली. या संपूर्ण खंडाच्या निर्मिती प्रक्रियेमध्ये मराठी विश्वकोशाला होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्राचे सहकार्य लाभलेलं आहे. या केंद्राचे तत्कालीन संचालक आणि मराठी विश्वकोश मंडळाचे माजी सदस्य दिवंगत डॉक्टर हेमचंद्र प्रधान यांनी अगदी खंडाच्या सुरुवातीपासून ते खंडाच्या शेवटच्या नोंदीपर्यंत आपलं समन्वयाचं काम विश्वकोशासोबत केलेलं आहे. त्यांच्या समन्वयातून आपण अनेक नोंदी कुमार कोशामध्ये प्रकाशित केलेल्या आहेत. त्यानंतर आपले जे ज्येष्ठ शास्त्रज्ञ आहेत डॉक्टर जयंत नारळीकर यांनी देखील हा खंड परिपूर्ण व्हावा यासाठी आपल्याला वेळोवेळी सातत्याने अत्यंत महत्वपूर्ण अशा सूचना केल्या.

0: प्रेक्षकांनी महाराष्ट्रभरातून आलेल्या सुमारे 240 चित्रांमधून आत्ता सध्या जे मुखपृष्ठ आहे कुमारकोशाचे त्याची निवड केलेली आहे. जे जे स्कूल ऑफ आर्ट्सची विद्यार्थिनी यशस्वी कांबळे हिने हे चित्र तयार केलेलं होतं. मग अशा प्रकारे या सर्व दिग्गजांच्या साथीने आणि डॉक्टर विजया वाड यांच्या अध्यक्षतेखाली जीवसृष्टी आणि पर्यावरण या खंडाच्या निर्मिती प्रक्रियेस सुरुवात झाली आहे.
1: मॅडम, जीवसृष्टी आणि पर्यावरण आता हा जो खंड प्रकाशित झाला आहे याच्यामध्ये आणखीन उल्लेखनीय असं काय आहे?
0: आपला जो मराठी विश्वकोशाचा जो खंड होता तो सर्व विषय संग्रहक आहे, तसं कुमार विश्वकोशाची रचना ही विषयनिहाय करण्यात आलेली आहे. जीवसृष्टी आणि पर्यावरण या खंडामध्ये जीवशास्त्राच्या शाखा आणि उपशाखा या संदर्भातील सुमारे 1025 नोंदींचा आपण आढावा घेतलेला आहे. त्यामध्ये जीवशास्त्रातील प्रमुख आणि महत्वपूर्ण अनेक संकल्पना आहेत ज्या विद्यार्थ्यांना समजतील अशा सोप्या सुटसुटीत परंतु शास्त्रीय भाषेमध्ये स्पष्टीकरण केलेलं आहे त्यांचं. आणि हेच या खंडाचे मुख्य उद्दिष्ट आहे की विद्यार्थ्यांना समजेल अशा भाषेमध्ये खंड नोंद लिहिणे. हा खंड जीवसृष्टीशी जोडला गेला असल्याने यात प्रामुख्याने वनस्पती आणि प्राणी यांविषयीची माहिती देण्यात आलेली आहे. जसे की जैवविविधता आहे, पर्यावरण आहे, जीवसृष्टीमध्ये झालेली उत्क्रांती आहे, शरीर विज्ञान, ऊती, केंद्र, पेशी या संदर्भातली माहिती देखील आपण या खंडामध्ये घेतलेली आहे. अनुवंशिकी वगैरे अशा विविध विषयांवरच्या नोंदींचा देखील या खंडामध्ये अंतर्भाव करण्यात आलेला आहे. सध्या आधुनिक तंत्रज्ञानाचा पर्यावरणावर जो काही दुष्परिणाम झालेला आहे किंवा लोकसंख्येचा जो पर्यावरणावर दुष्परिणाम झालेला आहे या संदर्भातील नोंदी देखील आपण घेतलेल्या आहेत. त्यावरील उपाय याची माहिती देखील आपण पर्यावरण अवनती किंवा पर्यावरण व्यवस्थापन, पर्यावरण शिक्षण अशा नोंदींमधून दिलेली आहे. त्याचबरोबर जीवशास्त्राचा इतर विज्ञानाशी म्हणजेच भौतिकी असेल, रसायनशास्त्र असेल इत्यादींशी आलेला जो काही संबंध आहे याचे विवेचन जैव अमापन, जैव वस्तुमान यांसारख्या नोंदीतून करण्यात आलेले आहे. जीवशास्त्रातील उपपत्तींवर आधारलेली उत्पादन तंत्र आणि त्यांचा मानवी जीवनावर होणारा परिणाम यांविषयीचे विवेचन हा ह्या खंडाचा अत्यंत महत्वाचा भाग आहे.
1: गायकवाड मॅडम, आत्ता आपण जीवसृष्टी आणि पर्यावरण याविषयी ज्या खंडामध्ये नोंदी आहे त्याविषयी सांगितलं. जीवसृष्टी आणि पर्यावरण या संपूर्ण खंडाचं स्वरूप आता कसं आहे आणि परिभाषा कशी आहे किंवा त्याचं वाचन कुमारांनी कसं करावं असं अभिप्रेत आपल्याला आहे याविषयी आम्हाला थोडक्यात सांगा.
0: जीवसृष्टी आणि पर्यावरण या खंडाचा वाचक वर्ग लक्षात घेता आपण तो हाताळण्याच्या दृष्टीने सोयीस्कर व्हावा म्हणून त्याची पृष्ठसंख्या कमी ठेवलेली आहे. विश्वकोशाच्या तुलनेमध्ये आकारमान देखील कमी ठेवलेले आहे आणि हा जो खंड आहे तो 250-300 ते 400 पानापर्यंतच आपण घेतलेला आहे. आणि या एका खंडाचे जीवसृष्टी आणि पर्यावरण या एका खंडाचे आपण एकूण 4 भागांमध्ये विभाजन केलेले आहे. त्यातील पहिला भाग आहे तो अंकुरण ते ग्लुकोज, दुसरा भाग घटसर्प ते पॅरामेशियम, तिसरा भाग पांगारा ते लाजाळू आणि चौथा भाग लिंबू ते ज्ञानेंद्रिय. अशा प्रकारे या अपासून ते ज्ञपर्यंत सर्व नोंदी या 4 भागांमध्ये पूर्ण करून आपण कुमार विश्वकोशाच्या जीवसृष्टी आणि पर्यावरण हा खंड पूर्ण केलेला आहे.
1: अच्छा,
0: मराठी विश्वकोशाच्या धोरणाप्रमाणेच यातील नोंदी देखील आकारविल्लेच घेतलेल्या आहे. आपण वर्णानुक्रमे आकारविल्ले आणि यामध्ये आपण विश्वकोशाने स्वरांचा क्रम कसा घेतलेला आहे तर अ या स्वरानंतर ॲ, आ या स्वरानंतर ऑ, त्यानंतर ई, ई, ऊ, ऊ, बाकी आपलं जे आहे त्याप्रमाणे पुढचे म्हणजे एकूण 14 खडी म्हणतो आपण त्याप्रमाणे आपण विश्वकोशाने घेतलेले आहे. फक्त अ, ॲ, आ, ऑ असे ठेवलेलं आहे. त्यानंतर व्यंजनं घेतलेली आहेत. जसं आता जो खंड आहे त्याचं एक पृष्ठ आहे ते आपण 2 रकान्यांमध्ये विभागलेले आहे, रकाना अ आणि आ अशा प्रकारे. मग त्यावेळेस ते नोंद शीर्षक आहे ते लगेच लक्षात यावं या दृष्टीने ते आपण लाल अक्षरात ठळक लाल रंगामध्ये केलेलं आहे आणि त्यापुढेच कंसामध्ये त्या नोंदीचे नाव इंग्रजी स्पेलिंग सहित दिलेले आहे. म्हणजे उदाहरणार्थ अंजीर ही नोंद आहे तर अंजीर हा शब्द आहे तो आपण लाल अक्षरात ठळक घेतलेला आहे आणि त्यापुढे कंसामध्ये कॉमन फिग असं त्याचं नाव दिलेलं आहे. उपशीर्षकं जी आहेत जसं आता वनस्पती ही नोंद घेतली समजा तर त्यामध्ये आवृत्तीबीज वनस्पती हे त्याचं उपशीर्षक झालं तर ते उपशीर्षक आपण रखाण्याच्या मध्यभागी घेतलेलं आहे. आणि जे त्याचं उप उपशीर्षक आहे जसं बीजी वनस्पती किंवा मग शिराजन्य वनस्पती हे जे उप उपशीर्षक आहेत ते आपण रकान्याच्या डाव्या बाजूला ठळक काळ्या अक्षरामध्ये घेतलेले.
1: हा म्हणजे ते पोटप्रकार पुढे पुढे येत
0: जातात, पुढे येत जाणारे प्रकार त्याचे. त्यानंतर या खंडातला आपण जास्तीत जास्त चित्र देण्याचा प्रयत्न केलेला आहे. रंगीत चित्र दिलेली आहेत पूर्णपणे आणि छायाचित्रांवर अधिकाधिक भर आहे की आहे ती संकल्पना विद्यार्थ्यांना लगेच लक्षात यावी जे चित्राच्या माध्यमातून शक्य होतं.
1: हो, हे खूप

0: छान आहे, कारण की मुलांनी सगळंच बघितलेलं असेल असं नाही आहे. जीवशास्त्र आणि पर्यावरण विषयक वनस्पती म्हणा किंवा सगळे जीव बघितलेले नसतील तर सचित्र गोष्टींचा त्यांना खूपच छान उपयोग होतो.
1: त्यामुळेच आपण या खंडामध्ये छायाचित्रांवर अधिकाधिक भर दिलेला आहे आणि जास्तीत जास्त चित्र असावीत याकडे देखील कटाक्ष ठेवण्यात आलेला आहे. काही वेळा कसं होतं, एकाच गोष्टीसाठी विविध शब्दांचे किंवा संज्ञांचा वापर केला जातो. उदाहरणार्थ स्वादुपिंड यालाच अग्निपिंड असं देखील म्हटलं जातं. मग आपण ही एकच नोंद दोन वेळा घेणार का तर नाही. तर अशा वेळी काय केलं जातं की जो प्रचलित शब्द आहे जास्तीत जास्त त्या नावाने आपण नोंद घेतो. जसं आता दिलेल्या त्याच्या उदाहरणामध्ये स्वादुपिंड हा जास्त प्रचलित शब्द आहे तर त्यामध्ये आपण स्वादुपिंड या नावाने नोंद घेणार. सर्व काही माहिती आहे ते स्वादुपिंड या खाली देणार. आणि जेव्हा अच्या खंडामध्ये अग्निपिंड असं जिथं आपण ते देणार तो शब्द आपण सोडणार नाही, तो शब्द आपण देणार. का तर काही जण अग्निपिंड या नावाने देखील माहिती असेल त्यांना तो अर्गन आहे तो, त्यामुळे मग त्याच्या पुढे अग्निपिंड पहा स्वादुपिंड असं करून आपण ती संज्ञा देखील तिथे घेत असतो. त्यानंतर विज्ञान विषयामध्ये कसं असतं की इटॅलिक नावं असतात, लॅटिन नावं असतात, ती आपण इटॅलिक देतो तिरप्या अक्षरांमध्ये. कधी कधी ग्रंथनामा असतात ती देखील तिरपी देतो. या खंडात देखील आपण जी वनस्पतींची शास्त्रीय प्राण्यांची शास्त्रीय नावं आली आहेत ते तिरप्या अक्षरांमध्येच दिलेली आहेत. आणि संक्षेप जे वापरले जातात जसं की ग्रॅग किलोग्रॅम किंवा सस म्हणजे समुद्र सपाटी यासारखे जे संक्षेप आहेत या संक्षेपांविषयीची माहिती देखील आपण सुरुवातीलाच दिली आहे. त्यानंतर अनुक्रमणिका, तर यामध्ये आपण मराठी शीर्षकं आहेत ती मराठी शीर्षक त्याच्यापुढे इंग्रजी पारिभाषिक शब्द आणि पृष्ठक्रमांक अशा प्रकारे आपण ती अनुक्रमणिका दिलेली आहे. मराठी विज्ञान विषयामध्ये इंग्रजी संज्ञांचे मराठी परिभाषिक शब्द तितकेसे प्रचलित नसतात. जसं आता ॲलर्जी हा शब्द आपल्याला माहीत असतो पण त्याला मराठी परिभाषा अधिहर्षद आहे हे आपल्याला लक्षात येत नाही. किंवा डायलिसिसला अपोहन आहे परंतु आपण नोंदी तर अपोहन शब्दाने घेणार आहोत. मग हे त्या वाचकाला लक्षात यावं यासाठी आपण ते इंग्रजी शब्द जे कंसात दिलेले आहेत त्यानुसार देखील आपण त्याची अनुक्रमणिका केलेली आहे. ते इंग्रजी शब्द आणि त्याच्या पुढे त्याचा पृष्ठक्रमांक.
0: बरोबर आहे, कारण एवढे शास्त्रीय शब्द मराठीत अजून आपल्या अंगवळणी पडले नाही,
1: प्रचलित नसल्यामुळे आपल्याला हे देखील आपण त्यामध्ये विद्यार्थ्यांच्या दृष्टीने केलेलं आहे. जीवसृष्टी आणि पर्यावरणाच्या एकूण चार भागांपैकी जे पहिले दोन भाग आहेत ते ग्रंथ स्वरूपात सध्या उपलब्ध आहेत आपल्याला आणि इतर सर्व म्हणजे चारही भाग संकेतस्थळावर त्यांचं लोकार्पण करण्यात आलं आहे. ते सर्वांसाठी वाचनाला उपलब्ध आहे, मोफत उपलब्ध आहे. आपले संकेतस्थळ मराठी विश्वकोश .org या संकेतस्थळावर वरच्या भागामध्ये मराठी विश्वकोशाची इतर प्रकाशने यामध्ये जेव्हा आपण त्या टॅबवर जातो तिथे आपल्याला कुमार विश्वकोश किंवा आपण स्क्रोल करत खाली आलो तर तिथं कुमार विश्वकोशाच्या पृष्ठाचं एक चित्र आहे. त्या चित्रावर जरी क्लिक केलं तरी आपण कुमार विश्वकोशच्या सर्व भागांचं वाचन करू शकतो. त्यानंतर आपण अंध व्यक्तींसाठी पहिल्या भागाच्या ब्रेल लिपीतील आवृत्तीचं देखील या तयार केलेली आहे. संकेतस्थळावर प्रकाशित झालेल्या पहिल्या दोन भागातील सर्वच नोंदी श्राव्य स्वरूपात उपलब्ध आहेत.
0: तर ह्या विश्वकोशामुळे कुमारांच्या देखील अज्ञान जे आहे ते दूर होणार आहे आणि त्यांनी नक्की आपल्या संकेतस्थळाला भेट देऊन त्याच्यामधून माहिती घ्यावी आणि त्यांचं ज्ञान वाढवावं हेच या प्रसंगी सांगणं उचित राहील. मॅडम, आज आपण इथं आलात आणि आम्हाला कुमार विश्वकोश जीवसृष्टी आणि पर्यावरण याविषयी माहिती सांगितली, आपले खूप खूप आभार.
1: धन्यवाद.
0: श्रोते हो, आपली मतं सूचना अभिप्राय यांची आम्ही वाट पाहत आहोत. आपण आमच्याशी या ईमेलवर नक्की संपर्क साधा. आपली मराठी 210@gmail.com aapli marathi 210@gmail.com. पुन्हा भेटूया पुढच्या रविवारी सकाळी 7:25. वासंती काळे तोपर्यंत आपला निरोप घेते. नमस्कार.
2: अभिजात मराठी, आपली मराठी. अभिजात मराठी,
3: आपली मराठी.
2: अभिजात मराठी.

0: lagi.
1: Api Marathi.
0: Abhiyan Marathi.
1: Api Marathi.
2: प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी आताच आपण ऐकलात. सकाळचे 7:40 झाली आहेत. आता प्रसारित करत आहोत ग्राहक केंद्रित

0: आयोजित कार्यक्रम कंग्राळकर इन्फ्रास्ट्रक्चर।
1: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत। रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही।
2: सात

0: 17 मजली कंगराड़कर इंफ्रास्ट्रक्चर से लैंडमार्क टॉवर्स, क्लब, जिम, स्विमिंग पूल, जॉगिंग ट्रैक, पार्टी लॉन, चिल्ड्रन्स प्ले एरिया, सीनियर सिटीजन एरिया आणि अजून अशाच बऱ्याच अमेनिटीज न सुसज्ज कंगराड़कर इन्फ्रास्ट्रक्चर से 17 मजली लैंडमार्क टॉवर्स प्रोजेक्ट रेरा रजिस्टर्ड शाहू स्टेडियम सातारा. बुकिंग साठी संपर्क 90118 90118.
1: श्रोते हो नमस्कार. कंगराळकर इन्फ्रास्ट्रक्चर प्रस्तुत लँडमार्क टॉवर्स या कार्यक्रमात मी रेणू आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. श्रोते हो, 17 मजली लँडमार्क टॉवर्स ही साताऱ्यामध्ये उभारली जाणारी पहिली 17 मजली बिल्डिंग आणि यामध्ये फक्त सातारकरच नाही तर पुणेकर मुंबईकर सुद्धा घर घेत आहेत. आणि याच बद्दलच्या गप्पा मारण्यासाठी आज आपल्या बरोबर आहेत मुंबईच्याच संपदा निकम. नमस्कार संपदा मॅम.
2: हां नमस्कार.
1: तुम्ही मुंबईमध्ये स्थायिक आहात पण आता तुम्ही लँडमार्क टॉवर्स साताऱ्यामध्ये जे 17 मजली इमारत झालेली आहे तिथे घर बुक केलेलं आहे, तर बेसिकली मुंबई टू सातारा हा ट्रॅव्हल करण्याचं तुम्ही का ठरवलं आणि का साताऱ्यामध्ये घर घेताय?
2: ऍक्च्युली कसं आहे की आमचं मूळ गाव आहे सातारा जिल्ह्यामध्येच मिल्ट्री अपशिंगे, म्हणून मग असा विचार केला की रिटायरमेंट झाल्यानंतर, मिस्टरांची रिटायरमेंट झाल्यानंतर सातारामध्ये स्थायिक व्हावं.
1: बर.
2: आणि असं आम्ही सर्च करत असताना मिस्टरांच्याच एका मित्रांनी आम्हाला सजेस्ट केलं की असाच एक प्रोजेक्ट आहे तुम्ही बघून घ्या. मग आम्ही ते बघितल्यानंतर आम्हाला त्यांचा प्रोजेक्ट आवडला, म्हणून आम्ही तिथे मग आमचा एक फ्लॅट आम्ही बुक केला.
1: बर. आता मुंबईमध्ये आपण राहतो त्यावेळेला आपल्याला बऱ्याच सोयी सुविधांची सवय झालेली असते, तर या सगळ्या सोयी सुविधा साताऱ्यामध्ये सुद्धा तुम्हाला मिळत आहेत का, हे सगळं तुम्ही बघून आला आहात का, आणि तिथल्या क्वालिटी बद्दल किंवा तिथे दिल्या जाणाऱ्या सेवेबद्दल तुमचं काय मत आहे?
2: हो हो, सगळ्या सेवा तिथे उपलब्ध आहेत. म्हणजे अगदी गार्डन आहे, जिम आहे, जसं मुंबईमध्ये आम्ही आता सध्या राहतोय तशा सगळ्याच फॅसिलिटीज तिथे अवेलेबल आहेत.
1: ओके.
2: म्हणून आम्ही तो डिसिजन घेतला की आपण इथेच घेऊया घर.
1: ग्रेट. जनरली आता आपण बघतो मुंबई मधल्या घरांचे साईज, पुण्यामधल्या घरांचे साईज, याचा जो काही एक स्क्वेअर फीटचा रेशो ठरलेला असतो की 1 BHK असेल तर इतके, 2 BHK असेल तर इतके, तसं साताऱ्यामध्ये तुम्हाला काही फरक जाणवला का जेव्हा तुम्ही लँडमार्क टॉवर्स मध्ये घर बघायला गेलात तेव्हा?
2: हो हो, तिथले घराच्या स्क्वेअर फीट मध्ये भरपूर फरक आहे. मोठे मोठे फ्लॅट्स, मोठे म्हणजे मोठे मोठे रूम्स आहेत आणि स्क्वेअर फीट मध्ये पण बराच फरक आहे. कन्स्ट्रक्शन तर चांगलंच आहे त्यांचं.
1: ओके. आणि एकंदरीतच तिथली हवा किंवा तिथलं वातावरण आणि मुंबईमध्ये तुम्ही राहताय ते वातावरण किंवा तिथलं डेली रुटीन यामध्ये सुद्धा खूप फरक आहे, तर त्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे?
2: हो हो, खूप फरक आहे. म्हणजे पॉप्युलेशन कमी आहे, परत विचार करता म्हणजे प्रदूषणाचा विचार करता तर साधारण तर चांगलंच आहे.
1: अगदी. खूप छान वाटलं तुमच्याशी गप्पा मारून. तुम्हाला अजून काही सांगायचंय?
2: नाही, त्यांचं कन्स्ट्रक्शन वर्क चांगलं आहे, त्यांचा स्टाफ चांगला आहे. म्हणजे तिथे गेल्यानंतर आम्हाला असं काहीच असं जाणवलं नाही की आम्हाला की त्यांनी काही माहिती चुकीची दिली वगैरे. सगळं व्यवस्थित त्यांनी आम्हाला मार्गदर्शन केलेलं आहे त्यांच्या स्टाफने.
1: ग्रेट ग्रेट. खूप छान वाटलं तुमच्याशी गप्पा मारून आणि तुमचा हा अभिप्राय ऐकून. तुम्हाला लवकरात लवकर तुमचं हे छान लँडमार्क टॉवर्स मधलं स्वप्नातलं घर मिळावं आणि तुमची अशीच वृद्धी होत राहावी हीच इच्छा व्यक्त करते. आणि आज आपण इथे आमच्या या कार्यक्रमात सहभागी झालात त्याबद्दल मनपूर्वक आभार व्यक्त करते. धन्यवाद.
2: थँक यू.
0: कंगराळकर इन्फ्रास्ट्रक्चर से लँडमार्क टॉवर्स, क्लब, जिम, स्विमिंग पूल, जॉगिंग ट्रॅक, पार्टी लॉन, चिल्ड्रन्स प्ले एरिया, सीनियर सिटीजन एरिया आणि अजून अशाच बऱ्याच अमेनिटीज न सुसज्ज कंगराळकर इन्फ्रास्ट्रक्चर से 17 मजली लँडमार्क टॉवर्स प्रोजेक्ट रेरा रजिस्टर्ड शाहू स्टेडियम सातारा. बुकिंग साठी संपर्क 90118 90118.
3: ओळख 17 मजली
4: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.

0: ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम कंग्राळकर इन्फ्रास्ट्रक्चर आताच आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर या ऍपसहित आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. आता ऐकूया कार्यक्रम भावधारा. आशिष जोशी यांनी गायलेलं आदित्य बर्वे यांचं गीत ऐकूया.
1: ना ना, I'll start again.

0: रवींद्र साठे आणि शोभा जोशी यांनी गायलेलं विनायक मोहरीर यांचं गीत श्रोतेहो आत्ताच आपण ऐकलं पहावधारा कार्यक्रमात.
1: श्रोतेहो, होमिओपॅथी औषधं कोणकोणत्या आजारात उपयुक्त ठरतात, या औषधांबरोबर कॉफी का घ्यायची नाही, होमिओपॅथी उपचार पद्धती समजून घेऊया डॉक्टर वैशाली भिडे यांच्याकडून.
2: जिभेच्या खाली ज्या नर्व्ज असतात, सेन्सरी नर्व्ज आपण ज्याला म्हणतो, तिकडनं औषधाचं पिकअप होतं. त्यामुळे तोंडामध्ये कुठलीही चव नाही, कुठलाही वास नाही. म्हणजे आता कसं होतं, आपण ब्रश करतो, मेंथॉल हेवी असते आपल्या टूथपेस्टमध्ये, त्याचा वास बराच काळ राहतो, तोही आम्हाला चालत नाही. म्हणून आम्ही रिकाम्या पोटी घ्यायला सांगतो की त्याच्यानंतर 15-20 मिनिटांनी ब्रश करा तुम्ही, जेणेकरून औषधाला ऍब्झॉर्प्शनला काही प्रॉब्लेम येणार नाही.
1: त्यापूर्वी कोमल कुंभार लिखित आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका अवश्य ऐका. मंगळवारी 14 जुलै रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात न्यूज ऑन AIR ऍप, वेव्ह OTT प्लॅटफॉर्म आणि अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर वनिता मंडळ.
0: भावधारा कार्यक्रमात आता ऐकूया वैदेही करंबेळकर यांनी गायलेलं हे भावगीत.

0: वैदेही करंबेळकर यांनी गायलेलं गीत श्रोते हो आत्ताच आपण ऐकलं. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. सकाळचे 8 वाजत आहे. ठीक 8 वाजता समाचार प्रभात हिंदीतलं बातमीपत्र, 8:15 मॉर्निंग न्यूज इंग्रजी बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करू. 8:30 मराठीतून राष्ट्रीय बातम्या पुणे केंद्रावरून सहक्षेपित करू. सकाळी 8 वाजता समाचार प्रभात.
1: कॅच द रेन, बारिश के पानी की एक एक बूंद को हमें बचाना है, तो मेरा खास आग्रह है वर्षा का बूंद बूंद पानी हम मिलकर के बचाएं.
2: चल है तो हम है, आइए घरों ऑफिसों में रेन वाटर हार्वेस्ट

आता सविस्तर बातम्या. इंडोनेशिया, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या तीन देशांचा यशस्वी दौरा आटोपून पंतप्रधान नरेंद्र मोदी मायदेशी दाखल झाले आहेत. या दौऱ्याच्या शेवटच्या टप्प्यातील त्यांची न्यूझीलंड भेट ऐतिहासिक ठरली. चार दशकांहून अधिक काळानंतर भारतीय पंतप्रधानांनी न्यूझीलंडला केलेला हा दौरा द्विपक्षीय संबंधांना मोठी चालना देणारा ठरला. या दौऱ्यादरम्यान पंतप्रधान मोदींनी न्यूझीलंडचे पंतप्रधान ख्रिस्तोफर लक्सन यांच्याशी चर्चा केली. संरक्षण, पर्यटन, क्रीडा, आपत्ती व्यवस्थापन तसंच दुग्ध व्यवसाय आणि पशुसंवर्धन या पाच क्षेत्रांमध्ये यावेळी 10 सामंजस्य करार करण्यात आले. ऑकलंडमध्ये भारतीय वंशाच्या 10,000 नागरिकांच्या उपस्थितीत स्पार्क एरिना इथं झालेला कार्यक्रम या दौऱ्याचं प्रमुख आकर्षण ठरला. या कार्यक्रमात भारत एक विश्वासू मित्र असल्याचं लक्सन यांनी नमूद केलं आणि पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाचं कौतुकही केलं. हा दौरा भारत आणि न्यूझीलंड संबंधांमध्ये एक नवीन अध्याय सुरू करेल असा विश्वास मोदी यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला. दिल्लीत होणाऱ्या पर्यावरण संरक्षण संकल्प कार्यक्रमात आज केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान सहभागी होणार आहेत. देशभरातून सहभागी होणाऱ्या 17,000 वृक्षमित्रांशी ते संवाद साधणार आहेत. सक्रिय जनसहभागातून पर्यावरण संरक्षणाचे रुपांतर देशव्यापी लोकचळवळीत करण्याचं आवाहन सिंह या मित्रांना करतील. त्यानंतर पुसा परिसरामध्ये वृक्षारोपण कार्यक्रमातही ते सहभागी होतील. हैदराबादला एक प्रमुख हायस्पीड रेल हब म्हणून विकसित करणार असल्याचं रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी म्हटलं आहे. हैदराबादला पुणे, चेन्नई आणि बंगळुरूशी जोडणारं बुलेट ट्रेन कॉरिडॉर्स उभारले जाणार आहेत. या हायस्पीड रेल्वे नेटवर्कमुळे प्रवासाचा वेळ लक्षणीयरित्या कमी होईल आणि दक्षिण भारतातील प्रमुख आर्थिक केंद्रांमधील संपर्क व्यवस्था अधिक बळकट होईल असं वैष्णव म्हणाले. ते काल हैदराबादमध्ये एका कार्यक्रमात बोलत होते. यावेळी त्यांनी देशातील वाढत्या इलेक्ट्रॉनिक्स आणि सेमीकंडक्टर क्षेत्रांवरही प्रकाश टाकला. पंतप्रधान सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेअंतर्गत देशभरातील 2 लाखांहून अधिक सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगांना कर्ज मंजुरी देण्यात आली आहे. या योजनेचा हा एक महत्वपूर्ण टप्पा ठरला आहे. या योजनेमुळे 20,300 कोटी रुपयांहून अधिक प्रकल्प गुंतवणूक झाले असून जवळपास 11 लाख प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगाराच्या संधी निर्माण झाल्या आहेत. देशाच्या अन्न प्रक्रिया क्षेत्राच्या विकासासाठी हा एक भक्कम पाया असल्याचं केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग मंत्री चिराग पासवान म्हणाले. नवी दिल्ली इथं काल आयोजित एका विशेष कार्यक्रमात ते बोलत होते. एकूण लाभार्थ्यांपैकी महिला उद्योजकांचं प्रमाण जवळपास 44% आहे असंही पासवान यांनी अधोरेखित केलं. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. व्हिएतनाममधील फू क्वोक बेटाजवळ काल भारतीय पर्यटकांना घेऊन जाणारी एक स्पीड बोट उलटली. या दुर्घटनेत 2 महिलांसह 15 भारतीयांचा मृत्यू झाला. स्थानिक प्रशासनानं 21 जणांना वाचवलं. व्हिएतनाममधील भारतीय दूतावासानं मृतांची यादी जाहीर केली असून मृतांपैकी 10 जण तमिळनाडूचे, 3 जण आंध्र प्रदेशचे आणि 2 जण केरळमचे आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि परराष्ट्र व्यवहार मंत्री SJयशंकर यांनी या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे. पुण्यातील पिंपरी चिंचवडमधील मोशी कचरा डेपो इथं झालेल्या दुर्घटनेमध्ये काल शोधमोहिमेदरम्यान इमारतीत आढळलेल्या 8 जणांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेमध्ये 9 जणांचा मृत्यू झाला आहे. या कचरा डेपोमध्ये 8 जुलै रोजी कचऱ्याचा ढीग वेस्ट टू एनर्जी प्रकल्पाच्या प्रशासकीय इमारतीवर कोसळून गंभीर दुर्घटना घडली होती. दरम्यान उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी काल घटनास्थळी भेट देऊन सुरू असलेल्या शोधकार्याची पाहणी केली तसंच दुर्घटनेत बाधित झालेल्या नागरिकांच्या नातेवाईकांशी संबंध साधून त्यांना धीर दिला. प्रशासनामार्फत सर्वतोपरी मदत करण्याची ग्वाही पवार यांनी दिली. दुर्घटनेच्या कारणांची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असंही पवार यांनी म्हटलं आहे. FSSAI अर्थात भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणानं स्विगी, इन्स्टामार्ट या खाद्यपदार्थ पोहोच करण्याची सेवा देणाऱ्या कंपनीला 9 नोटिसा बजावल्या आहेत. या कंपनीनं अन्न सुरक्षा आणि मानक कायद्याचं उल्लंघन केल्याच्या अनेक तक्रारी आल्या होत्या. स्विगी, इन्स्टामार्टमार्फत मुदत संपलेल्या, खराब झालेल्या, दूषित आणि इतर असुरक्षित अन्नपदार्थांचा पुरवठा करण्यात आला अशा तक्रारी आहेत. इराण अमेरिका तणाव आणखी वाढला आहे. होर्मुझ सामुद्रधुनीत सायप्रसच्या ध्वजाखालील मालवाहू जहाजावर इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्सनं हल्ला केल्यानंतर अमेरिकेनं इराणवर नव्यानं हवाई हल्ले केले आहेत. हे हल्ले राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या

0: निर्देशानुसार करण्यात आल्याचं अमेरिकेच्या सेंट्रल कमांडनं म्हटलं आहे. दरम्यान इराणनं होर्मुज सामुद्रधुनी पुढील आदेशापर्यंत बंद करण्याची घोषणा केली आहे. अमेरिकेचा हस्तक्षेप संपेपर्यंत या सामुद्रधुनीतून कोणत्याही जहाजाला मार्गक्रमण करू दिलं जाणार नसल्याचं इराणच्या नौदलानं स्पष्ट केलं आहे. सामुद्रधुनी खुली असल्याची आणि व्यापारी जहाजांवर हल्ले होणार नसल्याची घोषणा इराणनं करावी अशी मागणी अमेरिकेनं केली आहे. दरम्यान तणावपूर्ण परिस्थिती असूनही इराणबरोबरच्या वाटाघाटी सुरूच राहतील असं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे. बोधगया ही भगवान गौतम बुद्ध यांच्या विचारांची प्रेरणाभूमी आहे असं प्रतिपादन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल नागपूरमध्ये केलं. मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेअंतर्गत नागपूर जिल्ह्यासह राज्यातील अन्य जिल्ह्यातील लाभार्थ्यांना बिहारमधील महाबोधी विहार बोधगया इथं घेऊन जाणाऱ्या विशेष रेल्वेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून रवाना करण्यात आलं त्यावेळी ते बोलत होते. राज्य शासनानं सर्व धर्मातील ज्येष्ठ नागरिकांना मोफत तीर्थदर्शनाची संधी उपलब्ध करून देण्यासाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना सुरू केली आहे. सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या या योजनेअंतर्गत नागपूर जिल्ह्यातील 800 लाभार्थी 11 ते 16 जुलै या कालावधीत विशेष रेल्वेनं महाबोधी विहार बोधगया बिहार इथं तीर्थयात्रेसाठी रवाना झाले. एक देश एक निवडणूक या प्रस्तावाशी संबंधित विधेयकांची छाननी करणाऱ्या संयुक्त संसदीय समितीचं 2 दिवसीय चर्चासत्र गोव्यात झालं. संविधान 129वी घटनादुरुस्ती विधेयक 2024 आणि केंद्रशासित प्रदेश कायदे दुरुस्ती विधेयक 2024 या दोन विधेयकांवर चर्चा करण्यात आली. एकत्रित निवडणुकांमुळे खर्चात कमी होईल आणि प्रशासन सक्षम होण्यास मदत होणार आहे असं समितीचे अध्यक्ष आणि खासदार पी चौधरी यांनी सांगितलं. लंडनमध्ये लॉर्ड्स क्रिकेट मैदानावर खेळल्या जाणाऱ्या ऐतिहासिक आणि एकमेव महिला कसोटी सामन्यात भारतानं इंग्लंडचा पहिला डाव 170 धावात गुंडाळून पहिल्या डावात 115 धावांची आघाडी घेतली आहे. दुसऱ्या डावातही भारतानं दमदार सुरुवात करत काल दुसऱ्या दिवसाखेर एका खेळाडूच्या मोबदल्यात 154 धावा केल्या. स्मृती मानधना 69 तर यास्तिका भाटिया 39 धावांवर खेळत आहे. भारताकडे एकंदर 269 धावांची आघाडी असून सामन्याचे 3 दिवस बाकी असल्यानं भारताला विजयाची संधी आहे. प्रतिष्ठित लॉर्ड्स क्रिकेट मैदानावर खेळली जाणारी ही पहिलीच महिला कसोटी असल्यानं हा एक ऐतिहासिक टप्पा ठरला आहे. पुरुष क्रिकेटमध्ये काल रात्री इंग्लंडमधील साऊदम्प्टन इथं झालेल्या 5व्या आणि अंतिम T20 सामन्यात इंग्लंडनं भारताचा 56 धावांनी पराभव करून 5 सामन्यांची मालिका 4-0 अशी जिंकली. इंग्लंडनं विजयासाठी दिलेल्या 258 धावांच्या आव्हानासमोर भारताला निर्धारित 20 षटकात 8 बाद 201 धावाच करता आल्या. दोन्ही संघांमधील पहिला T20 सामना पावसामुळे अनिर्णित राहिला होता. फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत फ्लोरिडातील मियामी स्टेडियमवर भारतीय वेळेनुसार आज पहाटे झालेल्या सामन्यात इंग्लंडनं नॉर्वेचा 2-1 असा पराभव करून उपांत्य फेरी गाठली आहे. टेनिसमध्ये लंडनच्या सेंटर कोर्टवर काल रात्री झालेल्या विम्बल्डन महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात 21 वर्षीय लिंडा नोवोस्कानं आपल्याच देशाच्या कॅरोलिना मुचोवाचा 6-2 5-7 6-3 असा पराभव करून पहिलं ग्रँडस्लॅम विजेतेपद पटकावलं. पुरुष एकेरीच्या आज रात्री होणाऱ्या अंतिम सामन्यात जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेला यानिक सिनर जर्मनीच्या अलेक्झांडर झ्वेरेवशी सामना करेल. हवामान. भारतीय हवामान विभागानं देशाच्या उत्तर आणि पूर्व भागात पुढील 4 दिवस मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. इंडोनेशिया ऑस्ट्रेलियासह न्यूझीलंडचा दौरा आटोपून पंतप्रधान नरेंद्र मोदी मायदेशी दाखल. व्हिएतनाममधील बोट दुर्घटनेत 15 भारतीयांचा मृत्यू. पुण्यातील मोशी इथल्या दुर्घटनेतील मृतांची संख्या 9. इंग्लंड विरुद्ध एकमेव क्रिकेट कसोटी सामन्यात भारतीय महिला संघाला विजयाची संधी आणि फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत नॉर्वेला हरवून इंग्लंड उपांत्य फेरीत. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: प्रसार भारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या ऍपसहित आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. सकाळचे 8:40 आणि 30 सेकंद झाली आहेत. ऐकूया कार्यक्रम भावधारा. मोनिका भोयर यांनी गायलेलं भूपेश नेतनराव यांचं गीत ऐकूया.

0: मिलिंद डिंगळे यांनी गायलेलं किशोर कदम यांचं गीत श्रोतेहो आताच आपण ऐकलं भावधारा कार्यक्रमात.
1: भान घाल पिंगा वारा माझा परसा.
2: श्रोतेहो, अनेक उत्तमोत्तम भावगीतांनी मराठी रसिकांचं भावविश्व उजळणाऱ्या सुमन कल्याणपूर या नावाला हिंदी सिनेसंगीतातही एक वेगळं स्थान आहे. त्यांचं हे योगदान आणि त्याबरोबरच सुमनताईंच्या काही हृदय व्यक्तिगत आठवणी घेऊन येत आहेत सुसंवादिका मंगला खाडीलकर.
3: त्या असं म्हणायच्या की मी संगीतकाराची गायिका आहे. संगीतकाराला जसं माझ्याकडनं गाऊन घ्यायचंय तसं त्यांनी मला सांगावं आणि खटकलं कुठे तर मी सांगेन, किंवा मला यापेक्षा थोडीशी वेगळी तान घेतली किंवा ही हरकत जर वेगळी घेतली तर तुम्हाला चालेल का असा प्रश्न मी विचारला.
2: अवश्य ऐका सुमन कल्याणपूर विशेष अत्तर क्षणांचा दरवळ भाग दुसरा, सोमवार दिनांक 13 जुलै रोजी दुपारी 12 वाजता प्रसार भारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप सह आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवर. वनिता मंडळ.
4: अभ्यासाचे गभीर नाटक, शब्दांची टरफले घोकते, बोट खुणेचे हळूच काढून मोर पिसते बघते बघते, बोट खुणेचे हळूच काढून मोर पिसते बघते बघते.
5: जरूर ऐका कवयित्री इंदिरा संत यांच्यावर केंद्रित कार्यक्रम इंदिराबाई अनोख्या झरोक्यातून.
4: ग्रीष्माची नाजूक टोपली उद्वावा कच भार तिच्यावर, जर्द विजेचा मत्त केवडा तिरकस माळावा वेणीवर.
5: लेखन आणि वाचन केलंय दीपाली दातार यांनी, सूत्रसंचालन सविता जेरे आणि सादर करते आहेत सुमित श्रीवाद.
4: दिस भरलेली ही काय तरी गर्भार, टाकीत पावले चाले रम्य दुपार, टाकीत पावले चाले रम्य दुपार.
5: जरूर ऐका कार्यक्रम साहित्य सौरभ येत्या सोमवारी 13 जुलै रोजी संध्याकाळी ठीक 6:30 वाजता आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवरून.
6: मित्रमैत्रिणींनो, दिनांक 12 जुलै 2026 रविवार रोजी सायंकाळी 5:30 युववाणी या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणामध्ये जरूर ऐका पखवाज वादक ऋषिकेश पांचाळ या युवा मित्राची सुमेधा कुलकर्णी या आपल्या मैत्रिणीने घेतलेली मुलाखत ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असेल. मैत्रिणींनो, दिनांक 12 जुलै 2026 रविवार रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणामध्ये सुरुवातीला आपण ऐकणार आहात बालिका तसेच महिला सुरक्षा विषयक कायदे आणि त्यांची अंमलबजावणी याविषयी ऍडव्होकेट भक्ती धोंडोपंत कुलकर्णी यांच्या मुलाखतीचा भाग दुसरा आणि त्यानंतर महिलांचे आजार आणि योग याविषयी आयुर्वेद तज्ज्ञ आणि योग शिक्षिका डॉक्टर मंजुषा चौधरी यांच्या मुलाखतीचा भाग दुसरा ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असेल.

ऐश्वर्या सहस्रबुद्धे यांनी गायलेलं श्रीकृष्ण राऊत यांचं गीत श्रोतेहो आत्ताच आपण ऐकलं. भावधारा कार्यक्रम या गीतासोबतच समाप्त होत आहे.

प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या ॲपसहित आपण ऐकत आहात 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. सकाळचे ठीक 9 वाजले आहेत. आता प्रसारित करत आहोत अज्ञात मुंबई या पुस्तकाचं क्रमशः वाचन, भाग 62वा.

श्रोते हो नमस्कार. प्रसारित करत आहोत अज्ञात मुंबई या कार्यक्रमाचा आजचा भाग. लेखक नितीन साळुंखे, वाचक ओंकार गोवर्धन आणि केतकी थत्ते, संकल्पना शैलेश माळोदे.

0: आणि सादर करत्या ज्योत्स्ना केतकर. आज ऐकूया मुंबईच्या गोदीतल्या स्फोटाच्या गोष्टीचा तिसरा भाग.
1: एकोणीसशे 1944 साली फोर्ट स्टायकिन हे मालवाहू जहाज स्फोटक आणि सोनं घेऊन लंडनहून मुंबई बंदरात येणार होत. जहाज इंग्लंडमधून निघणार होतं, तिथून पुढे फ्रान्स आणि स्पेन करून पोर्तुगालच्या पश्चिम किनाऱ्यापासून नजीक असलेल्या बास्कच्या आखातातून खाली दक्षिणेला जाऊन युरोप आणि आफ्रिका खंडाला विभागणारा आणि अटलांटिक आणि भूमध्य समुद्राला जोडणारा जिब्राल्टर स्ट्रेट पार करून पुढे सुएझच्या कालव्यातून निघून लाल समुद्रातल्या येमेन ओमानच्या आखातात आणि तिथून पुढे प्रथम कराची आणि मग मुंबई बंदरात शेवट असा जहाजाचा प्रवास असणार होता.
2: हा दुसऱ्या महायुद्धाचा काळ असल्याने त्या काळच्या पद्धतीनुसार फोर्ट स्टायकिन एकटं जाणार नव्हतं, तर अनेक मालवाहू जहाजांचा एक काफिला सोबत निघणार होता. सोबत संरक्षक बोटीही असणार होत्या. त्या काफिल्यातली फोर्ट स्टायकिनची जागा नक्की होती. जहाजांचा हा बेडा जाताना जर्मन यू बोटींना फोर्ट स्टायकिनवरच्या विध्वंसक मालाचा सुगावा लागून त्यांनी त्याच्यावर हल्ला केलाच, तर त्याच्या ठासून भरलेल्या दारूगोळ्याचा स्फोट होऊन इतर जहाजांना नुकसान पोहोचू नये ह्यासाठी फोर्ट स्टायकिननं रांगेत न जाता रांगेपासून काही अंतर राखून प्रवास करायचा होता.
1: फोर्ट स्टायकिन आणि बेड्यातली इतर जहाजं जिब्राल्टर स्ट्रेट पर्यंत एकत्रच प्रवास करणार होती. जिब्राल्टर पासपाशी पोहोचल्यानंतर काफिल्यातली काही जहाजं उजवीकडे वळून दक्षिण दिशेला असलेल्या आफ्रिकेतल्या काही बंदरांवर जाणार होती, तर फोर्ट स्टायकिन आणि उर्वरित जहाज आशिया खंडाच्या दिशेनं कूच करणार होती.
2: 24 फेब्रुवारी 1944 या दिवशी सकाळी काफिला आपापल्या ठिकाणावर जाण्यासाठी एकत्रच निघाला. हवामान चांगलं नव्हतं, पाऊस पडत होता, कडाक्याचा गारठा होता. पाऊस आणि धुक्यामुळे दृश्यमानताही कमी होती. वास्तविक अशा वातावरणात सामुद्री प्रवास करत नसत, पण युद्धकाळात अशा गोष्टींचा विचार केला जात नाही. इंग्लंड लढाईत उतरलेलं होतच. विविध आघाड्यांवर लढत असलेल्या दोस्त राष्ट्रांच्या सैन्याला वेळेत रसद पोहोचवणं गरजेचं असतं. म्हणून खराब हवामानाचा धोका पत्करून जहाजांच्या कप्तानांनी आपापली जहाजं समुद्रात लोटली होती.
1: पुढचे 2 दिवस हवामान खराबच होतं. जहाजांचा बेडा सावधगिरीनं पुढे चालला होता. जर्मन बोटींवरही नजर ठेवावी लागत होती. पाऊस, धुकं आणि थंडी यामुळे ते अवघड होत होतं. समुद्रही खवळलेला होता, पण त्यातूनही मार्गक्रमण सुरू होतं. आणि निघाल्यापासून शेवटी 3रा दिवशी थोडी उघडीप मिळाली. पुढे 3-4 दिवस तर सगळं शांतच होतं. आकाश निरभ्र झालं होतं, समुद्रही शांत होता. समुद्रात काही जर्मन बोटी संचार तर करत नाहीत ना, यावर नजर ठेवणं एवढंच काम उरलं होतं. जहाजावरही त्यामुळे सगळेजण काहीसे निश्चिंत होते.
2: पण ही निश्चिंती फार काळ टिकली नाही. वर आकाशात लांबून विमानांची घरघर ऐकू येऊ लागली. विमानं नजरेला पडत नव्हती, तरी सगळेच सावध झाले. तेवढ्यात विमानं दिसायला लागली. एकूण 6 विमानं घिरट्या घालताना दिसायला लागली. नक्की कोणाची विमानं आहेत हे कळत नव्हतं. तरीही सावधगिरी म्हणून संरक्षक बोटीवरील विमानविरोधी तोफा आकाशाच्या दिशेने रोखल्या गेल्या. परंतु काहीच झालं नाही. त्या विमानांनी काही काळ घिरट्या घातल्या आणि ती आकाशात गडप झाली. जहाजावरच्या सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला. जहाजांचा ताफा पुढच्या प्रवासाला निघाला.
1: इंग्लंडहून निघतानाच ठरल्याप्रमाणे जिब्राल्टर स्ट्रेटपाशी जहाजांचा ताफा 2 गटात विभागला गेला. इथून काही जहाज आफ्रिका खंडातल्या देशातल्या बंदरात जाण्यासाठी गेली, तर फोर्ट स्टायकिन आणि उर्वरित जहाज सुएझ कालव्याच्या दिशेने निघाले.
2: सुएझ कालव्यापर्यंतचा पुढचा टप्पा जवळपास 1000 मैलांचा आणि 12-15

0: रुसांचा होता. हा टप्पा मात्र निर्विघ्नपणे पार पडला. जर्मन बोटींची किंवा पाणबुड्यांची काहीच हालचाल दिसून येत नव्हती. डोक्यावर घिरट्या घालणारी विमानही नजरेस पडत नव्हती. ह्या हजार मैलांच्या प्रवासात बाहेर युद्ध सुरू आहे की नाही याची शंका यावी असंच वातावरण होत. तरीही फोर्ट स्टायकिन वरचे अधिकारी आणि कर्मचारी सावध होते आणि बेचैनही होते. आपण एका प्रचंड मोठ्या बॉम्बवर बसून प्रवास करत आहोत याचा विसर त्यांना पडलेला नव्हता. चीफ इंजिनियर अलेक्स गो बोटीचं इंजिन मध्येच बंद पडू नये यासाठी मनातल्या मनात येशूची आळवणी करत होता. परंतु मनातली घालमेल आपल्या चेहऱ्यावर दाखवत नव्हता. जिथे पहिली संधी मिळेल तिथे इंजिनाची बारीक सारीक दुरुस्ती करायची असं त्याने ठरवलं होतं.
1: आणखी काही दिवसांनी पोर्ट सईद आलं. आता हा काफिला सुवेज कालव्यात प्रवेश करणार होता. सुवेज कालवा पार करण्यासाठी जहाजांच्या बेड्याला त्यांचा नंबर येण्याकरता काही काळ वाट पाहावी लागली. जसजसा वेळ जात होता तसतसा अलेक्स अस्वस्थ होत होता. बोटीचं इंजिन त्याला डोळ्यासमोर दिसत होत.
0: थोड्याच वेळात जहाजांच्या ताफ्याला सुवेज कालव्यात प्रवेश करण्याची वर्दी मिळाली. सुवेज कालवा पार करून जहाज कालव्याच्या दक्षिण टोकाला असलेल्या पोर्ट तौफिक मध्ये आली. इथे काही काळ फोर्ट स्टायकिन इंधन घेण्यासाठी थांबणार होत.
1: फोर्ट स्टायकिन पोर्ट तौफिकला पोहोचलं. जहाजावर इंधन भरून होईपर्यंत कॅप्टन नायस्मिथनं जहाजावरची सर्व यंत्रणा व्यवस्थित काम करतीये की नाही याची तपासणी केली. अलेक्सनं जहाजाच्या इंजिनावर नजर फिरवली. अजूनपर्यंत तरी सर्व आलबेल असल्याचं दिसत होतं. पण मोठी दुरुस्ती आणि इंजिनाचं सर्व्हिसिंग या गोष्टी कराव्याच लागणार होत्या. इथून पुढे जहाज लाल समुद्र पार करून येमेन देशातल्या एडन बंदरात थांबणार होतं. त्याचा पुढचा टप्पा होता कराची बंदरात. या प्रवासात फोर्ट स्टायकिन सोबतीला आणखी एक ब्रिटिश मालवाहू जहाज असणार होत. बाकीची जहाज इथेच थांबणार होती. एडनवरून कराची जवळपास 500 मैलांवर होत. या प्रवासात काही विघ्न आलं नाही तर हा प्रवास एकूण 6-7 दिवसांचा असणार होता.
0: पोर्ट तौफिक मध्ये इंधन घेऊन निघालेल्या फोर्ट स्टायकिननं दिनांक 24 मार्चला एडनला स्पर्श केला. त्याच दिवशी त्याने एडन सोडलं आणि ते कराचीच्या दिशेने निघालं. जहाजामधलं बरंचस सामान कराचीला उतरवण्यात येणार होतं. त्यामुळे फोर्ट स्टायकिन कराची बंदरात 2-3 दिवस थांबणार होतं. कराचीचा थांबा मोठा होता.
2: ऐकली कधी तुम्ही. आज आपण ऐकला मुंबईच्या गोदीतल्या स्फोटाच्या गोष्टीचा 3रा भाग. उद्या याच गोष्टीचा पुढचा भाग आपण ऐकणार आहोत अज्ञात मुंबई या कार्यक्रमामध्ये. लेखक नितीन साळुंखे, वाचक ओंकार गोवर्धन आणि केतकी थत्ते. शीर्षक गीत समीर सामंत. शीर्षक गीताचं संगीत सुखदा दापके. गायक मंदार पिलवलकर. ध्वनी प्रभाव परीक्षित भातखंडे. निर्मिती सहाय्य रोहिणी पाटील आणि क्षितिजा सहकारी. संकल्पना शैलेश माळुदे आणि सादर करत्या ज्योत्स्ना.

अज्ञात मुंबई या पुस्तकाचं क्रमशः वाचन भाग 62 आत्ताच आपण ऐकलात. प्रसारभारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या ॲपसहित आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सकाळचे 9:10 आणि 40 सेकंद झाली आहेत. ऐकूया गीतबहार चित्रपट संगीताचा कार्यक्रम. काळी बायको या चित्रपटातलं गीत ऐकूया. कृष्णा कल्ले आणि सहगायकांनी गायलेलं.

0: सुधीर फडके यांनी गायलेलं पी सावळाराम यांचं गीत आत्ताच आपण ऐकलं. संगीतकार होते विश्वनाथ मोरे आणि चित्रपट होता भालू.
1: श्रोते हो, होमिओपॅथी औषधं कोणकोणत्या आजारात उपयुक्त ठरतात, या औषधांबरोबर कॉफी का घ्यायची नाही, होमिओपॅथी उपचार पद्धती समजून घेऊया डॉक्टर वैशाली भिडे यांच्याकडून.
2: जिभेच्या खाली ज्या नर्व्ज असतात, ते सेन्सरी नर्व्ज आपण ज्याला म्हणतो, तिकडनं औषधाचं पिकअप होतं. त्यामुळे तोंडामध्ये कुठलीही चव नाही, कुठलाही वास नाही. म्हणजे आता कसं होतं, आपण ब्रश करतो, मेंथॉल हेवी असते आपल्या टूथपेस्टमध्ये, त्याचा वास बराच काळ राहतो, तोही आम्हाला चालत नाही. म्हणून आम्ही रिकाम्या पोटी घ्यायला सांगतो की त्याच्यानंतर 15-20 मिनिटांनी ब्रश करा तुम्ही, जेणेकरून औषधाला ऍब्झॉर्प्शनला काही प्रॉब्लेम येणार नाही.
1: त्यापूर्वी कोमल कुंभार लिखित आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका अवश्य ऐका. मंगळवारी 14 जुलै रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात न्यूज ऑन AIR ऍप, वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर वनिता मंडळ.
3: आकाशवाणीच्या कंटेंट सोर्सिंग पॉलिसी अंतर्गत कार्यक्रम निर्माते आणि निर्मिती संस्थांकडून सर्जनशील आणि दर्जेदार कार्यक्रमांसाठी प्रस्ताव मागवण्यात आले आहेत. अधिक माहितीसाठी https://prasarbharati.gov.in/NIPP या वेबसाईटला भेट द्यावी. शेवटची तारीख आहे 31 जुलै 2026.
4: ऐका ऐका ऐका गाववाल्यांनो, KYC अपडेटच्या मेसेज कडे दुर्लक्ष करू नका. तात्काळ KYC अपडेट करा. जर ओळख किंवा पत्त्यामध्ये कोणताही बदल नसेल तर स्वतःच्या बँकेत किंवा ATM मध्ये अथवा बिझनेस करस्पॉन्डंट कडे म्हणजे BC कडे जा, किंवा बँकेत रजिस्टर्ड ईमेल अथवा मोबाईल नंबर किंवा मोबाईल बँकिंग ऍप अथवा पत्राद्वारे त्याची स्वघोषणा द्या. आणि जर कोणताही बदल असेल तर ओळखीचा आणि पत्त्याचा नवीन पुरावा दाखवा. खातं सक्रिय ठेवून बँकिंग सेवांचा लाभ घ्या. आपलं KYC अपडेट

0: करण्यासाठी जवळच्या ग्रामपंचायतीच्या कॅम्प मध्ये किंवा बँकेच्या शाखेमध्ये जा.
1: आरबीआय सांगते,
2: जाणकार बना, सतर्क रहा.
3: गीतबहार कार्यक्रमात यानंतर ऐकूया आशा भोसले यांनी गायलेलं सून लाडकी या घरची या चित्रपटातलं पी सावळराम यांचं गीत, संगीतकार दत्ता डावजेकर.

0: उमस पडेल तर या चित्रपटातलं ग दि माडगुळकर यांचं गीत श्रोतेहो आत्ताच आपण ऐकलं. गायक आणि संगीतकार होते सुधीर फडके.
1: अभ्यासाचे गभीर नाटक शब्दांची टरफले घोकते बोट खुणेचे हळूच काढून मोर पीसते बघते बघते बोट खुणेचे हळूच काढून मोर पीसते बघते बघते.
2: जरूर ऐका कवयित्री इंदिरा संत यांच्यावर केंद्रित कार्यक्रम इंदिराबाई अनोख्या चरोक्यातून.
1: ग्रीष्माची नाजूक टोपली उद्वावा कच भार तिच्यावर जर्द विजेचा मत्त केवडा तिरकस माळावा वेणीवर.
2: लेखन आणि वाचन केलंय दीपाली दातार यांनी. सूत्रसंचालन सविता झेरे आणि सादर करते आहेत सुमित श्रीवाद.
1: दिस भरलेली ही काय तरी गर्भार टाकी तपावले चाले रम्य दुपार टाकी तपावले चाले रम्य दुपार.
2: जरूर ऐका कार्यक्रम साहित्य सौरभ येत्या सोमवारी 13 जुलै रोजी संध्याकाळी ठीक 6:30 वाजता आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवरून.
0: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या ॲपसहित आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. सकाळचे 9:30 वाजले आहेत. आता प्रसारित करत आहोत सामुदायिक गायन पाठ भाषा उडिया. गीतकार कालिंदी चरण पाणीग्रही आणि संगीतकार अक्षय कुमार मोहंती.

0: तुमने गाना सीख लिया, इसे अब तुम सब मिलकर गाओ देखें।
1: 1 2 3 4

नीलाक्षी जुवेकर यांनी गायलेलं कृष्णाची प्रभाकर खाली माफ करा कृष्णाची प्रभाकर खाडीलकर यांचं नाट्यपद नाटक होतं संगीत स्वयंवर. या नाट्यपदासोबतच नाट्यसंगीताचा कार्यक्रम नाट्यपराग इथेच समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आपण ऐकलात प्रसारभारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर या ऍपसहित आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. सकाळचे ठीक 10 वाजले आहेत. ऐकूया गीतबहार चित्रपट संगीताचा कार्यक्रम. भोळी बाबडी या चित्रपटातलं गीत ऐकूया भीमसेन जोशी आणि वसंतराव देशपांडे यांनी गायलेलं. गीतकार जगदीश खेबुडकर आणि संगीतकार राम कदम.

बोळी भाबळी या चित्रपटातलं भीमसेन जोशी आणि वसंतराव देशपांडे यांनी गायलेलं गीत श्रोतेहो आत्ताच आपण ऐकलं. गीतबहार कार्यक्रमात यानंतर संसार या चित्रपटातलं गीत गायलं आहे लता मंगेशकर यांनी. गीतकार जगदीश खेबुडकर, संगीतकार हृदयनाथ मंगेशकर.

महानंदा या चित्रपटातलं लता मंगेशकर यांनी गायलेलं शांता शेळके यांचं गीत आत्ताच आपण ऐकलं. संगीतकार होते हृदयनाथ मंगेशकर. गीतबहार कार्यक्रमात यानंतर नशीबवान या चित्रपटातलं गीत ऐकूया. आशा भोसले आणि सुरेश वाडकर यांनी गायलेलं. गीतकार सुधीर मोघे. संगीतकार आनंद मोडक.

0: श्रोतेहो, अनेक उत्तमोत्तम भावगीतांनी मराठी रसिकांचं भावविश्व उजळणाऱ्या सुमन कल्याणपूर या नावाला हिंदी सिनेसंगीतातही एक वेगळं स्थान आहे. त्यांचं हे योगदान आणि त्याबरोबरच सुमनताईंच्या काही हृदय व्यक्तिगत आठवणी घेऊन येत आहेत सुसंवादिका मंगला खाडीलकर.
1: त्या असं म्हणायच्या की मी संगीतकाराची गायिका आहे. संगीतकाराला जसं माझ्याकडनं गाऊन घ्यायचंय तसं त्यांनी मला सांगावं आणि खटकलं कुठे तर मी सांगेन, किंवा मला यापेक्षा थोडीशी वेगळी तान घेतली किंवा ही हरकत जर वेगळी घेतली तर तुम्हाला चालेल का असा प्रश्न मी विचारला.
0: अवश्य ऐका सुमन कल्याणपूर विशेष अत्तर क्षणांचा दरवळ भाग दुसरा, सोमवार दिनांक 13 जुलै रोजी दुपारी 12 वाजता प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप सह आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवर. वनिता मंडळ.
2: गीतवार कार्यक्रमात आता ऐकूया लक्ष्मीची पावलं या चित्रपटातलं गीत. गायला आहे सुरेश

कळत नकळत या चित्रपटातलं अनुराधा पौडवाल आणि रवींद्र साठे यांनी गायलेलं सुधीर मोघे यांचं गीत श्रोतेहो आत्ताच आपण ऐकलं. संगीतकार होते आनंद मोडक. या गीतासोबतच गीतभार चित्रपट संगीताचा कार्यक्रम इथेच समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आपण ऐकलात प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या ॲपसहित आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी आपण ऐकत आहात. सकाळचे 10:30 वाजले आहेत. नादब्रह्म अंतर्गत आता प्रसारित करत आहोत प्रणव कुमार बिस्वास यांचं गायन राग बिलास खानी तोडी. विलंबित बंदिश एक तालात निभत आहे. बोल आहेत बरनेना जाय छवी तिहारी. द्रुतबंदिश तीन तालात निभत आहे. बोल आहेत कान्हा रे कान्हा मुरली काहेना. त्यांना तबला साथ प्रसून चॅटर्जी, हार्मोनियम साथ विनोद पडके, सारंगी साथ फारुक लतीफ खान आणि तानपुरा साथ किशोर धामणसकर यांनी केली आहे. ऐकूया तर प्रणव कुमार बिस्वास यांचं गायन राग बिलास खानी तोडी.

नादब्रह्म शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण प्रणव कुमार बिस्वास यांनी गायलेला राग बिलासखानी तोडी ऐकलात. त्यांना तबल्याची साथ प्रसून चॅटर्जी यांनी, हार्मोनियमची साथ विनोद पडगे यांनी, सारंगी साथ फारुख लतीफ खान यांनी, तानपुरा साथ किशोर धामणसकर यांनी केली होती. याबरोबरच नादब्रह्म शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आपण ऐकलात प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. यानंतर ठीक 11 वाजता हिंदीतून बातमीपत्र आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.

आपली आवड कार्यक्रम ऐकणाऱ्या असंख्य श्रोत्यांना पुष्कर मुंडलेचा नमस्कार. आपली आवड कार्यक्रमात सुरुवातीला आपण ऐकणार आहोत राणी वर्मा यांच्या स्वरातलं शांताराम नांदगावकर यांचं गीत, संगीतकार अशोक पत्की.

आपण ऐकत होतात सुमन कल्याणपूर यांच्या स्वरातलं दशरथ पुजारी यांनी स्वरबद्ध केलेलं शांताराम नांदगावकर यांचं गीत. या दोन्ही गीतांची पसंती आपल्याला कळवली होती. गढी कारखाना गेवराई येथून गंगा दिनकर साळवे, रंजना रमेश थोरात, तसंच जांभरून तालुका अर्धापूर येथून दुर्गादास जोशी, गंगाधर जोशी, गजानन जोशी, तसंच शिंदे चौक दक्षिण कसबा सोलापूर महाराष्ट्र येथून शैलेंद्र पाटील, सिद्धी पाटील, सृष्टी पाटील आणि समस्त पाटील परिवार या श्रोत्यांनी. कार्यक्रमात यानंतर आपण ऐकणार आहोत ठाणे येथून अशोक परशुराम परब या श्रोत्यांच्या पसंतीचं शांताराम नांदगावकर यांचं गीत, संगीतकार अनिल अरुण.

0: आपण ऐकताय कार्यक्रम आपली आवड. आपली आवड कार्यक्रमातलं यानंतरची दोन गीतं आहेत, सी रामचंद्र यांनी गायलेली आणि स्वरबद्ध केलेली गीतरचना शांताराम नांदगावकर यांची. या दोन गीतांची पसंती आपल्याला कळवली आहे ग्रामपंचायत काळेगाव जाफराबाद येथून सुधाकर राजे जाधव, डॉक्टर प्रशांत राजे जाधव, कुमारी संचित वायाळ, तसंच अतुल गौतमी धम्मादिना, अरुण काळे, ए डी कांबळे, मुक्काम पोस्ट यळगुड, तालुका हतकणंगले, जिल्हा कोल्हापूर, या श्रोत्यांच्या पसंतीची ही दोन गीतं.
1: मुलानं, आता ही जी गोष्ट आहे ना मी सांगणार आहे, या गोष्टीचं नाव आहे बेडूक आणि बैल.

या थरथर कापणाऱ्या उंदराचा सिंहाने उपहास केला. तो म्हणाला, अरे मूर्खा, तू माझ्या एका घासाचाही नाहीस. चिमुरडा तू, वनराजाच्या कसल्या कामी येणार आहेस रे? चल चलता इथून. सुटका होताच उंदीर बिळात पळून गेला. पण एकदा काय झालं ठाऊक आहे?

आपली आवड कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आहे कृष्णा कल्ले यांच्या स्वरातलं. श्रीनिवास खाळे यांनी स्वरबद्ध केलेलं शांताराम नांदगावकर यांचं गीत. या गीताची पसंती कळवली आहे दिवाणी रेडिओ श्रोता संघ, मुक्काम पोस्ट खेरडावाडी, तालुका जिल्हा हिंगोली, महाराष्ट्र. येथून शहाजी बोडखे, नंदा बोडखे, हनुमान, सारिखा, सुरेखा आणि समस्त बोडखे परिवार या श्रोत्यांनी.

आपण ऐकत होतात राधामाई या नाटकातलं ज्योत्स्ना भोळे यांच्या स्वरातलं स्नेहल भाटकर यांनी स्वरबद्ध केलेलं गो नी दांडेकर यांचं हे पद. ही दोन पदं आपण ऐकलीत आणि आपली आवड कार्यक्रमात शेवटी दशरथ पुजारी यांनी गायलेलं आणि स्वरबद्ध केलेलं शांताराम नांदगावकर यांचं गीत.

या तिन्ही गीतांची पसंती आपल्याला कळवली होती. शनिवार पेठ बीड शहर येथून पी बी कुलथे, हनुमंत कुलथे, समर्थ कुलथे, तसंच मुक्काम पोस्ट बोराळा धरण तालुका मालेगाव इथून दत्ता घायाळ, सुनीताबाई घायाळ, सानिका घायाळ आणि गजानन घायाळ या श्रोत्यांनी. याबरोबरच आपली आवड कार्यक्रम इथंच संपवण्याची पुष्कर मुंडलेला अनुमती द्या. पुन्हा भेटूया नवीन गाण्यांसह, नवीन विषयासह पुढील आपली आवड कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.

आपण ऐकत होतात श्रोत्यांच्या मनपसंत गीतांचा कार्यक्रम आपली आवड. सकाळचे 11:40 झाली आहेत. प्रसारित करत आहो कार्यक्रम भावधारा. भावधारा या कार्यक्रमात सुरुवातीला आपण ऐकणार आहोत रंगराज लांजेवार यांची गीतरचना प्रमोद खंदारे यांच्या स्वरामध्ये.

प्रमोद खंदारे यांनी गायलेलं रंगराज लांजेवार यांचं गीत आपण ऐकलं. कार्यक्रमात यानंतर आपण ऐकणार आहोत राणी वर्मा यांच्या स्वरातलं राम पटवर्धन यांनी स्वरबद्ध केलेलं शरदिनी महाडेश्वर यांचं गीत.

0: ऐका ऐका गाव वाल्यांनो, केवायसी अपडेटच्या मेसेज कडे दुर्लक्ष करू नका। तात्काळ केवायसी अपडेट करा। जर ओळख किंवा पत्त्यामध्ये कोणताही बदल नसेल तर स्वतःच्या बँकेत किंवा एटीएम मध्ये अथवा बिझनेस करस्पॉन्डंट कडे म्हणजे बीसी कडे जा, किंवा बँकेत रजिस्टर्ड ईमेल अथवा मोबाईल नंबर किंवा मोबाईल बँकिंग ऍप अथवा पत्राद्वारे त्याची स्वघोषणा द्या। आणि जर कोणताही बदल असेल तर ओळखीचा आणि पत्त्याचा नवीन पुरावा दाखवा। खातं सक्रिय ठेवून बँकिंग सेवांचा लाभ घ्या। आपलं केवायसी अपडेट करण्यासाठी जवळच्या ग्राम पंचायतीच्या कॅम्प मध्ये किंवा बँकेच्या शाखेमध्ये जा।
1: आरबीआय सांगते,
2: जाणकार बना, सतर्क रहा।
3: भावधारा कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहोत सुधाकर कुलकर्णी यांची गीतरचना, पुष्पा पागधरे यांच्या स्वरातली।

भावधारा या सुगम संगीताच्या कार्यक्रमात शेवटी आपण ऐकलं पुष्पा पागधरे यांच्या स्वरातलं सुधाकर कुलकर्णी यांचं गीत। या गीताबरोबरच भावधारा सुगम संगीताचा कार्यक्रम समाप्त होत आहे। हा कार्यक्रम आपण ऐकलात प्रसारभारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून।

मैत्रिणींनो नमस्कार. आजच्या आपल्या वनिता मंडळ या कार्यक्रमामध्ये मी सुमेधा कुलकर्णी सर्व मैत्रिणींचं सहर्ष स्वागत करत आहे.

मैत्रिणींनो, आयुष्यामध्ये जीवनाच्या प्रवासात नाना प्रकारच्या अडचणींना आपल्याला तोंड द्यावं लागतं. मग त्या अडचणी प्रपंचातील असो किंवा प्रपंचाबाहेरचे असो, पण प्रत्येकाच्या जीवनामध्ये अडचणी या असतातच. हं, तेव्हा आपण या अडचणींना सावधतेने सामोरं जाणं आवश्यक असतं. आता बघा, हां, एखादा व्यक्ती मुखवटा धारण करून आनंदी आहे असं जरी दाखवत असला तरी सुद्धा त्याच्या आयुष्यात अनंत अडचणी असतात. मग अशा वेळी त्या अडचणींना आपण सावधतेने दूर करणं आवश्यक असतं. असं म्हटलं जातं, जीवन हा खेळ आहे, पण खेळात सुद्धा सावध असायला हवं, नाहीतर आपण आऊट होऊन जाऊ. संसार रूपी सागर सांभाळत असताना तर अगदी क्षणाक्षणाला सावधगिरी बाळगायला हवी. आता बघा, हा, सीमेवर असलेल्या जवानांना सतर्क सावधान राहण्याचा संदेश दिला जातो. कोणी आजारी असेल तर आपण सहजच बोलून जातो, टेक केअर, प्रिकॉशन घ्या, म्हणजेच काय तर काळजी घ्या, सावधानता बाळगा. कोणत्या आजाराची साथ आली तर तो आपल्याला होऊ नये म्हणूनही सावधगिरी बाळगावी लागते. पैशांची गुंतवणूक करताना सावधगिरी बाळगावी लागते. या सोबतच कोणत्याही गोष्टीची खरेदी करताना, एखादा उद्योग उभा करताना आपल्याला सावधगिरी बाळगावीच लागते की. एकूणच काय तर आपण सदैव सावध, दक्ष, जागरूक आणि जागृत असायला हवं, हेच खरं. या विचारासह मैत्रिणींनो वळूया आजच्या वनिता मंडळी या कार्यक्रमाकडे. मैत्रिणींनो, आजच्या वनिता मंडळी या कार्यक्रमाअंतर्गत सुरुवातीला आपण ऐकणार आहात बालिका तसेच महिला सुरक्षा विषयक कायदे आणि त्यांची अंमलबजावणी याविषयी. ऍडव्होकेट भक्ती धोंडोपंत कुलकर्णी यांच्या सुमेधा कुलकर्णी यांनी घेतली.

0: मैत्रिणींनो नमस्कार. आजच्या आपल्या वनिता मंडळ या कार्यक्रमामध्ये पुनश्च एकदा सर्व मैत्रिणींचं सहर्ष स्वागत. मैत्रिणींनो, पालिकांच्या आणि महिलांच्या सुरक्षाविषयक जे काही कायदे आहेत आणि त्या अनुषंगानं जी आवश्यक माहिती आहे ती आपण जाणून घेऊया. तेव्हा मॅडम, सर्वप्रथम आपलं खूप खूप स्वागत आहे आजच्या कार्यक्रमामध्ये.
1: नमस्कार.
0: आजच्या आपल्या वनिता मंडळ या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण महिला आणि पालिकांच्या सुरक्षेविषयी असणारे कायदे, त्या कायद्यान्वये त्यांची सुरक्षा कशा प्रकारे केली जाऊ शकते किंवा कशा प्रकारे त्या एक सुरक्षित आयुष्य अजन्म जगू शकतात हे आपण या कायद्यांच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. आता हे कायदे केवळ अस्तित्वात असून उपयोग नाही, तर या कायद्यांची प्रभावी अंमलबजावणी ही होणं तितकंच गरजेचं आहे. मग ती कशा प्रकारे होऊ शकते, यासाठी प्रशासन आणि कायदेविषयक जी एक प्रणाली आहे ती कशी कार्य करते याविषयी सविस्तर आपण माहिती जाणून घेणार आहोत. आणि त्यासाठी आज आपण आपल्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलेलं आहे ऍडव्होकेट भक्ती धोंडोपंत कुलकर्णी यांना. मैत्रिणींनो नमस्कार. मैत्रिणींनो, आजच्या आपल्या वनिता मंडळ या कार्यक्रमामध्ये आपण महिला आणि बालिका यांच्या सुरक्षेविषयी असणारे कायदे, त्या कायद्यांची आवश्यकता, नेमके ते कायदे कोणकोणते आहेत आणि त्या कायद्यांची प्रभावी अंमलबजावणी सध्या होणं कसं गरजेचं आहे याविषयी सविस्तर अशी माहिती तज्ज्ञ मार्गदर्शकांकडनं जाणून घेणार आहोत. मॅडम, आता आपल्या भारत देशामध्ये महिला आणि बालिकांच्या सुरक्षेविषयक जे कायदे आहेत ते निश्चितच खूप कडक कायदे आहेत, नाही तसं नाही, कडक कायदे आहेत, पण त्यांची जी प्रत्यक्षात होणारी अंमलबजावणी आहे ती अंमलबजावणी संथ गतीने होते किंवा प्रभावीपणे होत नाही असा जनसामान्यांचा सूर आहे. हे कितपत योग्य आहे याविषयीचं तुमचं मत काय आहे?
1: डेफिनेटली आपल्याकडे जे काही सध्या कायदे आहेत त्याची अंमलबजावणी थोडी स्लो पद्धतीने होतीये, याच्यामध्ये नक्कीच दुमत नाहीये. त्याला रिझन असं आहे की आपल्याकडे अवेलेबल असणारी जी सिस्टीम आहे, मशिनरी आहे, हिची कमतरता डेफिनेटली आहे. म्हणजे आपल्याकडे पोलीस मशिनरी असेल, ज्युडिशियरी असेल, त्याच्यानंतर ऍडव्होकेटचं प्रमाण आहे, बाकी सगळ्या गोष्टी आहेत, ह्या कुठेतरी कमी पडत आहेत. म्हणजे जेवढी त्यांची आवश्यकता आहे त्याच्यापेक्षा संख्या कमी आहे, त्याच्यामुळे प्रत्येकाकडे वर्कलोड आहे.
0: नक्कीच.
1: मग प्रत्येक गोष्टीला न्याय देणं पॉसिबल होत नाही, मग कुठेतरी ती पद्धत स्लो चालते.
0: आणि त्यासोबतच कायदेविषयक कार्य करणारी जी तुमची पूर्ण टीम असते त्या टीम मध्ये पण लॉयल्टी असणं तितकंच गरजेचं आहे.
1: महत्त्वाचं डेफिनेटली
0: ही पण गोष्ट इथे खूप महत्त्वाची आहे. याविषयीचं काय मत आहे तुमचं?
1: बिईंग ऍडव्होकेट फक्त आपण वकील नाहीयेत, एक समाजाचं प्रतिनिधित्व करणारी व्यक्ती आहे आणि आपल्याला ऑफिसर ऑफ द कोर्ट असं म्हटलं जातं.
0: बरोबर.
1: मग ते प्रायव्हेट ऍडव्होकेट असतील, डिफेन्स लॉयर असतील किंवा गव्हर्नमेंट लॉयर असतील, जेव्हा कोर्टासमोर आपण काम करतो तेव्हा फक्त त्या एका केस पुरतं किंवा स्वतःच्या बेनिफिटसाठी विचार न करता ऑफिसर ऑफ द कोर्ट म्हणून त्या व्यक्तीला न्याय मिळवून देण्यासाठी ही फक्त एका कोणाची जबाबदारी नाहीये.
0: बरोबर आहे.
1: आणि घटना काय आहे ही फक्त दोघांनाच माहिती असते, तक्रार करणाऱ्याला आणि ज्याच्यासोबत घडली त्याला.
0: बरोबर.
1: थर्ड पर्सन म्हणजे जजेस असतील किंवा ऍडव्होकेट यांना माहिती नसतं, त्यांच्यासमोर जे काय कागदपत्र येतात त्याच्यानुसार त्यांना गोष्टी आहेत. मग त्यामधून आपल्याला न्याय देण्यासाठी आपलं काम काय आहे, त्या गोष्टी कोर्टापुढे आणण्याची जी पद्धत आहे ती योग्य पद्धतीने जर आपण कोर्टापुढे आणली तर समोर न्याय देणाऱ्या न्यायाधीशांना सुद्धा न्याय देताना खूप इझी जाईल, सोपं होऊन जाईल. मग त्यांच्या समोर येणाऱ्या ज्या गोष्टी आहेत कोर्टात जेव्हा आपण सादर करतो त्या करताना आपण न्यायदानासाठी मदत करणारे कर्मचारी जरी आपण म्हटलं तरी चालेल, किंवा त्याचे पालक थोडक्यात डिफेन्स लॉयर आहे म्हणून फक्त फीस देण्यासाठी किंवा माझ्या आरोपीची बाजू मांडेल आणि मला त्या आरोपीला सोडायचे असा विचार न करता, किंवा मी सरकारी वकील म्हणून मला त्या आरोपीला शिक्षाच द्यायची असा विचार नाही करून चाल. तुम्हाला त्या गोष्टीला न्याय द्यायचा आहे. डेफिनेटली नैतिकता आहेत, व्हॅल्यूज आहेत, तुम्हाला त्या मोरल्सचा विचार करायचा, आपल्याला न्याय द्यायचा आहे. एखाद्या कायद्याची अंमलबजावणी करताना त्या कायद्याचा उद्देश काय आहे, त्या कायद्याला ज्यांनी बनवला त्या लेजिस्लेचरला काय अभिप्रेत आहे ह्याचा विचार करून आपण ते कोर्टासमोर बाजू मांडणं, तरच त्या व्यक्तीला न्याय मिळणं सोपं होईल.

0: खरोखर
1: त्याला शिक्षा देणं किंवा बाहेर काढणं हा माझा उद्देश नाहीये.
0: म्हणजे मुळात आपल्या न्यायव्यवस्थेची जी निर्मिती आहे ती मूल्याधिष्ठित करण्यात आलेली आहे, त्याची योग्य अंमलबजावणी होणं
1: होणं खूप
0: गरजेचं आहे.
1: आवश्यक आहे. म्हणजे दोघांनीही त्या पद्धतीने ते कायद्याच्या ज्या गोष्टी आहेत त्या जर कोर्टासमोर व्यवस्थित मांडण्यात आल्या तरच त्याची अंमलबजावणी चांगल्या पद्धतीने असं होईल मला वाटतं.
0: अगदी अगदी मॅडम. आता महिला किंवा बालिकांना न्याय वेळेत मिळत नाही असं खूप वेळा घडतं, मग फास्ट ट्रॅक पद्धतीने एखाद्या घडलेल्या घटनेवर न्यायदान करणं किंवा त्या पद्धतीने न्याय प्राप्त करणं ही एक पद्धत आपल्याकडे रूढ आहे किंवा ही एक सुविधा आपल्याकडे जनसामान्यांना कायद्याने प्राप्त झालेली आहे. तर या गोष्टीची अंमलबजावणी किंवा या फास्ट ट्रॅक पद्धतीने अगदी गतिमानतेने जे निर्णय येणं अपेक्षित आहे त्या पद्धतीने खरोखर ते येतात का? एक कायदेतज्ञ म्हणून तुम्हाला काय वाटतं?
1: तर जसं मगाशी म्हटलं की आपल्याकडे असणारी जी मशिनरी आहे त्याची कुठेतरी कमतरता आहे. पेंडन्सी ऑफ केसेस आहेत पण तेवढी जजेसची संख्या नाहीये.
0: बर,
1: मग एक व्यक्ती वर्कलोड किती घेणार? मग तेवढी जजेसची संख्याही वाढवणं आवश्यक आहे. त्यानुसार तिथला कर्मचारी स्टाफ असेल, पोलीस मशिनरीचा असतील. मग कसं होतं ना की एवढ्या सगळ्या पेंडन्सीमध्ये प्रत्येक गोष्टीला न्याय देणं पॉसिबल नाही होत. आपल्याकडे पोस्को सारख्या कायद्याला स्पेशल कोर्ट्स आहेत, स्पेशल ऍडव्होकेट अपॉइंट केलेले आहेत. फास्ट ट्रॅकच चालतं, त्याची टाइम लिमिट त्या ऍक्टमध्ये दिली आहे की 1 वर्षाच्या तुम्हाला ते ट्रायल संपवायलाच पाहिजे. त्याच्यामध्ये पोलिसांना सांगितलेलं आहे की FIR दाखल झाल्यापासून 60 दिवसाच्या त्याची चार्जशीट तुम्ही कोर्टात फाईल करा आणि चार्जशीट फाईल झाल्यानंतर चार्ज फ्रेम करून तुम्हाला 1 वर्षाच्या ट्रायल संपवायचं. पण ते 1 वर्षाच्या ट्रायल संपवताना स्पेशल कोर्ट जरी असलं तर त्यांच्याकडे ऑदर सेशनच्या कामाचा लोड आहेच आहे. मग जेव्हा तुम्ही स्पेशल कोर्ट म्हणता तेव्हा त्यांच्याकडे त्याची संख्या, आपल्याकडे प्रत्येक कोर्टाला स्पेशल कोर्ट केलेला आहे. मग प्रत्येक कोर्टाला जेव्हा स्पेशल कोर्ट करतो त्यांच्याकडे फक्त पोस्को सारखेच मॅटर नाही आहेत, 376 सारखे रेप सारखेच मॅटर नाही आहेत, ऑदरही काही ट्रायल्स आहेत. मग ह्याचे जे स्पेशल कोर्ट आहे त्यांच्याकडे फक्त मग त्याचेच ट्रायल चालले पाहिजे. ही संख्या आपलं वाढवणं काम आहे. जिल्ह्याच्या ठिकाणी 1 किंवा 2 असतं, मग ती संख्या कशी वाढवता येईल? तालुक्याच्या ठिकाणी 1च कोर्ट असतं, मग त्याला आपण 2-3 जर केलं मग ते अशा केसेस चालवण्यासाठी 1च कोर्ट तुम्ही ठेवा. जे कोर्ट ठेवताय 2 किंवा 3 मग त्यांच्याकडे तेच चाललं पाहिजे तर ते कुठेतरी फास्ट होईल. अशा केसेस 10 असतात, 10च्या 10 केसेस रोज चालवणं पॉसिबल होत नाही.
0: नुसतं तुम्ही आम्ही फास्ट ट्रॅक मध्ये केस केस टाकू असं म्हणून उपयोग नाही,
1: उपयोग नाही. त्याची संख्या वाढवणं आवश्यक आहे.
0: खरंच आहे, खरंच.
1: एक आजच्या बोर्डावर जर माझ्याकडे 10 केसेस असतील तर 10च्या 10 आज मी नाही कंडक्ट करू शकत ना.
0: खरंच
1: बरोबर आहे. माझ्याकडे ऑदरही वर्कलोड आहे आणि त्याला पण न्याय देणं एका केसमुळे मी बाकीच्यावर अन्याय नाही करू शकत. कायद्यापुढे तर सगळेच समान आहे,
0: सर्व समान आहे.
1: मग त्याच्यासाठी तेवढं मेकॅनिझम प्रोव्हाइड करणं हे कुठेतरी आवश्यक आहे तरच आपल्याला ते फास्ट हे करता येईल.
0: जे आपण म्हणतोय की अनेक गुन्हे घडतायत, गंभीर गुन्हे घडतायत, पण त्यावर कुठल्याही प्रकारचा न्याय व्यक्तींना मिळत नाहीये. तो जर न्याय आपल्याला योग्य प्रकारे पाहिजे असेल तर त्यासाठी ही सगळी प्रणाली
1: वाढवणं गरजेचं
0: गरजेचं आहे.
1: जरी समजा 1 वर्षाच्या ट्रायल इथे तुम्हाला लिमिट सांगितलं, मला 1 वर्षाच्या जजेसला करणंच आहे, बरोबर आहे. झालं सेशन कोर्टातून झालं, म्हणजे स्पेशल कोर्ट असेल सेशन कोर्टातून झालं, पुढे हायकोर्ट आहे. तिथे लेन पेंडन्सी एवढी आहे की तिकडे 10-15 वर्ष मॅटर्स पडून राहतात. पुढे सुप्रीम कोर्ट आहे तिकडे, मग इथे 1 वर्षाचा उपयोग काय? पुढे पेंडिंग राहते ना. आणि ते करून जरी समजा एखाद्या स्पेशल कोर्टानी एखाद्या गंभीर गुन्ह्यामध्ये डेथ पेनॉल्टी दिली, जसं आपण फाशीची शिक्षा म्हणतो, ती हायकोर्टातून कन्फर्मेशन व्हायला वेळ लागतं.
0: बरोबर.
1: पुढे जरी हायकोर्टानी कन्फर्मेशन केलं, सुप्रीम कोर्टात वेळ लागतो, आणि तिथे कन्फर्म झालं तर पुढे राष्ट्रपतींची दया याचिका आहे. मग ह्या सगळ्या पुढे लेंदीच्या प्रोसेस आहेत, त्याला आपल्याला कसं कमी करता येईल? आणि मला तर वाटतं आपण फाशीची शिक्षा फक्त रेअरेस्ट ऑफ रेअर केसमध्ये म्हणतो, पण जिथे आता तुम्ही मगाशी मला विचारलं की जिथे प्रौढ व्यक्ती सुद्धा लहान मुलांवर हे करतात, मग अशा केसेस रेअरेस्ट ऑफ रेअरमध्ये येत नाहीत का? हा सुद्धा मोठा प्रश्न आहे. याच्यावरही कुठेतरी कायद्याने विचार करायला हवा असं मला वाटतं. प्रशासनाने याच्यावरही विचार करायला हवा आणि त्याच्यानुसार ही जे गोष्टी आहेत ह्या आपल्याला कशा आणखीन चांगल्या पद्धतीने करता येतील याच्यासाठी कुठेतरी प्रणालीमध्ये आपल्या सुधारणा व्हायला हवी.
0: खरोखर आहे, खरोखर.
1: अशा लोकांना दया कितपत दाखवावी हा मोठा प्रश्न आहे.
0: खरोखर.
1: एक वेळ आपण म्हणतो की भारतामध्ये आपल्या रिफॉर्मेटरी थेरी आहे की ठीक आहे बाबा माणूस आहे, गुन्हा करणार, चुका होतात, त्याला चुकीला त्याला जी काही शिक्षा व्हायची ती होणारच आहे. त्याच्यानंतर ती शिक्षा बघून आल तर त्यांना समाजामध्ये चांगल्या पद्धतीनं वावरावं, परत त्या चुका करू नयेत, हा आपला उद्देश असतो शिक्षा देण्यामागचा. पण अशा गुन्ह्यांमध्ये रिफॉर्मेशनचे काय चान्सेस आहे?
0: खरंच आहे, खरंच आहे. यासोबतच मॅडम आणखी एक महत्वाची गोष्ट, गुन्हे अख्ख्या देशभरात सतत प्रत्येक क्षणाला कुठे ना कुठे काही ना काही गुन्हा घडतच राहतो. काही गुन्हे खूप गंभीर असतात, काही गुन्हे ठीक आहे

0: काही विशिष्ट शिक्षेनंतर त्या गुन्हेगाराला दया दिली जाऊ शकते, किंवा अति गंभीर नसणारे गुन्हे किंवा गंभीर नसणारे गुन्हेही काही असतात, सर्वसाधारण गुन्हेही असतात, पण गंभीर स्वरूपाचे गुन्हेही देशभरात सतत घडत राहतात. आणि त्या गुन्ह्यांची नोंद जेव्हा पोलीस स्टेशनमध्ये जाऊन पीडितांमार्फत केली जाते तेव्हा आपण अनेक वेळा बघतो की मुळात ती नोंदच होत नाही बऱ्याच वेळा. म्हणजे FIR योग्य पद्धतीने करणं खूप आणि दाखल करून घेणं हे अत्यंत गरजेचं आहे. याविषयीचं तुमचं मत काय आहे?
1: FIR च्या बाबतीत अनेक जजमेंट मध्ये ललिता कुमारीचं जजमेंट असेल किंवा आता अर्निश कुमारचे जजमेंट असेल, त्याच्यात अक्युजच्या राईट प्रोटेक्ट केलेले. ललिता कुमारीच्या जजमेंटमध्ये सांगितलेलं आहे की बाबा अशा केसेसमध्ये लैंगिक अत्याचाराचे जे केसेस आहेत त्याच्यामध्ये FIR फाईल करणं मँडेटरी आहे. FIR फाईल करून घेणं मँडेटरी, तुम्ही तिथे त्यांना नाकारू शकत नाही पीडितांना. मग त्याच्यामध्ये स्पेशल महिला अधिकारी जे असतील DYSP लेवलच्या अधिकारी यांच्या समोर ते आणि त्यांनी ते केलं पाहिजे असे बरेच गाईडलाईन्स आहेत. आणि त्याच्यासाठी मग स्पेशल डॉक्टर्स असतील त्यांच्याकडून त्यांचे जे मेडिकल चेकअप असेल ह्या सगळ्या गोष्टी केल्या जातात आणि तसे प्रावधान सुद्धा केलेले आहेत. बरोबर आहे. आणि इथे मग ते की सुरुवातीला मी जसं म्हटलं की माणूस हा बदनामीला भीतो की समाजात माझी बदनामी होईल, त्याच्यामुळे बऱ्याच वेळेस FIR करायला पण जात नाहीत गुन्हा घडला असून सुद्धा. मग ह्यावेळेस तिथे त्यांना काउन्सिलिंगची आवश्यकता असते.
0: बरोबर.
1: आणि लहान मुलं जर असतील त्यांच्यासोबत एक फ्रेंडली वातावरण पाहिजे. बऱ्याच वेळेस खूप घाबरलेले असतात पीडिता असतील, पीडित मुलगा असेल, खूप घाबरलेले असतात. मग त्यांच्यासोबत फ्रेंडली आपल्याला नेचर राहिलं पाहिजे तर ते तुम्हाला फ्रीली सांगतील. बऱ्याच वेळेस ते सांगत पण नाही आणि त्यांची ती मानसिकता पण नसते की गुन्हा घडल्यानंतर मी काहीतरी सांगावं. मग त्यांना ते वातावरण फ्रेंडली फ्री वातावरण करून देणं ही त्या पोलीस मशिनरीची असेल किंवा कन्सर्न अथॉरिटीची जबाबदारी आहे. त्याच्यासाठी नालसा जे आहे, नॅशनल लीगल सर्व्हिस अथॉरिटी जी आहे, यांनी चाइल्ड फ्रेंडली लीगल सर्व्हिस स्कीम जी आहे फॉर चिल्ड्रन्स ही 2024 मध्ये आणलेली आहे.
0: बरोबर.
1: जिथे बालमित्र जे असतील त्या मुलांना फ्री करण्यासाठी की जे मोकळेपणाने बोलू शकतील, त्यांना प्रॉपर काउन्सिल करू शकतील.
0: अगदी अगदीच. एकंदरीत
1: जेणेकरून ते न घाबरतात त्यांच्यावर जे काही गोष्टी घडल्यात त्यांच्यासोबत हे फ्रीली सांगू शकतात. तुम्हाला जसं FIR च्या बाबतीत जर काही आलं तर वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तुम्ही तक्रार करू शकता.
0: बरं.
1: ते करायला पाहिजे जर समजा तुम्हाला तसा काही प्रॉब्लेम आला असता.
0: नक्कीच नक्कीच. मॅडम आता शाळांमध्ये मग प्राथमिक लेवलला असेल किंवा माध्यमिक लेवलला असेल, गुड आणि बॅड टच याविषयी शिक्षण आणि स्वसंरक्षणाविषयी सक्तीचं शिक्षण करणं ही काळाची गरज आहे. आणि त्यासोबतच कायद्यात राहून किंवा कायदेविषयक काही गोष्टी ही मुलांना कळणं तितकंच गरजेचं आहे. तर त्याविषयीचं तुमचं मत काय आहे? त्या कशा इम्प्लिमेंट होऊ शकतील आजच्या परिस्थितीमध्ये?
1: शैक्षणिक अभ्यासक्रमामध्ये जसं स्पोर्ट्स हा शिक्षणासोबत कंपल्सरी विषय असतोच आहे, मग त्या स्पोर्ट्समध्ये तलवारबाजी सारखेच असतील, कराटे सारखे असतील किंवा लाठीकाठी सारखे प्रशिक्षण असेल, हे कंपल्सरी आणि सक्तीचे केले पाहिजेत. प्रत्येक वेळेस त्या द्रौपदीला वाचवायला श्रीकृष्ण नाही येणार, सीतेला वाचवायला राम नाही येणार आहे. तुझं संरक्षण तुला करायला पाहिजे. जेव्हा मी म्हणते की समाजामध्ये समानता आहे, इक्वल आहे, तेव्हा तुझं संरक्षण तुलाच करायचं.
0: बरोबर आहे.
1: तर त्या याच्यानुसार त्यांना तयार करणं हे प्रत्येकाची जबाबदारी आहे. त्याच्यासाठी त्यांना मग शैक्षणिक अभ्यासक्रमामध्ये स्वसंरक्षणाचे धडे स्पोर्ट्स असतील तशा पद्धतीचे काही हे देणं कंपल्सरी आहे.
0: नक्कीच. महिला आणि बालिकांच्या पुनर्वसन आणि त्यांना मानसिक धक्क्यातून बाहेर काढण्यासाठी सरकार आणि समाजातही पुरेशी सुविधा सध्या उपलब्ध आहे का? आणि बऱ्याच वेळा असं होतं की कायद्यापर्यंत तुम्ही पोहोचल्यानंतरही ज्यावेळी तुम्हाला तुमचं मत मांडायला वेळ दिला जातो त्यावेळी कुठेतरी मनात एक भीती असते, कुठेतरी एक न्यूनगंड असतो. तुम्ही म्हणाल्याप्रमाणे प्रतिष्ठेचाही प्रश्न कुठेतरी
1: सगळ्यात मोठा प्रश्न तोच असतो समाजामध्ये
0: गंभीर स्वरूपात आपल्याला दिसून येतो. मग अशा वेळी ही काउन्सिलिंगची खूप गरज आहे. त्याविषयी काय सांगाल?
1: आपल्याकडे विक्टिम कॉम्पेन्सेशन ऍक्ट आहे, त्याची स्कीम पण आहे की अशा ज्या महिला असल्या ऍसिडिटी अटॅकच्या असतील, रेपच्या असतील, ज्या पीडित महिला आहेत किंवा पोस्को सारख्याच असतील, त्यांना त्या विक्टिम्सला कॉम्पेन्सेशन दिलं जातं. पण कसं आहे आता हे कंपेन्सेशन पैशाच्या स्वरूपात वगैरे ह्या सगळ्या गोष्टी, पण प्रत्येक वेळेस पैसे दिले किंवा काहीतरी कंपेन्सेशन दिलं म्हणजे त्या जी विक्टीम आहे तिचा न्यूनगंड गेला असं होत नाही. एखादं अनैतिक कृत्य झाल्यानंतर फक्त त्या व्यक्तीच्या शरीरालाच त्रास होतो असं नाही. शरीराच्या जखमा काय कधी भरून येतात, पण मनाला जी जखम झाली असते त्यावेळेस तिला त्या कंपेन्सेशन वगैरे ठीक आहे, आता ते पुढच्या याच्यासाठी आपण हेल्प म्हणून देऊ शकतो, एड म्हणून, पण तिची ती मानसिकतेतून बाहेर येण्यासाठी तिला प्रॉपर काउन्सिल आवश्यक आहे की तिचा तो न्यूनगंड कसा जाईल याच्यासाठी तिला काय करू शकतो हे कुठेतरी मला वाटतं आपण तिथे कमी पडतोय
0: खरंच मन म्हणजे

0: पटलावर जे काही कोरल्या जातं किंवा जे काही
1: त्यातून बाहेर पडण्यासाठी तिला ज्या काही गोष्टी प्रोव्हाइड करणं आवश्यक असतात तिथे कुठेतरी आपण कमी पडतोय असं माझं वैयक्तिक मत आहे.
0: आणि तिथेच खऱ्या अर्थाने मला वाटतं की बालिका असेल, महिला असेल, पुरुष असेल, मुलगा असेल, प्रत्येकाला त्याच वेळी गरज असते की खऱ्या अर्थाने त्यांचं समुपदेशन, म्हणजे केवळ त्यांचं समुपदेशन नाही तर त्यांच्या कुटुंबाचं समुपदेशन होणंही तितकंच गरजेचं आहे. समाजाचं समुपदेशनही खूप होणं गरजेचं आहे. म्हणजे एखाद्या पीडित स्त्रीकडे, बालिकेकडे किंवा कुठल्याही व्यक्तीकडे समोरच्याचा समाजाचा पाहण्याचा दृष्टिकोनही कसा असायला हवा, किती शुद्ध हवा, किंवा कसं केवळ सहानुभूतीच्या नजरेने त्यांच्याकडे न पाहता एक सामान्य व्यक्ती म्हणून त्यांना समाजामध्ये वावरता यायला
1: हवं. बदलणं खूप आवश्यक,
0: त्यासाठी ही जनजागृती होणं अत्यंत गरजेचं आहे असं मला वाटतं. मॅडम, आता महिला आणि बालिकांसाठी सुरक्षितता निर्माण व्हावी आणि पुरुष मानसिकतेत बदल व्हावी हे आज सामाजिक आणि वैयक्तिक स्तरावर दोन्ही पद्धतीने होणं खूप गरजेचं आहे. तर एक कायदेतज्ञ म्हणून याविषयी बोलताना आपण काय सांगाल बरं?
1: जसं म्हटलं की प्रत्येक गोष्टीचा बेस जर बघितला, मूळ जर बघितलं तर हे कुठेतरी आपलं कुटुंब आहे, समाज आहे, हे आहे. ह्याची मानसिकता बदलण्यासाठी आपण जिथे राहतो, हा भारत देश जो आहे, एवढे महापुरुष, संत महात्मे, एवढी मोठी हिंदू संस्कृती आपली आहे ज्याच्यामध्ये प्रत्येक गोष्टीला महत्व आहे. मग ते तुमचे सण उत्सव असतील किंवा एखादी कृती असेल, प्रत्येक गोष्टीच्या मागे काही ना काहीतरी सायंटिफिक रिझन आहे. मग तुमचं वागणं असेल, बोलणं असेल, राहणीमान असेल, एखादं कार्य करण्याची पद्धती असेल, ह्या सगळ्या गोष्टीला कुठेतरी सायंटिफिकली रिझन आहे. फक्त देवदेव करणं किंवा धार्मिक असं नाही, पण त्याला वैज्ञानिक शास्त्रशुद्ध सुद्धा त्याच्या मागे महत्व दिलेलं आहे. मग ते महत्व प्रत्येक व्यक्तीला समजून सांगणं आवश्यक आहे, ते त्यांना पटवून देणं हे खूप आवश्यक असतं. त्याच्यानंतर मला नाही वाटत की प्रत्येकाला आपल्या संस्कृतीचं, संस्काराचं महत्व पटल्यानंतर कोणाची तरी मानसिकता असं दुष्कृत्य करण्याची होईल असं मला नाही वाटत.
0: खरोखर
1: आज नाही, पूर्वापार देवादिकांपासून सुद्धा महिलांना मान सन्मान दिलेला आहे. आपण देवी देवतांची पूजा करतो,
0: देवाचं
1: नवरात्रामध्ये 9 दिवस देवीच्या 9 रूपांची आपण पूजा करतो. देव सुद्धा ते सुद्धा बरेच देवांची आपण जर उदाहरणं पाहिली की त्यांच्या आईच्या नावावरून, त्यांच्या पत्नीच्या नावावरून त्यांना ओळखलं जातं.
0: खरोखर
1: जसं की आपण अनुसयानंदन म्हणतो, दत्तात्रयांना, मारुतीला अंजनी हे म्हणतो,
0: अंजनी पुत्र
1: म्हणतो, व्यंकटेशाला लक्ष्मीकांत म्हणतो आपण, रामाच्या आधी आपण सीतेचं नाम घेतो, सीताराम म्हणतो. मग ते जर त्यांना एवढं महत्व देत असतील तर मग साधी सोपी एक विचार करण्याची गोष्ट आहे की देव जर एवढा सन्मान स्त्रियांना देतो, आपण तर माणूस आहे, मग आपण का नाही द्यायला पाहिजे? मग आपण जर त्यांना सन्मान नाही दिला, त्यांचा अपमान केला, त्यांच्यावर अन्याय अत्याचार केला, तो माफ करेल का आपल्याला? आणि जसं मला आवडणारं एक गाणं की जैसे जैसे कर्म तैसे फळ देतो रिश्वत, त्यातली एक गोष्ट मला खूप, म्हणजे एक लाईन जी आहे ती मला खूप भावते. क्षणिक सुखासाठी आपल्या कोणी होत नीतिभ्रष्ट, त्या एका क्षणिक सुखासाठी आपली नीतिमत्ता सोडून एवढा 64 योनी मधून पार पडल्यानंतर मनुष्य देह भेटलाय आणि त्याचा आपण कसा उपयोग करायचा? म्हणजे आपण त्या एका सुखासाठी आपल्या स्वतःचं नुकसान, समाजाचं नुकसान, त्या व्यक्तीचं आयुष्यभराचं नुकसान करायचं का त्याला सत्कर्मी लावून समाजासाठी चांगलं कार्य करायचं हे आपल्या हातात.
0: खरोखर म्हणजे हा केवळ एक प्रॅक्टिकल विषय नाहीये तर भावनांशी जोडला गेलेला खरोखर हा विषय आहे. आणि या विषयावर केवळ प्रॅक्टिकली व्यावहारिक विचार न करता तेवढंच भावनिक दृष्ट्याही या गोष्टीकडे बघायला पाहिजे. एक माणूस म्हणून तुम्ही जगत आहात, एक माणूस म्हणून तुमचं वर्तन कसं असायला हवं हे खरंच प्रत्येकाने विचार करण्यासारखी गोष्ट आहे.
1: या गोष्टी आपल्याला संस्कारातून, आपल्या संस्कृतीमधून भेटतात आणि मग त्या संस्कृतीचं महत्व प्रत्येकाला असलं पाहिजे, ते त्यांना जाणवून देणं हे आपलं कर्तव्य, प्रत्येकाचं कर्तव्य.
0: खरंच आहे. आणि कैक वर्षांपासून प्रत्येकावर संस्कार केले जातात, पण त्या संस्कारांना वेळोवेळी लक्षात ठेवून आपण आपल्यामध्ये नैतिकता आणणं, ती टिकवणं आणि ती एका पिढीकडून दुसऱ्या पिढीपर्यंत पोहोचवणं
1: हे
0: व्यक्तिगत आपलं कार्य आहे. आपण हे प्रत्येक व्यक्तीने करणं गरजेचं आहे ही गोष्ट कुठेतरी आज समाजात
1: पडली पाहिजे,
0: रुजवणं, रुजली जाणं आणि ती लक्षात ठेवणं अत्यंत गरजेचं आहे असं मला वाटतं.
1: कायदे काय, प्रत्येक गोष्टीवर कायदा आहे, त्याची अंमलबजावणी कडक होईल, सगळ्या गोष्टी होतील, त्याचा विषय नाहीये. पण एक माणूस म्हणून स्वतः पुरता, आपण म्हणतो माणूस हा खूप स्वार्थी आहे, मग ठीक आहे ना, स्वार्थी आहे ना, तर मग त्या स्वतःच्या स्वार्थासाठी तर विचार करा की ही गोष्ट केल्यानंतर मला पुढे त्याचा परिणाम काय.
0: खरोखर खरोखर वैद्यकीय क्षेत्रामध्ये नेहमी म्हटलं जातं की कुठलाही आजार झाल्यानंतर त्या आजारावर तुम्ही औषधोपचार घेण्यापेक्षा तो आजार तुमच्यापर्यंत पोहोचणारच नाही
1: याची काळजी तुम्ही घ्यायला
0: पाहिजे. अगदी तसंच आहे, कायद्यापर्यंत किंवा कायद्याजवळ जाण्याची आपल्याला मुळात गरजच पडली पाहिजे नाही. असं जर प्रत्येकाचं शुद्ध आणि योग्य नीती मूल्यांवर आधारित असं आचरण, आदर्श असं आचरण असेल तर नक्कीच संरक्षणासाठी कायदे करण्यात आले तरीही त्या कायद्यापर्यंत जाण्याची गरज पडणार नाही असं मला वाटतं.
1: आणि या सगळ्या याच्यामध्ये म्हणजे आपण जसं म्हणतो की थोडासा स्वार्थी विचार होऊन जरी आपण केला तरी ह्या गोष्टी आपल्या आपल्याला कळायला पाहिजेत.
0: नक्कीच नक्कीच
1: बरोबर आहे. मी काय करावं आणि काय नाही हे ज्याचं त्यांना ठरवायचं. कोणी किती जरी सांगितलं आणि काही जरी केलं तर काही उपयोग नसतो ह्या गोष्टींचा. स्वतःची आयडेंटिटी, स्वतःचं स्टेटस आहे तो स्वतः जपणं खूप आवश्यक असतं.
0: अगदी बरोबर आहे. आणि मला ही खूप अविचारी गोष्ट वाटते की अनेक वेळा गंभीर वाईट घटना प्रसंग घडल्यानंतर म्हटलं जातं की तो व्यक्ती मनोरुग्ण आहे किंवा त्याची मानसिक स्थिती योग्य नाही. अरे मानसिक स्थिती त्याची योग्य नाही, मनोरुग्ण आहे तर मग वाईट दुष्कृत्य करावं असं त्याला का वाटलं?
1: प्रत्येकाला समाजामध्ये स्वातंत्र्य आहे, मग त्या स्वातंत्र्याचा स्वैराचार करायचा का ते स्वातंत्र्य अबाधित ठेवायचं हे ज्याच्या त्याच्या हातात आहे.
0: खरोखर खरोखर. मॅडम आता आपल्या समाजातील प्रत्येक नागरिक महिला आणि बालिकांच्या सुरक्षेसाठी आणखी कोणती कलम नियम नव्यानं आपण स्वीकारली पाहिजेत याविषयी जाता जाता आपण काय सांगाल?
1: त्याच्यामध्ये फक्त मी जसं म्हटलं की आपलं मेकॅनिझमची वाढ डेफिनेटली होणं आवश्यक आहे. जसं शैक्षणिक जे अभ्यासक्रम आहे त्याच्यामध्ये स्वसंरक्षणासारखे विषय जे आहे ते कंपल्सरी वाढवणं आवश्यक आहे. आणि कायद्याचा यूज आणि मिसयूज हे दोन्ही पद्धतीने केला जातो. जसं मगाशी मी सांगितलं की विक्टिम कंपेन्सेशन, एखादी पीडिता असेल तिच्यावर जर हे झालं तर तिला आपण विक्टिम कंपेन्सेशन देतो, काउन्सिलिंग करतो वगैरे सगळ्या गोष्टी. पण इथे विचार करण्यासारखी गोष्ट आहे, आपण फक्त एका बाजूने विचार करतो पण जिथे कायद्याचा मिसयूज होऊन खोटे गुन्हे दाखल केले जातात तिथे काय? जिथे असं समोर येतं की बाबा हा खोटा गुन्हा आहे नंतर तो आरोपी सुटला जातो पण त्याची जी काही बदनामी झालेली आहे, त्याची जी काही समाजातली प्रतिष्ठा डाऊन झालेली आहे त्याच्याबद्दल काय? कुठेतरी त्याच्याबद्दल सुद्धा प्रोव्हिजन्स, मग अशा खोट्या केसेस करणाऱ्यांविरुद्ध सुद्धा ऍक्शन घेणं आवश्यक आहे.
0: नक्कीच.
1: तसं जर प्रोव्हिजन्स काही करता आले तर याचा विचार नक्कीच व्हायला हवा की म्हणजे लोकांना कायदे कडक आहेत त्याच्याबद्दल दुमत नाहीच आहे, त्याची अंमलबजावणी होत आहे, जे तो आपल्या आपल्या पद्धतीने त्याची अंमलबजावणी कठोर पद्धतीने करायचा प्रयत्न करतोय पण जिथे मिसयूज होते तिथे सुद्धा अशा खोट्या केसेस करणाऱ्यांवर धाक असणं आवश्यक आहे. मग त्यांना मग हेवी कंपेन्सेशन म्हणा किंवा आणखीन दुसऱ्या काही ज्या योग्य त्या त्या परिस्थितीनुसार पनिशमेंट्स असतील त्या आपण काय देऊ शकतो की जिथे कुठेतरी वचक बसेल हे सुद्धा आपण विचारात घेतणं प्रशासनानं आवश्यक.
0: खरोखर खरोखर. एकंदरीतच महिला आणि बालिकांच्या सुरक्षेविषयीचा आजचा जो प्रश्न आहे तो व्यक्तिगत, सामाजिक, प्रशासकीय प्रत्येक स्तरांवर यावर
1: जनजागृती करणं आणि त्याचं प्रॉपर काउन्सिलिंग होणं आणि त्याबद्दलची माहिती, गंभीरता, त्याचं महत्व पटवून देणं हे खूप आवश्यक आहे.
0: नक्कीच नक्कीच. म्हणजे जोपर्यंत घराघरात याविषयी माहिती पोहोचणार नाही, व्यक्ती व्यक्तीपर्यंत ही माहिती पोहोचणार नाही तोपर्यंत हे जे गंभीर स्वरूपाचे होणारे जे गुन्हे आहेत, अपराध आहेत, ते थांबणं आणि थांबवणं कठीण आहे असं म्हणायला काही हरकत नाही. गरज आहे आपण घरापासून आणि आपल्या घरातल्या व्यक्तीपासून याविषयीची जनजागृती करणं
1: आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्याची सुरुवात आधी स्वतःपासून करणं ही खूप महत्वाची.
0: नक्कीच नक्कीच.
1: आणि त्याच्यासाठी आपल्याकडे प्रसार माध्यमाच्या बाबतीत आता जसं बालक पालक मूवी आहे, केरळा स्टोरी 1 आणि 2 आहेत, त्याचे दोन्ही भाग असतात किंवा बालक पालक सारखी मूवी आहे की त्याच्यामध्ये खूप छान संदेश दिलेला आहे. मला तो वैयक्तिक भावला की जेव्हा मुलांना काही प्रश्न पडतात तेव्हा जर त्यांना त्यांच्या कुटुंबाकडून त्याची उत्तरं नाही भेटली तर मग ते कुठल्या पद्धतीने ते शोधतात आणि त्याचे परिणाम काय होतात हे बालक पालक मध्ये खूप छान पद्धतीने सांगितलेलं आहे. केरळा स्टोरी मध्ये सुद्धा पार्ट 1 पार्ट 2 मध्ये पाहिलं आपल्या संस्कृतीचं महत्व त्या मुलांना योग्य पद्धतीने समजलं नसल्यामुळे त्यांचं पुढे काय होतं आणि मग ते का चुकीच्या पद्धतीने जातात आणि नंतर त्याचे परिणाम काय होतात. तर ही कुठेतरी सुरुवात आपण आपल्यापासून, आपल्या कुटुंबापासून करणं गरजेचं आहे.
0: एक चुकीचा निर्णय
1: आयुष्य पूर्ण उद्ध्वस्त करतो.
0: नक्कीच नक्कीच.
1: त्याच्यामुळे कुठेतरी ही सुरुवात आपल्यापासून, आपल्या कुटुंबापासून करणं आवश्यक.
0: खरंच आहे. म्हणजे एक चुकीचा निर्णय आणि एक चुकीचं काम माणसाला आपल्या आयुष्यातून कसं उठवू शकतं किंवा आपल्या आयुष्याचा कसा अंत घडवून आणू शकतं याचं उत्तम उदाहरण आपण यासारख्या अनेक गोष्टींमधून पाहू शकतो आणि हे आपण उघड्या डोळ्यांनी पाहणं आणि त्यावर योग्य ती ऍक्शन घेणं किंवा या गोष्टी मनामध्ये रुजवून आपलं आचरण योग्य ठेवणं अत्यंत गरजेचं आहे.
1: तर गुन्हा करणाऱ्यापेक्षा गुन्हा सहन करणारा जितका दोषी आहे तेवढाच माहिती असून सुद्धा न सांगणारा पाहणारा दोषी आहे असं म्हणावं लागेल.
0: खरंच खूप छान मॅडम वनिता मंडळ या कार्यक्रमाच्या माध्यमातून अतिशय

0: महत्वपूर्ण, उपयुक्त आणि समाज जनजागृतीच्या दृष्टिकोनातून म्हणता येईल खूप फायदेशीर अशी माहिती आम्हा सर्व मैत्रिणींपर्यंत आपण पोहोचवलीत, त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद. आणि आयुष्यातील यापुढील आपल्या वाटचालीसाठी आमच्या संपूर्ण आकाशवाणी परिवारातर्फे आपणास खूप सारे शुभेच्छा.
1: धन्यवाद. आपणही मला माझे विचार मांडण्याची आकाशवाणी केंद्रावर संधी दिली, त्याबद्दल आपल्या संपूर्ण टीमचे मनपूर्वक आभार.

0: मैत्रिणींनो, आताच आपण वनिता मंडळ या कार्यक्रमाअंतर्गत बालिका तसेच महिला सुरक्षाविषयक कायदे आणि त्यांची अंमलबजावणी याविषयी ऍडव्होकेट भक्ती धोंडोपंत कुलकर्णी यांच्या सुमेधा कुलकर्णी यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग दुसरा ऐकला. मैत्रिणींनो, कार्यक्रमामध्ये आता आपण आनंद घेऊया एका गीताचा.
1: की

0: या गीतानंतर मैत्रिणींनो, आता आपण वनिता मंडळी या कार्यक्रमामध्ये ऐकणार आहात महिलांचे आजार आणि योग याविषयी आयुर्वेद तज्ज्ञ आणि योग शिक्षिका डॉक्टर मंजुषा चौधरी यांच्या सुषमा कुलकर्णी यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग दुसरा.
1: नमस्कार मैत्रिणींनो, वनिता मंडळ या कार्यक्रमात मी आपली रेडिओ सखी सुषमा कुलकर्णी आपल्या सर्वांचं अगदी सस्नेह स्वागत करते. मैत्रिणींनो, मागच्या भागामध्ये आपण स्त्रियांचे विविध आजार आणि योगासनं याविषयी माहिती जाणून घेत होतो आणि सोबतच स्त्रियांच्या शारीरिक अवस्थेच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर योगासनांचा कशा रीतीने फायदा होतो हेही आपण जाणून घेतलं. तर याच संवादाचा उर्वरित भाग आज आपण ऐकणार आहोत आणि याविषयी सविस्तर अशी माहिती देण्यासाठी पुनश्च एकदा आज आपल्या सोबत आहेत आयुर्वेद तज्ज्ञ आणि योग शिक्षिका डॉक्टर मंजुषा चौधरी. मॅडम, कार्यक्रमामध्ये सर्वप्रथम आपलं स्वागत आहे.
2: धन्यवाद.
3: नमस्कार मैत्रिणी.

0: ही नैसर्गिक लक्षण आहेत.
1: बरोबर.
0: रजोनिवृत्ती हा सुद्धा आजार नाहीये, तर ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे की जशी पाळी सुरू झाली की रजस्वला ती जेव्हा झाली तसंच मग तो एक ठराविक पिरियड असतो आणि त्याच्यानंतर मग आपलं बीजग्रंथी काम करायचं बंद करतात आणि मग आपल्याला रजोनिवृत्ती येते. म्हणजे हा एक नैसर्गिक बदल आहे. पण हा बदल होत असताना स्त्रियांमध्ये इतके काही शरीराच्या अंतर्गत आणि बाह्य इतके काही बदल होतात, कारण तेव्हा काय होतं की जे मुख्य हार्मोन्स असतात फेमिनाईन हार्मोन्स ज्याला आपण म्हणतो की इस्ट्रोजन प्रोजेस्टेरॉन हे जे स्त्रीत्वाचे लक्षणं दाखवणारी जी हार्मोन्स आहेत ती हार्मोन्स ची पातळी कमी होते आणि त्या काळात काय होतं मग थायरॉइड आणि अॅड्रिनल ज्या ग्रंथी आहेत कधी कधी अधिक कार्यशील होतात त्या.
1: बर.
0: आणि मग त्याच्यामुळे वाढणारे जे आजार आहेत की मेनोपॉज मध्ये असणारे किंवा त्या काळातल्या स्त्रियांची आपण तक्रारी ऐकतो की खूप घाम येतोय, एक्सेसिव्ह स्वेटिंग होतंय किंवा खूप धडधड होतंय, घबराट होते, टेन्शन येतंय किंवा नैराश्य येतं
1: अगदीच,
0: किंवा ब्लड प्रेशर वाढतं किंवा मग एखाद्यांना शुगरचा त्रास सुरू होतो. मग ही जी सगळी बदल आहेत तर हे ह्या हार्मोन्समुळे होतात की तुमच्या शरीरातले फेमिनाईन हार्मोन्स कमी झाले आणि दुसरे जे हार्मोन्स आहेत अॅड्रिनल ग्लँडचे किंवा थायरॉइड ग्लँडचे किंवा पॅनक्रियाचे हे जे हार्मोन्स आहेत ते डिस्टर्ब झालेत. मग त्याच्यामुळे तुम्हाला ह्या ज्या गोष्टी आहेत यांचा त्रास सुरू होतो. आपण घाबरून जातो की खूप घाम येतोय म्हणजे मला अटॅक येतो का किंवा मला दुसरं काहीतरी होतंय का, मला काय होतंय हे स्त्रियांच्या लक्षात येत नाही आणि मग ते घाबरून जातात. तर ही असे जे मेनोपॉजच्या काळामधले जे लक्षणं आहेत तर यांचा समतोल आपल्याला योगाभ्यासाद्वारे साधता येतो. कधी कधी काय होतं शरीर असं एकदम गरम झाल्यासारखं होतं, ही सुद्धा तक्रार असते बऱ्याच महिलांची की एकदम अंग गरम झाल्यासारखं होतं किंवा हॉट फ्लॅशेस ज्याला आपण म्हणतो की गरम वाफा जे आपल्या योनिभागातून निघतात तर अशा सुद्धा तक्रारी बऱ्याच महिलांच्या असतात. किंवा स्तनांमध्ये जडत्व येणं, स्तनांमध्ये गाठी होणं किंवा डोकेदुखी आहे, निद्रानाश आहे, लठ्ठपणा आहे, हे स्ट्रेस आहे, हे जे सगळे त्रास आहेत ते आपल्याला मेनोपॉजमध्ये बऱ्याच वेळा सुरू होतात. आणि मुख्य गोष्ट काय असते की मासिक धर्म बंद होतो आणि मग स्त्रियांची भावनिक स्थिती इतकी नाजूक झालेली असते या स्तरावर मेनोपॉजच्या स्तरावर की शारीरिक मानसिक आणि भावनिक सगळाच बदल तिच्यामध्ये झालेला असतो. आणि हे सगळे बदल तिच्यात होत असताना त्याच्याशी जुळवून घेताना तिला खूप त्रास होतो.
1: बरोबर.
0: की माझी मासिक पाळी बंद झाली म्हणजे माझ्यातलं काहीतरी हरवलंय असं तिला वाटायला लागतं की मी आता फेमिनाईन नाहीये, माझं स्त्रीत्व नाहीसं झालंय, संपलंय, माझ्यामध्ये काही चार नाहीये असं ती स्वतःलाच एक तिच्या आतल्या आत एक द्वंद्व आतल्या आत एक युद्ध सुरू असतं की मी काहीतरी कमी झाले आता, माझ्यातलं काहीतरी कमी झालंय. हा जो एक भावनिक संघर्ष असतो तिच्यामधला जो स्ट्रेस असतो मग तो सुद्धा कधी कधी नवीन आजारांना आमंत्रण देतो असं सुद्धा होतं. मग ह्या सगळ्या अचानक बहवणाऱ्या बदलांशी जुळवून घेताना तिची आरोग्याचं शारीरिक आणि मानसिक स्थैर्य असणं आणि ते सुधारणं याची खूप गरज असते. मग अशा वेळेला चिडचिड, भीती, नैराश्य असे जे मानसिक आजार झालेले असतात तर त्यातून आपण मनाचा समतोल कसा साधायचा. मग आपण तिच्याशी काउन्सिलिंग करू, ती समजा एखाद्या डॉक्टरांकडे स्त्रीरोग तज्ञाकडे गेली किंवा मानसोपचार तज्ञांकडे तर ते तिच्याशी काउन्सिलिंग करतील. पण फक्त काउन्सिलिंग केल्याने होणार आहे का? नाहीच. मग त्याच्यासाठी तिला योगाभ्यास याचा खूप म्हणजे अगदी छान प्रकारे तिला याचा फायदा होऊ शकतो. योगाभ्यासामध्ये यम नियमापासून जर आपण तिला अगदी सुरुवातीपासून सांगितलं की कसे पाळायचे यम नियम, कसं समाजामध्ये राहायचं, कसं घरामध्ये राहायचं, काय गोष्टी तू केल्या पाहिजे काय नाही केल्या पाहिजे हे सगळं जर आपण तिला समजावून सांगितलं, यम नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी हे जे अष्टांग आहेत तर त्याच्यामध्ये प्रत्याहार इतका महत्वाचा आहे की तुम्ही तुमच्या इंद्रियांवर नियंत्रण करताय, इंद्रियांचे जे तुम्ही लाड पुरवताय त्याच्यावर तुम्ही बंधनं आणताय, त्याच्यावर तुम्ही नियंत्रण मिळवताय. त्याच्यामध्ये सगळंच असेल. चिडचिड म्हणजे काय की एक मानसिक त्रास आहे ना, तो मग तो तुमच्या इंद्रियांचाच मनाचाच त्रास आहे ना, तो तुमच्या मस्तिष्काचा त्रास आहे, तुमच्या मेंदूचा त्रास आहे. मग हे जे असे मानसिक त्रास आहेत त्याच्यावर तुम्ही कंट्रोल करू शकता.
1: बरोबर.
0: म्हणून मग अशा वेळेला योगाभ्यास हा कधीही अतिशय उपयोगी पडू शकतो,
1: ठरू शकतो,
0: ठरू शकतो.
1: तर स्त्रियांनी निश्चितच रजोनिवृत्तीच्या काळामध्ये तज्ञांच्या मदतीने योगासन जाणून घ्यावीत, योग्य पद्धतीने ते कसे करावेत हे जर त्यांनी आत्मसात केलं तर निश्चित रजोनिवृत्तीचा हा जो काळ आहे तिच्यासाठी अवघड जाणार, सुखावं होईल. तर मॅडम हे झालं शारीरिक आजारांविषयी पण आतापर्यंत बोलत आलोय, पण मानसिक आरोग्याचा सुद्धा विचार करता आज अनेक महिलांमध्ये ताणतणाव, चिंता, नैराश्य दिसून येतं. मग यामागचं साधारण काय कारण असू शकतं आणि यामध्ये नियमित योगासनं किंवा प्राणायाम या गोष्टींपासून त्यांना या कारणांना दूर ठेवता येऊ शकतं का?
0: नक्कीच. आपण जेव्हा आरोग्याचा विचार करतो किंवा शरीराच्या सुस्थितीचा विचार आपण करतो तेव्हा मानवी अस्तित्वाच्या सर्व स्तरांचा म्हणजेच शरीर इंद्रिय

0: इंद्रिय आणि मन यांचा एकत्रित विचार आपल्याला करावा लागतो जेव्हा आपण शरीराच्या सुस्थितीचा विचार करतो. तर शरीर आणि मन यांच्या कार्याचे योग्य संतुलन जर झालं तर असे मानसिक आजार होणार नाहीत.
1: बरोबर.
0: की आपलं शरीर आणि मन ह्या दोन्ही गोष्टी जेव्हा एकत्र असतील, दोन्ही गोष्टी सुस्थितीत असतील, दोन्हीचं समतोल जेव्हा असेल किंवा समन्वय जेव्हा असेल तर तेव्हा असे मानसिक आजार आपल्याला होणार नाही. हा समन्वय कसा साधता येईल, आपल्याला योगाद्वारे कसा साधता येईल हे आपल्याला बघायचंय. किंवा मन, बुद्धी आणि अहंकार यांचा संगम म्हणजे काय, चित्त, जे आपण म्हणतो की चित्त थाऱ्यावर नाही, किंवा योगाच्या भाषेमध्ये जे आम्ही चित्त म्हणतो तर ते योगाभ्यास म्हणजे काय किंवा योग म्हणजे काय, तर चित्तवृत्ती निरोधा म्हणजे योग. मग चित्त म्हणजे काय, तर मन, बुद्धी, अहंकार. मग ह्याचे विकार म्हणजेच मानसिक विकार. चित्ताला जेव्हा आपण कंट्रोलमध्ये ठेवतो, त्याच्या वृत्तीचा जेव्हा निरोध करतो, तर तेव्हाच आपल्याला हे सगळं साध्य होणार आहे. आणि योगाची परिभाषाच ती सांगितलेली आहे की चित्तवृत्ती निरोधा, म्हणजे तुमचे मानसिक शारीरिक आजार जे आहेत त्यांचं नियंत्रण करणं, त्यांना कंट्रोल करणं, हेच आपल्याला योगाद्वारे साध्य करायचं आहे. किंवा जे आपले सत्व, रज, तम हे गुण आहेत, या गुणांची जेव्हा वृद्धी होते किंवा रज आणि तम हे जेव्हा गुण वाढतात आणि सत्वगुण कमी होतो तेव्हा आपल्याला मानसिक आजार होतात.
1: बरोबर.
0: मानसिक विकाराची उत्पत्तीच ह्या विकारांमधून आहे, सत्व, रज, तमामधून. आणि यातले अनेक जे मानसिक आजार आहेत ते राग, दुःख किंवा अनियंत्रित कामवासना असतील किंवा चिंता असेल, असमाधान असेल किंवा संयमी वृत्ती नसेल, म्हणजे संयम कुठे ठेवावा हे जेव्हा कळत नसेल, किंवा द्वेष असेल, अहंकार असेल किंवा कुठल्याही प्रकारचा स्ट्रेस असेल, तर ह्या सगळ्यांमुळं जे आपल्याला त्रास होतो आणि याच्यातून जे निर्माण होणारे मानसिक आजार आहेत ते जर कंट्रोलमध्ये करायचे असतील तर मी आत्ता मगाशी बोलले जसं अष्टांग योग आपण जो सांगितला की जे केवळ शरीरच सुदृढ करत नाही तर मन सुद्धा सुदृढ करतं. आणि ह्या अष्टांग योगामुळे सद्भावना, उत्साह, धैर्य, सद्विचार, आशावाद, पॉझिटिव्हिटी हे सगळं निर्माण व्हायला मदत होते. जेव्हा आपण आधी सुरुवातीपासून आपण बोललो की अष्टांग योगाचा अभ्यास करायचा, यमनियमापासून ते ध्यान समाधीपर्यंत, हा जर आपण अभ्यास योग्य पद्धतीने केला, त्याच्यामध्ये नियमितता असली, तर नक्कीच आपण कुठल्याही मानसिक आजारावर नियंत्रण मिळवू शकतो किंवा मनही आपलं सशक्त आणि सुदृढ आपण करू शकतो. आपल्या योगाच्या सरावानी मनाच्या कार्यात सुयोग्य संतुलन आपल्याला साधता येतं. मनाला स्थिरता, शांतता, दृढता हे गुण विकसित आपण करू शकतो आणि सत्वगुणाची निर्मिती होऊन मानसिक आजारावर आपण नियंत्रण मिळवू शकतो. जसं की जे आपले ऋषी आहेत पतंजली, त्यांच्या योगसूत्रामध्ये सांगितलेले हे यम दुःख मनागतम म्हटलेलं आहे, म्हणजेच योगाच्या अभ्यासाने भविष्य काळातील दुःखही टाळता येतात.
1: अगदीच.
0: म्हणजे इतकं हे योगशास्त्र विकसित, प्रगल्भ आणि व्यासंगी आहे.
1: बरोबर. नाहीतरी भगवद्गीतेमध्ये असं सांगितलं की समत्वम योग उच्चते, म्हणजे मन, शरीर आणि विचार यांचं संतुलन जर साधता आलं योगामुळे तर निश्चितच हे ताणतणाव दूर होऊ शकतील. तर मॅडम, हे झालं स्त्रियांच्या स्वास्थ्यासाठी किंवा आरोग्यासाठी योगासन आणि प्राणायाम कशा पद्धतीने काम करू शकतो आणि याचा फायदा स्त्रियांना कसा होऊ शकतो हे आपण अगदी सखोल असं सांगितलंय, पण या योगासनासोबत स्त्रियांना त्यांचा दैनंदिन आहार सुद्धा तितकाच महत्वाचा आहे, तर अशामध्ये स्त्रियांचा आहार कशा पद्धतीचा असावा किंवा दैनंदिन जीवनामध्ये त्यांनी कोणत्या आरोग्यदायी सवयी अंगीकाराव्यात?
0: आपण महिलांना सगळ्या कुटुंबाला घेऊन चालतो, अगदी आपल्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला, मुलांना शिस्त लावायचा प्रयत्न करतो, चांगल्या सवयी त्यांना कशा लागतील याच्यासाठी आपण अगदी दक्ष असतो, पण स्वतःच्या बाबतीत मात्र नेहमीप्रमाणेच दुर्लक्ष करतो. की आरोग्यदायी सवयीमध्ये मुख्यतः मग काय असायला पाहिजे महिलांच्या, जसं आपण मुलांना योग्य वेळी जेवण, योग्य वेळी डबा किंवा झोपण्याच्या सवयी असतील, मलविसर्जनाच्या सवयी असतील किंवा स्वच्छतेच्या सवयी असतील, पर्सनल हायजीन असेल किंवा सोशल हायजीन असेल, ह्या ज्या सवयी आपण सगळ्या मुलांना लावतो, मग ह्या प्रत्येक गोष्टीमध्ये आपण स्वतःला पडताळून बघायला पाहिजे की आपण हे सगळं करतो का. आपण मुलांना वेळेवर जेव, व्यवस्थित जेव, सगळं खायला पाहिजे, अगदी आपण सकस आहार किंवा चौरस आहार जो म्हणतो तो आपण मुलांना देतोच, मग तशाच पद्धतीचा चौरस आहार आपण घेतो का. आपण जेवायला बसल्यानंतर आपण आपल्या ताटाचं परीक्षण करायला पाहिजे की आपण ताटात काय काय वाढून घेतलेलं आहे, ह्या गोष्टींचं परीक्षण जर महिलांनी केलं तर हा चौरस आहार त्यांच्यामध्ये जातोय का हे त्यांनी स्वतःलाच विचारून बघावं. मग ह्या सवयी त्यांनी स्वतःला काय लावून घ्यायला पाहिजेत, तर सगळ्यात सुरुवातीची गोष्ट आहे की स्वतःसाठी वेळ काढावा.
1: पहिली महत्वाची
0: गोष्ट ही आहे की तुमच्या दैनंदिन ज्या कामाच्या गरजा आहेत किंवा दैनंदिन जे तुमचं रुटीन आहे त्याचं एक वेळेचं नियोजन करून त्याच्यातून तुम्ही स्वतःसाठी वेळ काढावा.
1: अगदी.
0: आणि हे अगदी म्हणजे मस्ट आहे. हे तुमचं पहिलं

0: मी तर असं म्हणेल की तुमचं कर्तव्य आहे की स्वतःसाठी वेळ काढणं. आणि तो वेळ काढल्यानंतर त्या वेळामध्ये आपण स्वतःसाठी काय करतोय, वेळ काढला तुम्ही एक तास, पण त्या वेळात तुम्ही स्वतःसाठी काय करताय हे पण लक्षात घ्यायला पाहिजे. मग माझ्या आरोग्यासाठी कोणत्या सवयी मी अंगीकारल्या आहेत किंवा माझ्या आरोग्यासाठी मी स्वतःसाठी काय करते ह्याच्यामध्ये, तर ह्या वेळामध्ये मग आपण आता योगाचा विचार करतोय तर तुम्ही योग, प्राणायाम, ध्यान, शवासन हे करत जा. तुम्ही रिलॅक्स व्हा थोडेसे रोजच्या ताणतणावातून. जर तुम्ही अगदी आसनं जरी तुम्हाला रोज नाही जमले तरी तुम्ही आठवड्यातनं 3 दिवस 2 दिवस असं काहीतरी एक ठराविक वेळ काढा स्वतःसाठी. आणि शवासन तर अगदी सगळ्या महिलांनी रोज डेली केलं पाहिजे शवासन, किंवा निदान योग निद्रा इतकं तरी केलं पाहिजे की जेणेकरून तुमचं डोक्यापासून ते पायापर्यंत संपूर्ण शरीर रिलॅक्स होईल, तणावरहित होईल. म्हणून प्रत्येक महिलेने हे करावं. अगदी म्हणजे आमच्या फील्डमध्ये तर डॉक्टर्स काही काही ओपीडीमध्ये किंवा ओटीमध्ये स्वतः योगनिद्रा शवासन करतात. स्ट्रेस जेव्हा जास्त येतो, खूप हेवी वर्कलोड झालं की मग 5 मिनिटं 10 मिनिटं स्वतःसाठी काढायची आणि रिलॅक्स व्हायचं, म्हणजे परत काम करायला आपल्याला तेवढीच ऊर्जा मिळते. म्हणून हे प्रत्येक स्त्रीने हा विचार करावा की मला ऊर्जा टिकवायची आहे माझ्या कुटुंबासाठी,
1: बरोबर,
0: माझ्या मुलांसाठी, हा विचार करावा आणि तिने स्वतःसाठी वेळ काढावा, हे पहिलं कर्तव्य. त्याच्यानंतर आहाराविषयी तिने जागरूक असावं आणि आपण आपल्या कामाच्या ठिकाणी आपलं पोश्चर कसं आहे ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की आपण बसतो उभे राहतो,
1: बरोबर,
0: मग आपण कुठे बेंड होतोय का चुकीच्या पद्धतीने, किंवा उभं राहताना आपण एका पायावर जास्त भार पडतो का, कमरेवर जास्त, कधी आपण असं टेकून उभं राहतो, एक हात टेकवतो, मग अशा पद्धतीने जास्त वेळ उभं राहिल्यानंतर त्या त्या भागातल्या स्नायूंना, त्या त्या भागातल्या अस्थींना त्रास होतो आणि मग वेगवेगळे आजार आपल्याला सुरू होतात. कंबर दुखणं, पाय दुखणं, गुडघे दुखणं हे आजार सुद्धा आपल्याला लागू शकतात. म्हणून पोश्चरल तुमचं जे पोझिशन आहे त्याच्यावर सुद्धा तुम्ही लक्ष केंद्रित, म्हणजे अगदी ही छोटीशी गोष्ट आहे, ही गोष्ट महिलांच्या लक्षातच येत नाही की आपण कसं बसतोय. तर हे एक महत्वाचं आहे, कामाच्या ठिकाणी चुकीच्या पद्धतीने नाही बसणं. आणि त्याच्यानंतर पाण्याचं प्रमाण भरपूर, निदान 4 ते 5 लिटर पाणी तुम्ही डेली घ्यायला पाहिजे. आणि स्वतःच्या शरीरात होणारे बदल सकारात्मक पद्धतीने स्वीकारायचे, ही एक चांगली सवय लावून घ्यायची.
1: बरोबर,
0: माझ्या मते तरी महिलांनी ह्या इतक्या जरी गोष्टी केल्या तरी त्यांच्यामधले 70% आजार कमी होतील.
1: म्हणजे एकंदरीतच या चांगल्या सगळ्या सवयी जर महिलांनी लावून घेतल्या तर निश्चितपणे त्यांचं आरोग्य हे सुदृढ राहू शकतं. सगळ्या कुटुंबासोबत सुद्धा त्या स्वतःची काळजी चांगल्या पद्धतीने घेऊ शकतात. तर मॅडम काय होतं की बऱ्याचदा स्त्रियांमध्ये वाढत्या वयाबरोबर आजार सुरू झालेले असतात आणि स्त्रियांना एक प्रश्न पडतो की योगाभ्यास या वयामध्ये करणं सुरक्षित आहे का, आणि दुसरं म्हणजे योगासनं करण्याचा योग्य कालावधी कोणता आहे याविषयी आपण काय सांगाल.
0: वाढत्या वयाबरोबर शरीरात बदल होतात हे तर आपल्याला निश्चितच माहिती आहे. 12 ते 14 हे वय वाढत आहे, म्हणजे ह्या वयामध्ये झपाट्याने
1: स्त्रियांची
0: वाढ व्हायला सुरू होते. आणि त्याचसोबत जसं जसं वय वाढत जातं तसं तसं त्यांच्यामध्ये बदल होतच जातो. उंची वाढणं असेल किंवा दुसरे काही सेक्शुअल चेंजेस असतील, सेकंडरी कॅरेक्टर्स असतील, ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा त्यांच्यामध्ये वाढायला सुरू होतात तर ह्या वयामध्ये आपण योगाभ्यास सुरू करावा की नाही हे एक नक्की माहीत नसतं की कोणत्या वयात करावा, किंवा लहान मुलांनी करावा की नाही, किंवा लहान मुलींनी करावा की नाही, कोणत्या वयात योग्य आहे हे आपल्याला माहीत नसतं. तर ह्याच्यासाठी एक छान श्लोक हठयोग प्रदीपिकेमधला हा श्लोक आहे की युवा वृद्ध अतिवृद्ध वा व्याधितो दुर्बलो अपी अभ्यासात सिद्धी मापनोती सर्व योगेश्व तंद्रिधा. म्हणजे तरुण, वृद्ध, अतिवृद्ध, रोगी, दुर्बल हे सर्वजण योग करू शकतात.
1: अगदीच,
0: म्हणजे अगदी अगदी परफेक्ट त्यांनी हटप्रदीपिकेमध्ये व्याख्या केलेली आहे की कुणी करावं किंवा कुणी करू नये. म्हणून योगासनं किंवा योगाभ्यास हे लहान मुलं सुद्धा करू शकतात, फक्त त्यांच्या शक्तीनुसार.
1: बरं,
0: आणि योग्य वय म्हणजे 12 ते 14 पासून योगाभ्यास सुरू करता येतो. बालवयातही योगासनांची ओळख व्हावी म्हणून आपण त्यांना योगाभ्यासाची थोडीफार माहिती देऊ शकतो. आणि योग शिक्षणाचा आरंभ आता आपण या श्लोकात पाहिल्याप्रमाणे कधीही करू शकतो, म्हणजे वृद्ध अतिवृद्ध
1: अच्छा
0: हे त्यांनी सांगितलेलं आहे की अगदी जर्जर झालेला व्यक्ती सुद्धा
1: योगासन
0: करू शकतो. आणि आपण स्त्रियांच्या बाबतीत जर म्हणू की शारीरिक बदल होत असले तरीही योग्य मार्गदर्शनाखाली योगाभ्यास करूच शकतात. फक्त काय असतं की वाढतं वय जे आहे, आता आपण टीनेज बघितलं 12-14, पण जसं 40 पुढे गेल्यानंतर 40-50 जे हे वय असतं मग त्या वयामध्ये काही आजार असतील किंवा कुठल्याही वयामध्ये काही आजार असतील, शस्त्रक्रिया झालेल्या असतील, तर अशा वेळेला योग्य मार्गदर्शनाखाली करायचंय. किंवा अस्थमा असेल, हाय ब्लड प्रेशर असेल, हार्ट पेशंट असतील किंवा असे काही गंभीर आजार असतील तर अशा वेळेला पोटावरची शस्त्रक्रिया असेल किंवा पोटावर ताण पडतील अशी असणं मग तेव्हा करता येत नाही. मग अशा वेळेला डॉक्टरांच्या आणि योग शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली आपण हे असणं योगाभ्यास सुरू करू शकतो.
1: अच्छा, म्हणजे योगासनं सुरू

0: करण्यासाठी वयाचं बंधन नाहीये.
1: नाही
0: मूल जन्माला आल्यानंतर ज्याला कळायला सुरुवात झाली तेव्हापासून योगा करायला सुरुवात केली तरी हरकत नाही, म्हणजे करून घेतला त्याच्याकडून तरी हरकत नाही. ते 80 वर्षाच्या वयोवृद्धापर्यंत योगासनं ही केली जाऊ शकतात. तर निश्चितच स्त्रियांनी योग करायला काही हरकत नाही. आणि काय होतं मॅडम की बऱ्याचदा स्त्रियांमध्ये काही गैरसमज सुद्धा आढळून येतात योगासनांबद्दल, तर त्याबद्दल थोडक्यात काय सांगाल?
1: गैरसमज तर भरपूर असतात महिलांमध्ये, पण खरं पाहायला गेलं तर महिलांना असं वाटतं की जेव्हा आपल्याला त्रास होईल तेव्हा बघू.
0: अगदीच
1: ही अगदी म्हणजे नॉर्मल कन्सेप्ट आहे त्यांची योगाभ्यासाबद्दल, की काहीच त्रास नाहीये मग कशाला योगाभ्यास करायचा. जेव्हा त्रास होईल, जेव्हा गुडघे दुखतील, किंवा मी काय आता म्हातारी आहे का योगा वगैरे करायला, असं सुद्धा कधी कधी त्यांची संकल्पना त्यांच्या मनामध्ये असते. तर असं काहीही नाही. आपण सुरुवातीलाच बघितलं की स्वास्थ्य रक्षणम हे आपलं कर्तव्य आहे. मग आजार झाल्यानंतर करण्यापेक्षा आजार व्हायच्या आधीच जर आपण आपलं आरोग्य सुस्थितीमध्ये ठेवलं तर हे पुढचे प्रॉब्लेम येणारच नाहीत. आणि ह्याच्यासाठी म्हणजे आपल्या थोडंसं विस्ताराने 5 मिनिटात सांगते मी की आपल्या पुराण काळातल्या ज्या स्त्रिया आहेत तर त्या योगविद्या पारंगत होत्या. त्यातलं अगदी एक दोन उदाहरण म्हणले तर पुराणामधली मदालसा, ती योगिनी होती ती. तिची एक कथा आहे पुराणामध्ये मदालसेची. आणि महाभारतात सुद्धा सुलभा नावाचं एक व्यक्तिमत्व आहे, ती सुद्धा योगविद्या विभूषित होती. आणि जे मैत्रेयी सुद्धा आहे ती सुद्धा योगाभ्यास तिचा झालेला होता. म्हणजे ह्या ज्या पुराण काळातल्या स्त्रिया आहेत ह्या योगविद्या विभूषित होत्या. पण मधला जो काळ होता अधोगतीचा भारताच्या, तर त्या काळामध्ये स्त्रियांकडे दुर्लक्ष झालं म्हणा किंवा स्वतःला त्यांनी एक बंदिस्त करून घेतलं की भारतावर आक्रमण होत गेली, स्त्रियांच्या असुरक्षिततेमुळे त्या थोड्याशा मागे खेचल्या गेल्या, अशा ह्या काही गोष्टींमुळे मग स्त्रियांनी स्वतःकडे दुर्लक्ष केलं की घरामध्ये बंदिस्त त्यांचं आयुष्य झालं. पण योगाभ्यासाची गरज नाही ही कन्सेप्टच चुकीची आहे. किंवा माझे गुडघे दुखतील तेव्हा मी करेल, मला जेव्हा सांधे झिजायला सुरू होतील, जेव्हा सांध्याचा त्रास होईल, जेव्हा मला खाली बसता येणार नाही, जेव्हा मला खुर्चीची सवय लागेल, ह्या सगळ्या गोष्टी होण्याच्या आधीच जर आपण त्याच्यावरचे उपाय सुरू केले तर ते केव्हाही चांगलं.
0: अगदीच. म्हणून नाहीतरी योगामध्ये सांगितलं जातं की योग ही जी क्रिया आहे ती आजार होण्याच्या आधी करण्याची आहे, आजार होऊ नये म्हणून करायची आहे. बऱ्याचदा असं होतं की योगासनांमुळे आजार कुठे नीट झालाय असा प्रश्न पडतो, पण हे चुकीचं उत्तर आहे. योगाची जी पद्धत आहे किंवा जे पुरातन काळापासून सांगण्यात आलंय, तर योगा हा आजार टाळण्यासाठी करायचा आपल्याला. तर मॅडम हे सगळं माहीत करून घेत असताना आणखी एक प्रश्न मनात येतोय, तो म्हणजे की योगासनांसाठी सकाळची वेळ उत्तम मानली गेली आहे, त्याचं नेमकं काय कारण असावं?
1: त्याचं कारण असे ती आदर्श वेळ असते. तर का असते? कारण त्यावेळेला आपलं शरीर आणि मन दोन्ही शांत आणि स्थिर असतं, हे एक मुख्य कारण आहे. आणि त्याचसोबत उन्हाच्या वेळी आसनं करायची नसतात, कारण उन्हाच्या वेळी काय आपली ऊर्जा निर्माण होण्यापेक्षा बाहेर जाऊ शकते ती. किंवा भोजनाची वेळ आणि योगासनाची वेळ याच्यामध्ये अंतर पाहिजे, हे सुद्धा एक कारण आहे की आपण हलकासा नाश्ता जर केला आपण तर त्याच्यानंतर 2 तासांनी आपण योगाभ्यास करू शकतो, पण आपण फुल जेवण केल्यानंतर जवळपास 4 तास आपण योगाभ्यास करू शकत नाही. म्हणून मग हे दोन्ही तिन्ही कारण आहेत की सकाळच्या वेळी मन आणि शरीर दोन्ही स्थिर असतं, दुसरं आपलं पोट रिकामं असतं, आपले प्रातर्विधी सगळे झालेले असतात, आणि तिसरं म्हणजे उन्हाची वेळ नाहीये, थंड वेळ आहे, त्याच्यामुळे आपल्यामध्ये ऊर्जा, आपल्याला प्राणवायू हे सगळं जास्त प्रमाणात आपण त्याचा फायदा घेऊ शकतो, मिळवू शकतो. हे कारण आहे
0: योगासनाची सकाळची
1: वेळ अगदी आदर्श वेळ आहे.
0: तर मॅडम आता जाता जाता शेवटी आपलं आरोग्य उत्तम राहण्यासाठी तरुणींना आणि महिलांना आपण काय संदेश द्याल किंवा काय मार्गदर्शन कराल, शेवटी आपण काय सांगायला मैत्रिणींना?
1: मैत्रिणींना उत्तम आरोग्य ही आपली संपत्ती आहे, आणि ज्याप्रमाणे आपल्या कुटुंबातल्या प्रत्येकाला खुश ठेवण्याचा आपण प्रयत्न करतो, प्रत्येकाला हवं नको ते आपण बघत असतो आणि त्याच्या आरोग्याची काळजी सुद्धा घेत असतो, त्याचप्रमाणे आपणही स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्यावी, हा एक माझा तुम्हाला संदेश आहे. आणि दुसरं म्हणजे स्त्री ही कुटुंबाची मुख्य घटक आहे, कुटुंबाचा आधारस्तंभ आहे स्त्री म्हणजे. तर सांख्ययोगात तर तिला प्रकृतीची उपमा दिलेली आहे की योगाचा जो बेसिक ग्रंथ आम्ही म्हणतो सांख्ययोग, तर सांख्ययोगामध्ये तिला प्रकृतीची उपमा दिलेली आहे. आणि कवी कालिदासांनी तिला कुटुंबातील चैतन्य असं म्हटलेलं आहे, की चैतन्याची ठिणगी असा शब्द त्यांनी वापरलेला आहे कवी कालिदासांनी. मग ही चैतन्याची ठिणगी कुटुंबाबरोबरच समाजाचाही उद्धार करते, हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे की फक्त कुटुंबच हे तिच्यावर अवलंबून नाही तर संपूर्ण समाज, संपूर्ण राष्ट्राची ती आधारशिला आहे. आपण तिला शक्ती स्वरूप मानतो स्त्रीला, आणि ही मग शक्ती कायम असणं दृढ असणं आणि स्थिर असणं हे आपल्या राष्ट्रासाठी आवश्यक आहे. म्हणजे फक्त आपण आपल्यापुरता विचार न करता आपल्या कुटुंबाचा, आपल्या समाजाचा, आपल्या राष्ट्राचा एक व्यापक विचार करून आपलं आरोग्य कसं स्थिर राहील, कसं आपण आरोग्यदायी असू, हा एक संदेश मला सर्व महिलांना द्यावासा वाटतो की तुम्ही स्वतःची तब्येत

0: स्वतःचं मानसिक शारीरिक आरोग्य सांभाळा, म्हणजे तुम्ही तुमचं राष्ट्राच्या हिताला हातभार लावल्यासारखं आहे. हे एक माझं त्यांना सांगणं आहे. आपले विविध कर्तव्य, जबाबदारी आणि आरोग्य यांचा समतोल तिला साधायचा आहे. प्रत्येक स्त्रीला, प्रत्येक महिलेला, प्रत्येक मुलीला हा समतोल साधता आला पाहिजे आणि त्यासाठी तिला आसन, प्राणायाम, ध्यान हा मार्ग अगदी योग्य आहे. आणि यासाठी मग आपण असा संकल्प करूयात की संतुलित आहार, नियमित योग साधना आणि आयुर्वेदोक्त दिनचर्या आणि आपला योग दिनाचा जे हेतू साध्य करायचा आहे तो यातून निश्चितपणे साध्य होईल. हेच माझं सगळ्या महिलांना सांगणं आहे की करा योग आणि रहा निरोग.
1: तर मैत्रिणींनो, आजच्या या संवादातून आपण जाणून घेतलं की योग हा केवळ शरीर तंदुरुस्त ठेवणारा व्यायाम नसून मानसिक शांतता, भावनिक स्थैर्य आणि संपूर्ण आरोग्य देणारी जीवनशैली आहे. तर विशेषतः खरं तर महिलांनी स्वतःसाठी थोडस तरी वेळ काढून नियमित योग, प्राणायाम आणि ध्यान यांचा अंगीकार केला तर आरोग्यदायी आणि आनंदी जीवनाकडे त्यांची वाटचाल निश्चितच सुलभ होईल. तर मॅडम, आजच्या या माहितीपूर्ण संवादासाठी सर्व मैत्रिणीच्या वतीने आणि आकाशवाणीच्या वतीने मी आपले आभार मानते. धन्यवाद.
0: धन्यवाद.
2: मैत्रिणींनो, आताच आपण वनिता मंडळी या कार्यक्रमाअंतर्गत महिलांचे आजार आणि योग याविषयी आयुर्वेद तज्ज्ञ आणि योग शिक्षिका डॉक्टर मंजुषा चौधरी यांच्या सुषमा कुलकर्णी यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग दुसरा ऐकलात. मैत्रिणींनो, आजचा हा संपूर्ण कार्यक्रम आपण सर्वांना कसा वाटला हे आम्हाला पत्राच्या माध्यमातून जरूर कळवा. मैत्रिणींनो, आजच्या वनिता मंडळी या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सदानंद कांबळी आणि या कार्यक्रमाची निर्मिती होती आकाशवाणी परभणी केंद्राची. वेळ झालेली आहे मैत्रिणींनो आता कार्यक्रमामधून आपण सर्वांचा निरोप घेण्याची. तेव्हा सकारात्मकतेची कास धरा, आरोग्याची काळजी घ्या, सुरक्षित रहा. या नोटसह मी सुमेधा कुलकर्णी आजच्या आपल्या वनिता मंडळी या कार्यक्रमामधून आपण सर्वांची रजा घेत आहे. पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण उपयुक्त कार्यक्रमांसह. तोपर्यंत नमस्कार.

आपण ऐकत होता तो वनिता मंडळाचा कार्यक्रम. यानंतर ठीक 1 वाजता हिंदीतून बातमीपत्र आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.

श्रोतेहो, ध्रुव या चित्रपटामध्ये 1938 साली श्री विष्णूची भूमिका साकारून चित्रपट सृष्टीतल्या आपल्या प्रदीर्घ कारकिर्दीचा त्यांनी श्री गणेशा केला.

बाळाजोजो रे, शिकलेली बायको, कन्यादान, स्त्रीजन्म ही तुझी कहाणी या चित्रपटांनी मोठं यश मिळवलं. गीतबहार या चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात यानंतर कन्यादान या चित्रपटातली लता मंगेशकर यांच्या स्वरातली, वसंत प्रभू यांनी स्वरबद्ध केलेली, पी सावळाराम यांची ही दोन गीतं.

श्रोते हो, बाळा जोसरे या चित्रपटापासून उषा किरण सूर्यकांत मांढरे ही जोडी प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय झाली. उषा किरण सूर्यकांत मांढरे या जोडीनं पुढं 12 चित्रपटांमध्ये भूमिका केल्या. गीतबहार या चित्रपट संगीताच्या कार्यक्रमाची सांगता भाऊबीज या चित्रपटातल्या आशा भोसले यांच्या स्वरातल्या या गीतानं.

या गीताबरोबरच गीतवहार मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम समाप्त होत आहे. यानंतर ठीक 1:30 राष्ट्रीय मराठी बातमीपत्र आणि 1:40 धुळे नंदुरबार जिल्ह्याचं वार्तापत्र आम्ही प्रसारित करू. सुरुवातीला ठीक 1:30 राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.

आकाशवाणी मुंबई। राजश्री आगाशी राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। इंडोनेशिया, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या तीन देशांचा यशस्वी दौरा आटपून प्रधानमंत्री मायदेशी परतले। पुण्यातल्या मोशी कचरा डेपो दुर्घटनेतल्या मृतांची संख्या 9 वर। व्हिएतनामच्या प्रधानमंत्र्यांनी दिले बोट दुर्घटनेच्या चौकशीचे आदेश। ज्येष्ठ गायिका एस जानकी यांचं निधन। विम्बल्डन टेनिस स्पर्धेच्या महिला एकेरीत लिंडा नॉस्कोवा अजिंक्य, पुरुष एकेरीच्या विजेतेपदासाठी आज सिनर आणि झ्वेरेव यांच्यात लढत। आणि इंग्लंड आणि भारताच्या महिला क्रिकेट संघात लॉर्ड्स इथं सुरू असलेल्या कसोटी क्रिकेट सामन्याच्या दुसऱ्या दिवसअखेर भारताकडे दुसऱ्या डावात 269 धावांची भक्कम आघाडी। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आपला तीन देशांचा दौरा आटपून काल नवी दिल्लीत परतले। दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात त्यांनी इंडोनेशियाला भेट दिली आणि इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष

ओवो सुबियांतो यांच्याशी द्विपक्षीय चर्चा केली, तर दुसऱ्या टप्प्यात प्रधानमंत्र्यांनी ऑस्ट्रेलियाचा दौरा केला. या दौऱ्यात त्यांनी ऑस्ट्रेलियाचे प्रधानमंत्री अँथनी अल्बनीज यांच्यासमवेत भारत ऑस्ट्रेलिया वार्षिक शिखर परिषदेत भाग घेतला. तसंच भारत ऑस्ट्रेलिया सीईओ फोरम दरम्यान दोन्ही देशांच्या प्रमुख उद्योजकांना संबोधित केलं. या दौऱ्याच्या शेवटच्या टप्प्यातली त्यांची न्यूझीलंड भेट ऐतिहासिक ठरली. 4 दशकांपेक्षा जास्त काळानंतर भारतीय प्रधानमंत्र्यांनी न्यूझीलंडचा केलेला हा दौरा द्विपक्षीय संबंधांना मोठी चालना देणारा ठरला. या दौऱ्यादरम्यान त्यांनी न्यूझीलंडचे प्रधानमंत्री क्रिस्तोफर लक्सन यांच्याशी चर्चा केली. संरक्षण, पर्यटन, क्रीडा, आपत्ती व्यवस्थापन तसंच दुग्ध व्यवसाय आणि पशुसंवर्धन या 5 क्षेत्रांमध्ये यावेळी 10 सामंजस्य करार करण्यात आले. ईपीएफओ म्हणजेच कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेनं 6 महिन्यांची विशेष माफी योजना सुरू केली. या योजनेअंतर्गत प्राप्तीकर कायद्यांतर्गत मान्यताप्राप्त भविष्य निर्वाह निधी ट्रस्ट चालवणाऱ्या आस्थापनांना आपलं पीएफ ट्रस्ट ईपीएफओकडे नियमित करण्याची संधी देण्यात आली. ज्या कंपन्यांनी स्वतःचा पीएफ ट्रस्ट बनवलाय मात्र त्यांच्याकडे सरकारची अधिकृत मंजुरी नाही, त्यांना नियमित होण्याची ही संधी एकदाच मिळणार आहे. ही योजना 6 महिन्यांसाठी खुली असेल आणि पात्र आस्थापनांना आपला अर्ज ईमेलद्वारे संबंधित क्षेत्रीय कार्यालयाकडे पाठवावा लागेल. केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचे महासंचालक प्रवीर रंजन यांनी आज जम्मू काश्मीरमध्ये पहलगाम इथल्या नुवान बेस कॅम्पला भेट दिली आणि सध्या सुरू असलेल्या अमरनाथ यात्रेतल्या सुरक्षा स्थितीचा आढावा घेतला. रंजन यांनी तैनात असलेली सुरक्षा प्रणाली, प्रवेश नियंत्रण उपाय, संवाद यंत्रणा, देखरेख व्यवस्था, वैद्यकीय सहाय्य, सर्व सुरक्षा दलांमधली समन्वय यंत्रणा, तैनातीची महत्वाची ठिकाणं, तपासणी नाके, सीआरपीएफचं संपर्क केंद्र, सीसीटीव्ही नियंत्रण कक्ष आणि साधन सामग्रीच्या व्यवस्थेचीही पाहणी केली. महाराष्ट्रात पुणे जिल्ह्यातल्या मोशी कचरा डेपो दुर्घटना प्रकरणातल्या मृतांची संख्या 9 वर पोचली. बचाव कार्यादरम्यान काल या ठिकाणी आणखी 7 जणांचे मृतदेह सापडले. पुणे जिल्ह्यात मोशी इथं 8 जुलै रोजी एका इमारतीवर कचऱ्याचा ढिगारा कोसळून झालेल्या या दुर्घटनेत 23 जण अडकले होते. त्यापैकी 5 जण सुरक्षितपणे बाहेर आले तर 9 जणांची सुटका करण्यात आली. दुर्घटनेच्या ठिकाणी अद्याप बचाव कार्य सुरू असून बेपत्ता झालेल्यांचा शोध सुरू असल्याचं स्थानिक सूत्रांनी सांगितलं. व्हिएतनामचे प्रधानमंत्री ले मिन होन यांनी फू कोक या बेटाजवळ काल झालेल्या स्पीडबोट दुर्घटनेची चौकशी करण्याचे आदेश दिलेत. या अपघाताची प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष कारणं शोधावीत, भविष्यात अशा घटना होऊ नयेत यासाठी उपाययोजना कराव्या, तसंच या अपघाताला कारणीभूत ठरणाऱ्यांविरोधात कठोर कायदेशीर कारवाई करावी असे निर्देश त्यांनी दिल्याचं मुंबईतल्या व्हिएतनामच्या वाणिज्य दूतावासानं जारी केलेल्या निवेदनात म्हटलंय. व्हिएतनाममध्ये काल पर्यटकांना घेऊन जाणारी स्पीडबोट उलटून झालेल्या या दुर्घटनेत 15 भारतीय नागरिकांचा मृत्यू झाला. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर आपल्याला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. ज्येष्ठ गायिका एस जानकी यांचं काल कर्नाटकमध्ये म्हैसूर इथं वृद्धापकाळानं निधन झालं. त्या 88 वर्षांच्या होत्या. दक्षिणेची कोकिळा अशी ओळख असलेल्या एस जानकी यांनी आपल्या 6 दशकांपेक्षा मोठ्या कारकिर्दीत बंगाली, पंजाबी, कन्नड, तमिळ, तेलगू, मल्याळम आणि हिंदी यासह विविध भारतीय भाषांमध्ये जवळजवळ 48,000 गाणी गायली. इलियाराजा, एम एस विश्वनाथन आणि ए आर रहमान यांच्यासारख्या दिग्गज संगीत दिग्दर्शकांबरोबर त्यांनी काम केलं. एस जानकी यांना 4 राष्ट्रीय पुरस्कार, 33 राज्य पुरस्कार आणि भारत सरकारच्या पद्मभूषण या पुरस्कारानं गौरवण्यात आलं होतं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी एस जानकी यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केलाय. त्यांच्या निधनानं संगीत विश्वाची अपरिमित हानी झाली असून त्यांचा स्वर येणाऱ्या अनेक पिढ्यांना मंत्रमुग्ध करेल असं त्यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटलंय.
कर्नाटकमध्ये

0: अमेरिकेनं इराणवर पुन्हा हल्ले केले असून इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉप्सनं होर्मुझ सामुद्रधुनीत सायप्रसच्या ध्वजाखालच्या मालवाहू जहाजावर हल्ला केल्यावर अमेरिकेनं प्रत्युत्तरादाखल हे हवाई हल्ले केलेत. हे हल्ले अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्देशानुसार केल्याचं अमेरिकेच्या लष्करानं म्हटलंय. इराणनं केलेल्या हल्ल्यात जहाजावरचा कर्मचारी बेपत्ता झाला असून इंजिन रूमला आग लागल्यानं जहाज पुढे जाऊ शकणार नाही. दरम्यान इराणनं पुन्हा एकदा होर्मुझच्या समुद्रधुनीचा मार्ग बंद केलाय. भारतानं ओमानच्या किनाऱ्यावरच्या जीएफएस गॅलेक्सी या व्यावसायिक जहाजावर झालेल्या हल्ल्याचा निषेध केलाय. या जहाजावरच्या 11 भारतीय नागरिकांपैकी 10 जणांची सुखरूप सुटका करण्यात आली असून एक जण बेपत्ता आहे असं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या निवेदनात म्हटलंय. विम्बल्डन टेनिस अजिंक्यपद स्पर्धेच्या महिला एकेरीत 21 वर्षाच्या लिंडा नॉस्कोव्हा हिनं अजिंक्यपदाला गवसणी घातली. काल झालेल्या अंतिम सामन्यात तिनं कॅरोलायना मुकोवा हिच्यावर 6-2, 5-7, 6-3 असा विजय मिळवला आणि कारकिर्दीतलं पहिलं ग्रँडस्लॅम जेतेपद पटकावलं. पुरुष एकेरीत आज संध्याकाळी अग्रमानांकित आणि विद्यमान विजेता यानिक सिनरचा सामना अलेक्झांडर झेरेवशी होणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार 8:30 सामन्याला सुरुवात होईल. फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात इंग्लंड आणि अर्जेंटिनानं आपापले सामने जिंकून उपांत्य फेरीत प्रवेश केलाय. इंग्लंडनं अतिरिक्त वेळेत गोल करत नॉर्वेवर विजय मिळवला तर अर्जेंटिनानं स्वित्झर्लंडवर मात केली. स्पेन आणि फ्रान्सने याआधीच उपांत्य फेरीतलं स्थान निश्चित केलंय. आता येत्या बुधवारी उपांत्य फेरीच्या पहिल्या सामन्यात फ्रान्स आणि स्पेन यांच्यात लढत होईल. स्पर्धेचा अंतिम सामना 20 जुलै रोजी न्यूयॉर्क न्यूजर्सी स्टेडियमवर होणार आहे तर तिसऱ्या क्रमांकासाठीचा सामना 19 जुलैला होणार आहे. इंग्लंड आणि भारताच्या महिला क्रिकेट संघात लॉर्ड्स इथं सुरू असलेल्या कसोटी क्रिकेट सामन्याच्या दुसऱ्या दिवस अखेर भारतानं दुसऱ्या डावात 269 धावांची भक्कम आघाडी घेतली. कालचा खेळ संपला तेव्हा भारतानं दुसऱ्या डावात 1-154 धावा केल्या होत्या. त्याआधी भारतानं पहिल्या डावात इंग्लंडच्या संपूर्ण संघाला 170 धावांमध्ये माघारी पाठवलं होतं. ठळक बातम्या पुन्हा एकदा. इंडोनेशिया ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या 3 देशांचा यशस्वी दौरा आटपून प्रधानमंत्री मायदेशी परतले. पुण्यातल्या मोशी कचरा डेपो दुर्घटनेतल्या मृतांची संख्या 9 व्हिएतनामच्या प्रधानमंत्र्यांनी दिले बोट दुर्घटनेच्या चौकशीचे आदेश. ज्येष्ठ गायिका एस जानकी यांचं निधन. विम्बल्डन टेनिस स्पर्धेच्या महिला एकेरीत लिंडा नॉस्कोव्हा अजिंक्य पुरुष एकेरीच्या विजेतेपदासाठी आज सिनर आणि झेरेव यांच्यात लढत. आणि इंग्लंड आणि भारताच्या महिला क्रिकेट संघात लॉर्ड्स इथं सुरू असलेल्या कसोटी क्रिकेट सामन्याच्या दुसऱ्या दिवस अखेर भारताकडे दुसऱ्या डावात 269 धावांची भक्कम आघाडी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 3 आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. दुपारचे 1:40 झाली आहेत.
2: श्रोते हो, आता आपण ऐकणार आहात धुळे जिल्ह्याचं वार्तापत्र. धुळे जिल्ह्यात सखोल मतदार यादी पुनरीक्षण आणि मतदार पडताळणी मोहीम प्रभावीपणे सुरू. आषाढी एकादशीसाठी धुळे विभागातून 215 एसटी बसेस यात्रेकरूंसाठी धावणार आणि आंतरराष्ट्रीय योग दिन नंदुरबार जिल्ह्यात मोठ्या उत्साहात साजरा. या होत्या गेल्या महिनाभरातल्या धुळे जिल्ह्यातल्या ठळक घडामोडी. या आणि इतर घडामोडींविषयी सविस्तर माहिती देत आहेत आमचे धुळे जिल्ह्याचे वार्ताहर नितीन जाधव.
3: भारत निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार धुळे जिल्ह्यातील 5 विधानसभा मतदारसंघ क्षेत्रात मतदार यादी सखोल पुनर्निरीक्षण आणि मतदार पडताळणी मोहीम राबवली जात आहे. या मोहिमेअंतर्गत धुळे जिल्ह्यातील 5 विधानसभा मतदारसंघांमध्ये बियोलोन मार्फत मतदार पडताळणी फॉर्म वाटप आणि डिजिटायझेशनचे काम केले जात आहे. या मोहिमेत शिंदखेडा मतदारसंघाने सर्वात जास्त 96.36% फॉर्म वाटप केले गेले आहे तर धुळे शहरात 47.35% काम झाले आहे. याचप्रमाणे शिरपूर साक्री आणि धुळे ग्रामीण मतदारसंघातही ही मोहीम राबवण्यात येत आहे. धुळे जिल्ह्यात 1752 बियोलो कार्यरत असून सर्वांचे प्रशिक्षण पूर्ण केले गेले आहे.

0: जिल्ह्यातील 18,35,125 मतदारांपैकी 14,71,213 मतदारांना फॉर्म वाटप झाले आहे। ही मोहीम यशस्वी करण्यासाठी प्रशासनाकडून प्राधान्य देण्यात येत आहे। आषाढी एकादशी यात्रेनिमित्त महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या धुळे विभागाने भाविकांच्या सोयीसाठी व्यापक वाहतुकीचे नियोजन केले आहे। यंदाची आषाढी यात्रा दिनांक 20 जुलै ते 29 जुलै या कालावधीत पार पडणार असून या कालावधीत भाविकांच्या सेवेसाठी राज्यभरातून 5,500 विशेष बसेस धावणार आहेत। त्यापैकी धुळे विभागातून 215 बसेस यात्रेकरूंच्या सेवेसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत। पंढरपूर येथे जाणाऱ्या यात्रेकरूंना सुलभ आणि सुरक्षित प्रवासाची सुविधा मिळावी यासाठी 40 किंवा त्यापेक्षा अधिक प्रवाशांचा स्वतंत्र गट असल्यास त्यांच्या मागणीनुसार संबंधित ठिकाणापासून स्वतंत्र बसची सुविधा देण्यात येणार आहे। राज्य शासनाच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना 2026 अंतर्गत धुळे जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांना लवकरात लवकर लाभ मिळावा यासाठी कर्ज खात्यांची पडताळणी करून माहिती अपलोड करण्याचे काम वेगाने सुरू आहे। आतापर्यंत 3,510 खातेदारांची माहिती शासनाच्या पोर्टलवर यशस्वीपणे अपलोड करण्यात आली आहे। यामध्ये धुळे तालुक्यातील 1,241, साक्रे तालुक्यातील 590, शिंदखेडा तालुक्यातील 896 आणि शिरपूर तालुक्यातील 786 शेतकऱ्यांचा समावेश आहे। योजनेचा लाभ मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना स्वतंत्र अर्ज करण्याची आवश्यकता नाही। संबंधित बँका आणि सहकारी संस्थांकडून कर्ज खात्यांची माहिती थेट शासनाच्या पोर्टलवर अपलोड केली जात आहे। राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेअंतर्गत 28 जून रोजी धुळे जिल्ह्यात राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहीम राबवण्यात आली। या मोहिमेत जिल्ह्यातील 5 वर्षाखालील एकूण 1,82,843 बालकांना पोलिओ प्रतिबंधात्मक लसीचे 2 थेंब पाजण्याचे उद्दिष्ट पूर्ण करण्यात आले। या मोहिमेसाठी धुळे जिल्ह्यात 1,508 लसीकरण केंद्र, 3,260 कर्मचारी, 302 पर्यवेक्षक, 91 मोबाईल पथके तसेच 1,132 IPPI पथकांचे नियोजन करण्यात आले होते। संपूर्ण यंत्रणेने परिश्रम घेत बालकांना पोलिओ डोस देत ही मोहीम यशस्वी केली। आंतरराष्ट्रीय योग दिन नंदुरबार जिल्ह्यात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। यानिमित्त नंदुरबार जिल्हा प्रशासन, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, शिक्षण विभाग, जिल्हा परिषद नंदुरबार, पतंजली योग समिती आणि GTP महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य योग दिन कार्यक्रम आयोजन करण्यात आले। पाटील महाविद्यालयाच्या मैदानावर सकाळी मोठ्या उत्साहात सामूहिक योगाभ्यास करण्यात आला। पतंजली योग समितीच्या प्रशिक्षकांनी विविध योगासने आणि प्राणायामांचे प्रात्यक्षिक सादर केले। यावेळी जिल्ह्यातील विविध विभागाचे अधिकारी, लोकप्रतिनिधी, नगरसेवक, शिक्षक, विद्यार्थी तसेच योगप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। राज्य शासनाच्या महत्वाकांक्षी गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार योजनेला नंदुरबार जिल्ह्यात लक्षणीय वेग मिळाला असून जलसंधारणासोबतच शेती उत्पादन वाढीसाठी आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळत आहे। जिल्ह्यातील धरणे, तलाव, बंधारे आणि कोल्हापुरी बंधाऱ्यांमध्ये वर्षानुवर्षे साचलेला गाळ काढण्याचे काम सध्या युद्ध पातळीवर सुरू आहे। जिल्हा प्रशासन, मृदू व जलसंधारण विभाग, कृषी विभाग आणि ग्रामपंचायती यांच्या संयुक्त विद्यमाने ही मोहीम यशस्वीपणे राबवली जात आहे। या गाळामध्ये सेंद्रिय घटक, सूक्ष्म अन्नद्रव्ये आणि विविध खनिजे मोठ्या प्रमाणात असल्याने जमिनीची सुपीकता वाढण्यास मदत होईल। आकाशवाणी जिल्हा वार्तापत्रासाठी धुळ्याहून मी नितीन जाधव।
1: याबरोबरच धुळे जिल्ह्याचं वार्तापत्र संपलं। हे वार्तापत्र आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केलं।
2: जिल्हा वार्तापत्राचा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला। प्रसारभारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून दुपारचे 1:45 झाली आहेत। प्रसारित करत आहो भावधारा सुगम संगीताचा कार्यक्रम। कार्यक्रमात सुरुवातीला इंद्रपाल कोल्हेकर यांनी स्वरबद्ध केलेलं डॉक्टर कल्याण इनामदार यांचं गीत सुरेश वाडकर आणि उत्तरा केळकर यांच्या युगल स्वरामध्ये

कार्यक्रमात यानंतर आपण ऐकणार आहोत अर्चना देशमुख यांच्या स्वरातलं हे गीत, रचना बळवंत लामकाने यांची.

अर्चना देशमुख यांच्या स्वरातलं बळवंत लामखाने यांचं गीत आपण ऐकलं. याबरोबरच सुभावधारा सुगम संगीताचा कार्यक्रम समाप्त होत आहे. दुपारचे 1:55 झाली आहेत. पुनःप्रसारित करत आहो कार्यक्रम ऐसी अक्षरे रसिके.

0: श्रोते हो, ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात सरीवर सरी या मालेत ऐकूया कवी मंगेश पाडगावकर यांच्या वेंगुर्ल्याचा पाऊस या कवितेचा मधुरा लिमये यांनी घेतलेला काव्यवेध.
1: श्रोते हो, मंगेश पाडगावकर हे नाव कवितेवर प्रेम करणाऱ्यांसाठी काही निराळा नाही. आधुनिक मराठी साहित्यातील अत्यंत लोकप्रिय कवी अशी पाडगावकरांची ओळख आपल्याला पाहायला मिळते. मुळात पाडगावकरांचा जन्म हाच कोकणातल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामधल्या वेंगुर्ला ह्या गावचा, त्यामुळे त्यांच्या कवितेवर कोकणातील निसर्गाच्या सौंदर्याची छाप ही आपसुकच पडलेली आपल्याला पाहायला मिळते. त्यांच्या गावच्या मातीतली पावसाची ओढ, त्याचबरोबर त्यांचं आणि निसर्गाचं असणारं नातं हे त्यांच्या वेंगुर्ल्याचा पाऊस ह्या कवितेतून आपल्याला पाहायला मिळतं. चला तर मग ऐकूयात ही कविता वेंगुर्ल्याचा पाऊस. वेंगुर्ल्याचा पाऊस कसा माया करीत यायचा, सरींनी लाड करीत मला खुशीत घ्यायचा. बालपण माझं सगळं भिजवलं त्यानं, आईसारखं मला थोपटून निजवलं त्यानं. वाळूत रुतली काळी होडकी, डोळे मिटून धात. वाळूत रुतली काळी होडकी, डोळे मिटून धात. उंचाडे फकीर माड चिंब भिजून जात. झऱ्यांनी धोधो हसत जांभया डोंगर नहायचा, वेंगुर्ल्याचा पाऊस कसा माया करीत यायचा. लाल लाल कौलांवर थेंबोणी फुलायची,

0: लाल लाल कौलांवर थेंबोणी फुलायची, हिरवी हिरवी गाणी होऊन झाडे सगळी झुलायची. येरे येरे पावसा, येरे येरे पावसा, असं माझ्या सुरात गायचा. वेंगुर्ल्याचा पाऊस कसा माया करीत यायचा. काळ्या ढगात जेव्हा आभाळ सगळं बुडायचं, काळ्या ढगात जेव्हा आभाळ सगळं बुडायचं, पांढरा शुभ्र बगळा होऊन माझं मन उडायचं. चाफ्याच्या झाडाखाली लाल तळवायचं. वेंगुर्ल्याचा पाऊस कसा माया करीत यायचा. वेंगुर्ल्याचा पाऊस कसा माया करीत यायचा. सरींनी लाड करीत मला कुशीत घ्यायचा. सरींनी लाड करीत मला कुशीत घ्यायचा. श्रोते हो, वेंगुर्ल्याचा पाऊस ह्या कवितेत पाडगावकर असं म्हणतात की वेंगुर्ल्याचा पाऊस जो पडायचा तो माया करीतच, अगदी आईसारखा. म्हणजे त्रासदायक वाटायचा नाही बरं, तर हवा हवासा वाटणारा. त्याची पिरपीर ही त्रासदायक वाटायची नाही, तर आई जशी आपल्या लेकराला, थकलेल्या बाळाला छान थोपटवते आणि त्या बाळालाही शांत नीज येते, तशीच ह्या पावसामुळेच शांत नीज यायची. एवढंच कशाला, तो पाऊसच शांत निजवायचा. इतकंच नाही तर वेंगुर्ल्याचा हा पाऊस इतका लाड करतो की असं वाटतं तो प्रेमाने कुशीतच घेतोय. वाळूत ज्या होड्या किनाऱ्यावर लावल्या जायच्या त्याही जणू ह्या पावसात अगदी चिंब भिजायच्या. एरवी एखाद्या फकीरासारखी ही माडाची झाडं भासायची, पण या पावसात तीही मनसोक्त भिजायची. अहो थोडक्यात काय, तर हा पाऊस सगळ्या सगळ्यांना आपलासा वाटतो आणि आपलासा करतो सुद्धा. पण मग हा पाऊस यायचा कसा? पाडगावकर म्हणतात, झऱ्यांनी धो धो हसत. म्हणजे काय? तर एक प्रकारे पावसाच्या येण्यानं झरे फुटायचे आणि झरे फुटणं हे त्या पावसाचं हसणंच वाटायचं. एरवी कसला धो धो कोसळतोय पाऊस, अशी कृत्रिम उपमा दिली जाते पावसाला. पण पाडगावकर मात्र म्हणतात, अहो ते पावसाचं कोसळणं नाही तर मंद असं त्याचं हसणंच आहे. किती सुंदर उपमा आहे ना. कोकणातील लाल कौल, अंगणातलं चाफ्याचं झाड, कोकणातली लाल लाल माती, हे सगळं काही मग पावसामुळे मोहक वाटायचं. थेंबोणी म्हणजेच पाऊस पडल्यामुळे जी पाण्याची नक्षी तयार व्हायची, मोती तयार व्हायचे, ते काही विलक्षणच असायचे. झाड देखील हिरवीगार गाणी गातच झुलायची आणि कवी म्हणतात, येरे येरे पावसा असं माझ्या स्वरात साथ देत तोही पाऊस गायचा. असा हा वेंगुर्ल्याचा पाऊस नुसता बरसायचा नाही तर तो माया देखील करायचा. खरे श्रोते हो, मुंबई सारख्या मायानगरीत राहणाऱ्याने कोकणातला माया करणारा हा पाऊस आयुष्यात एकदा तरी अनुभवायलाच हवा.
1: सरीवर सरी या मालेत आत्ताच आपण ऐकला कवी मंगेश पाडगावकर यांच्या वेंगुर्ल्याचा पाऊस या कवितेचा मधुरा लिमये यांनी घेतलेला काव्यवेध. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं संकेत गायकवाड यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर.

0: आपण ऐकत होतात कार्यक्रम ऐसी अक्षरे रसिके. हा कार्यक्रम पुनःप्रसारित करण्यात आला. दुपारचे ठीक 2 वाजले आहेत. पुनःप्रसारित करत आहो कार्यक्रम कृषीवाणी. कृषीवाणी कार्यक्रमाचा विषय आवळा लागवड, याविषयीची माहिती. तत्पूर्वी आमच्या ठाणे, रायगड आणि पालघर या तीनही जिल्ह्यातल्या शेतकरी बांधवांसाठी हवामानाचा अंदाज. ठाणे, रायगड आणि पालघर या तीनही जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी हलक्या पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता वेधशाळेनं वर्तवली आहे. आता पुनःप्रसारित करत आहो कार्यक्रम कृषीवाणी.
1: नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, आवळा हा मोठा वाढणारा वृक्ष आहे. सरळसोट 8 ते 10 मीटर उंच वाढणारा हा वृक्ष पांढुरक्या रंगाची साल आपल्या खोडावर धारण करतो. भरपूर उपफांद्या या झाडाला येतात. पानं अगदी लहान 2 ते 3 सेंटीमीटर रुंद, 34 सेंटीमीटर लांब, अगदी जवळजवळ लागलेली असतात. पिच्छा कृतीसमान दिसणारी फुलं फिकट हिरवी, पानाखाली लहान दाट समूहामध्ये असतात. फळं 1.5 ते 3.5 सेंटीमीटर परिघसलेली, रसाळ गोलाकार, 6 भागात विभागलेली आणि रेषा असलेले

0: फिकट हिरवे ते गुलाबी आणि बी 6 कप्पे असलेली असतात. पडीत डोंगराळ मुरमाड जमिनीत आवळ्याचं पीक घ्यावं. कुठल्याही प्रकारचं हवामान यास पोषक असतं. 7 ते 9.5 पर्यंत सामू असलेली जमीन या पिकासाठी योग्य मानली जाते. मे महिन्यात शेतात 2.5 बाय 2.5 फूट आकाराचे खड्डे जमिनीच्या पोताप्रमाणे 15 ते 20 फूट अंतरावर करावे. प्रत्येक खड्ड्यात 1 टोपलं शेणखत, माती आणि 50 ग्रॅम पॉलिडॉल पावडर मिसळून भरावी. आवळ्याची लागवड सरळ बियाणं खड्ड्यात लावून किंवा रोपं तयार करून करावी. लागवड साधारण जुलै ते सप्टेंबर या महिन्यात करावी. आवळ्याच्या उन्नत जातींमध्ये चकैया, कंचन, कृष्णा, फ्रान्सिस, NA6, NA7, NA10, बनारसी, आनंद 1, नरेंद्र 7 या जाती वापराव्या. आवळ्याची एकच जात न लावता 3 ते 4 जाती लावाव्या. यामुळे उत्पादन वाढतं. आवळ्याच्या झाडाच्या खोडाजवळ तण वाढू देऊ नये. दरवर्षी 25 ग्रॅम नत्र, 25 ग्रॅम सुपर फॉस्फेट प्रत्येक झाडाच्या भोवती मांगडी पद्धतीनं टाकावं. फळं धरायला लागल्यावर आत्ता सांगितल्याप्रमाणे खतांच्या बरोबरीनं 25 ग्रॅम पालाश टाकावं. 10 वर्षानंतर हे प्रमाण नत्र 100 ग्रॅम, स्फुरत 50 ग्रॅम आणि पालाश 75 ग्रॅम इतकं वाढवावं. आवळ्याच्या झाडाला सुरगाल मेकर हा गाठींचा रोग साधारणतः जास्त प्रमाणात होतो. यावर उपाय म्हणून अशी गाठ धारदार चाकूनं कापून काढावी आणि प्रतिझाड 5 ग्रॅम फोरेट बुंध्याजवळ द्यावं. पानं खाणाऱ्या आळ्या आणि मावा यांचा प्रादुर्भाव झाला तर आंतरप्रवाही कीटकनाशक वापरावं. आवळ्यामध्ये इम्बेलिन हे मुख्य घटक द्रव्य आहे. व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणामध्ये यामध्ये असतं. 8व्या वर्षापासून आवळ्याला फळं यायला सुरुवात होते. हायब्रीड झाडाला 4थ्या वर्षी फळधारणा होते आणि 50 ते 60 वर्षापर्यंत फळधारणा सतत होत राहते. फळं नोव्हेंबर ते फेब्रुवारीपर्यंत येतात. जमिनीच्या पोतानुसार प्रत्येक झाडास 1.5 ते 2.5 क्विंटल फळधारणा होते. आवळ्याचा उपयोग स्मरणशक्ती, बुद्धीची वाढ, पित्त, नेत्रविकार, त्वचारोग, डोकेदुखी, तोंड येणं, रक्तस्राव थांबवणं तसंच जीवनसत्व क ची कमतरता अशा अनेक विकारांवर औषधी निर्मितीमध्ये होतो. आवळा अनेक खाद्यपदार्थ निर्मितीमध्ये वापरला जातो. लोणचं, मुरंबा, जाम, चटणी, बर्फी, कँडी, आवळा सुपारी यामध्ये याचा प्रामुख्यानं वापर होत असतो. आवळ्याच्या झाडाची साल कातडी रंगवणं आणि कमवण्यासाठी वापरतात. ओला आवळा 30 ते 50 रुपये किलो या बाजारभावानं विकला जातो.
1: कृषीवाणी कार्यक्रमात आत्ताच आपण आवळा लागवड या विषयीची माहिती ऐकली. तो वाचक स्वर सुवर्णा कुलकर्णी यांचा या कार्यक्रमाचे सादर करते रोशन जाधव. कृषीवाणी कार्यक्रम पुनःप्रसारित करण्यात आला. दुपारचे ठीक 2:05 झाली आहेत. पुनःप्रसारित करत आहो कार्यक्रम आरोग्यम धनसंपदा.

0: श्रोते हो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात मी वैदेही चौरे आपणा सर्वांचं स्वागत करते. श्रोते हो, आज आपण मूत्रखडा अर्थातच किडनी स्टोन याविषयी माहिती जाणून घेणार आहोत आणि आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत सुप्रसिद्ध मूत्रविकार तज्ज्ञ डॉक्टर चैतन्य देशमुख. नमस्कार डॉक्टर.
1: नमस्कार
0: डॉक्टर. बरीच माहिती आपण मूत्रखड्याविषयी म्हणजेच किडनी स्टोन विषयी जाणून घेतलेली आहे, पण आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न हा पडतो की मला होऊच नये असं प्रत्येकाला वाटतं, तर किडनी स्टोन होऊ नये म्हणून आपण काय करू शकतो?
1: बरोबर आहे. तर किडनी स्टोन होऊ नये याच्यासाठी मी एक पाच गोष्टी तुम्हाला सांगेल. सगळ्यात पहिली गोष्ट, जसं मी सांगितलं होतं की किडनी स्टोन होण्याच्या मागे मुख्य कारण हे पाण्याची कमतरता. आपण पाण्याचं प्रमाण भरपूर ठेवा, भरपूर पाणी पिण्याची सवय लावा. पाणी इतकं प्यावं की आपण जेव्हा लघवी करतो त्या लघवीचा रंग पाण्यासारखा व्हावा. लघवीचा रंग युजली पिवळा असतो, पण तो जेवढा लाईट पिवळा राहील, जेवढा तो पाण्यासारखा क्लिअर राहील, तेवढं असं समजायचं की आपल्या शरीराला पाणी भरपूर मिळालेलं आहे. जेवढा तो घट्ट पिवळा रंग राहील, तेवढं समजायचं की बा आपल्या शरीराला पाण्याची कमतरता आहे. तर जेवढा डार्क येलो तेवढं आपली बॉडी अंडर हायड्रेटेड आहे असं आपण म्हणतो. आता एक कॉमन प्रश्न हा ओपीडीमध्ये विचारण्यात येतो की डॉक्टर साहेब मी पाणी किती प्यावं, तर याच्यावर उत्तर एक ब्लँकेट उत्तर नाही आहे. याच्यावर मी त्यांना हेच समजवून सांगतो की तुमचा व्यवसाय काय आहे, तुमची दिनचर्या कशी आहे, तुम्ही तुमच्या पूर्ण डेली रुटीनमध्ये आउटडोर ऍक्टिव्हिटीज करता की तुम्ही एका चेंबरमध्ये बसून काम करत आहे, त्या चेंबरमध्ये

0: एसी आहे, कूलर फॅन आहे की नाही आहे, वातावरण कसं आहे, तुम्हाला घाम येण्याची टेंडन्सी आहे का. तर जास्त करून लोक जे ऑफिस गोईंग असतात, 9 to 5 जॉब्सवाले असतात, जे शहरी लोक असतात, त्या लोकांना मी म्हणतो की बा तुम्ही आपलं जे लिक्विड इंटेक आहे ते 3 लिटरच्या जवळपास ठेवा, तरी भरपूर आहे. खूपदा शेतकरी लोक येतात की डॉक्टर साहेब मी सकाळी 9 वाजता शेतात जातो, संध्याकाळी 5 वाजेपर्यंत शेतात काम करतो, मला माहिती आहे की त्यांना घाम खूप येणार आहे कारण की ते उन्हात काम करत आहे, आपल्या घामापाळी 2-1 लिटर पाणी आपल्या शरीरातून निघून जातं. तर या लोकांसाठी हे 3 लिटर पुरेसर होत नाही, त्यांना आम्ही म्हणतो की तुम्ही 5 ते 6 लिटर पाणी प्या. काही लोक स्पोर्ट्समन असतात, एथलीट्स असतात की जे डेली बेसिसवर आउटडोर स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटीज करतात, तर हे त्या इंडिव्हिज्युअलचं काय रुटीन आहे त्याला बघून आपण त्यांना ऍडवाईस करतो. पण एक जर कोणाला सांगायचं सेफ लिमिट, ते 3 लिटर तर नक्कीच प्यायलाच पाहिजे पाणी कमीत कमी, तर त्याच्यावर ते उत्तर आहे. दुसरी गोष्ट की बघ स्टोन पुन्हा पुन्हा होऊ नये, त्याच्यासाठी जसं मी सांगितलं होतं मिठाचं प्रमाण कमी करणे आपल्या आहारामध्ये, तर त्यांनी पण खूप फरक पडतो. चौथं म्हणजे जसं मधुमेह आणि लठ्ठपणा, तर मधुमेह म्हणजे आपले शुगर्स कंट्रोल करा आणि आपलं वजन कमी करा, तर यांनी पण स्टोन्स फॉर्मेशनची टेंडन्सी कमी होते. आणि पाचवं म्हणजे असं की खूपदा एक गैरसमज जो चालू आहे समाजामध्ये की टमाटर पालक नका खाऊ, आता याचा एक प्रॉब्लेम आहे. पहिली गोष्ट तर आता टमाटर पालकनी मध्ये जे कॅल्शियम आहे त्यांनी दगड होतात, हा आता गैरसमज आहे. हा खूप सारा रिसर्च झालाय ज्याच्यावर क्लिअर झालेलं आहे की जे डायटरी कॅल्शियम आहे, जे आहारामध्ये कॅल्शियम मिळतं, त्यांनी डायरेक्टली स्टोन्स तयार होत नाही. जर तुम्हाला की कॅल्शियमचे मेटाबॉलिझमचे आजार असतील तरच हे प्रॉब्लेम्स होण्याची शक्यता आहे. तर म्हणूनच हे आपल्या आहारातनं हे जे पदार्थ आहे हे तुम्ही बंद करू नये. उलट कधी कधी जर आपल्या आहारामध्ये कॅल्शियमचं डेफिशियन्सी राहिली तर त्यांनी काही इतर पद्धतीचे किडनी स्टोन्स तयार होतात, जसे ऑक्झॅलेट स्टोन्स. तर आपल्या बॉडीमध्ये कॅल्शियम आणि ऑक्झॅलेट एकमेकांशी जुडतं आणि त्यांनी मग ऑक्झॅलेटचं एक्सक्रिशन कमी होतं आणि ऑक्झॅलेट स्टोन्स कमी तयार होतात. म्हणून पेशंट्सला आम्ही हे म्हणतो की हे टमाटर पालक खाणं बंद करणे ही चुकीचे आहे, तुम्ही टमाटर पालक खा. आणि आपण रोज रोज खात नाही हे, तर हे रोटेशनमध्ये खायचे आपण की आठवड्यातनं 1 खाल्लं, आठवड्यातनं 2 खाल्लं, तर इट इज ओके. जे लोक रोज रोज खाऊन राहिले, ज्यांचं स्टेपल फूड आहे टमाटर आणि पालक, त्या लोकांमध्ये हे प्रॉब्लेम्स जास्त दिसतात. तर आपल्या जनरल ऍडवाईस हीच राहील की हे हेल्दी डाएट तुम्ही कन्झ्युम करा.
1: डॉक्टर चैतन्य देशमुख आपण इथे आलात आणि एकंदरीतच किडनी स्टोन अर्थातच मूत्रखडा याविषयी सविस्तर माहिती आमच्या सर्व श्रोत्यांना दिली. आकाशवाणीतर्फे मी आपले आभारी आहे. धन्यवाद.
0: धन्यवाद.
1: नमस्कार श्रोते हो, किडनी स्टोन अर्थातच मूत्रखडा या विषयावर सुप्रसिद्ध मूत्रविकार तज्ञ डॉक्टर चैतन्य देशमुख यांची वैद्यही चौरे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकली आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात. पुन्हा भेटू या पुढील कार्यक्रमात, तोपर्यंत नमस्कार. या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या संगीता अरसपुरे. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती.

0: आपण ऐकत होतात कार्यक्रम आरोग्यम धनसंपदा. हा कार्यक्रम पुनःप्रसारित करण्यात आला. दुपारचे 2:10 झाली आहेत. पुनःप्रसारित करत आहो कार्यक्रम परिसर.
1: परिसर

0: श्रोत्या हो नमस्कार. सादर करीत आहोत कार्यक्रम परिसर. आजच्या परिसर या कार्यक्रमात मी रोहिणी सूर्यवंशी आपणा सर्व श्रोत्यांचं अगदी मनपूर्वक स्वागत करते. श्रोत्या हो, आजच्या परिसर या कार्यक्रमात आपण ई कचरा आणि त्याचे धोके याविषयीची माहिती जाणून घेणार आहात भावना चौधरी यांच्याकडून. मंडळी, आज आपण आपल्या परिसर या कार्यक्रमाचा शेवटचा म्हणजे चौथा भाग ऐकणार आहात.
1: नमस्कार श्रोते हो, मागच्या भागात आपण ई कचऱ्यामुळे होणारे धोके आणि त्याचा पर्यावरणावर होणारा परिणाम समजून घेतला. पण समस्या समजून घेणं महत्वाचं आहे आणि त्याहूनही महत्वाचं आहे त्यावर योग्य तो उपाय करणं. ई कचऱ्याची समस्या कमी करण्यासाठी सर्वात आधी आपल्याला आपल्या वापरण्याच्या सवयी बदलायला हव्यात. यासाठी एक साधा आणि सरळ नियम लक्षात ठेवला पाहिजे. रिड्यूस, रियूज आणि रिसायकल. म्हणजेच गरज नसताना इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदी कमी करणं, शक्य असेल तर जुन्या वस्तू पुन्हा वापरणं आणि योग्य पद्धतीनं त्यांचा पुनर्वापर करणं. आपल्याला एखादी वस्तू खराब झाली की लगेच

0: फेकण्याची सवय कमी करायला हवी. अनेक वेळा छोटी दुरुस्ती करून ती वस्तू पुन्हाही वापरता येते. उदाहरणार्थ, एखादा जुना मोबाईल फेकण्याआधी तो दुसऱ्याच्या उपयोगी पडू शकतो का, त्याची दुरुस्ती होऊ शकते का याचा विचार करायला हवा. तसंच जुने मोबाईल, बॅटरी, चार्जर किंवा इतर इलेक्ट्रॉनिक वस्तू सामान्य कचऱ्यात टाकू नयेत. त्या योग्य ई कचरा संकलन केंद्रावर द्यायला हव्यात, जेणेकरून त्यातील उपयोगी भाग पुन्हा वापरता येईल. ई कचऱ्याबद्दल लोकांमध्ये जागरूकता निर्माण करणं खूपच गरजेचं आहे. घरात, शाळेत किंवा समाजात याबद्दल चर्चा व्हायला हवी, कारण याविषयीची जागरूकता वाढली तरच लोक योग्य तो निर्णय घेतील. कंपन्यांची सुद्धा यामध्ये महत्वाची भूमिका आहे. त्यांनी पर्यावरणाचा विचार करून वस्तू तयार करायला हव्यात आणि जुन्या वस्तू परत घेण्यासारख्या योजनाही राबवायला हव्यात. पण मात्र यात सर्वात मोठी भूमिका आपली आहे. आपण ग्राहक म्हणून जबाबदारीनं वागलो तर मोठा बदल घडू शकतो. आपण आज एक जुना मोबाईल योग्य ठिकाणी दिला, कुठलीही बॅटरी चुकीच्या पद्धतीनं फेकली नाही किंवा एखादी वस्तू पुन्हा वापरली तरी त्याचा पर्यावरणाला फायदा होतो. पर्यावरण संरक्षण ही फक्त सरकारची जबाबदारी नाही, प्रत्येक व्यक्तीचा त्यात वाटा असायला हवा. तंत्रज्ञान आपल्याला पुढे घेऊन जातंय, पण त्या प्रगतीसोबत निसर्गाची काळजी घेणंही तितकंच महत्वाचं आहे हे प्रत्येकाला कळायला हवं. शेवटी एवढंच सांगू इच्छिते श्रोते हो, इलेक्ट्रॉनिक वस्तू वापरणं ही काळाची गरज आहे, पण त्यांचा योग्य वापर आणि योग्य विल्हेवाट लावणं ही आपली जबाबदारी आहे. आज आपण ई कचऱ्याबद्दल जागरूक झालो तर उद्याचं पर्यावरण आपण अधिक सुरक्षित ठेवू शकतो. चला तर श्रोते हो, तंत्रज्ञान स्वीकारूया पण पर्यावरणाची साथ सोडू नका. धन्यवाद.
1: मंडळी, आताच आपण ई कचरा आणि त्याचे धोके या विषयावर जाणून घेतलं भावना चौधरी यांच्याकडून. मंडळी, आताच आपण आपल्या परिसर या कार्यक्रमाचा शेवटचा म्हणजेच चौथा भाग ऐकलात. याबरोबरच आजचा आपला परिसर हा कार्यक्रम इथेच संपत आहोत. तोपर्यंत नमस्कार. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सचिन लाडोळे, निवेदन रोहिणी सूर्यवंशी यांचं.
2: परिसर कार्यक्रम पुनःप्रसारित करण्यात आला. दुपारचे ठीक 2:15 होत आहेत. ठीक 2:15 दोपहर समाचार हे हिंदीतलं बातमीपत्र आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.

प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलो हर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचे 2:30 आणि 20 सेकंद झाली आहेत. प्रसारित करत आहो नादब्रह्म कर्नाटक संगीताचा कार्यक्रम. या कार्यक्रमात सुरेश कुमार यांचं मेंडोलिन वादन, त्यांच्या मेंडोलिन वादनात राग श्री आणि हमीर कल्याण आपण ऐकणार आहोत. रचना त्यागराजा आणि मुत्तुस्वामी दीक्षितर यांची आहे. त्यांना मृदंगमची साथ केशव भारद्वाज यांनी तर व्हायोलिनची साथ वनमाला दीक्षित यांनी केली आहे. ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती आहे. ऐकूया तर सुरेश कुमार यांचं मेंडोलिन वादन.

0: नादब्रह्म कर्नाटक संगीताच्या कार्यक्रमात सुरेश कुमार यांनी मेंडोलिनवर बजावलेला राग श्री आणि हमीर कल्याण आत्ताच आपण ऐकलात. त्यांना मृदंगमची साथ केशव भारद्वाज यांनी, व्हायोलिनची साथ वनमाला दीक्षित यांनी केली होती. ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती. हा कार्यक्रम आपण ऐकलात प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 किलो हट्सवर आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: मित्रमैत्रिणींनो, दिनांक 12 जुलै 2026 रविवार रोजी सायंकाळी 5:30 युववाणी या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणामध्ये जरूर ऐका पखवाज वादक ऋषिकेश पांचाळ या युवा मित्राची सुमेधा कुलकर्णी या आपल्या मैत्रिणीने घेतलेली मुलाखत ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असेल. मैत्रिणींनो, दिनांक 12 जुलै 2026 रविवार रोजी दुपारी 12 वाजता

प्रसार भारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. यानंतर दुपारी ठीक 3 वाजता आपण ऐकू शकाल प्रादेशिक बातम्या.

आकाशवाणी मुंबई भक्ती सोनटक्के प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. इंडोनेशिया, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या तीन देशांचा यशस्वी दौरा आटोपून प्रधानमंत्री मायदेशी परतले. पुण्यातल्या मोशी कचरा डेपो दुर्घटनेतल्या मृतांची संख्या 9 वर. पंढरपूरकडे निघालेल्या संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराजांच्या पालख्या पुण्याहून मार्गस्थ. विम्बल्डन टेनिस स्पर्धेच्या महिला एकेरीत लिंडा नॉस्कोवा अजिंक्य. पुरुष एकेरीच्या विजेतेपदासाठी आज सिन्नर आणि झ्वेरेव यांच्यात लढत. आणि राज्यात मान्सूनची गती मंदावल्यानं अनेक भागांमध्ये पावसाची प्रतीक्षा कायम. येत्या काही दिवसात पावसाचं प्रमाण तुलनेनं कमी राहील असा हवामान विभागाचा अंदाज. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आपला 3 दिवसांचा दौरा आटोपून काल नवी दिल्लीत परतले. दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात त्यांनी इंडोनेशियाला भेट दिली आणि इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष प्रबोवो सुबियांतो यांच्याशी द्विपक्षीय चर्चा केली. तर दुसऱ्या टप्प्यात प्रधानमंत्र्यांनी ऑस्ट्रेलियाचा दौरा केला. या दौऱ्यात त्यांनी ऑस्ट्रेलियाचे प्रधानमंत्री अँथनी अल्बानीज यांच्यासमवेत भारत ऑस्ट्रेलिया वार्षिक शिखर परिषदेत भाग घेतला. तसंच भारत ऑस्ट्रेलिया सीईओ फोरम दरम्यान दोन्ही देशांच्या प्रमुख उद्योजकांना संबोधित केलं. या दौऱ्याच्या शेवटच्या टप्प्यातली त्यांची न्यूझीलंड भेट ऐतिहासिक ठरली. 4 दशकांहून अधिक काळानंतर भारतीय प्रधानमंत्र्यांनी न्यूझीलंडचा केलेला हा दौरा द्विपक्षीय संबंधांना मोठी चालना देणारा ठरला. या दौऱ्यादरम्यान त्यांनी न्यूझीलंडचे प्रधानमंत्री ख्रिस्तोफर लक्सन यांच्याशी चर्चा केली. संरक्षण, पर्यटन, क्रीडा, आपत्ती व्यवस्थापन तसंच दुग्ध व्यवसाय आणि पशुसंवर्धन या 5 क्षेत्रांमध्ये यावेळी 10 सामंजस्य करार करण्यात आले. ईपीएफओ म्हणजेच कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेनं 6 महिन्यांची विशेष माफी योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत प्राप्तीकर कायद्याअंतर्गत मान्यताप्राप्त भविष्य निर्वाह निधी ट्रस्ट चालवणाऱ्या आस्थापनांना आपलं पीएफ ट्रस्ट ईपीएफओकडे नियमित करण्याची संधी देण्यात आली आहे.

या कंपन्यांनी स्वतःचा पीएफ ट्रस्ट बनवला आहे, मात्र त्यांच्याकडे सरकारची अधिकृत मंजुरी नाही. त्यांना नियमित होण्याची ही संधी एकदाच मिळणार आहे. ही योजना 6 महिन्यांसाठी खुली असेल आणि पात्र आस्थापनांना आपला अर्ज ईमेलद्वारे संबंधित क्षेत्रीय कार्यालयाकडे पाठवावा लागेल. पुणे जिल्ह्यातल्या मोशी कचरा डेपो दुर्घटना प्रकरणातल्या मृतांची संख्या 9 पोहोचली आहे. बचाव कार्यादरम्यान काल या ठिकाणी आणखी 7 जणांचे मृतदेह सापडले. पुणे जिल्ह्यात मोशी इथं 8 जुलै रोजी एका इमारतीवर कचऱ्याचा ढिगारा कोसळून झालेल्या या दुर्घटनेत 23 जण अडकले होते. त्यापैकी 5 जण सुरक्षितपणे बाहेर आले तर 9 जणांची सुटका करण्यात आली. दुर्घटनेच्या ठिकाणी अद्याप बचाव कार्य सुरू असून बेपत्ता झालेल्यांचा शोध सुरू असल्याचं स्थानिक सूत्रांनी सांगितलं. आषाढी एकादशीच्या निमित्तानं पंढरपूरकडे निघालेल्या संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालख्या पुण्यातला मुक्काम संपवून पुढे मार्गस्थ झाल्या आहेत. तुकोबांची पालखी आज हडपसरहून तर माऊलींची पालखी सासवडहून पुढे रवाना होईल. श्री संत निवृत्तीनाथ महाराजांची पालखी अहिल्यानगर इथं दाखल झाली. बेसिक ट्रेनिंग रेजिमेंट या लष्करी संस्थेच्या वतीनं वारकऱ्यांना फराळ तसंच पाण्याचं वाटप करण्यात आलं. संत मुक्ताई यांच्या पालखीचं काल बीड शहरात आगमन झालं. पैठणच्या संत एकनाथ महाराजांची पालखीही आज बीड जिल्ह्यात राक्षस भुवन इथल्या मुक्कामावरून पुढे रवाना होईल. महिला आणि बालविकास विभागाच्या सहकार्यानं महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या वतीनं आषाढी वारी काळात महिला उन्नती वारी हा विशेष उपक्रम राबवण्यात येणार असून या उपक्रमाचा प्रारंभ आज उरळी कांचन इथल्या पालखी तळावर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांच्या हस्ते होत आहे. महिलांपर्यंत शासनाच्या विविध योजना, महिला सक्षमीकरण, महिला सुरक्षा तसंच महिलांच्या हक्कांविषयीची माहिती प्रभावीपणे पोहोचवण्याच्या उद्देशानं महाराष्ट्र राज्य महिला आयोगानं हा विशेष उपक्रम हाती घेतला आहे. अकोल्यात आज बनावट बियाण्यांची विक्री करणाऱ्या 2 कंपन्यांविरुद्ध गुन्हा दाखल झाला. शेतकऱ्यांची दिशाभूल करणारे दावे करणाऱ्या या कंपन्यांपैकी एक जालना जिल्ह्यातली तर दुसरी मध्य प्रदेशातली आहे. संबंधित कंपन्यांच्या बियाण्यांच्या क्षमतेबाबत शेतकऱ्यांकडून तक्रारी प्राप्त झाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. पॅकेटवर केलेला दावा बियाणे नियमांची दिशाभूल करणारा असल्याचं तपासणीत स्पष्ट झालं आहे, अशी माहिती जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षकांनी दिली. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. विम्बल्डन टेनिस अजिंक्यपद स्पर्धेच्या महिला एकेरीत 21 वर्षाच्या लिंडा नॉस्कोवा हिनं अजिंक्यपदाला गवसणी घातली. काल झालेल्या अंतिम सामन्यात तिनं कॅरोलाइना मुकोवा हिच्यावर 6-2, 5-7, 6-3 असा पराभव केला आणि कारकिर्दीतलं पहिलं ग्रँडस्लॅम जेतेपद पटकावलं. पुरुष एकेरीत आज संध्याकाळी अग्रमानांकित आणि विद्यमान विजेता यानिक सिनरचा सामना अलेक्झांडर झ्वेरेवशी होणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार 8:30 सामन्याला सुरुवात होईल. फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात इंग्लंड आणि अर्जेंटिनानं आपापले सामने जिंकून उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. इंग्लंडनं अतिरिक्त वेळेत गोल करत नॉर्वेवर 2-1 असा विजय मिळवला तर अर्जेंटिनानं स्वित्झर्लंडवर 3-1 अशी मात केली. स्पेन आणि फ्रान्सनं याआधीच उपांत्य फेरीतलं स्थान निश्चित केलं होतं. आता येत्या बुधवारी उपांत्य फेरीच्या पहिल्या सामन्यात फ्रान्स आणि स्पेन यांच्यात लढत होईल. दुसरा उपांत्य सामना गुरुवारी इंग्लंड आणि अर्जेंटिना यांच्यात होणार आहे. दोन्ही सामने भारतीय प्रमाणवेळेनुसार मध्यरात्री 12:30 सुरू होतील. स्पर्धेचा अंतिम सामना 20 जुलै रोजी न्यूयॉर्क न्यूजर्सी स्टेडियमवर होणार आहे तर तिसऱ्या क्रमांकासाठीचा सामना 19 जुलैला होणार आहे. इंग्लंड आणि भारताच्या महिला क्रिकेट संघात लॉर्ड्स इथं सुरू असलेल्या कसोटी क्रिकेट सामन्याच्या दुसऱ्या दिवस अखेर भारतानं दुसऱ्या डावात 269 धावांची भक्कम आघाडी घेतली आहे. कालचा खेळ संपला तेव्हा भारतानं दुसऱ्या डावात 1 बाद 154 धावा केल्या होत्या. यास्तिका 39,
तर स्मृती मंधाना 69 धावा करून खेळपट्टीवर टिकून होत्या. त्याआधी भारतानं पहिल्या डावात इंग्लंडच्या संपूर्ण संघाला 170 धावांमध्ये माघारी धाडली.

0: 115 धावांची आघाडी मिळवली. भारताच्या वतीनं क्रांती गौड हिनं 35 धावात इंग्लंडच्या 5 खेळाडूंना बाद केलं. इंग्लंडमध्ये साऊथम्पटन इथं काल झालेल्या टी ट्वेंटी क्रिकेट मालिकेतल्या अखेरच्या सामन्यात भारताचा इंग्लंडनं 56 धावांनी पराभव केला. यासोबतच इंग्लंडनं 5 सामन्यांची ही मालिकाही 4-0 अशी जिंकली. या सामन्यात नाणेफेक जिंकून भारतानं प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला होता. इंग्लंडचा सलामीवीर जॉस बटरच्या धडाकेबाज 131 आणि हॅरी ब्रुकच्या फटकेबाज नाबाद 95 धावांच्या खेळीच्या जोरावर इंग्लंडनं निर्धारित 20 षटकात 2 बाद 157 धावा केल्या. नंदुरबार जिल्ह्यातील शहादा इथल्या समाजकल्याण विभागाच्या शासकीय निवासी शाळा आणि वसतिगृहात काल रात्री विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा झाली. त्यानंतर सर्व विद्यार्थ्यांना शहादा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं. यापैकी 6 विद्यार्थ्यांची प्रकृती चिंताजनक असल्यानं त्यांना खासगी रुग्णालयात हलवण्यात आलं आहे. गेल्या 10 दिवसांपासून कामबंद आंदोलनावर असलेल्या तुमसर नगर परिषदेतल्या 60 कंत्राटी सफाई कर्मचाऱ्यांनी प्रशासनाविरोधात शुक्रवारपासून अधिक तीव्र आंदोलन पुकारलं आहे. गेल्या 2 महिन्यांपासून रखडलेलं वेतन, किमान वेतनाचा लाभ न मिळणं आणि सुरक्षेसाठी आवश्यक मूलभूत साहित्याचा पुरवठा न होणं या मागण्यांसाठी कामगारांनी मुख्याधिकाऱ्यांच्या गाडीला घेराव घातला. यानंतर ठोस आश्वासन न मिळाल्यानं न्याय मिळेपर्यंत आमरण उपोषण सुरूच ठेवण्याचा निर्णय कर्मचाऱ्यांनी घेतला आहे. कर्नाटकमध्ये बेकायदेशीर वास्तव्य करणाऱ्या 2 पाकिस्तानी नागरिकांना पोलिसांनी आज चिकबल्लापूर इथून अटक केली. या दोघांनी आपलं खरं नागरिकत्व लपवून अवैधरित्या शिधापत्रिका आणि मतदार ओळखपत्र देखील मिळवलं होतं अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. इंडोनेशिया, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या 3 देशांचा यशस्वी दौरा आटोपून प्रधानमंत्री मायदेशी परतले. पुण्यातल्या मोशी कचरा डेपो दुर्घटनेतल्या मृतांची संख्या 9. पंढरपूरकडे निघालेल्या संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराजांच्या पालख्या पुण्याहून मार्गस्थ. विम्बल्डन टेनिस स्पर्धेच्या महिला एकेरीत लिंडा नॉस्कोवा अजिंक्य. पुरुष एकेरीच्या विजेतेपदासाठी आज सिनर आणि झ्वेरेव यांच्यात लढत. आणि राज्यात मान्सूनची गती मंदावल्यानं अनेक भागांमध्ये पावसाची प्रतीक्षा कायम. येत्या काही दिवसात पावसाचं प्रमाण तुलनेनं कमी राहील असा हवामान विभागाचा अंदाज. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 किलो हर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचे 3:10 झाली आहेत. अस्मिता वाहिनीचं पहिल्या सभेचं प्रसारण आता समाप्त होत आहे. अस्मिता वाहिनीच्या सायंकालीन दुसऱ्या प्रसारण सभेत पुन्हा आपली भेट होईल संध्याकाळी ठीक 5. दरम्यान AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचं प्रसारण सुरू असेल. अस्मिता वाहिनीच्या सायंकालीन प्रसारण सभेत पुन्हा आपली भेट संध्याकाळी ठीक 5. तोपर्यंत नमस्कार. दुपारचे 3:11 झाली आहेत. जाणून घेऊया हवामान वृत्त. दक्षिण कोकणात काही ठिकाणी, उत्तर कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता वेधशाळेनं वर्तवली आहे. मुंबई शहर आणि उपनगरासाठी 14 तारखेपर्यंतचा हवामानाचा अंदाज याप्रमाणे. मुंबई शहर आणि उपनगरामध्ये तुरळक ठिकाणी आकाश अंशतः ढगाळलेलं असेल. शहर आणि उपनगरात पावसाच्या एखाद दुसऱ्या हलक्या सरी कोसळण्याची शक्यता वेधशाळेनं वर्तवली आहे. कमाल आणि किमान तापमान 33-27 सेल्सिअसच्या आसपास राहण्याचे संकेत वेधशाळेनं दिले आहेत. आपण ऐकत होतात हवामान वृत्त. दुपारचे 3:12 झाली आहेत. प्रसारित करत आहो नभोनाट्य एक मुक्त

0: जीजी जीजी काय झालं, बरं वाटत नाहीये का?
1: नाही ग.
0: हो माशा, का बसलात तुम्ही अंधारात? जीजी मी पाहती हा, गेले काही दिवस तुम्ही खूप शांत शांत आहात.
1: नाही ग,
0: कसल्या तरी विचारात. जीजी दिवे लाव का?
1: हो हो लाव.
0: जीजी खरं सांगा ना, काही होतय का तुम्हाला?
1: नाही ग, काही नाही. तू काय म्हणत होतीस?
0: काही नाही हो, म्हंटल तुम्ही सांगितल्याप्रमाणे आतलं कपाट मी आवरून ठेवलंय.
1: बर,
0: आता बाहेरून काही आणायचंय का? नाही, म्हणजे मी अभ्यासाला बसते.
1: आठवत तर काही नाही ग.
0: बर, आठवलं की सांगा. जीजी आज मी इथेच झोपणार, घरची सगळी लग्नाला जळगावला गेली.
1: बर,
0: चालेल ना जीजी?
1: अग विचारतेस काय, हक्काने सांगायचं. मंदाते सुद्धा भेटलाय की सतत विचारतात. त्रास नाही ना देत सुद्धा? म्हटलं त्रास कसला, इतकी गोड मुलगी, तिचा अभ्यास आणि ती शिवाय घरात आवराआवरी करायला मदत करते.
0: जीजी
1: खरंच ग, खरंच किती गोड.
0: बर जीजी, आतल्या कपाटात ना खूप कागद पुस्तकं वगैरे होती.
1: हो बाई,
0: बाकी सगळ्याचे मी नीट गठ्ठे करून ठेवलेत. रद्दीवाला आला ना की देऊन टाकेन.
1: बर,
0: पण ह्या ना काही डायऱ्या आणि इतर सामान पडले, या कुठे ठेवू?
1: डायऱ्या?
0: हो तुमच्याच आहेत, म्हणजे मी काही वाचल्या नाही था, नुसतं नाव वाचलं.
1: अगं वाचल्यास तरी काय, असं आहे काय त्यात मोठं?
0: जीजी मी पण लिहिते डायरी.
1: हो
0: पण रोज नाही, काही काही विशेष घडलं ना तरच.
1: वा वा, हे बघ मी आता काही लिहित नाही, म्हणजे काही घडतच नाही ग. असं कर, त्याही ते टाकून रद्दीत.
0: हो जीजी, का पण?
1: अगं पण
0: असू देत की.
1: नको,
0: त्यांची काय अडचण होतीये, राहतील त्या कोपऱ्यात.
1: नकोच, मग कधीतरी वाचायचा मोह होतो. पुन्हा मागचं सगळं, पुन्हा पुन्हा मागे वळणारा, दूर ढकलण्याचा निखराचा प्रयत्न केल्यामुळं जरा दूर गेलेला काळ. दूर गेला खरा, पण नाहीसा झालेला नाहीये.
0: जीजी
1: तो आहे, त्याचं अस्तित्व आयुष्यात घट्ट पाय रोवून उभं आहे बघ, सावली सारखं. सावली नाहीशी झाली असं अधून मधून वाटत, तोही भासच असतो. पण तरी कशाचीही कुणाचीही शरणागती पत्करायची नाही, अशा निर्धारानं आजवर मी जगले. पण एखादा बेसावध क्षण त्या 20 वर्षाची वेटोळी भराभर सोडवत जातो बघ.
0: जीजी राहू दे, तुम्हाला त्रास होत असेल ना तर राहू दे, मी तर डायरे नाही म्हणत तुमच्या समोर.
1: नाही ग, तसं नाही ग, पण का कुणाश ठाऊक, गेले काही दिवस संध्याकाळच्या सारख्या या आठवणी दाटून येतात ग. गमावलं ते गमावलंच सगळ्यांनीच, ती गोष्ट तिथंच सोडून पुढे जायचं ठरवलं होतं मी. तसं आयुष्य पुढे जातच होत, आता हा टप्पा गाठला होता.
0: जीजी नका त्रास करून घेऊ स्वतःला, तुम्ही पडा ना आता थोड्या वेळ, मग परत जेवल्यावर ज्ञानेश्वरी वाचून दाखवणार आहात ना तुम्ही.
1: होत, पण काय ग, तुला नक्की आवडत ना ऐकायला का आपलं माझ्या म्हातारीच्या पायी?
0: काय हे असं काय बोलताय, इतकं छान वाटतं ना जीजी ती ऐकल्यावर.
1: मला पण, मला पण त्या असुरक्षित काळात ज्ञानेश्वरीनं फार आधार दिला. तो नसता आणि भोवती काही रक्ताचं नातं नसलेली, पण आपलीच झालेली माणसं नसती तो उद्ध्वस्तच व्हायला झालं असतं बघ.
0: जीजी हे काही फोटो आहेत.
1: फोटो
0: हे कुठे ठेवू? आणि जीजी हे सांगा ना, हे मनोज दादा आणि पल्लवीत आहे ना?
1: हो,
0: मागच्या महिन्यात हे आले होते, पाहिलं होतं ना?

0: जीजी हे दोघ कोण यांना कधीच नाही पाहिलं.
1: हा माझा थोरला मुलगा मोहन आणि त्याची बायको विनीता.
0: हो मला वाटायचं मनोज दादा एकुलते एकच आहे.
1: नाही ग,
0: आता कुठे असतात मोहन दादा? मोनिका ताईं बरोबर शिकागोला असतात.
1: नाही.
0: मग कुठे असतात?
1: मोहन केव्हाच गेला एक्सिडेंट मध्ये.
0: काय?
1: हो, आयुष्य सुरळीतपणे पुढे चाललं असतानाच उगवला तो काळा कुठ्ठ दिवस. सुरळीतपणा इतका गृहित धरला होता का ग मी त्या दिवशी? त्या दिवशी ध्यानी मधी नसतानाच तो हादरा.
2: आई
1: बोल मनोज.
2: आई धीर धर, हे काय सांगतोय ते नीट ऐक.
1: मनोज,
2: मोहन मुंबईहून सकाळी निघाला होता, वाटेत मोठा अपघात झाला आणि
1: मनोज
2: आई
1: मनोज मोहन

0: मग पुढे काय झालं? विनीता तिच्या माहेरी गेली का तिथेच राहिली तुमच्यात?
1: नाही, आमच्यातच राहिली. पण तेव्हापासून घरात सुरू झाली एक वेगळीच भाषा. कधी दोन चार शब्दातून तर कधी कृतीतून खूप काही सुचवून व सांगून जाणारी. पण त्यांच्यातले सगळे अंतप्रवाह मला अचूकपणे भिडत होते. एका नव्या आयुष्याची जुळवाजुळव करत होते. ह्या नव्या चित्रात अवतीभवती कुणी कुणी दिसत नव्हतं बघ.
0: का हो जीजी, सगळे घरचेच ना?
1: हो,
0: मनोज तर तुमचाच मुलगा ना.
1: हो
0: मग?
1: हो, पण तो खूप कामात अग, सतत कामात.
0: आणि पल्लवी, विनीता?
1: पल्लवीचा संवादच तुटला होता. तो कधी फार नव्हताच म्हणा, आणि आता तर अधिक अधिक क्षीण झालेला. विनीता बरोबर तशी ठीक होती, पण तिचा आतून काय चाललं होतं ते कळायला मार्गच नव्हता. तिला तेव्हा काही विचार नाही योग्य नव्हता. मी ठरवलं की जे घडतंय ते तसंच घडू द्यायचं. ते थोपवणं कुणाच्याच हातात नसतं. तसं असतं तसं असतं तर मोहनला मी असं अचानक जाऊच दिलं नसतं ग.
0: खरंय जीजी. आणि लोचन? घरातल्या सगळ्या वातावरणाचं
1: त्याच्यासाठी त्याच्यासाठी तर सगळं दुःख मागे टाकलं बघ. मी माझ्या मनाशी एक ठाम होत, हा लोचन नाही तर लहानपणीचा मोहनच. मी लोचन मध्ये पूर्ण गुंतत चालले होते. पण अशाच परिस्थितीत आली दोन वळणं. समोरची वाट अचानक पुसून टाकणारी दोन वळणं. एका संध्याकाळी मनोज थोडा लवकर घरी आला. चहा घेणार का रे?
2: नाही नको, म्हणजे आता तरी नको, थोड्या वेळानं पाहू.
1: पल्लवी नुकतीच बाहेर गेली विनीता.
2: हो ठाऊक आहे मला, म्हणजे पल्लवीचा फोन आला होता.
1: हो?
2: आई, मला तुझ्याशी थोडं बोलायचंय.
1: अरे बोल ना.
2: हे बघ आई, स्पष्टच सांगतो, पल्लवीचं आणि विनीताचं जमेल असं दिसत नाही.
1: अरे
2: अगं, विनीता अशा परिस्थितीमध्ये आहे की तिच्याशी काही बोलणंही अवघड आहे. हे बघ, आम्हालाही मोकळेपणानं काही ठरवता येत नाही, उगाच गिल्टी वाटत राहत.
1: पण मी काय?
2: आई, मोहन असतानाची गोष्ट वेगळी होती. त्यांना त्यांचे काही कार्यक्रम असायचे. पण आता काही ठरवताना आमची पंचायत होते.
1: अरे विनीतानं कधी नाराजी दाखवली आहे का?
2: नाही तसं नाही, ती गप्प असते. बराचसा वेळ बाहेरही असते. ती लोचनलाही आमच्यापासून दूर ठेवते.
1: चल काहीतरीच तुझं.
2: हे बघ आई, तुला कळायचं नाही. अगं, खूप सूक्ष्म असतात या गोष्टी. पल्लवीनं खरं म्हणजे समजावून घ्यायला हवं. पण तीही हट्टी आणि मला काही बोलता येत नाही.
1: मग काय म्हणणं आहे तुझं? हे बघ, मोकळेपणानं बोल.
2: नाही,
1: कारण मलाही मग काहीतरी ठरवावं लागेल.
2: हे बघ, तुझा प्रश्न येतोच कुठे आई?
1: म्हणजे?
2: अगं, तू सगळ्यांचीच आहेस.
1: हो हो.
2: हे बघ, तरीही थोडा व्यावहारिक विचार केला पाहिजे.
1: म्हणजे? म्हणजे कशा प्रकारचा?
2: म्हणजे हे बघ, मला वाटतं आम्ही वरच्या मजल्यावर शिफ्ट व्हावं.
1: काय?
2: हो, अगदी वेगळं युनिट.

0: विनीताला इथेच राहू दे, म्हणजे तसे आपण एकत्रच असू पण।
1: हा लक्षात आलं माझ्या, पण माझ एक ऐक।
0: काय?
1: इतक्यात काही नको।
0: अग
1: आणखीन थोडं, आणखी थोडं सुद्धा थांबता येणार नाही का तुम्हाला?
0: नाही तसं नाही आई, पण तुला आमच्या मनात काय आहे हे कळायला हवं ना।
1: हो
0: अग, अखेर निर्णय घेणारी तूच आहेस।
1: हो मीच, घराचं बघू, मला विनीताशी बोललं पाहिजे ना।
0: हो अर्थातच, पण ते तूच करू शकशील म्हणून तुला सांगितलं।
1: हो
0: आई, काही गैरसमज नाही ना?
1: नाही रे, नाही नाही, काही बाबतीत स्पष्टच असणं बरं, उगीच ताण वाढवण्यापेक्षा तेच बरं। बर इथंच थांबू आपण, मी बघते, वेळ दे थोडा।

0: मनोजने सगळं सांगून टाकलं होतं. आता काहीतरी निर्णय घ्यायला हवा होता, कारण विनीताच्या वागण्यात एक फरक पडत चालला होता. ती घरात जवळजवळ नसायचीच. संध्याकाळी घरी येण्याची वेळ लांबत चालली होती. काही विचारणंही अवघड होत ग. घरी आल्यावर गप्प गप्प असायची, फार कशात सहभागी व्हायची नाही. पल्लवीशी तर जवळजवळ बोलणंच नव्हतं बघ तिच. पल्लवीचही तेच, त्यामुळे सगळा ताण मला. मला वाटायचं की यातलं लोचनला काही जाणवू नये, त्याच्या कोळ्या मनावर कसलाही ओरखडा उठू नये, म्हणून मी शक्य तेवढं सावरून घेत होते. पण आता तेही अवघड होत चाललं होतं. अशा वेळी जुने दिवस आठवायचे ग, जुने दिवस आठवायचे. तेव्हा माणसं अशी एकमेकापासून दूर गेलेली नव्हती. आणि मग अचानक हे नेमकं काय झालं कळलंच नाही, पण एखाद्या डेरेदार झाडाची पानं गळू लागावी तसं झालं खरं. मनोजची मुलं आनंद देऊन गेली, पण त्यांच्यात गुंतत असतानाच इतकं गुंतू नये असंही वाटे. पुन्हा नको ते क्लेश. आयुष्याच्या संध्याकाळी एकटं राहण्याची सवय केली पाहिजे.
1: आणि जीजी दुसरं वळण कोणतं?
0: काय? हो, संध्याकाळची वेळ. स्वयंपाकाच्या काही सूचनाही द्यायच्या होत्या बघ, त्यासाठी बाईंची वाट बघत होते मी.

0: अग विनीता अग मला वाटलं बाईच असतील, ये ना, आज लवकर आलीस.
1: हो ठरवूनच आले.
0: काय
1: जिन्यात बाई भेटल्या, त्यांना म्हटलं की तुम्ही दुसरीकडचं काम आटपून या.
0: अग बाई का?
1: जीजी मला फक्त तुमच्याशीच काहीतरी बोलायचं होतं, अगदी महत्वाचं.
0: बर
1: अवतीभोवती कोणी नकोय. लोचनलाही बागेत खेळत ठेव असं मालूला सांगितलंय मी.
0: असं काय बोलायचंय, बोल ना, अगदी मोकळेपणानं बोल.
1: मोकळेपणानेच सांगते ना जीजी.
0: बोल.
1: आणि तेही अगदी थोडक्यात.
0: हो बोल.
1: जीजी मी लग्न करायचं ठरवलंय.
0: काय?
1: माझ्याच ऑफिसात आहे तो.
0: हा.
1: वसंत जहागीरदार.
0: हा.
1: जीजी त्याला सगळं ठाऊक आहे आणि मान्य पण आहे. त्यांनी लोचनला दत्तक घ्यायचं ठरवलंय. तुम्हाला वाईट वाटेल जीजी, पण काय करू, मला माझे प्रश्न सोडवलेच पाहिजेत ना.
0: अगं पण
1: किती काळ तुमच्यावर असा भार टाकू मी, मला खूप ऑकवर्ड वाटतो. हो
0: तसं. अगं पण
1: मनोज पल्लवी त्यांची मुलं, त्यांच्या संसारात माझा अडथळा कशाला.
0: सगळं ठीक आहे ग, पण लोचन अजून.
1: लोचनवर तुमचा किती जीव आहे हे मला ठाऊक आहे हो, पण मी तरी त्याच्याशिवाय कशी राहू.
0: अगं पण
1: जीजी वसंत समजूतदार आहे, तो त्याला बापाचं प्रेम देईल. आणखीन एक गोष्ट सांगायची विसरले जीजी, वसंतनी दुबईला जॉब घेतलाय.
0: हा.
1: एक प्रकारे हे बरंच झालं ना. पुढे जायचं असेल तर इतकं पुढे जावं की मागचं काहीच दिसू नये. मागच्या आठवणी आल्या नाहीत तर मलाही नव्या आयुष्यात रुजणं सोपं जाणार आहे ना.
0: खरं.
1: लोचनला तर काहीच कळत नाहीये, तो काही

0: मी महिन्यात सगळं विसरेल तेच बरं ना जीजी।
1: विनीता, मला काय बोलावं तेच कळत नाहीये बघ। मला खूप जड जाईल ग
0: जीजी।
1: लोचन शिवायचा मी विचारच केला नाही कधी। मला वाटत लोचन म्हणजे माझा मोहनच, ज्याच्या आगमनामुळे आयुष्यात आनंद मोहरला होता, स्वप्न फुलली होती, तो मोहन।
0: हो
1: पण ठीक आहे, तुझ्या आड मी कधी येणार नाही विनीता। मी खूप गोष्टी पचवल्या आहेत, तशीच ही पण एक।
0: थँक्स जीजी।
1: काही दिवसापूर्वी निर्णय घ्यायचा मी टाळला होता, पण मला वाटतंय आता वेळ आली आहे निर्णय घ्यायची। ते दोघं आली की आपण सगळे बसून काय ते बोलू।
0: हो
1: घाबरू नकोस, मी कायम तुझ्या पाठीशी आहे।

0: मनोज पल्लवी, विनीताला जे काही वाटतंय त्याचा आपण आदर केला पाहिजे. अर्थातच तिनं जे ठरवलंय ते पूर्ण विचार करूनच, विचार करून ठरवलंय यात शंका नाही.
1: हो आई, आमचा विरोध अजिबात नाही.
0: तुमच्या अडचणी मला वेगवेगळ्या मार्गाने कळल्या आहेत आणि त्या दूर करण्यासाठीच मी एक निर्णय घेतला आहे.
1: काय?
0: आपलं हे घर पुढे सगळं चांगलंच घडणार आहे असं वेड अंधळ स्वप्न मनाशी बाळगून बांधलं होत. ज्याची त्याची हाऊस, नव्या नव्या गोष्टी घरात येऊ लागल्या. घरावर दुसरा मजलाही चढला, मुबलक जागा, लहान घरात माणसं एकमेकांना दिसायची तरी. आता फक्त कामापुरतीच. एरवी सगळे आपापल्या व्यापात नादात.
1: आई तसं नाहीये.
0: नाही नाही मनोज, त्यानं काहीच बिनसलं नाही रे. या घरात काही वर्ष चांगली गेली आणि मग अचानक हे गेले. असं दोघापैकी कोणीतरी आधी जायचंच, तसे ते गेले. असते तर थोडी सोबत झाली असती
1: आई.
0: आणि मग एके दिवशी मोहन सुद्धा
1: आई.
0: पण या घरानं ऋणफेड केली, या घरानं ऋणफेड केली आहे. आता आपण त्याला मोकळं करूया.
1: म्हणजे?
0: म्हणजे असं की आता हे घर विकून टाकू
1: आई.
0: हो, आपल्या डॉक्टरांना हवं आहे, त्यामुळे व्यवहाराची काळजी नाही. मनोज, तू एक स्वतंत्र चांगलं घर घेऊ शकशील.
1: अगं आई.
0: विनीता, तुझ्या पैशाचं काय करायचं ते तू ठरव.
2: हो जीजी, तुम्ही आशा.
0: नाही विनीता, तू अशी काळजी करू नकोस. मी निराधार नाही राहणार. माझी व्यवस्था ही मी करणार आहे. पण मला यापुढे या घरात राहायचं नाही.
2: काय?
0: हो, मी डॉक्टरना बोलून ठेवलाय.
1: अगं आई.
0: विनीता, जाण्यापूर्वी आपण हे बदल करून टाकू. 4 दिवस आनंदानं एकत्र राहू आणि विनीताची पाठवणी करू. अगं लोचन कुठं आहे ग? लोचन
2: ना बाहेर खेळतोय.
0: नको नको, आता सवय करायला हवी. ते जाऊ दे, तुम्हाला मान्य आहे ना हे सगळं? तेवढा एकच मार्ग होता बघ. यामध्ये कोणताही राग नाही, फक्त निरुपाय आहे.
1: पण आई, आई तू एकटीच राहशील, त्यापेक्षा आपण
0: वेड्या. अरे इतकी वर्ष एकटीच नाही का मी? आणि जे काही घडतंय त्याला घडू दिलं पाहिजे. आणि कदाचित नव्या जागेत ते एकटे पण थोडं कमी होईल.
1: आई,
0: कोणी सांगावं? आणि तुम्ही जवळपासच असालच ना, फक्त विनीता आणि लोचन.
2: जी जी.

आणि मग हळूहळू सगळे आपापल्या मार्गाला लागले, दिसेनासे झाले, मी एकटीच राहिले. आंतरिक बळ पणाला लावलं, निर्णय घेतले.

0: अमलात आणले, एकटे पण सोसलं, सोबत शोधली, तुटलेलं कायमचं तोडलं नाही, पुन्हा जोडून घेतलं, आणि तरीही त्या गुंत्यात पुन्हा अडकायचं नाही असं ठरवलं। त्यात यशही मिळालं, उरलेलं आयुष्य शांत अलिप्त झालं, नव्या भोवतालानं नवी ओळख दिली, जीवापाड प्रेम करणारी नवी जुनी माणसं पुन्हा नव्यानं सापडली। त्याने फार मोठा भावनिक आधार दिला, काहींनी चटकाही दिला, पण तो अपवाद, बहुती होत ते प्रेम, आणि आता इथपर्यंत पोहोचले।
1: जीजी खरच काय काय घडलंय तुमच्या आयुष्यात, आणि आम्ही जरा काही बिनसलं तर लगेच आम्हाला आमचं आयुष्यच निरर्थक वाटायला लागत।
0: अगं अनुभवाने येतं सगळं, बरच तू अभ्यास कर थोडा वेळ, नंतर जेऊ आणि मग ज्ञानेश्वरी।
1: हो
0: तर मी शेजारच्या चिमुरडीला भेटून येते, ती कालपासून आमच्याकडे या जी, आमच्याकडे या जी म्हणून पाठीमागे लागली। येते मी जाऊ।
1: हो जा, मी आहे।

0: नाव आहे?
1: तुम्हीच.
0: मी?
1: हो तुम्हीच जीजी ना?
0: हो.
1: मनोज पाटणकरांकडे गेलो होतो, त्यांनीच हा पत्ता दिला.
0: हो.
1: मी फोन नंबरही दिला होता, पण वाटलं फोन न करता स्वतःच जावं, तुम्हाला पाहावं भेटावं.
0: या ना, आत या. नाव काय तुमचं?
1: मी लोचन.
0: लोचन?
1: लोचन जहागीरदार.
0: लोचन, तू
1: ओळखलं का जीजी?
0: लोचन, लोचन. अरे अरे, पण तू कसा आलास?
1: मी ठीक आहे, मला फक्त तुम्हाला तुला भेटायचं होतं. आजी.
0: आजी?
1: आई तुझ्याबद्दल काही काही सांगत असायची, पण तू माझी आजी आहेस हे मला ठाऊक नव्हतं. आम्ही एक दोनदा मुंबईला येऊन गेलो, त्यावेळी मला पुण्याला यायचं होतं, पण आई नको म्हणाली.
0: का?
1: का कोण जाणे, पण वर्षापूर्वी मात्र.
0: काय झालं वर्षापूर्वी?
1: आई आजारी पडली, कॅन्सर होता.
0: कॅन्सर?
1: बाबांनी जीवापाड प्रयत्न केले, पण नाही वाचली आई. तिलाही कळून चुकलं होतं. त्या आजारात मात्र तिनं सगळं सांगितलं मला. वाटलं वाटलं इथं यावं, आपली पाळं मुळं शोधावीत, तुटून गेलेलं पुन्हा जोडावं.
0: लोचन.
1: बाबांनाही माझी ओढ कळली, ते म्हणाले जाऊन ये, आता तू जाणता झालायस, तुला जे करावंसं वाटतंय ते मोकळेपणानं कर.
0: छान, पण तुझं शिक्षण, तुझे बाहुबळी?
1: कोणी नाही, मी एकटाच. शिक्षण संपलं, आता नोकरी. आमच्या देशात नोकऱ्यांना वाढ नाहीये.
0: हो.
1: पण मला पैशात इंटरेस्ट नाही गाजी.
0: मग?
1: गेली काही वर्ष आपल्या देशाबद्दल पुष्कळ वाचतोय, वाटत की इथेच काहीतरी करण्याजोगं.
0: अरे पण बाबा एकटेच राहतील ना तुझे तिकडं?
1: ते माझ्या कोणत्याही निर्णयाआड येणार नाहीत. ते जाऊ दे. तू कशी आहेस?
0: अगदी छान.
1: आय रिअली ऍडमायर यू जीजी. कसं सगळ्यांना मोकळं सोडलंस ग, विशेषतः आईला.
0: अरे जुन्या गोष्टी नकोत लोचन, आता त्रास होतो, त्यापेक्षा तू तुझ्याबद्दल बोल ना.
1: सांगितलं ना, आता इथेच राहायचा विचार आहे.
0: अरे काय सांगतोय?
1: आय वॉन्ट टू डू सम कन्स्ट्रक्टिव्ह वर्क. बघ, मी काही जणांना भेटलोय, त्यांनी त्यांच्या कामात मला सामावून घ्यायचं ठरवलंय.
0: हो. अरे पण इतक्या श्रीमंतीत वाढलेला तू, जड जाईल तुला.
1: खरं सांगू का जीजी, या श्रीमंतीचाच मला कंटाळा आलाय.
0: काहीतरी
1: तिचा मोह कधी पडलाच नाही मला, आत कुठेतरी फार एकट अस्वस्थ वाटायचं.
0: लोचन.
1: का ते आत्ता कळतय? आईने जर तुझ्याबद्दल सांगितलं नसतं तर आपण कधीच भेटलो नसतो. या लोकांबरोबर काम केलं तर बरं वाटेल. आय मीन सर्च ऑफ सम

0: पण आता नको,
1: अरे
0: उद्या पुन्हा येईन.
1: अरे फक्त 15 मिनिटं लागतील.
0: खरंच नको आणि घाबरू नकोस.
1: अरे
0: नेहमी नेहमी त्रास नाही देणार मी तुला.
1: दे त्रास
0: असाच कधीतरी येत जाईल. आलो नाही तरी माझी काळजी करू नकोस.
1: त्रास कसला रे लोचन. नाही रे बाबा नाही. आता तुझी कसली काळजी रे. तुला तू सापडलायस. त्याला कधी हरवू देऊ नकोस. करायचं ते मनापासून कर पण फार कशातच गुंतू नकोस. नव्या वाटा शोधत राहा आणि त्या वाटांवरती एकटच चालत राहण्याची सवय कर. अवतीभोवती सगळे हवेतच रे. तरी अंतर हवं. ते अंतरच आपल्याला शाबूत ठेवत बरं.
0: समजलं. नक्की लक्षात ठेवीन. बर येऊ उद्या. नक्की
1: नक्की.
0: गरम गरम भाकरी खायला
1: नक्की. वाट बघतीये मी.
2: अच्छा मी सुधा इथे शेजारी
1: राहते.
2: या ना मधून मधून.
0: हो
2: जिजींना आमच्या ना खूप बरं वाटेल.
0: नक्कीच नक्कीच. भेटून आनंद झाला. येतो येतो जिजे.
1: ये रे.
0: अच्छा
1: ये जा रे.
0: हो.

0: जीजी खूप बरं वाटलं असेल ना इतक्या वर्षांनी.
1: हो ना, पुन्हा एकदा नव्या मोकळ्या आयुष्याची सुरुवात झाल्यासारखी वाटते. त्याबद्दल कृतज्ञता वाटते. ही भावना लोचनमुळेच, त्याने गुंतवलं नाही म्हणूनच. त्यामुळं तो गेल्यानंतरही उदास वाटत नाही. आत एक गाढ तृप्ती सोबत भरून राहिली आहे बघ.
0: चला छान झालं. आता ज्ञानेश्वरी.
1: ज्ञानेश्वरी सुधा, आज ज्ञानेश्वरी नको. हे कोवी आत रुजून वर आल्यासारखं वाटतंय. नुसतंच बोलत बसू. अगदी सुटी स्वतंत्र, पण अवघी ज्ञानेश्वरी स्वतःत समावून घेणारी ओवी. कुणाला तरी फार कोळ्या वयात एका अजान वृक्षाखाली सुचलेली ओवी. एक ओवी

0: आत्ताच आपण नभोनाट्य ऐकलत एक मुक्त ओवी. लेखन विजय राजाध्यक्ष. यातील कलाकार आहेत सुधाच्या भूमिकेत आदिती देशपांडे, मनोजच्या भूमिकेत सुहास धारणे, विनीताच्या भूमिकेत सोनिया काटकर, लोचनच्या भूमिकेत श्रीपाद राजे आमले, जीजी या भूमिकेत शिवा चव्हाण. सादरकर्त्या गौरी लागू.
1: आपण ऐकत होतात नभोनाट्य. 3:42 झाली आहेत. आता प्रसारित करत आहो हिंदी कार्यक्रम विविधा.
2: नमस्कार श्रोताओं, आकाशवाणी के लोकप्रिय कार्यक्रम विविधा में आपका हार्दिक स्वागत है. मैं हूं आपका मित्र दीपक केसावलेकर. दोस्तों, आज के कार्यक्रम में हम सुनेंगे वर्षा गीत. वर्षा अपने साथ ठंडी फुहारें, हरियाली, मिट्टी की सौंधी महक और प्रकृति का अनुपम सौंदर्य लेकर आती है. रिमझिम बरसती बूंदे

आपण ऐकत होतात हिंदी कार्यक्रम विविधा. संध्याकाळचे 4:06 झाली आहेत. प्रसारित करत आहो गीतबहार, मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. श्रोते हो, ज्येष्ठ अभिनेते सूर्यकांत मांढरे यांच्या जन्मशताब्दी वर्षाची सांगता नुकतीच झाली, त्यानिमित्त गीतबहार या चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आपण त्यांनी अभिनय केलेल्या काही चित्रपटातली गीतं ऐकणार आहोत. सांगते ऐका, या चित्रपटाच्या अभूतपूर्व यशानंतर 1960 मराठीमध्ये तमाशापटांनी धुमाकूळ घातला. त्यामध्ये अर्थातच गावच्या बाटलाच्या भूमिकेमध्ये सूर्यकांत मांढरे यांनी अमाप लोकप्रियता मिळवली. कार्यक्रमात सुरुवातीला सांगते ऐका या चित्रपटातली दोन गीतं. पहिलं गीत आहे आशा भोसले यांच्या स्वरातलं आणि त्यानंतरचं गीत आहे मधुबाला चावला झवेरी आणि विठ्ठल शिंदे यांच्या युगल स्वरातलं.

कार्यक्रमात यानंतर बाईनं केला सरपंच खुळा या चित्रपटातलं सुधीर फडके आणि सहकाऱ्यांच्या स्वरातलं राम कदम यांनी स्वरबद्ध केलेलं म यू पेठकर यांचं गीत.

कार्यक्रमात यानंतर संत निवृत्ती ज्ञानदेव चित्रपटातलं सी रामचंद्र यांनी स्वरबद्ध केलेलं ग दि माडगुळकर यांचं गीत स्वर आशा भोसले यांचा.

सांगते ऐका, रंगपंचमी वैजयंता या चित्रपटांच्या यशामध्ये त्यांचा मोलाचा वाटा होता. ऐकूया लता मंगेशकर यांच्या स्वरातलं बायकोचा भाऊ या चित्रपटातलं वसंत प्रभू यांनी स्वरबद्ध केलेलं पी सावळाराम यांचं गीत.

चित्रपट सृष्टीमध्ये ज्याप्रमाणे त्यांनी अधिराज्य गाजवलं त्याचप्रमाणे त्यांनी दिल्या घरी तू सुखी राहा, बेबंदशाही, झुंजारराव यासारख्या नाटकामधून सुद्धा भूमिका केल्या. गीतबहार चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात यानंतर आपण ऐकणार आहोत शुभदरारण या चित्रपटातलं सुमन कल्याणपूर आणि सुधीर फडके यांच्या युगलस्वरातलं हे गीत.

गीतभार चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात शेवटी सुभद्रारण या चित्रपटातलं सुमन कल्याणपूर आणि सुधीर फडके यांच्या युगल स्वरातलं शांताराम आठवले यांचं गीत आपण ऐकलं. या गीताबरोबरच गीतबहार मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम समाप्त होत आहे. आजच्या कार्यक्रमात आपण ज्येष्ठ अभिनेते सूर्यकांत मांढरे यांनी अभिनय केलेल्या चित्रपटातली काही गीतं ऐकलीत.

0: संध्याकाळचे 4:30 झाली आहेत. प्रसारित करत आहो मालिका विशेष अंतर्गत लावण्य रंग भाग 12.
1: लावण्य रंग ढंगदार लावण्यांचा बहारदार कार्यक्रम लावण्य रंग सादर करते अभिराम सराफ. लावण्य रंग
2: श्रोतेहो नमस्कार. लावण्य रंग कार्यक्रमात आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. श्रोतेहो, तमाशाच्या सुरुवातीला जो गण गायला जातो त्याबद्दलची माहिती सध्या आपण घेत आहोत. आज या कार्यक्रमाचा दुसरा भाग आपण ऐकूया. कबीराय रामजोशी यांच्याप्रमाणेच शाहीर पठ्ठे बापूराव हे देखील शीघ्र कवी होते. तमाशामध्ये एकदा म्हटलेली रचना ते पुन्हा म्हणत नसत असं म्हटलं जातं. त्यांनी तमाशासाठी जवळपास 50 ते 60 गण लिहिलेले आहेत. गणामध्ये त्यांनी पारंपरिक पद्धतीनं श्री गणेशालाच वंदन केलेलं आहे, पण त्यातही त्यांनी आपलं वेगळेपण सिद्ध केलेलं आहे. त्यांनी एका गणामध्ये आपल्या स्वतःच्या बुद्धीबद्दल असं म्हटलंय, माझ्या मतीचा प्रकाश कैसा, बारा कळेचा सूर्य जैसा, भानु उगवला उत्तम खासा, अज्ञान अंधार झाला फडशा. पठ्ठे बापूरावांना आपल्या तमाशाच्या कलेबद्दल अभिमान होता. ही कला जशी सर्वसामान्य लोकांची आहे तशी स्वतःला उच्चभ्रू समजणाऱ्या प्रतिष्ठितांची सुद्धा आहे. म्हणूनच ते एका गणामध्ये म्हणतात, माझ्या तमाशाच्या कीर्तनकाळी बसले कोण कोण सभा मंडळी, सूर्यकुळी आणि सोमकुळीचे यादववंशी बळी बळी. पठ्ठे बापूरावांचीच एक रचना आपण ऐकूया शाहीर साबळे यांच्या आवाजात.

शाहीर पठ्ठेबापूराव यांनी गणेश वंदनेबरोबरच आदिशक्तीलाही वंदन केलेलं आहे. इतकंच नाही तर तमाशातील सुरत्यांना आणि तमाशातल्या वाद्यांनाही त्यांनी वंदनीय मानलेलं आहे. प्रथम सभेमध्ये नमन केले सिद्ध गणेशासी, पुढे मग माया शारदेसी, नंतर नमन शाहिरासी, सभासदाला नमन पुढे मग सुरत्या दादासी आणि डफझांज तुणतुण्याशी. तमाशातला सुरत्या हा तसा महत्वाचा कलाकार, पण तो उपेक्षित राहिलेला आहे. तमाशा रसिकांनी किंवा अभ्यासकांनी त्याची फारशी दखल घेतलेली नाही आहे. सुरत्यांना मानसन्मान पुरस्कार कुणी दिलेले नाही आहेत. अशा उपेक्षित कलावंतांची पठ्ठे बापूरावांनी आपल्या गणामध्ये दखल घेतलेली आहे हे विशेषच म्हणावं लागेल. चला आणखीन एक गण ऐकूया.

0: शाहीर परशराम हे नाशिक जिल्ह्यातले. त्यांचा व्यवसाय शिंप्याचा. देवपूरकर बाबा भागवत हे परशरामाचे गुरु समजले जातात. लावण्या पोवाडे रचण्याचा आदेश त्यांना विठोबा शास्त्री यांच्याकडून मिळाला असं मानतात. तरुणपणातच त्यांनी तमाशाचा फड उभा केला. बाबा सातभाई, मालूराज, नारायण भवानी हे त्यांचे साथीदार होते. तमाशाला सुरुवात करण्यापूर्वी ते अगोदर गुरुला वंदन करत असत. जय जय वंदन गुरु भागवता, अवघी दिली तूची महता, असंही काव्य शाहीर परशरामांनी लिहिलंय. आता आपण शाहीर निवृत्ती पवार आणि सहकाऱ्यांनी गायलेला एक गण ऐकूया.
1: गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः नमितो संयुक्त महाराष्ट्र.

तमाशाप्रमाणेच लोकनाट्यातही प्रथमतः गण सादर केला जातो. मिच्छा माझी पुरी करा या लोकनाट्यात हे शुभवदना सांज नंदना आद्य पूजेचा मान तुला, रंग जमू दे दंग होऊ दे सकल कलांचा तू ठेवा, अशी गणेश स्तुती करून विघ्नहर्त्या ये देवा अशी विनंती केलेली आहे. शंकर पाटलांच्या लवंगी मिरची कोल्हापूरची या लोकनाट्यात गणरायाला सभापती करून देवादिकांना

आणि रसिकांना आशीर्वाद देण्याची विनंती केलेली आहे. त्याचप्रमाणे 3 तास बसून प्रसंगानुसार हसून आमचा खेळ बघावा असं गणाच्या लावणीतून रसिकांना सुचवलेलं आहे.

शंकर पाटलांच्या कथा अकलेच्या कांद्याची या लोकनाट्यात शिवशंकराला नमन केलेलं आहे. ज्ञानेश्वर तुकारामांना स्फूर्ती देण्यासाठी आवाहन केलेलं आहे. रंगदेवतेनं सात सुरासंगे इथं रंगावं, टाळ तुणतुण्यांनी तालात बोलावं, घुंगरांनी ढोलकीच्या बरोबर नाचावं असं वाद्यांनाही सूचित करून रसिकांकडं आशीर्वादाची मागणी केलेली आहे. इतर गणांपेक्षा या लोकनाट्यातील गणाचं स्वरूप थोडंसं वेगळं आहे. चला आणखीन एक गण आपण ऐकूया.

द मा मिराजदार यांच्या मी लाडाची महिना तुमची या लोकनाट्यात पारंपरिक गणेशवंदन आहे. रसिक जनांची सभा जमलेली असल्यामुळं आमच्या पाठीशी उभे राहावं अशी कलाकारांनी श्री गणेशाकडे मागणी केलेली आहे. अभिनय गायनावर गणेशाची प्रभा पडावी अशी त्यांची अपेक्षा आहे. श्री गणेशाकडे वर मागताना ते म्हणतात, आम्हा मधल्या मुक्या गुणांना मधुर फुटू दे जिभा. या गणाच्या लावणीमध्ये फारसा वेगळेपणा नाही, पण येरा गबाळ्याचे कामनो हे या निळू फुले लिखित लोकनाट्यामध्ये गौरी सुता हे ओंकारा यावे सेभेसी श्री गणराया असं पारंपरिकच गणेशवंदन आहे.

0: जगदीश खेबुडकर यांनी 16 वरीस धोक्याचं या लोकनाट्यात जय गणराया जय नटराजा मोर वाहिनी सरस्वती तव गुणगाता शिणला विधाता हरला तुझ पुढे बृहस्पती अशी गणेश स्तुती केलेली आहे. थोडक्यात काय तर तमाशातील आणि लोकनाट्यातील गणेशवंदन किंवा गणेशस्तुती यामध्ये फारसा फरक नाही. चित्रपटांमधूनही गणेश स्तुती केलेली आहे, त्यातही फारसं वेगळेपण नाही. पठ्ठे बापूराव यांनी एक गाव बारा भानगडी, केला इशारा जाता जाता, थापाड्या अशा अनेक चित्रपटातल्या गणगायनातून गणेशानं आपल्यावर कृपा करावी, विघ्न हरावं, कलेमध्ये यश द्यावं अशा प्रकारची थोड्याफार फरकानं मागणी केलेली आढळते. आजच्या लावण्यरंग कार्यक्रमात गणांबद्दलची आपण माहिती घेतली आणि विविध गणांचा आनंद घेतला. बरे तर मग याबरोबरच आजचा आपला लावण्यरंग कार्यक्रम संपला. कार्यक्रमाची संगता आणखीन एका सदाबहार गणानं करूया.
1: मालिका विशेष यात लावण्यरंग भाग 12 आपण ऐकत होता. आकाशवाणी मुंबई केंद्राची DTH उपग्रह वाहिनी AIR मराठीवरून तसंच न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवरूनही. थोड्याच वेळात अस्मिता वाहिनीच्या दुसऱ्या सभेला सुरुवात होत आहे.

नमस्कार श्रोते हो, प्रसार भारतीच्या वेब्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआर ॲप्सेत 558 किलोहर्ट्झवर ही आहे आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. अस्मिता वाहिनीच्या या दुसऱ्या सभेत आमच्या सर्व श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत. सायंकाळचे 5 वाजत आहेत. ऐकूया ठळक बातम्या काही क्षणातच.

पाच वाजून 2 मिनिटं होत आहेत. नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहात कल्याणी मणी यांचं कर्नाटक शैलीतील गायन, राग अभोगी, वराली आणि धन्यासी. त्यांना व्हायोलिन साथ शांता बालसुब्रमण्यम यांची, तर मृदंगम संगत देवानंद मेनन यांची. ऐकूया कल्याणी मणी यांचं कर्नाटक शैलीतील गायन, राग अभोगी, वराली आणि धन्यासी.

आपण ऐकत होतात कल्याणी मणी यांचं कर्नाटक शैलीतील गायन, राग अभोगी, वराली आणि धन्यासी. त्यांना व्हायोलिन साथ शांता सुब्रमण्य बालसुब्रमण्यम यांची, तर मृदंगम संगत देवानंद मेनन यांचे. नादब्रह्म हा कार्यक्रम आपण ऐकत होतात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. सायंकाळचे 5:30 वाजलेले आहेत. युववाणी या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत पखवाज वादक ऋषिकेश पांचाळ या युवा मित्राची सुमेधा कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत. ही परभणी आकाशवाणी केंद्राची निर्मिती आहे.

हाय गाईज, गुड इव्हिनिंग. युवकांच्या मनाचा ठाव घेणारी वाणी अर्थातच युववाणी या आजच्या कार्यक्रमामध्ये मी सुमेधा कुलकर्णी सर्व मित्रमैत्रिणींचं सहर्ष स्वागत करत आहे. फ्रेंड्स, आठवणी ह्या नेहमीच अविस्मरणीय असतात. काही वेळा आपण रडलेले क्षण आठवून खूप हसत असतो, तर काही वेळा आपण आनंद साजरा केलेले क्षण आठवून खूप रडतो. हीच आपल्या आयुष्याची गंमत असते. या विचारासह वळूया आजच्या आपल्या युववाणी या कार्यक्रमाकडे. फ्रेंड्स, आजच्या युववाणी या कार्यक्रमा अंतर्गत आपण चर्मवाद्य अर्थातच तालवाद्याचं शास्त्रोक्त शिक्षण घेणाऱ्या युवा मित्राशी संवाद साधणार आहोत. तेव्हा आता आपला फारसा वेळ न घेता आजच्या युववाणी या कार्यक्रमामध्ये आता आपण ऐकूया पखवाज वादक ऋषिकेश पांचाळ या युवा मित्राची सुमेधा कुलकर्णी आपल्या मैत्रिणीने घेतलेली मुलाखत. मित्र मैत्रिणींनो नमस्कार. आजच्या आपल्या युववाणी या कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत. फ्रेंड्स, आपण बघतो की युववाणी आपल्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण नेहमीच वेगवेगळ्या क्षेत्रातील दिग्गज मंडळी आपल्या स्टुडिओमध्ये आमंत्रित करतो. मग त्यामध्ये कधी आपण कलाक्षेत्राविषयी माहिती जाणून घेतो, कधी आपण ज्ञानात्मक विविध शाखांविषयी माहिती जाणून घेतो. विद्यार्थ्यांनी करिअर क्षेत्रामध्ये स्वतःची प्रगती करत असताना काय करायला हवं याविषयी आपण तज्ज्ञांकडनं माहिती जाणून घेत असतो. आजच्या आपल्या युववाणी या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण संगीत क्षेत्राविषयी आणि संगीत क्षेत्रातील पखवाज या वाद्याविषयी माहिती जाणून घेणार आहोत. मित्रमैत्रिणींनो, गायनाच्या माध्यमातून आपण आपलं करिअर घडवतो, अगदी तसंच विविध वाद्य वादनातूनही करिअर घडवणारे अनेक युवा मित्रमैत्रिणी आहेत. त्यातीलच एक तालवाद्य म्हणजेच पखवाज हे तालवाद्य. मग पखवाज वादनामध्ये यश संपादित केलेल्या आणि अगदी बालपणापासून पखवाज वादनाचं शास्त्रोक्त शिक्षण घेऊन पखवाज वादनामध्ये यश संपादित केलेल्या युवा मित्राशी आजच्या आपल्या युववाणी या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण संवाद साधणार आहोत. आणि या युवा मित्राचा आजपर्यंतचा पखवाज वादनातील संपूर्ण प्रवास जाणून घेणार आहोत. आजच्या आपल्या युववाणी या कार्यक्रमामध्ये आपण आमंत्रित केलेला आहे ऋषिकेश पांचाळ या युवा मित्राला.

0: हा युवा मित्र, सध्या श्री शिवाजी महाविद्यालय परभणी येथे बीए द्वितीय वर्षामध्ये शिक्षण घेत आहे. त्यासोबतच शास्त्रीय पखवाज वादनाच्या मध्यमापूर्णपर्यंतच्या परीक्षा या युवा मित्राने दिलेल्या आहेत आणि सध्या पखवाज वादनाच्या शास्त्रोक्त शिक्षणातील उपांत्य विशारद या परीक्षेचा अभ्यास या युवा मित्राचा सुरू आहे. तो त्या मित्राशी प्रत्यक्ष संवाद साधून आपण जाणून घेणार आहोत. तेव्हा सर्वप्रथम ऋषिकेश, तुझं खूप खूप स्वागत आहे आजच्या कार्यक्रमामध्ये.
1: धन्यवाद.
0: पखवाज या वादनाचं शास्त्रोक्त शिक्षण आपण घेतलेलं आहे. सुरुवातीला पखवाज या वाद्याविषयी आणि पखवाज वादनाविषयी आपण काय सांगाल?
1: नमस्कार. पखवाज हे वाद्य अतिशय प्राचीन काळापासून प्रचलित आहे. त्याला एक शास्त्रीय तालवाद्य असं म्हणतात, त्याला चर्मवाद्य असे देखील म्हणतात, कारण जनावराचं जे कातड असतं त्या कातडीपासून पखवाजाची निर्मिती केली जाते. पखवाजाचे मुख्यतः दोन बाजू असतात, उजव्या बाजूला धूमपान असे म्हणतात आणि डाव्या बाजूला जे असतं त्याला शाईपुड असं म्हणतात. तर उजव्या बाजूला जे धूमपान असतं त्याला एक असा नाद निर्माण होतो, तर तो नाद निर्माण होण्यासाठी त्याला गव्हाच्या पिठाची कणिक लावली जाते. तर तो कमी जास्त प्रमाणात आपण लावू शकतो, जसा आपल्याला नाद येईल तसा तो लावला जातो. आणि पखवाजा जर अतिशय मुख्य अशा बाजूचा विचार करायला गेला तर तो म्हणजे शाईपूड. तर शाईपूड ही अत्यंत एक पखवाजाचं मुख्य अंगच म्हणा की असं आहे. तर त्यामध्ये पखवाजाच्या मुख्य अंगामध्ये त्याला वेगवेगळ्या स्वरामध्ये लावलं जातं. त्यामध्ये काळी दोन आहे, पांढरी दोन आहे, पांढरी चार आहे, काळी एक आहे. आता हे जे स्वर मी तुम्हाला सांगत आहे ते स्वर एक वेगवेगळ्या मंचावर असे उपयोगात आणले जाते. त्यामध्ये आपण मग पखवाजाचा जर उपयोग पाहायला गेलं तर त्यामध्ये तालवाद्य म्हणजेच आपण पाहिलं सोलो वादनामध्ये आहे, स्वतंत्र सोलो वादन. त्यानंतर कीर्तन भजनाच्या सातसंगतीसाठी, त्यानंतर शास्त्रीय जे गायन आहे ध्रुपद धमार, यामध्ये या पखवाजाचा खूप मोठ्या प्रमाणात उपयोग केला जातो. त्यामध्ये स्वतंत्र सोलो वादन जे आहे ते काळी एक किंवा काळी दोन या स्वरामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर केलं जातं. त्यानंतर कीर्तन आणि भजनासाठी काळी दोन, काळी एक, पांढरी दोन, पांढरी चार हे जे वेगवेगळे स्वर आहेत, म्हणजेच गायक ज्या स्वराच्या पट्टीमध्ये गायन करत आहे त्यामध्येच आपला पखवाज वाजवणारे सर्व स्वरात लावतात. त्यानंतर मग ध्रुपद धमार आहे, यामध्ये खास करून पखवाजाचा जो मुख्य ताल आहे म्हणजे चौताल, तो बारा मात्रेचा ताल आहे. तर या चौतालामध्ये देखील स्वतंत्र सोलो वादन करतात, परंतु याचा वापर ध्रुपद धमार तुम्ही गायन प्रकार ऐकले असतील कधी.
0: होय होय.
1: तर या दोन गायन प्रकारासाठी याचा चौतालाचा उपयोग केला जातो.
0: बरोबर.
1: तर पखवाजाचा एक विशेष ताल किंवा मुख्य तालच म्हणा की मुख्य ताल म्हणून चौतालाची ओळख आहे. त्यामध्ये स्वतंत्र सोलो वादन तर करतातच, पण ध्रुपद धमार देखील त्याच्यामध्ये गायन करतात. पखवाज हे वाद्य आहे, माझी खूप याच्यावर श्रद्धा आहे आणि अगदी मी याला माझा प्राण समजतो.
0: खरोखर संगीत क्षेत्रामध्ये वाद्यांचा ज्यावेळी आपण अभ्यास करतो त्यावेळी कोणतंही वाद्य असो ते आपलं दैवत असतं. आता साधारणतः तुम्ही म्हणालात की तुम्ही अगदी बालपणापासून पखवाज वादनाला सुरुवात केलेली आहे, तर साधारणतः वयाच्या कितव्या वर्षापासून तुम्ही पखवाज वादन करता? आणि आपल्या झालेल्या चर्चेप्रमाणे आपण जसं शास्त्रीय गायनाच्या अलंकारपर्यंतच्या परीक्षा दिल्या जातात अगदी तसंच वादनामध्ये पखवाज वादनाच्याही प्रारंभिक पासून अलंकारपर्यंत शास्त्रीय परीक्षा दिल्या जातात आणि तुम्हीही शास्त्रोक्त शिक्षण पखवाज वादनाचं घेतलेलं आहे, तर आजपर्यंत शास्त्रीय पखवाज वादनाच्या तुमच्या किती परीक्षा झालेल्या आहेत?
1: अगोदर तुम्ही विचारलं तसं मी अगदी लहान वयापासून पखवाजच म्हणजे मला आवड निर्माण झालेली आहे. त्यामध्ये मी सातव्या वर्षापासून मी पखवाज वाजवत आहे.
0: बरं.
1: त्यामध्ये सातव्या वर्षापासून म्हणायला गेलं तर आपण तेव्हा दुसरी या वर्गात असतो.
0: होय होय.
1: तर तेव्हापासून मला पखवाजाची आवड निर्माण झाली. आमच्या घरी जे असं एक सांप्रदायिक वातावरण आहे त्यामध्ये आमच्या घरी नित्यनेमाचं रोज भजन होतं. त्यामध्ये असंच शाळेतून घरी आल्यानंतर मी भजनात बसायचो, छंदच लागला म्हणजे मी भजनाला बसायचो. मग ते कानाला ऐकायला छान वाटायचं. माझे आजोबाजी आहेत आसारामजी पांचाळ, ते पूर्वीच्या काळातील एक जुने पखवाज वादक होते. म्हणजे ते असे काही शास्त्रीयरित्या असे काय वगैरे शिकलेले नव्हते, पण ते अतिशय तालात पक्के होते. तर त्यांचं मी पखवाज वादन ऐकायचो. तर मी म्हणायचो हे कसं वाजवत असतील, आपल्याला येईल का भजन झाल्यानंतर? मी उगच ते पखवाज वाजवून बघायचा. मग असंच मी वाजवत राहिलो. तर आजोबाला वाटलं की याला शिकायचंय वाटतंय पखवाज. तर आजोबांच्या मनात विचार आला की आपण याला शिकूया शाळेसोबतच. आणि माझे जे काका आहेत भगवानजी महाराज पांचाळ, तर ते आळंदीला स्थायिक आहेत. तर आजोबांनी म्हणजे माझ्या काकाला विचारलं की हा चांगला वाजवत आहे, याला तू आळंदीला घेऊन जाय. मी तेव्हा सातवी या वर्गात होतो.

0: जी स्पर्धा असतात पकवादनाच्या, खुल्या स्पर्धांमध्ये मी भाग घेत राहिला. खूप व्यक्तींचं श्रवण करण्यासाठी आळंदीमध्ये मला मिळालं. त्यामध्ये पंडित कृष्णादादा सळुंखे गुरुजी आहेत, सुरेशदादा तळवळकर गुरुजी आहेत, असे जे नामांकित पखवाज वादक आहेत शास्त्रीय, तर त्यांचं मी खूप ऐकत राहिलो. तर कृष्णादादा सळुंखे गुरुजी यांचं मी श्रवण करीत राहिलो आणि माझ्या आयुष्यामध्ये आणि माझ्या पखवाज वादनाच्या कलेमध्ये मी त्यांनाच एक माझं प्रेरणास्थान मानलेलं आहे. तर माझ्या काकाजींनी त्यांच्याकडे मला घेऊन गेले, याची खूप इच्छा आहे की तुमच्याकडे सोलो वादन शिकण्याची. गुरुजी म्हणले काय हरकत नाही. गुरुजी म्हणले काय येतं तुला, वाजून दाखव. मग मी आदिताल जो आहे तो माझा आवडता ताल आहे 16 मात्रेचा. तर आदिताल हा ताल मी त्या गुरुजींना त्यांना वाजून दाखवला आणि तेव्हापासून क्लास मी त्यांच्याकडे सुरू केले. त्यांनी रियाजाचं देखील महत्व सांगितलं. आम्ही पण आता मी तुम्हाला सांगतो, कॉलेज करत करत जेव्हा वेळ भेटतो तेव्हा मी घरी रोज कमीत कमी 4 तास रियाज करतो.
1: आता एवढा रियाज करता आणि एवढं बालपणापासून तुम्ही आजपर्यंत पखवाज वादनाचं अगदी शास्त्रोक्त शिक्षण घेतलेलं आहे. आता आपला हा संवाद असाच चालू राहील, पण सोलो वादन आहे पखवाजचं ते आता आम्हाला ऐकण्याची खूप इच्छा आहे. सोलो वादनामधील कुठला जंग घ्याल?
0: सोलो वादनामध्ये आता बंदिश वगैरे तर आहेतच, पण सर्वात सोपा आणि असा एक भाग म्हणजे परण आहे. तर त्यामध्ये भगवान शंकरजीचं परण आहे, हनुमान परण आहे, सरस्वती मातेचं परण आहे, दुर्गादेवीचं परण आहे, गणेशजी तर यांचं देखील परण आहे. तर मी तुम्हाला शंकरजीचं परण पखवाजावर वाजून दाखवण्याचा प्रयत्न करतो. तर सर्वप्रथम मी तुम्हाला पहिल्यांदा पडंत करून दाखवतो. म्हणजेच पडंत म्हणजेच तोंडानी जे काय तुम्ही खाली पखवाजावर वाजवणार आहेत तर ते अगोदर म्हणून दाखवणे. तर मी तुम्हाला शिवजीचं परण शंकर परण आहे ते म्हणून दाखवतो. धा धिकिटता धिकिटता का धिकिट तागे तेट धिकिटता धाकिट धाकिट धाकिट टकड धाकिट टकड धाकिट दिन दिन दिन धिटत तागेन गंगाधर नीलकंठ विश्वना तकिट धिकिट डिमि डिमि डिमि डमरू बजत धिकट तक धिकिट हर हर महादेव शिव शंकर त्रिकट तक त्रिकट गद गिरधा शिव शंकर त्रिकट तक त्रिकट गद गिरधा शिव शंकर त्रिकट तक त्रिकट गद गिरधा. तर आता हे मी तुम्हाला पखवाजावर वाजून दाखवेन. धाकिट धाकिट धाकिट टकड धाकिट टकड धाकिट दिन दिन दिन धिटत तागेन गंगाधर नीलकंठ विश्वनाथ तकिट धिकिट डेमिट डेमिट डमरू बजत त्रिकट तिकिट हर हर महादेव शिव शंकर त्रिकट त्रिकट गिंद शिव शंकर त्रिकट त्रिकट गिंद शिव शंकर त्रिकट त्रिकट गिंद.
1: क्या बात है, संगीतामध्ये गायनासोबतच वादनाचं जे महत्व आहे
0: अगदी अगदी
1: ते अनन्य साधारण असं महत्व आहे. आणि खरंच वादन ऐकल्यानंतर आपण त्याची प्रत्यक्ष अनुभूती घेतो. तुमचा आजपर्यंतचा जो सांगीतिक प्रवास आहे, तुमचे जे गुरु आहेत सांगीतिक गुरु आहेत पखवाज वादनातील, त्याविषयी अतिशय सविस्तर तुम्ही आम्हाला सांगितलेलं आहे. निश्चितच एवढा सराव तुम्ही दररोज करता, वेगवेगळ्या गुरूंकडनं तुम्ही पखवाज वादनाचं शास्त्रोक्त शिक्षण घेतलेलं आहे, तर निश्चितच आजपर्यंत वेगवेगळे सोलो वादनाचे पखवाज वादनाचे कार्यक्रम तुम्ही केले असतील, त्याविषयी तुम्ही काय सांगाल? सांघिक कार्यक्रमांमध्येही सहभागी झाला असाल, त्याविषयी काय सांगाल बरं?
0: तर सर्वप्रथम मी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड, तर ह्या विद्यापीठाने आयोजित एक दरवर्षी युवक महोत्सव आयोजित करतात.
1: बर.
0: तर त्या युवक महोत्सवामध्ये वेगवेगळ्या स्पर्धा त्यामध्ये आयोजित असतात. तर तालवाद्याच्या स्पर्धा आयोजित करतात, तर त्यामध्ये मी सर्वप्रथम सहभाग घेतला होता. माझा आवडता जो पखवाजाचा ताल आहे आदिताल 16 मात्रेचा, तर तो मी बसवला होता. तर त्या आदितालामध्ये मी वेगवेगळ्या बंदिश वाजवल्या, रचना वाजवल्या, रेल्ले आणि सुरुवातीला गणेश पुरण वाजवलं आणि शेवट त्याचा मी शंकरजीच्या परणाने केला. आता मला ह्याच्या अगोदर काही स्पर्धेचा अनुभव नव्हता, हा एकदम सुरुवातीचा माझा अनुभव होता स्पर्धेचा. 9:45 माझं वादन झालं होतं. मग त्यानंतर मला जसं अपेक्षित होतं त्यापेक्षा कितीतरी पटीने अतिशय चांगल्या प्रकारे माझं सादरीकरण झालं. युवक महोत्सवाचा समारोपाकडे आलं शास्त्रीय तालवाद्याच्या. या स्पर्धेचे जे पारितोषिक मिळणार होते तर त्याची त्यांनी अनाऊन्स सुरू केली. मग त्यांनी प्रथम क्रमांक ते पारितोषिक त्यांनी पुकारलं. मग त्यानंतर आमच्या शिवाजी महाविद्यालयाचा त्यांनी क्रमांक पुकारला. मग ते ऐकून माझा आनंद गगनात मावेन असं झालं ना.
1: खरंच,
0: कारण मला वाटलं नव्हतं की माझा प्रथम क्रमांकच येईल. इथे काय झालं, मग माझा पहिला नंबर आल्यानंतर माझी इंद्रधनुष्य युवक महोत्सवासाठी निवड झाली. त्यामध्ये माझी 2 कला प्रकारासाठी निवड झाली. एक म्हणजे हे शास्त्रीय तालवाद्य पखवाज सोलोवादन आणि त्यानंतर लोकवाद्य. तर लोकवाद्य हे एक असा कला प्रकार आहे जे महाराष्ट्रातील ज्या प्राचीन अशा काळापासून चालत आलेल्या परंपरा आहेत, त्यामध्ये

0: हे जे वाद्य वापरले जातात त्यामध्ये पखवाज आहे, ढोलकी आहे, संबळ आहे, दिमडी आहे, ढोल, झांज, ताशा, या सर्वांचा लोकवाद्य या कला प्रकारात उपयोग केला जातो. मग आमचं इंद्रधनुष्यामध्ये दोन्ही कला प्रकारामध्ये अतिशय उत्तमरित्या सादरीकरण पार पडलं. मग इंद्रधनुष्याचा निकालाचा दिवस आला, तर त्यामध्ये शास्त्रीय सोलो वादनामध्ये माझा द्वितीय क्रमांक आला. मग तिथून मग जे असाच स्पर्धेचा जो प्रवास आहे माझा चालत राहिला. दुसरी जी पुढची स्पर्धा होती ती म्हणजे सेंट्रल झोन युवक महोत्सव, तर ती संभाजीनगर इथे होती. सेंट्रल झोनच्या युवक महोत्सवामध्ये लोकवाद्य आणि सोलोवादन या दोन्ही स्पर्धेमध्ये माझा सहभाग होता. लोकवाद्य हे सांघिक कला प्रकारात आणि हे वैयक्तिक म्हणजे माझं शास्त्रीय तालवाद्य. सेंट्रल झोनचं एक विशेषता काय आहे, त्या स्पर्धेमध्ये जर तुम्हाला पारितोषिक मिळालं तर तुम्ही नॅशनल स्पर्धेला जाऊ शकता, म्हणजेच राष्ट्रीय युवक महोत्सवात तुम्ही भाग घेऊ शकता. तर त्यामध्ये एक खंत वाटते मला की तालवाद्याचं जे पारितोषिक होतं ते काही कारण असतो मिळालं नाही, कारण माझी जी सोलोवादनामध्ये तालवाद्याचं. दुसऱ्या एका गोष्टीचा आनंद वाटतो की जो सांघिक कला प्रकारात माझा सहभाग होता पखवाजाची साथ करण्यासाठी लोकवाद्याच्या, तर त्या सांघिक कला प्रकारामध्ये आमचा दुसरा क्रमांक आला, म्हणजे आम्हाला द्वितीय पारितोषिक मिळालं. त्यानंतर मग नॅशनल जे आमचं हे युवक महोत्सव होतं, तर हे सत्यभामा विद्यापीठ चेन्नई तमिळनाडू येथे होत. तर मग तिथे आम्ही गेलो, तिथे आमचं पहिल्या क्रमांकाला सादरीकरण होतं. आम्ही आमचं सादरीकरण अतिशय चांगल्या प्रकारे पार पाडलं. समारोपाचा दिवस आला, निकालाचा दिवस उजळल्यानंतर जेव्हा दुसऱ्या क्रमांकाचं आम्हाला पारितोषिक मिळालं, तर तो एक आनंद खूप वेगळा होता की आतापर्यंत ज्या स्पर्धेमध्ये आम्हाला पारितोषिक मिळाले त्यापेक्षा हा आनंद खूप खूप वेगळा होता.
1: खरंच म्हणजे विद्यापीठ स्तरावर तुम्ही पहिल्याच वर्षात पदार्पण केलेलं होतं युवक महोत्सवामध्ये, त्यातही राष्ट्रीय स्तरापर्यंत तुम्ही पोहोचलात आणि तिथेही तुम्हाला बक्षीस प्राप्त झालं, तिथेही तुमचा क्रमांक आला. अतिशय आनंदाचीच ही बाब आहे आणि एका वर्षात एवढ्या स्पर्धांना सामोरं जाणं आणि त्यात यश संपादन करणं खरंच खूप कौतुकास्पद आहे. आणि अशा प्रकारे मग तुम्ही पहिल्याच वर्षामध्ये विद्यापीठीय विविध स्पर्धांचा अनुभव घेतलात, त्या अनुभवातून तुम्ही खूप काही शिकलात. तुम्ही म्हणाल्याप्रमाणे अनेक स्पर्धा अशा झाल्या की ज्याविषयी तुम्हाला माहितीही नव्हती आणि हेच आपण अनुभवातून शिकत जात असतो. निश्चितच तुमचा हा संपूर्ण प्रवास खूप छान, आनंददायी आणि कौतुकास्पद असाच आहे. तुम्ही शास्त्रोक्त पखवाज वादनाचं शिक्षण घेतात, तर त्यात प्रात्यक्षिक आणि लेखी अशा दोन्ही स्वरूपाच्या परीक्षा घेतल्या जातात. तर तुम्ही ज्या शास्त्रोक्त परीक्षा पखवाज वादनाच्या देतात त्या परीक्षेचा, प्रात्यक्षिकचा आणि थेरी परीक्षेचा, असं दोन्हीचाही अभ्यासक्रम साधारणतः कशा स्वरूपाचा आहे? बरं,
0: साधारणतः लेखी परीक्षा आणि प्रात्यक्षिक परीक्षेमध्ये अभ्यासक्रम एक जवळपास त्यांचा सारखाच असतो.
1: बरं,
0: परंतु जे लेखी परीक्षा असतात, आता जशा गायनाच्या जशा परीक्षा असतात त्यामध्ये तुम्हाला रागाची माहिती विचारतात, अलंकार विचारतात, त्यामध्ये वेगवेगळ्या गीत प्रकारची माहिती विचारतात. तसंच पखवाजाच्या ज्या विशारदच्या परीक्षा असतात त्यामध्ये लेखी परीक्षेमध्ये पखवाजाविषयीच विचारलं जातं.
1: बरं,
0: त्यामध्ये कसं असतं, तबला आणि पखवाज दोन्हीची जी प्रश्नपत्रिका असते तर ती एक कंबाईन असते. तर या लेखी परीक्षेमध्ये पखवाजाचा इतिहास विचारला जातो, पखवाजाची निर्मिती कशा प्रकारे झाली आणि पखवाजाचा प्राचीन काळापासून ते आताच्या ह्या आधुनिक काळापर्यंत कशा कशा प्रकारे त्याचा विकास होत गेला, तर याविषयी माहिती विचारतात. किंवा पखवाज हे वाद्य कोणकोणत्या गायन प्रकारासाठी वापरलं जातं किंवा त्याचा काय उपयोग होतो, तर ह्या अशा प्रकारची संपूर्ण माहिती ही लेखी परीक्षेमध्ये विचारली जाते. प्रात्यक्षिक परीक्षेमध्ये जे तुम्ही सोलो वादन करता किंवा जे वेगवेगळ्या गायन प्रकाराच्या साथीसाठी जे तुम्ही पखवाज वाजवता, तर ते पखवाज वादन कशा प्रकारे वाजवावं किंवा एक पुरेपूर माहिती जी असते ती प्रात्यक्षिक परीक्षेमध्ये आपल्याला विचारली जाते.
1: हा आपला असा संवाद सुरू असतानाच पुन्हा एकदा आपण तुमच्या पखवाज वादनाकडे येऊया. आता काय ऐकवाल तुम्ही आम्हाला?
0: आता मी तुम्हाला एक रचना वाजवून दाखवतो. तर ती 81 मात्रेची रचना आहे.
1: बरं,
0: तर त्या रचनेमध्ये एक भारदस्त काही अक्षरांचा उपयोग केलेला आहे.
1: बरं,

0: छान.
1: यासोबतच मी एक गणेशपुराण वाजवून दाखवण्याचा प्रयत्न करतो. मी ते तुम्हाला सर्वप्रथम अगोदर म्हणून दाखवतो. धागे तिट तागे तिट जय जय गणपती, धुमकिट तागे तिट मंगल मूर्ती, देन देन तागे तिट महागणपती, सिद्धी विनायक धिट धिटता, एक दंत गण नायक गणपती प्रणाम धा प्रणाम धा प्रणाम धा तिट धात्र कीटकता, एक दंत गण नायक गणपती प्रणाम धा प्रणाम धा प्रणाम धा तिट धात्र कीटकता, एक दंत गण नायक गणपती प्रणाम धा प्रणाम धा प्रणाम धा. तर हे मी तुम्हाला पखवाजावर वाजून दाखवतो. धागे तिट तागे तिट जय जय गणपती, धुमकिट तागे तिट मंगल मूर्ती, दिन दिन तागे तिट महागणपती, सिद्धी विनायक धिट धिटता, एक दंत गण नायक गणपती प्रणाम धा प्रणाम धा प्रणाम धा तिट धात्र कीटकता, एक दंत गण नायक गणपती प्रणाम धा प्रणाम धा प्रणाम धा तिट धात्र कीटकता, एक दंत गण नायक गणपती प्रणाम धा प्रणाम धा प्रणाम धा.
0: क्या बात है, मस्त. बालपणापासून सुरू झालेला तुमचा हा पखवाज वादनाचा प्रवास अव्याहतपणे सुरू आहे आणि बी ए द्वितीय वर्षात तुम्ही सध्या श्री शिवाजी महाविद्यालय परभणी येथे शिक्षण घेत आहात. तिथेही बी ए म्युझिक हा तुमचा सब्जेक्ट आहे. निश्चितच वेगवेगळ्या गुरूंकडनं तुम्ही पखवाज वादनाचं आजपर्यंत भरघोस असं शिक्षण घेतलेलं आहे आणि ते आणखीही पुढे सुरूच आहे. आता हे सगळं होत असताना ना आपण जेव्हा महाविद्यालयीन शिक्षणाकडे वळतो त्यावेळी निश्चितच करिअर क्षेत्राकडे आपली धाव असते. आपण आपलं करिअर निश्चित करतो की आपल्याला नेमकं कुठल्या क्षेत्रामध्ये करिअर करायचं आहे. आपले काही ध्येय असतात, आपल्या काही महत्वाकांक्षा असतात, त्याविषयी तुम्ही काय सांगाल? बरं, तुमच्या महत्वाकांक्षेविषयी तुम्ही काय सांगाल?
1: मला जी पखवाजामध्ये आवड निर्माण झाली तर मी आतापर्यंत पखवाजच करत आहे आणि शालेय जे शिक्षण जे माझं चालू आहे, मी आता सध्या पदवी बी ए च्या द्वितीय वर्षाला आहे, तर त्यामध्ये देखील माझं संगीत या विषयामध्ये शिक्षण चालू आहे माझं. मग त्यानंतर मी बी ए माझी पदवी प्राप्त झाल्यानंतर मी पोस्ट ग्रॅज्युएशन मी संगीत या विषयातच करणार आहे. त्यानंतर मला माझं एक करिअर पखवाजातच घडवायचं आहे, म्हणजे संगीत क्षेत्राशी मला जोडलेलंच राहायचं असं म्हणायचं मला.
0: म्हणजे
1: अव्याहतपणे अगदी
0: पखवाज वादक म्हणून तुम्हाला?
1: हा, एक पखवाज वादक म्हणूनच मला एक ओळख निर्माण करायची आहे.
0: छान. तुम्ही सोलो वादन केलंय, सांघिक लोकवाद्य वादनामध्येही तुम्ही तुमचा सहभाग नोंदवलेला आहे. छान. जाता जाता आजच्या युवकांना तुम्ही काय हितगुज त्यांच्याशी साधाल की अभ्यासासोबतच आणि इतर करिअर क्षेत्राप्रमाणेच कला क्षेत्रातही उत्तम करिअर आपण आपलं घडवू शकतो, याविषयी तुम्ही काय सांगाल?
1: अगदी फार छान असा तुम्ही प्रश्न विचारला. ज्या क्षेत्रामध्ये तुम्हाला आवड आहे त्यामध्ये जर तुम्ही सातत्य ठेवून जर कार्य करत राहिलात अविरतपणे तर नक्कीच तुम्हाला यश मिळेल. युवक हे आता तुम्ही म्हणला तसं डॉक्टर, वकील, सीए वगैरे यांकडे लक्ष देत आहेत, पण प्रत्येक क्षेत्रामध्ये त्याच प्रमाणात स्पर्धा झालेली आहे.
0: नक्कीच.
1: परंतु कला क्षेत्र जे असं क्षेत्र आहे, नोकरी तुमची पोट भरू शकते पण कला जी ही आहे ती तुमची एक ओळख निर्माण करते. तर तुम्हाला जर एक तुमची स्वतःची नवीन ओळख निर्माण करायची असेल तर तुम्हाला कला क्षेत्र निवडावं लागेल. पण कला क्षेत्र हे असे क्षेत्र आहे की ज्यामध्ये तुम्हाला कलेला वेळच द्यावा लागतो.
0: खरोखर प्रचंड मेहनत आहे,
1: प्रचंड मेहनत आहे, रियाज आहे, श्रवण आहे, मनन चिंतन आहे, ह्या सर्व गोष्टी आहेत. कला क्षेत्राकडे तुम्ही वळलं पाहिजे. कारण बऱ्याच युवकांना असं वाटतं की कलेमध्ये काय आहे, तर असं नाही, त्यामध्ये देखील करिअर आहे, भवितव्य आहे. तर मी जाता जाता एक तरुणांना विनंती करतो की तुम्ही कला क्षेत्र निवडा आणि त्यामध्ये सातत्य टिकून ठेवा, प्रयत्न करा, प्रामाणिकपणाने प्रयत्न करा, यश हे तुम्हाला हमखास मिळतो.
0: खूप छान. आज कला क्षेत्राकडे खरंच युवकांनी वळणं आणि त्यात आपलं करिअर शोधणं खूप गरजेचं आहे. स्थिरता, संयम आणि अथक परिश्रमातून तुम्ही याही क्षेत्रामध्ये उच्चतम असं यश प्राप्त करू शकता आणि तुमच्या जीवनातील सारी स्वप्न तुम्ही पूर्ण करू शकता. आजच्या आपल्या युववाणी कार्यक्रमाच्या माध्यमातून आजपर्यंतचा तुमचा पखवाज वादनातील संपूर्ण जो प्रवास आहे तो अत्यंत उत्तम असा तुम्ही कथन केलात, अतिशय छान असा संवाद आम्हा सर्वांशी साधलात. आता जाता जाता तुमच्या

0: पखवाज वादनाची आणखी एक झलक आम्हाला ऐकायची आहे. आता काय बरं तुम्ही जाता जाता आजच्या या कार्यक्रमामध्ये सादर कराल?
1: तर जाता जाता तुम्हाला मी एक रेला वाजून दाखवतो. नागे ते टगदी गण नागे ते टगदी गण नागे ते टगदी गण नागे गदी गण नागे ते टगदी गण नागे ते टगदी गण नागे ते टगदी गण नागे ते टगदी गण नागे ते टगदी गण नारे गदी गण नागे ते टगदी गण नागे ते टगदी गण नागे ते टगदी गण नागे ते टगदी गण नागे ते टगदी गण नागे ते टगदी गण नागे ते टगदी गण नागे ते टगदी गण नागे ते टगदी गण नागे ते टगदी गण नागे गदी गण नागे ते टगदी गण नागे ते टगदी गण नागे ते टगदी गण नागे ते टगदी गण नागे ते टगदी गण नागे ते टगदी गण नागे ते टगदी गण नागे ते टगदी गण नागे ते टगदी गण नागे ते टगदी गण नागे ते टगदी गण नागे ते टगदी गण नागे ते टगदी गण नागे ते टगदी गण नागे ते टगदी गण नागे ते टगदी गण नागे ते टगदी गण नागे ते टगदी गण नागे ते टगदी गण नागे ते टगदी गण नागे ते टगदी गण नागे ते टगदी गण नागे ते टगदी गण नागे ते टगदी गण नागे ते टगदी गण नागे ते टगदी गण नागे ते टगदी गण नागे ते टगदी गण नागे ते टगदी गण नागे ते टगदी गण नागे ते टगदी गण नागे ते टगदी गण नागे ते टगदी गण नागे ते टगदी गण नागे ते

0: तर शेवटी तुम्हाला एक मी यामध्ये तिहाई वाजून दाखवतो. तिहाई म्हणजेच असा बोल समूह आहे की जो तीन वेळेस वाजवला जातो आणि तिसरं जे शेवटचं आवर्तन आहे ते समेवर येतं.
1: क्या बात है, खूप छान.
0: तर रेल्ला हा वादन प्रकार आपण ऐकला. यासोबतच एक मी तुम्हाला एक बंदिश वाजवून दाखवतो. ती बंदिशीची जी सुरुवात आहे ती पाचव्या मात्रेपासून होते. तर ही जी बंदिश मी वाजवतो ती सोळा मात्रेमध्ये वाजवून दाखवतो. तर त्याची सुरुवात पाचव्या मात्रेपासून आहे. तर मी तुम्हाला अगोदर म्हणून दाखवतो. कत्ता धत्ता तक धत्ता धत्ता कद्धा धत्ता त्रक धत्ता धद्धा त्रिकट गदगिन धा त्रिकट गदगिन धा त्रिकट गदगिन धा त्रिकट गदगिन धा त्रिकट गदगिन धा त्रिकट गदगिन धा त्रिकट गदगिन धा त्रिकट गदगिन धा त्रिकट गदगिन धा. एक दोन. कत्ता धत्ता तक धत्ता धत्ता कद्धा धत्ता त्रक धत्ता धद्धा त्रिकट गदगिन धा त्रिकट गदगिन धा त्रिकट गदगिन धा त्रिकट गदगिन धा त्रिकट गदगिन धा त्रिकट गदगिन धा त्रिकट गदगिन धा त्रिकट गदगिन धा त्रिकट गदगिन धा. एक दोन. कत्ता धत्ता तक धत्ता धत्ता कद्धा धत्ता त्रक धत्ता धद्धा त्रिकट गदगिन धा त्रिकट गदगिन धा त्रिकट गदगिन धा त्रिकट गदगिन धा त्रिकट गदगिन धा त्रिकट गदगिन धा त्रिकट गदगिन धा त्रिकट गदगिन धा. मी तुम्हाला वाजवून दाखवतो.

0: खूप छान ऋषिकेश, तुमच्याकडनं पखवाज वादनाचा जेवढा आम्ही आनंद घेऊ तेवढा आम्हाला कमी वाटतंय. आजच्या युववाणी या कार्यक्रमामध्ये आपण आमच्या स्टुडिओमध्ये आलात आणि पखवाज वादनाविषयी आणि आजपर्यंतच्या तुमच्या या क्षेत्रातील प्रवासाविषयी खूप छान असा संवाद आम्हा सर्वांशी साधलात. त्यासोबतच उत्तम असं तुमचं पखवाज वादन सादरीकरण आपण आज इथे केलं त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद आणि आयुष्यातील यापुढील वाटचालीसाठी आपणास खूप साऱ्या शुभेच्छा.
1: धन्यवाद.
0: फ्रेंड्स, आत्ताच आपण युववाणी या कार्यक्रमाअंतर्गत पखवाज वादक ऋषिकेश पांचाळ या युवा मित्राची सुमेधा कुलकर्णी आपल्या मैत्रिणीने घेतलेली मुलाखत ऐकलीत. आजचा हा कार्यक्रम आपणास कसा वाटला हे आमच्यापर्यंत जरूर कळवा. फ्रेंड्स, आजच्या युववाणी या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सदानंद कांबळी आणि ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती होती. वेळ झालेली आहे मित्रांनो आता कार्यक्रमामधून आपण सर्वांचा निरोप घेण्याची, तेव्हा सकारात्मकतेची कास धरा, आरोग्याची काळजी घ्या, सुरक्षित राहा या नोट्ससह मी सुमेधा कुलकर्णी आजच्या आपल्या युववाणी या कार्यक्रमामधून आपण सर्वांची रजा घेत आहे. पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण उपयुक्त कार्यक्रमांसह. तोपर्यंत नमस्कार.

युववाणी हा कार्यक्रम आपण ऐकत होतात. प्रसारभारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मितवाहिनीवर. यानंतर ठीक 6 वाजता दिल्ली केंद्रावरून हिंदी समाज

पण संगीताचा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आपण ऐकत होतात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. यानंतर थोड्याच वेळात दिल्ली केंद्रावरून संस्कृत समाचार प्रसारित केले जातील. आम्ही सहक्षेपित करू.

0: नमस्ते छोट्या बालमित्र मैत्रिणींनो, यावेळच्या गंमत जम्मत कार्यक्रमामध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आणि प्राची ताईचा नमस्कार. आषाढ महिना सुरू होतो तेव्हा अवघ्या महाराष्ट्राला वेध लागतात ते पंढरीच्या वारीचे. पंढरीची वारी, तुकोबा ज्ञानोबांच्या पालख्या, दिंड्या हळूहळू आळंदी, देहू आणि संपूर्ण महाराष्ट्रातून निघून पंढरपूरला पोचतात. या संपूर्ण वारीमध्ये भजन कीर्तनाला फार मोठी परंपरा आहे. अवघा महाराष्ट्र पंढरीमय झालाय, पांडुरंगाच्या नामस्मरणात विलीन झालाय. वारीमध्ये आपापल्या परीनं प्रत्येक दिंडी पुढे पुढे सरकतीये. मग या सगळ्यामध्ये आपण छोटे दोस्त मंडळी मागे राहू असं वाटतंय? छे छे, आपल्याही मित्रमैत्रिणींमध्ये बालकीर्तनकार आहेत म्हटलं. हो, आज अशाच एका बालकीर्तनकाराशी मी तुमची ओळख करून देणार आहे. बालकीर्तनकार आहे स्पृहा साठे, तिला तबला साथ आहे ओंकार जोशी याची आणि हार्मोनियम साथ आहे निनाद गोखले याची. आणि कीर्तनाचा विषय आहे गोकर्ण आख्यान. कीर्तन तर आपण ऐकणार आहोतच, पण स्पृहाशी काही गप्पा मारूयात का? चला तर मग. मित्रमैत्रिणींनो, आपण स्पृहाला विचारूया की ती कीर्तन केव्हापासून करतेय आणि कोणाकडे शिकली आणि कीर्तनाबद्दल तिचे विचार काय आहेत.
1: माझ्या गुरु अंजलीताई कराडकर, त्यांनीच मला कीर्तन शिकवायला सुरुवात केली होती. मागच्याच वर्षी पहिलं कीर्तन एका मंदिरात केलं होतं. दोनच कीर्तनं केली आणि हे तिसरं. एक जे होतं ते कृष्ण आणि सख्यभक्ती असा विषयावर होतं. कृष्णाचं आख्यान आणि सख्यभक्तीचा पूर्वरंग असं त्याच्यात घेतलं होतं. आणि दुसरं वेणास्वामींचं केलं होतं गुरुभक्तीवर. आज गोकर्णलिंगाचं आख्यान घेतलंय गणपती या विषयावर. आपण वेगवेगळ्या प्लॅटफॉर्म्सवर गाणी ऐकतो वेगवेगळ्या प्रकारची, त्यातनं पण आनंद मिळतोच. पण आपण स्वतः जेव्हा कशात तरी कुठल्या तरी रोलमध्ये घुसून प्रेक्षकांबरोबर इंटरॅक्ट करून जेव्हा आपण एखादी गोष्ट करतो तेव्हा जास्त मजा येते, कारण ते लाईव्ह असतं, म्हणजे छान वाटतं. आणि पेटी तबल्याची साथ असते त्यामुळे एक वेगळा माहोल क्रिएट होतो. त्या माहोलामुळे आपण जे सगळं असं दगून जातो आणि सगळं विसरून छान होतं, म्हणजे असं स्पॉन्टेनियसली जरी करायचं गेलं तरी ते छान होतं. एवढंच नाही पण काय, आपल्या आधी ज्या गोष्टी चांगल्या घडून गेलेल्या आहेत किंवा ज्या कोणी थोर पुरुषांनी किंवा माणसांनी कामं केलेली आहेत आपल्यासाठी, त्यांच्याबद्दलही थोडंसं जाणून घेता येतं. ओव्हरऑल जनरल नॉलेज खूप वाढतं आणि एखाद्या विषयाच्या सगळ्या दृष्टिकोनातून विचार करायला चांगलं शिकता येतं.
2: मी जे कीर्तन सादर करणार आहे त्यासाठी श्री वामन कोल्हटकर यांचे मला मार्गदर्शन लाभले आहे.
0: चला तर छोट्या मित्रमैत्रिणींनो, आता आपण ऐकणार आहोत बालकीर्तनकार स्पृहा साठे हिनी सादर केलेलं कीर्तन गोकर्ण आख्यान.

मंडळी, शाळेत जाणारा एक मुलगा होता. शाळेत जाण्यापूर्वी आजोबा त्याला अक्षरे शिकवत. शिकवणी सुरू करण्यापूर्वी ते पाठीवर ओम गंग गणपतये नमः असं लिहायचे. एक दिवस मुलाने विचारलं, आजोबा तुम्ही रोज पाठीवर हे असं का लिहिता? तेव्हा ते म्हणाले, बाळा, गणपती ही बुद्धीची देवता आहे, कलेची विद्येची देवता आहे. तसंच गणपती विघ्नहर्ता आहे. कुठल्याही शुभ कार्याची सुरुवात आपण गणेश वंदनाने केली तर त्याचा आशीर्वाद सदैव आपल्या पाठीशी राहतो. मंडळी, याच गणेशाचं वर्णन करताना समर्थ रामदास स्वामी म्हणतात,

ते म्हणतात की गणपती हा केवळ विघ्नहर्ता नसून बुद्धीचा दाता, ज्ञानाचा अधिपती आणि अनाथांचा नाथ आहे. इथे अनाथ म्हणजे आधाराची गरज असलेले सर्व लोक. त्यांच्या सर्वांच्या मदतीला तो धावून येतो, त्यांचा आधारस्तंभ होतो. गणपती या शब्दाची फोड करायची झाली तर त्याचा अर्थ होतो गणांचा पती. सर्व गणांचे तो प्रतिनिधित्व करतो. त्याचं वर्णन करताना ज्ञानेश्वर माऊली म्हणतात,

या अक्षराच्या रचनेतून गणेशाची मूर्ती कशी तयार होते याचं रूप मांडलं आहे. या अक्षरात अ, उ आणि म या तीन अक्षरांचा समावेश आहे. यातील अकार हे गणेशाचे दोन पाय, उकार हे त्याचे उदर आणि मकार हे त्याचे तेजस्वी मस्तक आहे.

छोटीशी कथा आख्यानात ऐकूया. मंडळी, आपणा सर्वांना रावण माहितीच आहे. रावणाची आई कैकसी आपल्या मुलाबाळांना आनंदाचे आयुष्य मिळावे म्हणून कैकसी पंचधान्यांच्या पीठापासून बनवलेल्या शिवलिंगाची रोज पूजा करीत असे. पण त्यामुळे रावणासारखा दुष्ट बलशाली होत असे. हे पाहून इंद्राने एकदा कपटाने ते शिवलिंग पळवून नेलं आणि सागरात नेऊन सोडलं. कैकसीने अन्नपाणी टाकलं. रावण तिला म्हणाला, आई तू मुळीच काळजी करू नकोस. माझ्या तपाच्या बळावर मी साक्षात शंकरांनाच तुझ्या पूजेसाठी आणून बसवेन. रावण तडक कैलासाकडे निघाला आणि कैलासच उपटू लागला. पार्वतीला कळे ना ही भूमिका हलतीये. शंकरांनी डाव्या पायाचा अंगठा दाबला आणि रावणाचे 20 च्या 20 हात पर्वताखाली अडकले. काही वेळाने कसबस रावणाने हात सोडवून घेतले. मग शंकरांना प्रसन्न करण्यासाठी त्याने आपले एक एक मस्तक तोडून त्यापासून वाद्य तयार करून संगीताराधना सुरू केली. शंकर म्हणजे खुद्द नटराजच. रावणाने आपले शेवटचे मस्तक तोडले तेवढ्यात शंकर भगवान प्रसन्न झाले आणि रावणाच्या भक्तीची स्तुती करून तुला हवा तो वर माग असं म्हणाले. त्याचबरोबर रावण म्हणाला.

भगवंतांनी आत्मलिंग काढून रावणाला दिलं आणि म्हणाले की हे मी तुला देतोय, पण एक ध्यानात ठेव, हे लिंग तू सगळ्यात आधी जिथे कुठे खाली ठेवशील तिथंच ते पक्क बसेल, त्यामुळे वाटेत कुठेही ते ठेवू नकोस. रावण खुश झाला. आत्मलिंग घेऊन तो परतीचे अंतर भराभर कापू लागला. पश्चिम समुद्राकडून सोमनाथ, कच्छ, परशुराम भूमी, गोमांतक असा रस्ता काटत संध्यासमयी गोकर्णाच्या परिसरात आला. सूर्य झपाट्याने समुद्राकडे सरकत होता. तशी रावणाला संध्येची आठवण झाली. तो संध्येची वेळ कधीही चुकवत नसे, पण लिंग खाली ठेवून तर चालणार नव्हतं. रावण कावऱ्या बावऱ्या होऊन इकडे तिकडे बघू लागला. त्यास गाई गुरत घेऊन चालणारी एक बटू मूर्ती दिसली. गुबगुबीत पोट, आखूड मांड्या, गोंड्याची टोपी, खांद्यावर कांबळ, हातात खुळखुळ्याची काठी आणि चमकदार डोळे. अखेर रावणाने त्याला गाठलं आणि विनंती करू लागला.

रावण थोड़ा वेळ आत्मलिंग धरायला त्याला विनवणी करू लागला, पण बटू विविध कारण सांगून पळ काढू लागला. शेवटी तो म्हणाला, पहा लवकर परत ये, मी 3 हाका मारीन, पण तोपर्यंत जर का तू आला नाहीस तर हे काय आहे ते मी चक्क इथे खाली ठेवून निघून जाईन, मग रागवायचं काम नाही. ठरल्याप्रमाणे बटूने थोड्या थोड्या वेळाने 3 हाका मारल्या आणि अखेर तो म्हणाला,

इतक्यात रावण तिथे धावत आला आणि ते आत्मलिंग उपटू लागला. रावणाच्या शक्तीने काही ते आत्मलिंग हले ना, फक्त त्याचा आकार गोकर्णाकृती झाला. रावणाला चांगलाच धडा मिळाला आणि गणेशाने चतुराईने शंकराचे आत्मलिंग त्याच्याकडे जाण्यापासून वाचवले.

आताच आपण बालकीर्तनकार स्पृहा साठे हिनी सादर केलेलं गोकर्ण आख्यान हे कीर्तन ऐकलं. तबला साथ ओंकार जोशी आणि हार्मोनियम साथ होती निनाद गोखले याची.

याबरोबरच आजचा गंमत जम्मत हा कार्यक्रम संपला. आज हा कार्यक्रम तुम्हाला आवडला का, कसा वाटला ते आमच्यापर्यंत जरूर पोचवा. फोन करा, मेसेज करा, पत्र पाठवा किंवा prasaran.pune@gmail.com या आमच्या ईमेल पत्त्यावर लगेचच मेल लिहा. आज मला प्राची परांजपेला आणि या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या निलिमा पटवर्धन यांना निरोप द्या. अच्छा, बाय, टाटा.

0: गंमत जम्मत हा कार्यक्रम आपण ऐकत होतात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. यानंतर ठीक 7 वाजता प्रादेशिक बातम्या प्रसारित होतील. दरम्यान काही संदेश.
1: श्रोते हो, होमिओपॅथी औषधं कोणकोणत्या आजारात उपयुक्त ठरतात, या औषधांबरोबर कॉफी का घ्यायची नाही, होमिओपॅथी उपचार पद्धती समजून घेऊया डॉक्टर वैशाली भिडे यांच्याकडून.
2: जिभेच्या खाली ज्या नर्व्ज असतात, सेन्सरी नर्व्ज आपण ज्याला म्हणतो, तिकडनं औषधाचं पिकअप होतं. त्यामुळे तोंडामध्ये कुठलीही चव नाही, कुठलाही वास नाही. म्हणजे आता कसं होतं, आपण ब्रश करतो, मेंथॉल हेवी असते आपल्या टूथपेस्टमध्ये, त्याचा वास बराच काळ राहतो, तोही आम्हाला चालत नाही. म्हणून आम्ही रिकाम्या पोटी घ्यायला सांगतो की त्याच्यानंतर 15-20 मिनिटांनी ब्रश करा तुम्ही, जेणेकरून औषधाला ऍब्झॉर्प्शनला काही प्रॉब्लेम येणार नाही.
1: त्यापूर्वी कोमल कुंभार लिखित आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका अवश्य ऐका. मंगळवारी 14 जुलै रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात न्यूज ऑन AIR ऍप, वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर वनिता मंडळ.
3: अभ्यासाचे गभीर नाटक, शब्दांची टरफले घोकते, बोट खुणेचे हळूच काढून मोर पिसते बघते बघते, बोट खुणेचे हळूच काढून मोर पिसते बघते बघते.
4: जरूर ऐका कवयित्री इंदिरा संत यांच्यावर केंद्रित कार्यक्रम इंदिराबाई अनोख्या चरोक्यातून.
3: ग्रीष्माची नाजूक टोपली उद्वावा कच भार तिच्यावर, जर्द विजेचा मत्त केवडा तिरकस माळावा वेणीवर.
4: लेखन आणि वाचन केलंय दीपाली दातार यांनी, सूत्रसंचालन सविता जेरे आणि सादर करते आहेत सुमित श्रीवाद.
3: दिस भरलेली ही काय तरी गर्भार, टाकीत पावले चाले रम्य दुपार, टाकीत पावले चाले रम्य दुपार.
4: जरूर ऐका कार्यक्रम साहित्य सौरभ येत्या सोमवारी 13 जुलै रोजी संध्याकाळी ठीक 6:30 वाजता आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवरून.
5: आकाशवाणीच्या कंटेंट सोर्सिंग पॉलिसी अंतर्गत कार्यक्रम निर्माते आणि निर्मिती संस्थांकडून सर्जनशील आणि दर्जेदार कार्यक्रमांसाठी प्रस्ताव मागवण्यात आले आहेत. अधिक माहितीसाठी https://prasarbharati.gov.in/NIPP या वेबसाईटला भेट द्यावी. शेवटची तारीख आहे 31 जुलै 2026.

0: बाबा आणा 3,000.
1: ते कशाला?
0: माझा पॉकेट मनी.
1: अरे आता फक्त 2,000 कॅश आहेत.
0: अहो बाबा, बुलेट ट्रेनच्या जमान्यामध्ये बैलगाडी चालवत आहात. डिजिटल पेमेंट वापरा.
1: है?
0: है नाही हो, सरळ UPI ने पेमेंट करा. सोपं आहे.
1: अरे वा, मलाही शिकव आणि तुझे 1,000 घेऊन जा.
0: तुमचा मोबाईल द्या.
1: घे घे. भारत डिजिटल पेमेंट करतो आहे.
2: प्रत्येक देवाणघेवाण आता सुलभ आहे.
3: कालचं रेडिओवरचं नाटक ऐकलंस?
4: नाही रे, राहिलच बघ.
3: मग ऐकायचंय?
4: अरे पण होऊन गेलं ना, मग कसं काय?
3: अगं युट्यूबवर.
4: अरे वा, म्हणजे आता आकाशवाणी युट्यूबवरही आले.
3: तर आकाशवाणीचे उत्तमोत्तम संग्रह्य कार्यक्रम आता कधीही कुठेही कितीदाही ऐकता येणं शक्य झालंय. नभोनाट्य, भाषणं, मुलाखती, मालिका, ललितबंध आणि आणखीही बरंच काही.
4: हा हा हा, हे बघ मी शोधलं कालचं नाटक आकाशवाणी मुंबईच्या युट्यूब चॅनलवर.
3: तेव्हा श्रोते हो, आपणही भेट द्या, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा आकाशवाणी मुंबई युट्यूब चॅनल.

आकाशवाणी मुंबई मनोज अणावकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. रेल्वे फाटक मुक्त महाराष्ट्र करण्यासाठी येत्या 3 वर्षांमध्ये 145 रेल्वे उड्डाणपूल बांधायची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा. मोशी कचरा डेपो दुर्घटनेतल्या मृतांची संख्या 9 बचाव कार्य थांबलं. 56व्या भौतिकशास्त्र ऑलिम्पियाडमध्ये भारताच्या 5 विद्यार्थ्यांना सुवर्णपदक. मुंबईचा श्रेष्ठ सुरैया, पुण्याचा कनिष्क जैन यांचा समावेश. आणि राज्यात मान्सूनची गती मंदावल्यानं अनेक भागांमध्ये पावसाची प्रतीक्षा कायम. येत्या काही दिवसांमध्ये पावसाचं प्रमाण कमी राहण्याचा अंदाज. रेल्वे फाटक मुक्त महाराष्ट्र करण्यासाठी येत्या 3 वर्षांमध्ये 145 रेल्वे उड्डाणपुलांचं बांधकाम केलं जाईल अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपूर इथं केली. वर्धमान नगर इथं रेल्वे क्रॉसिंगवर 4 पदरी रोड ओव्हरब्रिज तसंच 484 कोटी रुपयांच्या 9 महत्वपूर्ण पायाभूत सुविधांचं लोकार्पण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते. रेल्वे फाटकाअभावी दरवर्षी 21,000 लोकांचा मृत्यू होतो त्यामुळे या कामाला प्राधान्य दिलं आहे असं ते म्हणाले. या कार्यक्रमाला केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी उपस्थित होते. महारेलच्या स्थापनेमुळे रेल्वेच्या पायाभूत सुविधांच्या विकासाला चालना मिळाली आहे आणि मेट्रो प्रकल्पामुळे नागपूरचा गौरव वाढला आहे असं नितीन गडकरी यांनी सांगितलं. नागपूर महापालिकेच्या महर्षी सुदर्शन वाल्मिकी वसाहत आणि प्रधानमंत्री आवास शहरी योजना 2 अंतर्गत स्वप्नपूर्ती सदनिका प्रकल्पांचं भूमिपूजनही आज गडकरी आणि फडणवीस यांच्या उपस्थितीत झालं. सफाई कर्मचाऱ्यांसह समाजातल्या प्रत्येक घटकाच्या आर्थिक सामाजिक उन्नतीसाठी राज्य सरकार महापालिका कटिबद्ध आहे. महानगराच्या वाढत्या गरजा आणि आव्हानं लक्षात घेता लवकरच लाडपागे समितीच्या शिफारसींनुसार सुमारे 500 जणांना नियुक्तीचे आदेश निर्गमित केले जात असल्याचं फडणवीस यांनी यावेळी सांगितलं. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, वित्त राज्यमंत्री अॅडव्होकेट आशिष जयस्वाल यावेळी उपस्थित होते. या समाजानं आता आधुनिक काळाच्या गरजा लक्षात घेऊन आदरातिथ्याच्या क्षेत्रात पदार्पण करावं, छोट्या छोट्या कंपन्या सुरू करून सेवा पुरवाव्यात आणि रोजगारांची निर्मिती करावी असं आवाहन गडकरी यांनी यावेळी केलं. पिंपरी चिंचवडमध्ये मोशी कचरा डेपो इथं झालेल्या दुर्घटनेत 4थ्या दिवशीच्या शोधमोहिमेत रात्री आढळून आलेल्या एका नागरिकाचाही मृत्यू झाला आहे त्यामुळे या दुर्घटनेतल्या मृतांची संख्या 9 झाली आहे. या दुर्घटनेतल्या सर्व नागरिकांचा शोध पूर्ण झाल्यानं बचाव कार्य थांबवलं आहे. या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबांना 40 लाख रुपयांची आर्थिक मदत केली जाणार आहे. यामध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेकडून 10 लाख, राज्य शासनाकडून 5 लाख आणि ठेकेदार कंपनीकडून 25 लाख रुपयांची मदत दिली जाणार असल्याचं महापौर रवी लांडगे यांनी सांगितलं. केंद्र आणि राज्य शासनाच्या नागरिकांच्या आरोग्यदायी जीवनासाठी विविध योजनांच्या माध्यमातून काम करत आहेत त्याचा लाभ नागरिकांना होत आहे. मात्र निरोगी जीवनासाठी योग, पर्यावरणपूरक जीवनशैलीही आवश्यक आहे असं लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला म्हणाले. नाशिकच्या अशोका हेल्थ सिटी आणि अशोका महिला आणि बाल रुग्णालयाचं लोकार्पण आज सायंकाळी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते. कोरोना काळात महाराष्ट्रात विकसित केलेली लस उपयोगात आली. नवसंशोधन, नवतंत्रज्ञान याच्या माध्यमातून नाविन्यपूर्ण केंद्र उभारली गेली पाहिजेत असंही बिर्ला म्हणाले. अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, राजस्थानचे ऊर्जा राज्यमंत्री हिरालाल नागर, खासदार राजाभाऊ वाजे, खासदार शोभा बच्चाव यांच्यासह अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते. आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर महिलांसाठीच्या शासनाच्या विविध योजना, महिला सक्षमीकरण, महिला सुरक्षा तसंच महिलांच्या हक्कांविषयीची माहिती प्रभावीपणे पोहोचवण्याच्या उद्देशानं महिला उन्नती वारी उपक्रमाचं आयोजन केलं आहे. अधिकाधिक महिलांनी त्याचा लाभ घ्यावा तसंच महिला वारकऱ्यांनी आरोग्य तपासणी करून घ्यावी असं आवाहन महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी केलं आहे. महिला उन्नती वारी 2026 या विशेष उपक्रमाचा प्रारंभ उरळी कांचन इथं झाला त्यावेळी तटकरे बोलत होत्या. महिला आणि बालविकास विभाग तसंच महाराष्ट्र राज्य महिला आयोग यांनी संयुक्तपणे या उपक्रमाला सुरुवात केली आहे. दरम्यान पुण्याहून आज वारी पंढरपूरकडे रवाना झाली आहे.

या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. कोलंबियामध्ये बुकारामांगा इथं 5 ते 12 जुलै दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या 56व्या आंतरराष्ट्रीय भौतिकशास्त्र ऑलिम्पियाड 2026 भारताच्या 5 विद्यार्थ्यांनी सुवर्णपदकं पटकावली. मुंबईचा श्रेष्ठ सुरैया, पुण्याचा कनिष जैन, मध्य प्रदेशमध्ये इंदूर इथला रिद्धेश भेंडाळे, नवी दिल्लीतल्या द्वारका इथला ऋषित गर्ग आणि गुजरातमधल्या अहमदाबादचा स्वरित जोशी या विद्यार्थ्यांचा यात समावेश आहे. स्पर्धेच्या देशनिहाय पदतालिकेत भारत, चीन, कझाकिस्तान, रशिया, दक्षिण कोरिया आणि तैवान हे देश संयुक्तपणे पहिल्या स्थानावर होते. मुंबईच्या होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्र, टाटा मूलभूत संशोधन संस्थेचे प्राध्यापक अन्वेष मुजुमदार आणि मुंबईच्या सेंट झेवियर्स महाविद्यालयाच्या डॉ लीना जोशी यांनी भारतीय संघाचं प्रतिनिधित्व केलं. या स्पर्धेत 85 देशांचे एकूण 381 विद्यार्थी सहभागी झाले होते.

इंग्लंड आणि भारताच्या महिला क्रिकेट संघात लॉर्ड्स इथं सुरू असलेल्या कसोटी क्रिकेट सामन्याच्या दुसऱ्या डावात भारताची एकूण आघाडी 400 धावांच्या पलीकडे गेली आहे. आज तिसऱ्या दिवशी भारतानं आपला दुसरा डाव कालच्या 1 बाद 154 धावांवरून पुढे सुरू केला. मात्र स्मृती मंधना आणि तिच्यानंतर आलेल्या जेमिमा तसंच हरमनप्रीत लवकर बाद झाल्या. यानंतर यास्तिका हिनं वैयक्तिक शतकासह दीप्ती शर्मासोबत अर्धशतकी भागीदारी करत भारताच्या डावाला आकार दिला. यास्तिका 113 धावा करून बाद झाली. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा भारताच्या दुसऱ्या डावात 7 बाद 303 धावा झाल्या होत्या. विम्बल्डन टेनिस स्पर्धेत पुरुष एकेरीचा अंतिम सामना आज यानिक सिनर आणि अलेक्झांडर झ्वेरेव यांच्यात होणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री 8:30 वाजता सामन्याला सुरुवात होईल. महिला एकेरीत काल झालेल्या अंतिम सामन्यात 21 वर्षाच्या लिंडा नोस्कोवा हिनं कॅरोलायना मुकोवावर 6-2, 5-7, 6-3 अशी मात करत अजिंक्यपद पटकावलं. सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुडाळ इथं आज तिसरी कुडाळ मान्सून मॅरेथॉन स्पर्धा संपन्न झाली. या स्पर्धेत 21 किलोमीटर अंतराच्या शर्यतीत पुरुष गटात बेळगाव इथल्या प्रथमेश करमरकर यानं तर महिला गटात बेळगावच्याच आरती शहा यांनी विजेतेपद पटकावलं. 16 किलोमीटर अंतराच्या शर्यतीत पुरुषांच्या गटात मुंबईच्या निलेश आर्डेकर यानं तर महिला गटात गडहिंग्लजच्या ममता पाटील यांनी पहिला क्रमांक पटकावला. 10 किलोमीटर अंतराच्या शर्यतीत पुरुषांच्या गटात कोल्हापूरचा तेजस सोनवणे तर महिला गटात धारवाडच्या विजयलक्ष्मी हे पहिले आलेत. या स्पर्धेतल्या सहभागींना प्रोत्साहन देण्यासाठी केनियाचा आंतरराष्ट्रीय धावपटू विल्सन केप्रॉप आणि जिल्हाधिकारी तृप्ती धोंडमिसे उपस्थित होते. येमेनमध्ये जाणाऱ्या भारतीय नागरिकांसाठी 2017 लागू केलेल्या अटींबाबतची अधिसूचना परराष्ट्र मंत्रालयानं मागे घेतली आहे. येमेनमधलं युद्ध आणि सशस्त्र संघर्षामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर भारतीय नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी ही अधिसूचना जारी करण्यात आली होती. कर्नाटकमध्ये बेकायदेशीर वास्तव्य करणाऱ्या 2 पाकिस्तानी नागरिकांना पोलिसांनी आज चिक्कबलापूर इथून अटक केली. या दोघांनी आपलं खरं नागरिकत्व लपवून अवैधरित्या शिधापत्रिका आणि मतदार ओळखपत्र मिळवलं होतं अशी माहिती पोलिसांनी दिली. हवामान. राज्यात मान्सूनची गती मंदावल्यानं अनेक भागांमध्ये पावसाची प्रतीक्षा कायम आहे. राज्यात येत्या काही दिवसांमध्ये पावसाचं प्रमाण तुलनेनं कमी राहील असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. कोकण गोवा आणि घाटमाथ्यावरही काही भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल तर तुरळक ठिकाणी जोरदार सरी पडतील. मध्य महाराष्ट्रात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल तर विदर्भात काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडेल आणि जोरदार वारे वाहतील असा हवामान विभागाचा अंदाज आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. रेल्वे फाटक मुक्त महाराष्ट्र करण्यासाठी येत्या 3 वर्षांमध्ये 145 रेल्वे उड्डाणपूल बांधायची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा. मोची कचरा डेपो दुर्घटनेतल्या मृतांची संख्या 9 बचाव कार्य थांबलं. 56व्या भौतिकशास्त्र ऑलिम्पियाडमध्ये भारताच्या 5 विद्यार्थ्यांना सुवर्णपदक. मुंबईचा श्रेष्ठ सुरैया पुण्याचा कनिक जैन यांचा समावेश. आणि राज्यात मान्सूनची गती मंदावल्यानं अनेक भागांमध्ये पावसाची प्रतीक्षा कायम. येत्या काही दिवसांमध्ये पावसाचं प्रमाण कमी राहण्याचा अंदाज. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8 वाजून.

0: पाच मिनिटांनी आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात नमस्कार.
1: अरे वा, खूप दिवसांनी.
2: हो यार. अच्छा ऐक, दाढी करण्याचे किती होतील?
1: अहो तेच, 60 रुपये.
2: अरे यार, आता फक्त माझ्याकडे 30 रुपये कॅश आहेत.
1: हे बघा, दोन पद्धती आहे. पहिली, अर्धी दाढी करून घ्या.
2: आणि दुसरी?
1: अहो, डिजिटल पेमेंट करा UPI ने.
2: अरे वा यार, UPI ने तर वाचवलं.
1: एक काम करा, फेशियल पण करून घ्या, डिजिटल पेमेंट करून टाका.
3: भारत डिजिटल पेमेंट करतो आहे.
4: प्रत्येक देवाणघेवाण आता सुलभ आहे.
5: ही आहे आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी.
6: श्रोते हो, होमिओपॅथी औषधं कोणकोणत्या आजारात उपयुक्त ठरतात, या औषधांबरोबर कॉफी का घ्यायची नाही, होमिओपॅथी उपचार पद्धती समजून घेऊया डॉक्टर वैशाली भिडे यांच्याकडून.
7: जिभेच्या खाली ज्या नर्व्ज असतात, सेन्सरी नर्व्ज आपण ज्याला म्हणतो, तिकडनं औषधाचं पिकअप होतं. त्यामुळे तोंडामध्ये कुठलीही चव नाही, कुठलाही वास नाही. म्हणजे आता कसं होतं, आपण ब्रश करतो, मेंथॉल हेवी असते आपल्या टूथपेस्टमध्ये, त्याचा वास बराच काळ राहतो, तोही आम्हाला चालत नाही. म्हणून आम्ही रिकाम्या पोटी घ्यायला सांगतो की त्याच्यानंतर 15-20 मिनिटांनी ब्रश करा तुम्ही, जेणेकरून औषधाला ऍब्झॉर्प्शनला काही प्रॉब्लेम येणार नाही.
6: त्यापूर्वी कोमल कुंभार लिखित आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका अवश्य ऐका. मंगळवारी 14 जुलै रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात न्यूज ऑन AIR ऍप, वेव्ह OTT प्लॅटफॉर्म आणि अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर वनिता मंडळ.

0: करते हो, अनेक उत्तमोत्तम भावगीतांनी मराठी रसिकांचं भावविश्व उजळणाऱ्या सुमन कल्याणपूर या नावाला हिंदी सिनेसंगीतातही एक वेगळं स्थान आहे. त्यांचं हे योगदान आणि त्याबरोबरच सुमनताईंच्या काही हृदय व्यक्तिगत आठवणी घेऊन येत आहेत सुसंवादिका मंगला खाडीलकर.
1: त्या असं म्हणायच्या की मी संगीतकाराची गायिका आहे. संगीतकाराला जसं माझ्याकडनं गाऊन घ्यायचंय तसं त्यांनी मला सांगावं, आणि खटकलं कुठे तर मी सांगेन, किंवा मला यापेक्षा थोडीशी वेगळी तान घेतली किंवा ही हरकत जर वेगळी घेतली तर तुम्हाला चालेल का असा प्रश्न मी विचारला.
0: अवश्य ऐका सुमन कल्याणपूर विशेष अत्तर क्षणांचा दरवळ भाग दुसरा, सोमवार दिनांक 13 जुलै रोजी दुपारी 12 वाजता प्रसार भारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप सह आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवर. वनिता मंडळ. आकाशवाणीच्या कंटेंट सोर्सिंग पॉलिसी अंतर्गत कार्यक्रम निर्माते आणि निर्मिती संस्थांकडून सर्जनशील आणि दर्जेदार कार्यक्रमांसाठी प्रस्ताव मागवण्यात आले आहेत. अधिक माहितीसाठी https://prasarbharati.gov.in/NIPP या वेबसाईटला भेट द्यावी. शेवटची तारीख आहे 31 जुलै 2026. कालचं रेडिओवरचं नाटक ऐकलंस?
2: नाही रे, राहिलच बघ.
0: मग ऐकायचंय?
2: अरे पण होऊन गेलं ना, मग कसं काय?
0: अगं युट्यूबवर.
2: अरे वा, म्हणजे आता आकाशवाणी युट्यूबवरही आले.
0: तर आकाशवाणीचे उत्तमोत्तम संग्रह्य कार्यक्रम आता कधीही कुठेही कितीदाही ऐकता येणं शक्य झालंय. नभोनाट्य, भाषण, मुलाखती, मालिका, ललितबंध आणि आणखीही बरंच काही.
2: हा हा हा, हे बघ मी शोधलं कालचं नाटक आकाशवाणी मुंबईच्या युट्यूब चॅनलवर.
0: तेव्हा श्रोते हो, आपणही भेट द्या, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा आकाशवाणी मुंबई युट्यूब चॅनल.

0: श्रोतेहो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि अपसुकपणे त्यांच्यासोबतचं नातं दृढ होत जातं. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
1: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
0: सहज संवाद.
2: सहज संवाद.
3: सव्वा 7 वाजतायत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम वृत्त विशेष.

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. श्रोते हो, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी 3 देशांचा दौरा आटोपून मायदेशी परतले आहेत. या दौऱ्यात इंडोनेशिया ऑस्ट्रेलियाला भेट देऊन ते न्यूझीलंडला गेले होते. कोणत्याही भारतीय प्रधानमंत्र्यांचा गेल्या 40 वर्षातला हा पहिलाच न्यूझीलंड दौरा होता. पंतप्रधानांचा हा दौरा इंडो पॅसिफिक अर्थात हिंद प्रशांत क्षेत्रातली राजनीती, सागरी सुरक्षा, क्षेत्रीय स्थैर्य आणि आर्थिक सहकार्य या दृष्टीनं महत्वाचा मानला जात आहे. सध्याच्या जागतिक राजकारणामध्ये भूराजकीय परिस्थितीला फार महत्व आहे. या पार्श्वभूमीवर भारतासाठी इंडोनेशियाचं महत्व काय आहे हे सांगत आहेत आंतरराष्ट्रीय परिस्थितीचे अभ्यासक प्राध्यापक अविनाश कोल्हे.
1: आंतरराष्ट्रीय राजकारणात एक महासत्ता म्हणून चीनचा उदय झाल्यापासून आशियातील राजकारणावर चीनची पकड अधिकाधिक घट्ट होत आहे. याचा आणखी एक आयाम म्हणजे 90 साली सोव्हिएत युनियन या महासत्तेचा झालेले विघटन. त्यामुळे आता अमेरिका आणि चीन अशी जागतिक राजकारणाची स्पर्धा सुरू आहे. त्या स्पर्धेचा एक भाग म्हणून अमेरिका आशिया आणि पॅसिफिक भागामध्ये जपान, भारत, दक्षिण कोरिया वगैरे देशांच्या मदतीने चीनला शह देण्याचा प्रयत्नात होता. पण अलीकडे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेच्या राजकारणात मूलभूत बदल करत चीनशी मैत्री करण्याचे ठरविले आहे. यामुळं आशियातील भारत, जपान, दक्षिण कोरिया वगैरे देशांना आपापल्या संरक्षण गरजांविषयी पुनर्विचार करणे भाग पडले. त्याचा आधी अंदाज माजी पंतप्रधान डॉक्टर नरसिंह राव यांना आला होता. म्हणून त्यांनी पूर्वेकडे चला अशी हाक देत ईस्ट पॉलिसी सुरू केली होती. आज मोदीजी त्याच धोरणाचा पुढचा भाग राबवत आहेत. ही अत्यंत आनंदाची बाब आहे. इंडोनेशिया दौऱ्यात त्यांनी केलेले 14 करार याच्या धावती जरी टाकली तरी याचं महत्व आपल्याला जाणवतं. आज जगामध्ये दुसरी महासत्ता म्हणून चीन जरी प्रस्थापित झालेला असला तरी या महासत्तेला सगळ्यात कमकुवत नाजूक बाब म्हणजे मलक्का ही समुद्रधुनी, ज्याच्यातून आजच्या चीनचा सुमारे 70% व्यापार समुद्रमार्गे वाहत असतो. त्याच्या पलीकडे भारत आता इंडोनेशियाच्या मदतीने सबंग या समुद्रधुनीवरती काम करत आहे, जी आपल्या अंदमान निकोबारच्या जवळ आहे. यामुळं चीनला शह देण्यात या समुद्रधुनीचा फार मोठा उपयोग होणार आहे. ही अतिशय महत्वाची बाब आहे, जी सामरिक दृष्ट्या आपल्याला त्याचं महत्व अधोरेखित केलं पाहिजे.
0: प्रधानमंत्री मोदी यांच्या दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात इंडोनेशिया बरोबर व्यापारी करार, व्यवस्थापकीय संस्थात्मक सहकार्य आणि भावनिक संबंध वृद्धी या 3 स्तरांवर प्रगती झाल्याचं दिसून येत आहे. इंडोनेशिया बरोबर झालेल्या व्यापारी करारामध्ये क्षेपणास्त्र करार, सागरी सुरक्षा, औषधं, शिक्षण, बाह्य अवकाश, संशोधन आणि नवोन्मेष, टेलिकम्युनिकेशन तसंच अन्न सुरक्षा यांचा समावेश आहे. या करारांचं महत्व जाणून घेऊया प्राध्यापक अविनाश कोल्हे यांच्याकडून.
1: आजच्या आंतरराष्ट्रीय व्यवहारात जिओपॉलिटिक्स पेक्षा थोडस जास्त महत्व जिओ इकॉनॉमिक्सला आहे. हा मुद्दा लक्षात घेतला म्हणजे मोदीजींनी केलेले 14 करार यांचं महत्व आपल्याला पटेल. या करारात खनिज, पोलाद, पुरवठा साखळ्या, अन्न सुरक्षा याच्या बरोबरच इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट बंगलोर यांची इंडोनेशियात शाखा काढण्याचे सुद्धा करार झालेला आहे. या कराराच्या बरोबरीने आणि माझ्या मते किंचित जास्त महत्वाचं म्हणजे भारताने इंडोनेशियाला ब्राह्मोस हे क्षेपणास्त्र पुरवठा करण्याचे मान्य केले आहे. हे अतिशय महत्वाचं पाऊल आहे. 2018 साली जेव्हा मोदीजी पंतप्रधान होते तेव्हा भारत आणि इंडोनेशिया यांच्यात स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप बदल करार झाला होता. आताच्या करारांमुळे 18 साली केलेल्या कराराचा पुढचा टप्पा गाठला आहे असं आपल्याला सहज म्हणता येतं. कारण आज भारत इंडोनेशियाला संरक्षण विषयक सामग्री पुरवठा करण्यास कटिबद्ध झालेला आहे. याला इंडो पॅसिफिक भागातील राजकारणाचा अतिशय महत्वाचा आयाम आहे, तो आधी समजून घेतला पाहिजे. म्हणजे मग या सहकार्याचं आणि ब्राह्मोस सारखे संरक्षण सामग्री पुरवठ्याचं सामरिक महत्व आपल्या लक्षात येईल.
0: देशाला संरक्षण क्षमतेत आत्मनिर्भर करण्याच्या योजनेला आता व्यावसायिक यश मिळत असल्याचं स्पष्ट झालं आहे. याआधी व्हिएतनाम आणि फिलिपीन्सनंतर आता इंडोनेशियाबरोबरही ब्रह्मोस आणि अस्त्र ही भारतीय क्षेपणास्त्र पुरवण्याचा करार होत आहे. भारतासारख्या मोठ्या लोकशाही राष्ट्रामधलं निवडणूक व्यवस्थापन आणि मतदान यंत्रांचा वापर याबाबत जगात औत्सुक्य आहे. भारतीय निवडणूक आयोगानं ऑस्ट्रेलिया, ब्राझील, चिली, फिजी, मेक्सिको आणि दक्षिण आफ्रिकेसह 28 देशांच्या निवडणूक व्यवस्थापन संस्था आणि

0: आंतरराष्ट्रीय संघटनांसोबत सहकार्य केलं आहे. याविषयी अधिक माहिती सांगत आहेत प्राध्यापक अविनाश कोल्हे.
1: या करारातील आणखी एक महत्वाचा भाग म्हणजे ईव्हीएम आणि निवडणुकांच्या संदर्भातील संस्थात्मक देवाणघेवणीचा करार. 52 साली पहिली निवडणूक झाली आणि 2024 साली नंतरची लोकसभा निवडणूक झाली. गेली अनेक वर्ष भारतात सातत्याने सार्वत्रिक निवडणुका होत आहेत. हे अशा खंडाचा इतिहास बघितला तर किती महत्वाचे लक्षात येईल. एवढंच नव्हे तर निवडणुका घेण्याच्या संदर्भात भारतीय निवडणूक आयोगाने कालोचित बदल करत आणलेले आहेत आणि गेली काही वर्ष आपण इलेक्ट्रॉनिक वेंडिंग मशीन वापरतो. हे सर्व ज्ञान अनुभव काम करण्याची पद्धत आता आपण इंडोनेशियाशी शेअर करणार आहोत. निवडणुका कशा घ्यायच्या, निवडणूक चिन्हाचा वाद कसा असतो, आचारसंहिता कधी लागू होते, हा सगळा जो ज्ञान आणि अनुभव निवडणूक आयोगाने गोळा केलेला आहे तो आता आपण इंडोनेशियन बरोबर वाटून घेणार आहोत. ही अतिशय दिलासा देणारी बाब आहे. त्याचं महत्व समजून घेतलं पाहिजे. जगातली सर्वात मोठी लोकशाही देश म्हणून भारताची ओळख आहे. ती विनाकारण नाही. ज्या वस्तुनिष्ठपणे आपल्याकडच्या निवडणुका होत असतात त्याचं जगातील पाश्चात्य राष्ट्रांना अतिशय कौतुक असतं. हा सर्व गोळा झालेला अनुभव आपण मिळवलेलं कौशल्य आता आपण इंडोनेशियाशी कराराद्वारे वाटून घेणार आहोत. हा करार फक्त ईव्हीएम बद्दल नसून संस्थात्मक देवाणघेवाण या पातळीवर गेलेला आहे याची सुद्धा आपण योग्य ती नोंद घेतली पाहिजे.
0: भारत आणि इंडोनेशिया यांच्यात अनेक समान सांस्कृतिक बंध आहेत. त्याला बळकटी देण्यासाठी इंडोनेशिया इथल्या प्रंबानन मंदिराच्या जीर्णोद्धाराचा करार झाला आहे. या कराराचं महत्व विशद करत आहेत प्राध्यापक कोल्हे.
1: आधुनिक काळातील आंतरराष्ट्रीय राजकारणात ट्रॅक टू पॉलिसी नावाचा प्रकार प्रस्थापित झाला आहे. यात सांस्कृतिक देवाणघेवाण, नृत्य, कला, क्रीडा वगैरेच्या मार्फत इतर देशांचे संबंध प्रस्थापित करणे ते वाढवणे असं विपरीत असतं. या ट्रॅक्टिव्ह पॉलिसीमध्ये धार्मिक भावना या सुद्धा महत्वाचा स्थान बळगून आहे. इंडोनेशियामध्ये आज 9व्या शतकात बांधलेलं प्रंबानन मंदिर आता मोदींच्या दौऱ्यानंतर त्याचा जीर्णोद्धार इंडोनेशिया आणि भारत संयुक्तपणे करणार आहेत. इंडोनेशिया मुस्लिम बहुल देश आहे. 28 कोटींपैकी 24 कोटी मुस्लिम लोकसंख्या आहे. म्हणजे जवळजवळ 90% लोकसंख्या मुस्लिम आहे. भारत हिंदू बहुल देश आहे. इथे सुमारे 85% हिंदू आहेत. असं असून सुद्धा दोन देश सांस्कृतिक पातळीवर एकत्र येऊन एका हिंदू मंदिराचा जीर्णोद्धार करण्यास कटिबद्ध झाले आहेत. ही अतिशय आश्वासक गोष्ट आहे. याच्यातून आपल्याला हे लक्षात येईल की मोदी सरकार उपलब्ध मार्गाने इंडोनेशियाशी वेगवेगळ्या प्रकारे संबंध वृद्धिंगत करण्याच्या प्रयत्नात आहेत. आणखी एका वेगळ्या पातळीवर या संबंधांकडे बघितलं पाहिजे. अमेरिका आणि चीन यांची जर मैत्री घट्ट होत असेल तर या दोघांना वगळून आशिया इंडो पॅसिफिक भागातील देशांनी एकत्र येऊन आपल्या संबंधांची फेररचना केली पाहिजे असा हा नवीन मांडणी समोर येत आहे. यासाठी दक्षिण कोरिया, जपान, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, भारत, इंडोनेशिया एकत्र येऊ बघतायत. म्हणूनच मोदीजी इंडोनेशियाच्या दौऱ्यानंतर ऑस्ट्रेलिया, त्यानंतर न्यूझीलंडला जाणार आहेत. यामागचं सामरिक महत्व समजून घेतलं पाहिजे. ते म्हणजे नवीन काळामध्ये नवीन जुळणी आणि त्यानुसार स्वतःचे हितसंबंध जपणे आणि वाढवणे.
0: इंडोनेशिया पाठोपाठ झालेल्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यामध्ये देखील भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन देशांमध्ये नागरी अणुऊर्जा, ऊर्जा सुरक्षा, सागरी सुरक्षा आणि दुर्मिळ खनिज यासह विविध क्षेत्रात महत्वाचे करार झाले. या करारांविषयी माहिती देत आहेत ऑस्ट्रेलियामधल्या गर्जे मराठी या संस्थेचे अध्यक्ष डॉ प्रीतम घोगळे.
2: पंतप्रधान मोदी यांचा दौरा हा केवळ औपचारिक भेट किंवा भारतीय समुदायाला संबोधित करण्यापुरता मर्यादित नव्हता. या दौऱ्याचा मुख्य उद्देश होता भारत आणि ऑस्ट्रेलिया यातली तिसरी वार्षिक शिखर परिषद. पंतप्रधान मोदी आणि ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानिझी यांनी मेलबर्नमध्ये दोन देशातील कॉम्प्रिहेन्सिव्ह स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप म्हणजेच व्यापक धोरणात्मक भागीदारी अधिक मजबूत करण्यावर चर्चा केली. संरक्षण, व्यापार, ऊर्जा, शिक्षण, तंत्रज्ञान, सागरी सुरक्षा, क्रिटिकल मिनरल्स आणि इंडो पॅसिफिक क्षेत्रातील स्थैर्य ही या चर्चेची प्रमुख क्षेत्रे होती. भारत आणि ऑस्ट्रेलिया आता केवळ क्रिकेट आणि शिक्षणामुळे जोडलेले देश राहिलेले नाहीत. ते व्यापार, ऊर्जा, सुरक्षा, तंत्रज्ञान आणि प्रादेशिक स्थैर्य यामध्ये दीर्घकालीन धोरणात्मक भागीदार बनत आहेत. या दौऱ्याच्या संदर्भात 18 महत्वपूर्ण करार, घोषणा, सामंजस्य करार, प्रशासकीय व्यवस्था आणि सहकार्य उपक्रमांचा उल्लेख आहे. मात्र या गोष्टींमध्ये एक गोष्ट स्पष्ट करणे अतिशय आवश्यक आहे. या सर्व 18 बाबी म्हणजे समान स्वरूपाचे कायदेशीर करार नव्हते. त्यामध्ये काही औपचारिक करार होते, काही मेमोरँडम ऑफ अंडरस्टँडिंग होते. म्हणजेच काय तर सामंजस्य करार, काही संयुक्त निवेदने, रोडमॅप्स आणि भविष्यातील सहकार्याच्या घोषणा होत्या.

0: यामध्ये प्रामुख्याने नागरी अणुऊर्जा आणि युरेनियम पुरवठा, संरक्षण आणि सागरी सुरक्षा, ऊर्जा सुरक्षा, क्रिटिकल मिनरल्स, सायबर सुरक्षा, क्रिटिकल टेक्नॉलॉजीज, अवकाश संशोधन, शिक्षण आणि कौशल्य विकास, व्यापार आणि गुंतवणूक, संस्कृती आणि क्रीडा सहकार्य या क्षेत्रांचा समावेश होता. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात अणुऊर्जा सहकार्य करार पूर्वीपासून अस्तित्वात होता. या दौऱ्यात त्याअंतर्गत आवश्यक असलेली ऍडमिनिस्ट्रेटिव्ह अरेंजमेंट म्हणजेच प्रशासकीय व्यवस्था ही अंतिम करून त्यावर स्वाक्षरी करण्यात आली. यामुळे ऑस्ट्रेलियातून भारताला दीर्घकालीन स्वरूपात युरेनियम निर्यात करण्याचा मार्ग खुला झाला आहे आणि हे युरेनियम केवळ शांततापूर्ण नागरी अणुऊर्जा करारासाठी किंवा वापरासाठी आणि आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्थेच्या सुरक्षा व्यवस्थांखाली वापरले जाणार आहे. यामुळे भारताची ऊर्जा मागणी अतिशय वेगाने वाढत असलेली असली तरी त्यावर आपण कंट्रोल ठेवू शकतो. कोळसा, तेल आणि मग वायूवर संपूर्णपणे अवलंबून राहणे हे पर्यावरणीय आणि आर्थिकदृष्ट्या दीर्घकालीन उपाय नसणार आहे. त्यामुळेच अणुऊर्जा भारताला मोठ्या प्रमाणात स्थिर, कमी कार्बन आणि विश्वासार्ह वीज उपलब्ध करून देऊ शकते. त्यामुळे ऑस्ट्रेलियन युरेनियम भारताच्या स्वच्छ ऊर्जा ध्येयांना आणि ऊर्जा सुरक्षेला महत्वाचा आधार देऊ शकते. तर ऑस्ट्रेलियासाठीही हा निर्णय फायदेशीर आहे कारण त्यांच्या संसाधन क्षेत्राला भारतासारखी मोठी आणि दीर्घकालीन बाजारपेठ उपलब्ध होते. आता यातला पुढचा महत्वाचा करार म्हणजे ईसीटीए. ईसीटीए म्हणजे इंडिया ऑस्ट्रेलिया इकॉनॉमिक कोऑपरेशन अँड ट्रेड अग्रीमेंट. हा भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील आर्थिक सहकार्य आणि व्यापार करार आहे. तो साधारणतः 19 डिसेंबर 2022 पासून लागू झाला आणि या करारामुळे ऑस्ट्रेलियात येणाऱ्या भारतीय आयातीवरील बहुतांश शुल्क रद्द झाले. तसेच ऑस्ट्रेलियातनं भारतात जाणाऱ्या मोठ्या प्रमाणातील वस्तूंना शुल्कमुक्त किंवा कमी शुल्काचा प्रवेश मिळाला. आता ह्या दौऱ्यातला पुढचा करार म्हणजे सीईसीए. आणि तो अंतिम झाला आहे का? तर त्याचं उत्तर आहे नाही. त्यावर अजूनही वाटाघाटी चालू आहेत. आता सीईसीए म्हणजे काय? तर कॉम्प्रिहेन्सिव्ह इकॉनॉमिक कोऑपरेशन अग्रीमेंट, म्हणजेच व्यापक आर्थिक सहकार्य. हा ईसीटीए पेक्षा थोडा व्यापक करार असेल पण त्यावर अजूनही वाटाघाटी चालू आहेत. भारत आणि ऑस्ट्रेलिया हे दोन्ही हिंदी आणि प्रशांत महासागराशी जोडलेले महत्वाचे लोकशाही देश आहेत. दोन्ही देशांना मुक्त जलवाहतूक, सुरक्षित व्यापार मार्ग, आंतरराष्ट्रीय कायद्याचे पालन आणि शांततापूर्ण प्रादेशिक व्यवस्था महत्वाची आहे. या दौऱ्यात सागरी माहितीची देवाणघेवाण, क्षमता विकास, संयुक्त प्रशिक्षण आणि समन्वय वाढवण्यावर भर देण्यात आला.
1: आपल्या प्रत्येक दौऱ्यात नरेंद्र मोदी तिथल्या भारतीयांशी संवाद साधतात. त्यांनी काय साध्य होतं आणि या दौऱ्याची फलश्रुती काय यावरही डॉक्टर प्रीतम घोगळे यांनी मत व्यक्त केलं.
0: मेलबर्न मीट्स मोदी हा ऑस्ट्रेलियातील भारतीय समुदायासाठी अत्यंत अभिमानाचा आणि भावनिक क्षण होता. विविध भाषा, प्रांत आणि सांस्कृतिक पार्श्वभूमी असलेला भारतीय समुदाय एका मंचावर एकत्र आला. गर्जे मराठी ऑस्ट्रेलियाला या कार्यक्रमाचा वेलकमिंग पार्टनर म्हणून सहभागी होण्याचा सन्मान मिळाला. हा केवळ एका राजकीय नेत्याचे स्वागत करण्याचा कार्यक्रम नव्हता, तर तो ऑस्ट्रेलियातील भारतीय समाजाची वाढती ताकद, एकजूट आणि योगदान यांचं प्रतीक होता. दौऱ्याचा संस्मरणीय समारोप मेलबर्न क्रिकेट ग्राउंड अर्थातच एमसीजी इथे झाला. भारत आणि ऑस्ट्रेलियाने स्पोर्ट्स कोलॅबोरेशन रोडमॅपचे स्वागत केले. एमसीजी हा केवळ क्रिकेटचं मैदान नाही तर तो भारत आणि ऑस्ट्रेलियातला भावनिक दृष्ट्या जोडणाऱ्या नात्याचे प्रतीक आहे. या दोन्ही ताकदी जर एकत्र आल्या तर भारतासाठी आणि ऑस्ट्रेलियासाठी ती अतिशय खऱ्या अर्थाने विन विन सिच्युएशन ठरू शकते. क्रिटिकल मिनरल्समध्ये किती प्रकल्प उभे राहतात, सीईसीएच्या वाटाघाटी कधी पूर्ण होतात, व्यापार किती वाढतो, विद्यार्थी आणि उद्योगांना प्रत्यक्ष किती संधी मिळतात यावर या दौऱ्याचे दीर्घकालीन यश अवलंबून राहील. म्हणूनच मी या दौऱ्याचे वर्णन असे करेन, हा शेवट नव्हता तर ही सुरुवात होती. व्यापाराने समृद्धीचे नवे मार्ग खुले केले आहेत, ऊर्जा सहकार्याने भविष्य अधिक सुरक्षित केले आहे, शिक्षण आणि तंत्रज्ञानाने नवीन पिढीला जोडले आहे आणि एमसीजी वरील क्रिकेटच्या भावनेने भारत आणि ऑस्ट्रेलियाची मुले पुन्हा एकदा एकत्र आणली आहेत.
1: श्रोते हो, व्यापारी संबंधांबरोबरच प्रत्येक देशाशी एक भावनिक नातं जोडण्याचा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा प्रयत्न असतो. ही प्रधानमंत्र्यांची जिव्हाळ्याची राजनीती वेगळी आहे हे निश्चित. श्रोते हो, हा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला हे आपण आम्हाला जरूर कळवा. वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR वरही लाईव्ह ऐकू शकता. याशिवाय आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवरही या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादन आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, प्रसारण सहाय्य निकिता लाड, लेखन आणि समन्वय नरेंद्र बेडेकर, निवेदन भक्ती सोनटक्के.

वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण ऐकत होतात. प्रसारभारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 kHz आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवर. 7:30 वाजलेले आहेत. प्रसारित करत आहोत आमच्या शेतकरी बंधू भगिनींसाठी कार्यक्रम माझं आवार माझं शिवार.

0: शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. आजच्या माझं आवार माझं शिवार या कार्यक्रमात मी सचिन धोत्रे सर्व शेतकरी बंधू भगिनींचं मनापासून स्वागत करतो. आज आहे रविवार. भारतीय सौर दिनांक 21 आषाढ शके 1948 अर्थात 12 जुलै 2026. आज आपण ऐकणार आहोत रामशास्त्री प्रभुणे या आख्यानावर कीर्तनकार शकुंतला जोग यांचं कीर्तन. पण तत्पूर्वी ठाणे रायगड आणि पालघर जिल्ह्यात काही ठिकाणी येत्या 24 तासात हलक्या पावसाच्या सरी पडतील हा होता शेतकऱ्यांसाठी या भागातल्या शेतकऱ्यांसाठी हवामानाचा अंदाज. आता ऐकूया कीर्तन रामशास्त्री प्रभुणे कीर्तनकार शकुंतला जोग.
1: वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा.

मंडळी, आज दासबोधामधील हे समर्थांचे ओवी आपण निरूपणासाठी घेतली आहे. आधी उदंड कष्ट करावे म्हणजे उत्तम फळ प्राप्त होते आणि कष्ट केल्याविना कोणतीच गोष्ट साध्य होत नाही. आता हेच बघा ना, विद्यार्थ्याला जर उत्तम तऱ्हेने उत्तीर्ण व्हायचं असेल, गुणवत्ता यादीत आपलं नाव यावं असं जर त्याला वाटत असेल, तर त्याला अभ्यासाचे कष्ट घेतलेच पाहिजेत. आता हे कलाकार वेगवेगळ्या क्षेत्रातले, गायक, वादक, नट, चित्रकार, शेतकरी, या प्रत्येक कलाकाराला त्या त्या क्षेत्रातील साधनेची आवश्यकता आहे आणि साधनेचे कष्ट घेतल्याशिवाय त्याला निपुणता येणार नाही. स्त्रीला जर मातृपद हवं असेल तर तिला सुद्धा गर्भारपणाचे आणि बाळंतपणाचे कष्ट सोसल्याशिवाय मातृपद मिळत नाही आणि

आई म्हणून कोण हाक मारत नाही. समर्थ रामदास स्वामींना प्रभू रामचंद्रांच्या दर्शनाची ओढ लागली होती. गोदावरीच्या पाण्यात उभं राहून त्यांनी श्रीराम जयराम जय जय राम या त्रयोदशाक्षरी मंत्राची साधना निराहार राहून केली आणि म्हणूनच या त्यांच्या कष्टाची सफलता प्रभू रामचंद्रांच्या दर्शनात झाली. प्रत्यक्ष देवाला सुद्धा मूर्तीतलं देवपण प्राप्त होण्यासाठी टाकीच्या गावाचे कष्ट सोसावेच लागतात. ज्ञानेश्वर महाराजांनी सुद्धा अनेक तऱ्हेचे कष्ट सोसले आणि म्हणूनच ते जगाची माऊली झाली. आता ब्रह्मज्ञान सुद्धा जर प्राप्त व्हायचं असेल तर ते सुद्धा काही इतकं सोपं नाही. माऊली त्या ठिकाणी असं म्हणते, बघा,

सर्वतोपरी कष्ट सोसल्याशिवाय चांगलं फळ प्राप्त होत नाही. आपला भारत देश हा कृषी प्रधान देश आहे, खेडी भरपूर आहेत आणि त्यामुळे भारताचा मुख्य व्यवसाय शेती हाच आहे. शेतकऱ्यांना सुद्धा खूप कष्ट घ्यावे लागतात तेव्हा शेतामध्ये मोत्याची कणसं बहरतात. मनुष्य अगदी प्रथम रानटी अवस्थेत होता ना, त्यावेळेला तो जंगलात हिंडून कंदमुळे भक्ष्याचा आणि वेळ प्रसंगी प्राण्यांची शिकार करूनही आपलं पोट भरित असे. कालांतराने तो वस्ती करू लागला, खाल्लेल्या कंदमुळांच्या बिया इतस्तता फेकून देऊ लागला आणि काही दिवसांनी त्या ठिकाणी छोटी छोटी रोपटी उगवली, मग त्याचं झाड झालं, मग मोठ्या वृक्षात रूपांतर झालं आणि शेवटी सुंदर फळं त्याला आली. तेव्हा त्याच्या मनामध्ये असं आलं, बघा

आणि इथेच शेतीचा जन्म झाला. शेती ही पूर्वी पावसावरच अवलंबून होती. शेत नांगरणं, पेरणी करणं, लावणी करणं, झोडणी करणं, आता शेतीसाठी बैलांची जोपासना करून त्यांची पाळणूक करणं, काढणी, मग पीक बाजारात नेऊन विकणं, अशी सर्व कष्टाची कामं शेतकऱ्यांना करायला लागत. शिवाय शेतीसाठी कर्ज काढावे लागे. आता ही निरक्षर असल्या कारणाने सावकारांचं फावलं आणि त्यामुळे सावकारांच्या पाशात अडकून कर्ज बाजारी होणं, वाढत्या प्रजेचा संभाळ करणं, अंधश्रद्धेच्या आहारी जाऊन रूढी परंपरा पाळणं, ह्या सर्व गोष्टी त्यांना कराव्याच लागत आणि सहन कराव्या लागत. आता काळ बदललाय, तेव्हा बदलत्या काळाची पावलं कशी आहेत यासाठी एक कवी त्या ठिकाणी असं म्हणतो, बघा.

खरोखरच ह्या सर्व गोष्टी जर अवलंबिल्या तर शेतीनिष्ठ शेतकरी आपली शेती निश्चितच संपन्न करेल. इतके दिवस आपण ऐकत होतो की केशराची लागवड ही फक्त काश्मीर, फ्रान्स, पॅरिस वगैरे ठिकाणीच होते, पण आमच्या नाशिकच्या शेतकरी बंधूंनी परिश्रमाने आपणही ती लागवड करू शकतो हे सिद्ध करून दाखवलं. आता सामान्य माणसाची अन्न, वस्त्र, निवारा ही साधारण गरज असते आणि ती आपण शेतामध्ये उत्तम धान्य म्हणजे गहू, भात, बाजरी वगैरे पिकून अन्नाची ही भागवू शकतो. त्याचप्रमाणे लांब धाग्याचा कापूस त्याची जर शेती केली तर वस्त्राचीही गरज भागेल आणि साग, देवदार यासारखी जंगल शेती जर केली तर निवाराची पण सोय होईल. शिवाय आपलं शासन सर्वतोपरी म्हणजे अल्प व्याजाचे कर्ज, बी बियाणं पुरवणं, यांत्रिक साधनं भाड्याने देणं, पाण्याचे पंप, जंतुनाशक, सहकारी संस्था यासारखी मदत करीतच आहे. शिवाय शास्त्र पद्धतीने शेती कशी करावी यासाठी राहुरी, दापोली, परभणी वगैरे ठिकाणी कृषी विद्यालय स्थापून तशीही सोय केलेली आहे. आता शेतातून येणारं उत्पन्न हे राष्ट्रीय उत्पादनच नाही का, आणि तेच मिळण्यासाठी आता हरित क्रांतीची सुरुवात झालेलीच आहे. कितीही यांत्रिक संशोधन जरी झालं ना तरी माणसाला कष्ट हे करायलाच हवे आणि ते कष्ट करताना विश्वव्यापक परमात्म्याचे स्मरण करायलाच हवे. हाताने काम, मुखाने नाम म्हणजे त्यालाही तुमच्या कष्टाची दया येऊन भरपूर उत्पादन करून देईल. तेव्हा कष्टाशिवाय सर्व फुकट आहे, म्हणूनच पूर्व ओवीमध्ये समर्थ असं म्हणतात

श्रोते हो, न्याय निष्ठुर रामशास्त्र्यांच्या कारकिर्दीतील प्रसंग आज आपण आख्यानासाठी घेणार आहोत. न्याय निष्ठुर रामशास्त्री हे आपल्या आईच्या श्राद्धासाठी परत गावी आलेले होते. दिवस पेरणीचे होते, त्यामुळे शेतकरी शेतावर काम करीत होते. सरकारी कामही त्याच वेळी चालू होते, पण शेतकरी पेरणीचे दिवस म्हणून सरकारी कामाला न जाता शेतावर गेले होते. पेशव्यांचे सखाराम बापू बोकील हे गृहमंत्री होते. त्यांनी सरकारी कामाकरता मजूर वेठीस धरून आणण्याचा हुकूम केला आणि सैनिक वेठ धरण्यासाठी त्या ठिकाणी गेले. मोरोपंत असं म्हणतात, पेरणीचे दिवस असे शेतकरी शेत सर्व

शेतकरी म्हणाले, शास्त्री बुवा, पेरणीचे दिवस आहेत आणि याच वेळी सरकारने वेट धरण्यास माणसं पाठवली आणि आमची तरणी ताठी 50-60 पोरं धरून नेली. आता आम्ही शेती कशी बरं करणार? म्हणजे वरीसभर उपास मरी नाही का? तेव्हा आपण काहीतरी श्रीमंतांना सांगावं. शेतकऱ्यांची आपली धरलेली मंडळी शास्त्री बुवांना दाखवली. तेव्हा शास्त्री बुवा त्या मंडळींना असं म्हणाले, अरे तुम्ही शेळपटासारखे बसलात काय? उठा आणि शेतावर कामाला जा. त्याबरोबर अधिकारी म्हणाले, दादा ये.

तेव्हा अधिकारी म्हणाले, शास्त्री बुवा तुम्ही मध्ये पडू नका, सरकारने यावेळी कसा हुकूम दिला हे तुम्ही जाऊन सरकारला विचार, आणि मध्ये पडलो तर काय कराल रे, मध्ये

चालेल चालेल, लोकांच्या कल्याणाकरता मला जर तुम्ही पकडत असाल तर जरूर पकडा. न्याय बाजू काय आहे ते मी पेशव्यांच्या समोर मांडेन. आणि मग शास्त्रीबुवांना पकडून पुण्याला आणलं. शेरेदारांनी तिखट मीठ लावून सर्व वृत्तांत सखाराम बापूंना सांगितला. त्यांनीही शास्त्रींनी त्यामध्ये कामात ढवळाढवळ केली हे त्यांनाही आवडलं नाही. सरकारी हुकूम योग्य की अयोग्य हे सांगणारे शास्त्रीबुवा कोण? अहो मी कारभारी आहे, मला सगळं समजतंय. तेव्हा ह्यांना शिक्षा झालीच पाहिजे अशा वृत्तीचे सखाराम बापू होते. म्हणून ते पेशव्यांकडे गेले आणि भेट मागितली. पेशवे म्हणाले, इतक्या तातडीने आलात? काही महत्वाची बातमी? महत्वाची नाही, पण विचारांची जरूर आहे. मतलब अहो आपल्याच परवानगीने वेट धरण्याचा हुकूम केला आणि तो पाळू नका आणि वेट विकारीला जाऊ नका. अशा सरकारी कामामध्ये जर कोणी व्यत्यय आणला तर त्याला शिक्षा करू. पण असा व्यत्यय आणलाय कोणी?

काय रामशास्त्री प्रभुराने कायदेभंग करण्यास उत्तेजन दिलं, मग त्यांना आमच्या समोर घेऊन या. पेशे म्हणतात, अ न्यायशास्त्र जाणणारा शास्त्री बुवान सारखा सूज्ञ मनुष्य स्वतःला ज्या अर्थी पकडून घेतो ना, तेव्हा कायदाच मुळात अन्यायाचा असेल असा त्यांचा दावा असेल. म्हणजे सरकार चुकलं म्हणण्याचा त्यांना काय अधिकार? बापू, अहो सरकार झालं तरी माणूसच आहे, आपण चूक करणार नाही याची खात्री कोणी द्यावी? माणूस चुकीला निश्चितच पात्र आहे, एक परमेश्वरच काय ती चूक करू शकणार नाही. आपण त्यांचं काय म्हणणं आहे ते ऐकून तर घेऊया. एकाधिकार पेशवे असले तरी निरभिमान वृत्तीचे, म्हणून शास्त्र्यांच्या गुणांचं चित झालं. पेशवे गुणी आणि गुणग्राही होते, म्हणून सखाराम बापूंचा नैराज झाला आणि शास्त्रीबुवांना पेशव्यांसमोर आणलं. पेशवे म्हणाले, शास्त्रीबुवा तुम्हाला या अवस्थेत पाहावं लागेल असं स्वप्नातही चिंतिलं नव्हतं. योग्य आहे श्रीमंतांचं म्हणणं, पण आपल्या समोर योग्य विचार मांडावा म्हणून मीच स्वतःला कैद करून घेतलं. मग काय आहे तुमचा विचार, बोला तरी. वेठ

शास्त्रीबाव म्हणाले, यावेळी वेट धरणं म्हणजे सरकारचंच नुकसान आहे. आत्ता धान्य पेरून उगवलं नाही तर रयतेला धान्याची तूट तर पडेलच, पण सरकारी सारा शेतकरी कसा हो भरणार. परित्राणाय साधूनाम विनाशाय च दुष्कृताम, असं अवताराचं कार्य भगवान सांगतात. राजा हा विष्णूचा अंश आहे म्हणून राजाचेही हेच कार्य. सरकारचे हुकुम हे सज्जनांच्या अहिताचे नसावे. शेतीच्या हंगामाआधी सरकारी काम व्हावीत, प्रजेचं नुकसान होऊ नये म्हणून हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांनी असेच हुकुम त्यावेळेला दिले होते. आता संकट पडल्यास राज्य रक्षण महत्वाचे समजून प्रजा धावून येतेच की नाही.

श्रीमंत. पेरणीच्या हंगामात मजूर वेठीला धरणं हे अन्यायाचं वाटलं, म्हणून ही गोष्ट आपल्या कानावर घालण्याची संधी मिळावी यासाठी मी स्वतःला कैद करून घेतलं. पेशवे म्हणाले, शास्त्री बुवा, मला तुमचं म्हणणं एकदम पटलं. बापू, वेठ धरण्याचा कायदा आजपासून रद्द करा आणि शास्त्री बुवांना बिनशर्त सोडा. हा सर्व वृत्तांत हा पेशवे काळामधला आहे बरं का. शेतकऱ्यांनी परिश्रमाने शेती करून भरपूर पीक काढून राष्ट्र भरभराटीला आणावे, शेती संपन्न करावी. शेतीचं उत्पादन हेच राष्ट्रीय उत्पादन नाही का, आणि तोच त्यांच्या कष्टाचा मोबदला नाही का, हे शास्त्री बुवांनी पेशव्यांना दाखवून दिलं. शेतकरी हा देशाचा आधारस्तंभ आणि शिवाय अन्नदाता आहे. सर्वात जास्त कष्ट त्यालाच करावे लागतात आणि म्हणूनच कष्टाशिवाय सर्व फुकट आहे, म्हणून पूर्व ओवीमध्ये समर्थ असं म्हणतात.

तर शेतकरी बंधू भगिनींनो, आपण ऐकत होतात न्यायाधीश रामशास्त्री प्रभुणे यांच्यावर कीर्तनकार शकुंतला जोग यांचं कीर्तन. आता एक निवेदन, हॅलो शंका समाधान या कार्यक्रमाविषयी. शेतकरी बंधू भगिनींनो, माझं आवर माझं शिवार या कार्यक्रमात हॅलो शंका समाधान हा कृषीविषयक फोन इन कार्यक्रम आम्ही प्रसारित करतो. येत्या बुधवारी म्हणजे 15 जुलै 2026 रोजी ध्वनिमुद्रित होणाऱ्या हॅलो शंका समाधानाचा विषय आहे महाराष्ट्रातील मत्स्य व्यवसायातील नव्या संधी. या कार्यक्रमात तज्ज्ञ म्हणून उपस्थित राहतील डॉक्टर कपिल सुखधाने. फोनवरून प्रश्न विचारण्यासाठी शेतकरी बंधू भगिनींनी बुधवारी सकाळी 11:30 ते 12 या वेळेतच फोन करावेत. आमचे फोन नंबर्स असे आहेत 45 15 41 29 आणि 45 15 41 30. मुंबईबाहेरील आणि मोबाईलवरून फोन करणाऱ्या श्रोत्यांनी 022 हा STD कोड लावावा. हा कार्यक्रम प्रसारित होईल त्याच दिवशी अर्थात बुधवारी 7:30 वाजता आणि शुक्रवारी 3:10 DTH वाहिनीवर पुनःप्रसारित केला जाईल. निवेदन संपलं. याबरोबर माझं आवर माझं शिवार हा कार्यक्रमही संपला. पुन्हा आपली भेट उद्या 7:30 माझं आवर माझं शिवार या राज्यस्तरीय प्रसारण कार्यक्रमात उद्या आपण ऐकू शकाल. आर्थिकदृष्ट्या फायदेशीर शेती चर्चा, सहभाग सचिन फरफड पाटील आणि निशांत बुरनासे, आणि त्यानंतर जनावरांच्या खाद्यात जीवनसत्वे आणि खनिज मिश्रणाचे महत्त्व या विषयावर शायनी जोगी यांची मुलाखत. ही नागपूर आकाशवाणी केंद्राची निर्मिती आहे. पण तत्पूर्वी 6:40 आणि 2:02 कृषीवाणी या कार्यक्रमात उद्याच्या कृषीवाणी कार्यक्रमाचा विषय आहे चारा पिकांचं उत्पादन तंत्रज्ञान. या कार्यक्रमाचे सादरकर्ते रोशन जाधव. तेव्हा शेतकरी बंधू भगिनींनो, पुढील भेटीपर्यंत नमस्कार.

0: श्रोत्याहो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि अपसुकपणे त्यांच्यासोबतचं नातं दृढ होत जातं. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
1: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
0: सहज संवाद.
2: सहज संवाद.
0: कालचं रेडिओवरचं नाटक ऐकलंस?
3: नाही रे, राहिलच बघ.
0: मग ऐकायचंय?
3: अरे पण होऊन गेलं ना, मग कसं काय?
0: अगं युट्यूबवर.
3: अरे वा, म्हणजे आता आकाशवाणी युट्यूबवर आले.
0: तर आकाशवाणीचे उत्तमोत्तम संग्रह्य कार्यक्रम आता कधीही कुठेही कितीदाही ऐकता येणं शक्य झालंय. नभोनाट्य, भाषण, मुलाखती, मालिका, ललितबंध आणि आणखीही बरंच काही.
3: हा हा हा, हे बघ मी शोधलं कालचं नाटक आकाशवाणी मुंबईच्या युट्यूब चॅनलवर.
0: तेव्हा श्रोते हो, आपणही भेट द्या, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा आकाशवाणी मुंबई युट्यूब चॅनल. श्रोते हो, अनेक उत्तमोत्तम भावगीतांनी मराठी रसिकांचं भावविश्व उजळणाऱ्या सुमन कल्याणपूर या नावाला हिंदी सिनेसंगीतातही एक वेगळं स्थान आहे. त्यांचं हे योगदान आणि त्याबरोबरच सुमनताईंच्या काही हृदय व्यक्तिगत आठवणी घेऊन येत आहेत सुसंवादिका मंगला खाडीलकर.
4: त्या असं म्हणायच्या की मी संगीतकाराची गायिका आहे. संगीतकाराला जसं माझ्याकडनं गाऊन घ्यायचंय तसं त्यांनी मला सांगावं आणि खटकलं कुठे तर मी सांगेन, किंवा मला यापेक्षा थोडीशी वेगळी तान घेतली किंवा ही हरकत जर वेगळी घेतली तर तुम्हाला चालेल का, असा प्रश्न मी विचारला.
0: अवश्य ऐका सुमन कल्याणपूर विशेष अत्तर क्षणांचा दरवळ भाग दुसरा सोमवार दिनांक 13 जुलै रोजी दुपारी 12 वाजता प्रसार भारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप सह आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवर. वनिता मंडळ. आकाशवाणीच्या कंटेंट सोर्सिंग पॉलिसी अंतर्गत कार्यक्रम निर्माते आणि निर्मिती संस्थांकडून सर्जनशील आणि दर्जेदार कार्यक्रमांसाठी प्रस्ताव मागवण्यात आले आहेत. अधिक माहितीसाठी https://prasarbharati.gov.in/NIPP या वेबसाईटला भेट द्यावी. शेवटची तारीख आहे 31 जुलै 2026.
5: अभ्यासाचे गभीर नाटक शब्दांची टरफले घोकते बोट खुणेचे हळूच काढून मोर पीसते बघते बघते बोट खुणेचे हळूच काढून मोर पीसते बघते बघते.
6: जरूर ऐका कवयित्री इंदिरा संत यांच्यावर केंद्रित कार्यक्रम इंदिराबाई अनोख्या चरोक्यातून.
5: ग्रीष्माची नाजूक टोपली उद्वावा कच भार तिच्यावर जर्द विजेचा मत्त केवडा तिरकस माळावा वेणीवर.
6: लेखन आणि वाचन केलंय दीपाली दातार यांनी, सूत्रसंचालन सविता जेरे आणि सादर करते आहेत सुमित श्रीवाद.
5: दिस भरलेली ही काय तरी गर्भार टाकीत पावले चाले रम्य दुपार टाकीत पावले चाले रम्य दुपार.
6: जरूर ऐका कार्यक्रम साहित्य सौरभ येत्या सोमवारी 13 जुलै रोजी संध्याकाळी ठीक 6:30 वाजता आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवरून.
7: श्रोते हो, होमिओपॅथी औषधं कोणकोणत्या आजारात उपयुक्त ठरतात, या औषधांबरोबर कॉफी का घ्यायची नाही, होमिओपॅथी उपचार पद्धती समजून घेऊया डॉक्टर वैशाली भिडे यांच्याकडून.
8: जिभेच्या खाली ज्या नर्व्ज असतात सेन्सरी नर्व्ज आपण ज्याला म्हणतो, तिकडनं औषधाचं पिकअप होतं, त्यामुळे तोंडामध्ये कुठलीही चव नाही, कुठलाही वास नाही. म्हणजे आता कसं होतं, आपण ब्रश करतो मेंथॉल हेवी असते आपल्या टूथपेस्टमध्ये, त्याचा वास बराच काळ राहतो, तोही आम्हाला चालत नाही. म्हणून आम्ही रिकाम्या पोटी घ्यायला सांगतो की त्याच्यानंतर 15-20 मिनिटांनी ब्रश करा तुम्ही, जेणेकरून औषधाला ऍब्झॉर्प्शनला काही प्रॉब्लेम येणार नाही.
7: त्यापूर्वी कोमल कुंभार लिखित आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका अवश्य ऐका मंगळवारी 14 जुलै रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात न्यूज ऑन AIR ऍप वेव्स OTT प्लॅटफॉर्म आणि अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर. वनिता मंडळ.
9: ठीक 8:05 मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र प्रसारित होईल.

आकाशवाणी मुंबई। श्रद्धा मुखेडकर राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। निरोगी जीवनासाठी योग पर्यावरणपूरक जीवनशैली आवश्यक असल्याचं लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांचं प्रतिपादन। 56व्या भौतिकशास्त्र ऑलिम्पिक

ओलिम्पियाडमध्ये भारताच्या 5 विद्यार्थ्यांना सुवर्णपदक, मुंबईचा श्रेष्ठ सुरेया, पुण्याचा कनिष्क जैन यांचा समावेश. ज्येष्ठ गायिका एस जानकी यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार. विम्बल्डन टेनिस स्पर्धेत पुरुष एकेरीच्या विजेतेपदासाठी आज सिनर आणि झ्वेरेव यांच्यात लढत. आणि महिला क्रिकेटमध्ये इंग्लंड आणि भारत यांच्यातल्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या डावात भारताची एकूण आघाडी 450 धावांच्या वर. केंद्र आणि राज्य शासन नागरिकांच्या आरोग्यदायी जीवनासाठी विविध योजनांच्या माध्यमातून काम करत आहे. त्याचा लाभ नागरिकांना होत आहे. मात्र निरोगी जीवनासाठी योग, पर्यावरणपूरक जीवनशैली आवश्यक आहे, असं लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी म्हटलं आहे. ते आज नाशिकच्या अशोका हेल्थ सिटी आणि अशोका महिला आणि बाल रुग्णालयाचं लोकार्पण करताना बोलत होते. कोरोना काळात महाराष्ट्रात विकसित केलेली लस उपयोगात आली असं सांगत नवसंशोधन, नवतंत्रज्ञान यांच्या माध्यमातून नाविन्यपूर्ण केंद्र उभारली गेली पाहिजेत असं ते म्हणाले. अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, राजस्थानचे ऊर्जा राज्यमंत्री हिरालाल नागर, खासदार राजाभाऊ वाजे, खासदार डॉ शोभा बच्छाव यांच्यासह अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते. कोलंबियामध्ये बुकारामांगा इथं 5 ते 12 जुलै दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या 56व्या आंतरराष्ट्रीय भौतिकशास्त्र ऑलिम्पियाड 2026 भारताच्या 5 विद्यार्थ्यांनी सुवर्णपदकं पटकावली. मुंबईचा श्रेष्ठ सुरेया, पुण्याचा कनिष्क जैन, मध्यप्रदेशमधील इंदूर इथल्या रिद्धेश बेंडाळे, नवी दिल्लीतल्या द्वारका इथला रुषित गर्ग आणि गुजरातमधल्या अहमदाबाद इथला स्वरित जोशी या विद्यार्थ्यांचा यात समावेश आहे. स्पर्धेच्या देशनिहाय पदतालिकेत भारत, चीन, कझाकस्तान, रशिया, दक्षिण कोरिया आणि तैवान हे देश संयुक्तपणे पहिल्या स्थानावर होते. मुंबईच्या होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्र, टाटा मूलभूत संशोधन संस्थेचे प्राध्यापक अन्वेष मुजुमदार आणि मुंबईच्या सेंट झेवियर्स महाविद्यालयाच्या डॉ लीना जोशी यांनी भारतीय संघाचं प्रतिनिधित्व केलं. या स्पर्धेत 85 देशांचे एकूण 381 विद्यार्थी सहभागी झाले होते. महाराष्ट्रात मान्सूनची गती मंदावल्यानं अनेक भागांमध्ये पावसाची प्रतीक्षा कायम आहे. राज्यात येत्या काही दिवसांमध्ये पावसाचं प्रमाण तुलनेनं कमी राहील असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. कोकण, गोवा आणि घाट माथ्यावर काही भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल तर तुरळक ठिकाणी जोरदार सरी पडतील. मध्य महाराष्ट्रात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल तर विदर्भात काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडेल आणि जोरदार वारे वाहतील असा हवामान विभागाचा अंदाज आहे. रेल्वे फाटक मुक्त महाराष्ट्र करण्यासाठी येत्या 3 वर्षात 145 रेल्वे उड्डाणपुलांचं बांधकाम केलं जाईल अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपूर इथं केली. वर्धमान नगर इथं रेल्वे क्रॉसिंगवर 4 पदरी रोड, ओव्हरब्रिज तसंच 484 कोटी रुपयांच्या 9 महत्वपूर्ण पायाभूत सुविधांचं लोकार्पण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते. रेल्वे फाटकाअभावी दरवर्षी 21,000 लोकांचा मृत्यू होतो त्यामुळे या कामाला प्राधान्य दिलं आहे असं ते म्हणाले. या कार्यक्रमाला केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी उपस्थित होते. महारेलच्या स्थापनेमुळे रेल्वेच्या पायाभूत सुविधांच्या विकासाला चालना मिळाली आहे आणि मेट्रो प्रकल्पामुळे नागपूरचा गौरव वाढला आहे असं नितीन गडकरी यावेळी म्हणाले. नागपूर महापालिकेच्या महर्षी सुदर्शन वाल्मिकी वसाहत आणि प्रधानमंत्री आवास शहरी योजना 2 अंतर्गत स्वप्नपूर्ती सदनिका प्रकल्पांचं भूमिपूजनही आज गडकरी आणि फडणवीस यांच्या उपस्थितीत झालं. महानगराच्या वाढत्या गरजा आणि आव्हानं लक्षात घेता लवकरच लाड पागे समितीच्या शिफारसीनुसार सुमारे 500 जणांना नियुक्तीचे आदेश निर्गमित केले जात असल्याचं फडणवीस यांनी यावेळी सांगितलं. पिंपरी चिंचवडमध्ये मोशी कचरा डेपो इथं झालेल्या दुर्घटनेत चौथ्या दिवशीच्या शोध मोहिमेत रात्री आढळून आलेल्या एका नागरिकाचाही मृत्यू झाला त्यामुळे या दुर्घटनेतल्या मृतांची संख्या 9 झाली आहे. या दुर्घटनेतल्या सर्व नागरिकांचा शोध पूर्ण झाल्यानं बचाव कार्य थांबवण्यात आलं आहे. या दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्यांच्या कुटुंबांना 40 लाख रुपयांची आर्थिक मदत केली जाणार आहे. यामध्ये पिंपरी चिंचवड पालिकेकडून 10 लाख, राज्य शासनाकडून 5 लाख आणि ठेकेदार कंपनीकडून 25 लाख रुपयांची मदत दिली जाणार असल्याचं महापौर रवी लांडगे यांनी सांगितलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी या महिन्याच्या 26 तारखेला आकाशवाणीवरून मन की बात या कार्यक्रमाद्वारे देश विदेशातल्या जनतेशी संवाद साधणार आहेत.
हा या कार्यक्रमाचा 136वा भाग असेल. नागरिकांना या कार्यक्रमासाठी त्यांच्या संकल्पना आणि सूचना पाठवायच्या असल्या तर त्यांना

0: 1800117800 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधून अथवा नरेंद्र मोदी ॲपवर किंवा माय गव्ह या संकेतस्थळावर 24 जुलैपर्यंत त्या नोंदवता येतील. 1922 या क्रमांकावर कॉल केल्यानंतर नागरिकांना त्यांच्या मोबाईलवर SMSद्वारे आलेल्या लिंकवरही थेट प्रधानमंत्र्यांना त्यांच्या संकल्पना आणि सूचना पाठवता येणार आहेत. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. ज्येष्ठ गायिका एस जानकी यांच्या पार्थिवावर आज म्हैसूर इथं शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. काल रात्री त्यांचं वार्धक्यानं निधन झालं. त्या 88 वर्षांच्या होत्या. दक्षिणेची कोकिळ अशी ओळख असलेल्या एस जानकी यांनी आपल्या 6 दशकांपेक्षा मोठ्या कारकिर्दीत बंगाली, पंजाबी, कन्नड, तमिळ, तेलुगू, मल्याळम आणि हिंदी यासह विविध भारतीय भाषांमध्ये जवळजवळ 48,000 गाणी गायली. त्यांनी अनेक पिढ्यांमधल्या चित्रपट अभिनेत्रींसाठी पार्श्वगायन केलं. एलई राजा, MS विश्वनाथन आणि AR रहमान यांच्यासारख्या दिग्गज संगीत दिग्दर्शकांबरोबर त्यांनी काम केलं. एस जानकी यांना 4 राष्ट्रीय पुरस्कार, 33 राज्य पुरस्कार आणि भारत सरकारच्या पद्मभूषण या पुरस्कारानं गौरवण्यात आलं होतं. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी एस जानकी यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. देशानं संगीत क्षेत्रातलं एक दिग्गज व्यक्तिमत्व गमावल्याची त्यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटलं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी एस जानकी यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. त्यांच्या निधनानं संगीत विश्वाची अपरिमित हानी झाली असून त्यांचा स्वर येणाऱ्या अनेक पिढ्यांना मंत्रमुग्ध करत राहील असं त्यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटलं आहे. अमेरिकेचे सिनेट सदस्य आणि रिपब्लिकन पार्टीचे नेते लिंडसे ग्रॅहम यांचं अल्पशा आजारानं आज निधन झालं. ते 71 वर्षांचे होते. ग्रॅहम हे 4 वेळा सिनेटवर निवडून गेले होते. ते अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे खंदे समर्थक मानले जात. ट्रम्प यांच्या प्रशासनात ते परराष्ट्र धोरणातले एक प्रभावशाली व्यक्तिमत्व होते. अमेरिकेनं 2003 इराकवर केलेल्या हल्ल्याचे ते समर्थक होते. तर माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या कार्यकाळात झालेल्या इराणसोबत झालेल्या अणुकराराचा त्यांनी विरोध केला होता. विम्बल्डन टेनिस स्पर्धेत पुरुष एकेरीचा अंतिम सामना आज यानिक सिनर आणि अलेक्झांडर झ्वेरेव यांच्यात होणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार 8:30 सामन्याला सुरुवात होईल. महिला एकेरीत काल झालेल्या अंतिम सामन्यात 21 वर्षाच्या लिंडा नॉस्कोव हिनं कॅरोलाइना मुकोवावर 6-2, 5-7, 6-3 अशी मात करत अजिंक्यपद पटकावलं. हे तिच्या कारकिर्दीतलं पहिलं ग्रँडस्लॅम विजेतेपद आहे. महिला क्रिकेटमध्ये लॉर्ड्स इथं सुरू असलेल्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारतानं इंग्लंडपुढं विजयासाठी 456 धावांचं आव्हान ठेवलं आहे. आज तिसऱ्या दिवशी भारतानं आपला दुसरा डाव कालच्या 1 बाद 154 धावांवरून पुढे सुरू केला. मात्र स्मृती मंधाना आणि तिच्यानंतर आलेल्या जेमिमा तसंच हरमनप्रीत लवकर बाद झाल्या. त्यानंतर यास्तिका हिनं वैयक्तिक शतकासह दीप्ती शर्मासोबत अर्धशतकी भागीदारी करत भारताच्या डावाला आकार दिला. यास्तिका 113 धावा करून बाद झाली. भारतानं 7 बाद 341 धावांवर डाव घोषित केला. त्यामुळे भारताची दुसऱ्या एकूण आघाडी 455 झाली. ठळक बातम्या पुन्हा एकदा. निरोगी जीवनासाठी योग, पर्यावरणपूरक जीवनशैली आवश्यक असल्याचं लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांचं प्रतिपादन. 56व्या भौतिकशास्त्र ऑलिम्पियाडमध्ये भारताच्या 5 विद्यार्थ्यांना सुवर्णपदक. मुंबईचा श्रेष्ठ सुरया, पुण्याचा कनिष्क जैन यांचा समावेश. ज्येष्ठ गायिका एस जानकी यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार. विम्बल्डन टेनिस स्पर्धेत पुरुष एकेरीच्या विजेतेपदासाठी आज सिनर आणि झ्वेरेव यांच्यात लढत. आणि महिला क्रिकेटमध्ये इंग्लंड आणि भारत यांच्यातल्या कसोटी सामन्यात भारताचं इंग्लंडपुढे विजयासाठी 456 धावांचं आव्हान. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: ही आहे आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. रात्रीचे 8:15 होत आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम लोकसंगीत.

0: कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया. शाहीर सुरेश जाधव आणि सहकारी यांनी गायलेली भिल्लारी.
1: भल्लारी म्हणार धरासुरात ठेका शिवार राखाया.

आपण ऐकत होतात नारायण नाईक आणि सहकारी यांच्या स्वरात लोकगीत. लोकसंगीत कार्यक्रमाच्या शेवटी ऐकूया वामनराव घोरपडे आणि सहकारी यांनी गायलेली गवळण.

या गवळणीबरोबरच लोकसंगीताचा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आपण ऐकत होतात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. रात्रीचे 8:30 वाजतात. ऐकूया हिंदी सुगम संगीत. यात आपण ऐकणार आहोत अजय तिवारी यांच्या स्वरात बशीर बद्र यांनी गायलेली गझल यांना तबला साथ आहे लोकेश गंधर्व यांची, हार्मोनियम साथ वरद सोहनी, गिटार बालकृष्ण कामत आणि कीबोर्ड कृष्णा.

यानंतर 8:45 समाचार संध्या, 9 न्यूज एट 9, 9:15 स्पॉटलाइट, 9:30 नॅशनल प्रोग्राम ऑफ फीचर्स, 10 अखिल भारतीय संगीताच्या रविवासरीय कार्यक्रमात कलाकार कुमार मार्टूर यांचं गायन, 11 हिंदी समाचार आणि 11:05 इंग्रजी समाचार. हे सर्व कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून प्रसारित केले जातील ते आम्ही सहक्षेपित करू.

श्रोते हो, एअर मराठी डीटीएच उपग्रह वाहिनीचे प्रसारण आपण ऐकत आहात. रात्रीचे 11:11 झाली आहेत. आता ऐकूया हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज. आज रात्री 10 नोंद झालेल्या वृत्तानुसार मुंबई शहर आणि उपनगरात अंशत ढगाळलेलं वातावरण होतं. काल कोलाबा येथे कमाल 32 तर किमान 28 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली, तर सांताक्रूज येथे कमाल 33 आणि किमान 27 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तसंच कोलाबा येथील हवेतील सापेक्ष आर्द्रता 77% होती, तर सांताक्रूजमध्ये हवेतील सापेक्ष आर्द्रता 78% होती. मुंबई आणि उपनगरांसाठी येत्या 24 हवामानाच्या अंदाजानुसार अंशत ढगाळ वातावरणासोबतच हलक्या स्वरूपाचा पाऊस तुरळक ठिकाणी पडण्याची शक्यता आहे. तापमान कमाल 35 तर किमान 27 अंश सेल्सिअस असण्याचा अंदाज आहे. मच्छीमार बांधवांसाठी हवामानासंबंधी कोणतीही विशेष सूचना नाही, परंतु वाऱ्याचा वेग ताशी 45 ते 55 किलोमीटर असेल आणि तो 65 किलोमीटर प्रति तास इतका वाढण्याची शक्यता आहे. हे होतं हवामान वृत्त व हवामानाचा अंदाज. श्रोते हो, AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचे प्रसारण आपण ऐकत आहात. रात्रीचे 11:12 होऊन गेलेले आहेत. आता ऐकूया कार्यक्रम भावधारा. कार्यक्रमात सर्वप्रथम ऐकूया उत्तरा केळकर यांच्या स्वरातील पद्मा लोकूर यांची रचना.

श्रोतेहो, कार्यक्रमात पुढील गीत ऐकूया. सुधाकर कुलकर्णी यांचं, संगीतबद्ध केलं आहे भूमानंद बोगम यांनी, तर स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

श्रोतेहो, भावधारा हा कार्यक्रम या गीताबरोबरच इथे संपला. श्रोतेहो, AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचे प्रसारण आपण ऐकत आहात. रात्रीचे 11:30 होत आहेत. आता सादर करीत आहोत शास्त्रीय वाद्यसंगीताचा कार्यक्रम नाद ब्रह्म. आज या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत कलाकार कृष्णा भंडारे यांचं बासरीवादन राग जोग. विलंबित गत झपतालात तर द्रुत गत 3 तालात निबद्ध आहे. त्यांना तबल्यावर साथ केली आहे रवींद्र कुमार शर्मा यांनी. तर ऐकूया कलाकार कृष्णा भंडारी यांचं बासरीवादन.

0: शास्त्रीय वाद्य संगीताच्या नादब्रह्म या कार्यक्रमात आत्ताच आपण कलाकार कृष्णा भंडारी यांचं राग जोगमधील बासरीवादन ऐकलं. त्यांना तबल्यावर साथ केली होती रवींद्र कुमार शर्मा यांनी.
1: 2026 या वर्षासाठी योग दिनाची संकल्पना आहे निरोगी वृद्धत्वासाठी योग. श्रोते हो, योग दिनानिमित्त आयुष मंत्रालयातर्फे योग संगम पोर्टल सुरू करण्यात आले. त्या माध्यमातून विविध योग संस्था, शासकीय विभाग, शैक्षणिक संस्था, स्वायत्त संस्था, सार्वजनिक उपक्रम, स्थानिक संस्थांना 21 जून रोजी प्रधानमंत्र्यांच्या मुख्य योग कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळणार आहे. योग संगम पोर्टल.
0: श्रोते हो, रात्रीचे 12 वाजले आहेत. आता सादर करीत आहोत आकाशवाणीच्या संग्रहातून या कार्यक्रमांतर्गत पैठणी या सादरीकरणाचा भाग 9.
2: आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी सादर करीत आहोत नभोनाट्य मालिका पैठणी. लेखिका डॉक्टर विजया वाड. सादरकर्त्या उमा दीक्षित. पैठणी पैठणी या नभोनाट्य मालिकेचा भाग 9. श्रोते हो, आजचा भाग ऐकण्यापूर्वी मागच्या भागात काय घडलं त्याविषयी थोडक्यात.
3: रसिक श्रोते हो, पैठणीतल्या पात्रांनी आपल्या मनात एव्हाना घर केलं असेल नाही का? शशांक आणि नम्रता यांच्या संसाराची घडी व्यवस्थित बसावी यासाठी सुमतीमधली कर्तव्यदक्ष स्त्री आणि ममताळू आई जागृत आहे. नम्रताला चांगल्या मनोविकार तज्ञाला दाखवूया असं ती शशांकला सुचवते. चित्राबाई ढालीसारख्या आपल्या सुनेच्या संगीताच्या पाठी उभ्या आहेत आणि मंजुषा अक्षता मोहन हा त्रिकोण आता प्रेम अगतिकता आणि व्यवहारवाद हे टप्पे ओलांडतो आहे. पण नियतीच्या मनात काय आहे पाहूया. चला पैठणी भाग 9 मध्ये.

0: थँक्स मोहन, थँक्यू सो मच.
1: किती छळलंस तू मला, किती पिडलंस अक्षता. त्या शलाकाला मी आमच्या या मालिकेतनं घालवावं म्हणून. आता मीटिंग चालली आहे पण वातावरण अतिशय तंग आहे सेटवरचं.
0: एवढं महत्व आहे एका नव्या चेहऱ्याला?
1: म्हणजे काय, जमाना बदल गया मॅडम. आजकाल फ्रेश चेहरा म्हणजे फ्रेश ऍपल असतं बाबा. आणि त्यातनं शलाकाची आजी आहे सिने नटी, तिची गॉड ग्रँड मदर आहे ती. या शलाकाला काढणं तुला वाटतं ना तितकी सोपी बाब राहिलेली नाही आहे. आणि हे बघ, मला असं वाटतंय की ॲटलीस्ट आज तरी तू माझ्या मेकअप रूममध्ये राहू नयेस.
0: पण मी काही तुझ्या सेटवर येत नाही आहे. आणि मी काही डायरेक्टर, प्रोड्युसर, स्टोरी रायटर यांच्यात लुडबुड सुद्धा करत नाही आहे.
1: अगं,
0: मला कुणाची भीती आहे तुझ्या स्वतंत्र मेकअप रूममध्ये बसायला? कोण मला तुझ्या मेकअप रूमच्या बाहेर काढतोय? मी सुद्धा बघते ना.
2: कोणी कशाला काढायला पाहिजे का सटवे तुला बाहेर? मीच तुला तुझ्या झिंझ्या ओढत नी फरफटत बाहेर काढते की नाही ते बघच आता तू.
0: ए, तुझ्यासारख्या शेकडो आल्या आणि गेल्या, पाण्यावरच्या बुडबुड्यांसारख्या आणि काही पाण्यावरच्या भाकऱ्यांसारख्या. ओल्ड इज गोल्ड, अंडरस्टँड? यू बेटर अंडरस्टँड.
1: अक्षता,
2: ओल्ड इज रस्ट, नाउ शट युअर डर्टी माउथ अँड गेट लॉस्ट.
0: मोहन, हे मुलगी तुझ्या मेकअप रूम मध्ये का आली आहे विना परवाना?
2: मोहन, तिला सांग या मालिकेतली मी तुझी को आर्टिस्ट आहे.
1: हो शलाका.
2: आणि नुसती को आर्टिस्ट नाही तर या मालिकेची मी प्रमुख कलाकार.
1: आय नो, पण
2: अक्षताला विचार, ज्या मालिकेत

0: माहिती नाही की ती तिचं काय काम, ती इथे काय करती मोहन? मोहन तिला ताबडतोब बाहेरची वाट दाखव.
1: मोहन मोहन दिस इज टू मच नाव.
0: मोहन मलाही आता सहन होत नाहीये.
2: हे बघा, तुम्ही दोघी आता असं करा, एकमेकींच्या झिंजा ओढा, नाहीतर एकमेकींचे कपडे फाडा, मी जातो इथनं. बाय
0: मोहन. मोहन दिस इज नॉट फेअर.
1: कथडे तुझ्यामुळे इथून त्रासून गेलाय तो.
0: अक्षता माइंड युअर टंग. काय वाटेल ते बोलतीस तू, तोंडाला येईल ते. आणि मी ऐकून घेईन असं वाटलं तुला.
1: हे बघ, आवाज चढवून बोललं म्हणजे आपलं तेच खरं, असं आजकाल इंडस्ट्रीत नव्याने आलेल्या लोकांना, विशेषतः नुसता गोड चेहरा पण डोकं पाद अशाच मुलींना वाटतं.
0: हो, फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन मॅडम, मला बी कॉम ला फर्स्ट क्लास आहे. मी बिंडोक सुंदरी नाहीये.
1: फर्स्ट क्लास होता का?
0: हो.
1: कॉंग्रॅच्युलेशन. पण तू जिच्याशी बोलतेस ना, ती युनिव्हर्सिटीची गोल्ड मेडलिस्ट आहे, इंग्लिश विषयाची सुवर्ण पदक विजेती अक्षता.
0: ओ, पण चेहरा माझ्या इतका सुंदर नाही ना. तू असं कर अक्षता, तुझं सुवर्ण पदक कुरवाळत आता घरीच बस. यू नीड सम रेस्ट नाव.
1: मी किती विश्रांती घ्यायची, किती काम करायचं ते माझं मला ठरवू दे. तुला माझ्या खासगी आयुष्याची चिंता करण्याची अजिबात गरज नाहीये, कळलं?
0: तुझं राजकारण मला कळत नाही असं समजू नकोस तू. आणि तुला काय वाटलं ग, माझ्या नाकाखाली सूत जळत असताना मी गप्प बसेन? माझ्या स्टोरीत, माझ्या ट्रॅकमध्ये बदल, मी वरी करून देईन तुला.
1: आले निर्मात्यांच्या मनात तेथे कोणाचेच आले ना. आली भूमिकेवर गदा, कारण मोहन मजवर फिदा. आता झटकन मरून जावे आणि भूमिकेस विसरावे. मस्त जमली कविता.
0: तुला उघडी पाडल्याशिवाय राहणार नाही मी अक्षता, बघच तू.
1: बघे ना बच्चू, नक्की बघेन. आता जा हा, एन्जॉय कर शेवटचे 2 दिवस, कारण परवाच तुझा मृत्यू आहे. सिरियल मधून हद्दपार, मग फक्त हार घातलेला फोटो. आणि तोही दाखवायचा की नाही हे माझ्या मर्जीवर अवलंबून राहील.
0: अक्षता मी मरणार नाही.
1: तू मरूच नकोस ग, तू मरावंस असं मलाही नाही वाटत आहे. भरपूर जग, हम दोनों मालिकेत मर म्हणजे झालं, मला तेवढंच पुरेस आहे.
0: अगं सटवे, माझ्या जीवावर उठतीयस, नव्या आर्टिस्टला मारून टाकतीयस, माझी उमलाला लागलेली करिअर बर्बाद करतीयस तू अक्षता.
1: यू सोड सोड सोड,
0: अशी बोली सोड.
1: माझं डोकं सोड
0: सटवे.
3: हॅलो हॅलो, कोण?
4: दुसऱ्या कोणाच्या फोनची वाट बघत होतास का?
3: नम्रता, तू?
4: हो मीच.
3: कशी आहेस आता?
4: माझं सोड, तुझं सांग आधी. हल्ली उद्योग व्यवसाय सोडून दिलास असं समजलं.
3: तुझी डिटेक्टिव्ह विरी चालू आहे का?
4: नाही, हल्ली पुण्या बिण्याला जातोस म्हणे त्या घोखाई बरोबर.
3: ए जिभेला लगाम घाल आता, ऐकून घेतो म्हणून शेफारून जाऊ नकोस. मुख्य म्हणजे दुसऱ्या व्यक्तीचा मान सन्मान जपायला शिक जरा.
4: शशांक, ट्युशन क्लासेस मध्ये नाव नाही घातलं मी अजून. तुमच्या घरात सुमती कोचिंग क्लासेस आहेत तेवढे पुरे आहेत ना? आणखी तुझी शिकवणी नको. बोधामृत नंबर 1, बोधामृत नंबर 2.
3: काय आहे नम्रता, निदान माझी आई सात्विक विचार तरी करते. तुमची परंपरा काय म्हणजे आईकडून मुलीकडे काय आलंय तर उशी फाडणे, कुचकं बोलणे, घरातल्या वस्तूंची नासधूस करणे, समोरच्या सभ्य व्यक्तीला सतत कुत्र्यासारखं वागवणे.
4: शट अप, मी कुत्र्यासारखं वागवते तुला?
3: कुत्र्याशी लोक बरे वागतात.
4: अशा माणसाजवळ क्षणभरही राहायची इच्छा नाहीये माझी.
3: मग मी बोलवलंय का तुला घरी ये म्हणून? बरी आहेस तिकडे आईकडेच? चल मी फोन ठेवतोय. आणि हा ऐक, मी तुझा नवरा आहे, गुलाम नाही.
4: नवरा आहेस ना माझा? मग दुसऱ्या स्त्री बरोबर पुण्याला जातोसच कसा रे? बोल ना आता, का दातखे बसली?
3: त्याची कारण तुला द्यायची मला आवश्यकता वाटत नाही. मी कुठलीही गोष्ट चोरून केलेली नाही किंवा शरम वाटावी असं वर्तन माझ्या हातून घडलेलं नाही.
4: मग काय माझ्या हातून घडलंय? ढोंगी आहात सगळे ढोंगी.
3: बास, यापुढे या घरात पाऊल टाकू नकोस, राहा तिकडेच कायमची. पुन्हा फोन केलास ना तर याद राख. ठेव.
5: आज हम दोनों मालिकेच्या सेटवर शलाका या नवोदित अभिनेत्रीनं एवढा हंगामा केला की अभिनेत्री अक्षता हिला पोलीस संरक्षणात घरी पाठवावं लागलं. आपल्याला मालिकेतून काढून टाकण्याचं कारस्थान अक्षता करीत असल्याचा दावा शलाका या नव्या ताज्या दमाच्या नटीनं केला असून जुन्या जाणत्या अभिनेत्री नीलाक्षी यांची ती नात आहे. नीलाक्षी यांच्याशी संपर्क साधला असता तिनं याबाबतीत वक्तव्य करण्यापेक्षा ठोस कृतीच करून दाखवण्यात रस असल्याचं सांगितलं. दरम्यान या घटनेची दखल छोट्या पडद्यावरील सर्वच नव्या चेहऱ्यांनी घेतली असून नवे विरुद्ध प्रस्थापित

0: कलाकार यांच्यात तुंबळ युद्ध सुरू होणार असं विश्वसनीय सूत्रांकडून कळतं.
1: बाबा ओ बाबा आपल्या अक्षताला काय आपल्या अक्षताला
2: अरे काय झालंय काय अक्षताला
1: काय झालंय ते नीट कळलं नाहीये बाबा पण ते टेलिवूड ढवळून निघालंय म्हणजे अक्षता आणि शलाका या दोघीत हमदोनोच्या सेटवर मोठं भांडण झालंय आणि अहो मी आता ती चॅनल न्यूज पाहिली आणि मी
2: अरे बापरे बाबा आपल्या अक्षताच्या मागे राहू केतू शनी यांची पीडाच लागलेली दिसते
1: बाबा
2: सतत काहीतरी शुक्लकाष्ठच मागे लागलंय. हॅलो कोण
3: अहो सुमती बोलते मी.
2: अगं सुमती बरं झालं मी तुला फोन करणार होतो.
3: नाही आधी माझं ऐका तुम्ही अक्षताच्या डोक्याला मार लागलाय डोक्यातून खूप कळा येतात तिच्या.
2: तुला कसं कळलं?
3: अहो फोन आला होता तिचा क्लासवर.
2: अच्छा म्हणजे आईला फोन करून क्लासवर कळवावं असं वाटलं लेकीला पण बापाला घरी कळवावं असं नाही वाटलं.
3: आता या विषयावर वाद घालणार आहोत का आपण विश्वनाथ? हे बघा तिच्याकडे लवकरात लवकर पोहोचायला हवं आपल्याला ते महत्वाचं आहे ना.
2: हो पण कुठं आहे ती? अगं आता न्यूज मध्ये काहीतरी सांगत होते शलाका आणि अक्षता बद्दल शशांकने पाहिलं काहीतरी.
3: अहो घरीच आहे तुम्ही येताय ना.
1: बाबा आईचा फोन आहे मला द्या मला द्या. हॅलो आई.
3: हा शशांक घरी आहेस का तू?
1: हो मी घरीच आहे. अक्षताला काय झालंय?
3: अरे डोक्याला मार लागलाय डोक्यातून फार कळा येत आहेत मला बोलवलंय घरी.
1: मग एक काम कर तू क्लासवरच थांब मी गाडी काढतो बाबांनाही घेऊन येतो. तू मी आणि बाबा तिघही जाऊ तिकडे.
3: हो हो लवकर या मी वाट बघते.
1: हो
2: हा टोळ भैरव इथंच असणार आहे का?
1: बाबा प्लीज ही वेळ वादाची नाहीये ट्राय टू अंडरस्टँड.
2: मलाच दाबा सगळ्यांनी इकडून तिकडून.
3: अहो मोहन कशी आहे अक्षता आता?
4: डॉक्टरांनी तिला आत्ताच सिडेटिव्ह दिलंय जरा झोपही लागली आहे तिला शांत.
2: मी जाऊन बसतो अक्षताजवळ.
4: हो बसा ना पण फक्त तिला डिस्टर्ब करू नका प्लीज.
2: मी बाप आहे तिचा आणि तिच्याशी कसं वागायचं याचे धडे मला तुझ्याकडून शिकायचे नाहीयेत काय समजलास?
3: झालं का सुरू परत?
1: मोहन तू शांत राहा रे बाबा अक्षतासाठी तरी. हे बघ बाबांचं खूप प्रेम आहे तिच्यावर आणि तिला काही झालं ना की त्यांचा जीव कासावीस होतो. अरे बाबा यावेळी तरी बाबांची मनस्थिती समजून घे ना प्लीज.
2: तू येतेस ना?
3: अहो हो येते मी. हा येतेच. शशा तू जरा यांच्याबरोबर जातोस का? आले ना मी मला थोडं मोहनशी बोलायचंय.
2: मी चाललो. शशांक चल चल
1: चला
2: काय अधिकपणा करायचा आहे ना तो करू दे
1: बाबा.
4: आई सेटवर फारच राडा झाला. ती शलाका इतकी अग्रेसिव्ह होईल असं कोणालाच वाटलं नव्हतं. आता तिला सिरियल मधनं काढणं मुश्किल होणार आहे तुफान होणार आहे. आता
3: हम दोनो नाव आहे ना सिरियलचं. मग शलाकाची एक्झिट हवीच कशाला मी म्हणते.
4: अहो असं काय करताय? शलाका गेली नाही तिथनं तर अक्षता कशी येणार त्या जागी?
3: तुझ्या स्वतःच्या आयुष्याकडे बघ ना मोहन. मंजुषा आणि अक्षता दोन स्त्रिया आहेतच ना तुझ्या आयुष्यात. तुझाही डायलेमा आहेच ना. अपराधी वाटायला लागलं दीप कळीची आठवण आली की जाऊन पोचतोसच घरी. मग हम दोनों मध्ये सुद्धा दोन नायिका असू देत ना बिघडलं कुठे?
4: हो माय गुडनेस आई अहो तुम्ही तर ना स्टोरी रायटरच व्हायला हवं होतं. कसले क्लास चालवता. हम दोनों टायटल त्या दोघींचे चेहरे आणि बॅकग्राऊंडला माझा फोटो फॅन्टॅस्टिक. एक बाण पण तीन कामं फत्ते. आई शलाकाला काढण्याची आफत टळली तर सेटवर शांती. नव्या जुन्या कलाकारांमधल्या वादाला पूर्ण विराम आणि मुख्य माझा जो रोज या दोघी खिमा करतायत ना त्याची कायमची समाप्ती.
3: मी सारखा विचार करत होते मोहन काय करावं काय करावं. माझ्या हट्टी पोरीला न दुखावता कुठला मध्यम मार्ग काढावा हा विचार करत होते तेव्हा हा उपाय सुचला बघ.
4: अक्षताची आई अहो हा अगदी तोडफोड जवाब आहे. मी आज आत्ता ताबडतोब निघतो आणि अरुण फ्रँकशी याबद्दल सगळी चर्चा करतो. अहो त्याला स्टोरीचा हा असा टर्न फारच आवडेल. एकदम यू टर्न आहे हा.
3: आणि काही गोष्ट तू स्वतः शलाकाच्या घरी जा हा आणि तिची समजूत काढ. अरे जग संवादावर चालतं विसंवादावर नाही.
4: बरं आई मी येतो. हा आशीर्वाद द्या. आणि आमची ही सिरियल सुरुवातीच्या टप्प्यातच वादाच्या भोऱ्यात सापडली आहे. अहो माझ्यासाठी किमान 400-500 एपिसोड्सचं शुअर शॉट इन्कम होती ती. थँक्स येतो.
3: अक्षू बेटा कसं वाटतंय आता?
5: झोप झाल्यावर जरा बरं वाटतंय. मोहन कुठे गेलाय?
2: इथे बाप समोर बस

0: त्याच्याबद्दल बोलणार नाही, काही विचारपूस करणार नाही, सारखा आपलं मोहन मोहन।
1: अहो बाबा, तुम्ही माझी विचारपूस करायला आलात की माझी उलट तपासणी घ्यायला आलात? अग
0: मी जातोच कसा,
1: बघ पाहिलंच नाही आजारी मुलीवर कसे रुसतात फुकतात ते, इज इट फेअर?
2: अक्षता, त्यांना जायचं असेल तर जाऊ दे ना, उद्या येतील परत।
1: बरं बाबा, जा तू आता बाबा। बाबा म्हणजे ना एक लहान बाळ होऊन बसले नाही
2: पास आता। हा पुरे शशांक,
3: ओ
2: तू यांना सोडून ये बाबा परत।
0: मला टॅक्सी करून जाता येतं घरी।
3: बाबा अक्षतावर चिडून झालं, आता माझ्यावर चिडा। चला चला चला, मी येतो तुमच्यावर। चला
1: नको कस बाबा, नको कस, दादागिरी करायचा अधिकार काय फक्त तुम्हाला एकट्याला आहे? काही नाही, शशांक नेल गाडीतून। शशू, त्यांनी अतरंगपणा केला ना तर सरळ त्यांना उचल आणि गाडीत घाल।
2: अग
0: अरे वा, चांगली खडखडीत बरी झालीस वाटतं तू, बाबाची टिंगल टावळी करायला निघाली असते।
1: थोडी जर जास्त बरी झाली असते ना तर मी स्वतःच्या गाडीतून घेऊन गेले असते तुम्हाला।
0: मी येतो सुमती।
3: हाय येतो आम्ही, चला बाबा चला।
1: आई मी कंटाळून गेले ग या सगळ्या प्रकाराला।
2: अग फक्त तुझ्याच नाही, प्रत्येक पेशात असे चढ उतार असतात। तुझं तर हे सगळं ग्लॅमरचं जग, इथं प्रत्येक पाऊल हुशारीनं टाकायला हवं।
1: तुला काय सांगू, मोहन नाटक करायला लागलाय। तो अरुण फ्रँक आधी मलाच कास्ट करणार होता हम दोनों मध्ये।
2: हो पण दुर्दैवाने तुझा हात मोडला ना तेव्हा।
1: आई ही कुड हॅव वेटेड आई। मोहन काय दिसला नवा गोड चेहरा, सुंदर चेहरा की भाळला?
2: मग आता तुझ्याजवळ राहतोय ते नाटक आहे का अक्षता?
1: तो गेम खेळतोय आई, मला खोटी कारणं सांगून तो चोरून मंजूकडे जातो।
2: चोरून का, चोरून का म्हणतेस? त्याची बायको आहे ना ती?
1: पण शलाका तर त्याची बायको नाहीये ना, तिला हम दोनतून काढायला किती नाटकं केली त्यांनी।
2: काही वेळेला काळ आपल्याला अनुकूल नसतो, अशा वेळी थोडं दोन पावलं मागे जाण्यात सुद्धा शहाणपणा असतो
1: आई।
2: अक्षता, अर्थात हे माझं अतिशय वैयक्तिक मत झालं, तुला पटलं तर बघ, जबरदस्ती कसलीच नाही। ऐक माझं, मोहन आत्ता त्या तुमचा कोण तो अरुण फ्रँक त्याच्याकडे गेलाय। स्टोरीमध्ये तुला आणि शलाकाला अगदी सारखंच महत्व ठेवून हम दोनों सिरियल पुढे नेली तर काय हरकत आहे? काही वादच उरणार नाही ना?
1: हा ऑप्शन तुझा आहे,
2: विचार कर बाळ।
1: आई बघतेस।
2: हो हो। हॅलो
3: हॅलो आई, मी बोलतोय।
2: हा काय रे शशा?
3: आई अगं नम्रता घरी येते, तिचा फोन आला होता।
2: अरे बघ येते ना तर येऊ दे, तू अजिबात विरोध करू नकोस।
3: अगं
2: आणि माझं ऐक, आपल्या बाजूने काही ठिणगी पडेल असं काही बोलू नकोस।
3: ठीक आहे, पण तू लवकरात लवकर घरी ये।
2: हो मी येतेच, आता डॉक्टर येऊन जातील, अक्षताला तपासतील, मग लगेच मी निघते। हा
3: ठीक आहे। आई आई यू विल बी झॅप्ड।
2: काय रे काय झालं बाबा, नम्रता एकदम बदलली का?
3: अगं इथे जिन्यापाशी तुझ्या स्वागताला मी का थांबलोय, माझा चेहरा बघ जरा।
2: हो रे हो, दिसतोय तुझा चेहरा अगदी चांदण्यासारखा दिसतोय। एवढा आनंद?
3: आई अगं नम्रताने अबॉर्शन केलेलं नाही।
2: काय
3: हो
2: नाथा, तुमची लीला खरंच अगाध आहे। किती किती बरं वाटलं मला। अरे आपलं खरंच आपलं भाग्य थोर। हे बघ पण शशांक, आता नम्रताला जपलं पाहिजे। हा
3: हो,
2: अगदी फुलासारखं जपलं पाहिजे। अरे बाळ येणार, आपल्या घरात बाळ येणार। मुलगा असला ना तर कान्हा येतो, आणि मुलगी असली तर देवकी। कोणी कोणी येऊ दे, कोणी येऊ दे, मला तर इतका आनंद झालाय, काय करू काय नको असं झालंय बघ।
3: अगं आई माझी आणि माझी आणि बाबांची अवस्था याहून वेगळी नाहीच आहे। ए तू चल चल घरात चला। आणि बघ मी अजिबात भांडणार नाहीये तिच्याशी खरंच।
0: आली आली सुमती आली। सुमती अगं अगं मी अगदी लहान मुलासारखी वाट बघत होतो तुझी। हे अब बाळ राजा।

0: मला कल्पना दिली आहे शशांकनी, तुम्ही काही गोड आणलंत ना लगेच सांगा, नसेल आणलं तर मी।
1: अगं नाही, कसं, त्या नम्रताच्या आवडीची रसमलाई घेऊन आलोय, रसमलाई आणि पेढे पण आणले।
0: वा वा वा, छान छान, जरा मी माझ्या खोलीत जाऊ।
1: आलं लक्षात, जा जा जा, आज तुला 100 गुन्हे माफ, मुक्तीनाथांना भेटायचं आहे ना
0: विश्वनाथ।
1: जा ग जा, मी आनंदाने सांगतोय अगदी।
0: मुक्तीनाथा, आज खूप खूप समाधान दिलं मला, तुमच्या कृपेने हा दिवस मला दिसतोय। मुलगा मुलगी काही होऊ दे, आम्ही त्याला अगदी सुखा समाधानात आनंदात वाढवू। अहो
1: नैवेद्य तयार आहे सुमतीबाई, मी तुमच्या मागेच उभा आहे चांदीच्या वाटीत पेढे घेऊन।
0: तुम्ही कशाला हो असे तसबिरी पुढे उभे राहताय, तुमचा नाहीये ना विश्वास?
1: नाही, मुक्तीनाथांवर नसेल पण माझ्या प्रिय पत्नीवर तर आहे ना माझा दृढ विश्वास।
0: खरंच?
1: काय सुमतीबाई, अशा गोष्टी शब्दात व्यक्त कराव्या लागतात का?
0: मी नम्रताला भेटते।
1: अगं ये, ये नैवेद्य दाखव।
0: अगं बी खरंच बाळ, नम्रता कशी आहेस तू?
2: मला काय धाड भरली, गरोदर पण हा रोग थोडाच आहे।
0: तेही खरंच, पण तू बाळ होऊ द्यायचा निर्णय घेतलास ना, खूप छान केलंस, आपल्या घरासाठी ही खूप आनंदाची गोष्ट आहे।
2: ठीक आहे, मला या गोष्टीचं इतकं कोड कौतुक वाटत नाही, मुलं काय हो, कुत्र्या मांजरांना सुद्धा होता।
0: अगं तू बर, आणि आईनं तुला एकटी बरी सोडली?
2: आली होती बिल्डिंगच्या गेटपर्यंत, हा पण मग गेली, इथे कोणाला भेटण्यात तिला विशेष स्वारस्य नव्हतं।
0: अगं असं काय, आल्या असते तर बरं वाटलं असतं की, एनिवे काही हरकत नाही।
2: अबॉर्ट करायचं की नाही यावर आम्हा दोघींचं एकमतच झालं नाही, तोवर उशीर झाला, माझ्या जीवाला धोका नको म्हणून मग अबॉर्शन करून नका असा सल्ला दिला डॉक्टरांनी, म्हणून ठेवलं झालं।
0: अगं चांगलं झालं, हे बघ मी तुला सांगते, तुला तुझ्या पोटातल्या बाळाला मी अगदी लाडाकोडानं जपेन, तू काळजीच करू नकोस, दोन जीवांची आहेस आता, हक्कानं लाड करून घे माझ्याकडून, मी सासू असले ना तरी अगदी आईच्या मायेनं जपेन तुला।
1: सुमती, ए सुमती, अगं लवकर बाहेर ये, लवकर बाहेर ये।
0: काय काय?
1: अगं अगदी खरी खुरी गुड मॉर्निंग आहे बघ।
0: काय झालं काय?
1: अगं बघ,
0: केवढे एक्साइट झाला तुम्ही।
1: अगं तू बघ तर खरी, हे बघ हे बघ सुमती देवी, हा आजचा पेपर बघा, फ्रंट पेज वर तुमची लेख आणि तिला गळा मिठी घालून शलाका।
0: अगं बाई,
1: द मिरॅकल पाहिलंस का? हम दोनों या महामालिकेत या दोघी आता प्रमुख भूमिकेत आहेत।
0: चला ईश्वरच पावला।
1: हे मुक्तीनाथा, जय मुक्तीनाथा, तव जय जय करिता हरली भवचिंता।
0: करा चेष्टा करा माझी, बघा खरंच किती छान फोटो आलाय ना दोघींचा।
1: काय सुमती, कालपासून या आपल्या घरावरती अगदी आनंदाचा पाऊस पडायला सुरुवात झाली आहे ना।
0: खरंच बाई।

पैठणी या नभोनाट्य मालिकेचा भाग 9 आत्ताच आपण ऐकला. लेखिका होत्या डॉक्टर विजया वाड. यातील भूमिका आणि कलावंत विश्वनाथ मिलिंद सफई, अक्षता पल्लवी वैद्य, शलाका शुभांगी भुजबळ, शशांक प्रसाद पणसे, नम्रता अनुपमा ताकमुगे, मोहन अक्षय पेंडसे आणि सुमती इला भाटे. निर्मिती सहाय्य केलं होतं लीना साळसकर यांनी आणि सादरकर्त्या उमा दीक्षित. ही आकाशवाणीच्या मुंबई केंद्राची निर्मिती होती.

0: 2026 या वर्षासाठी योग दिनाची संकल्पना आहे निरोगी वृद्धत्वासाठी योग. श्रोते हो, योग दिनानिमित्त आयुष मंत्रालयातर्फे योग संगम पोर्टल सुरू करण्यात आले. त्या माध्यमातून विविध योग संस्था, शासकीय विभाग, शैक्षणिक संस्था, स्वायत्त संस्था, सार्वजनिक उपक्रम, स्थानिक संस्थांना 21 जून रोजी प्रधानमंत्र्यांच्या मुख्य योग कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळणार आहे. योग संगम पोर्टल.
1: श्रोते हो, आकाशवाणीच्या संग्रहातून या कार्यक्रमाअंतर्गत पैठणी या सादरीकरणाचा भाग 9 आपण ऐकलात. आता थोड्याच वेळात म्हणजे रात्री ठीक 12:30 वाजता गीत बहार हा चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकणार आहोत.

श्रोते हो AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम आपण ऐकत आहात. रात्रीचे 12:30 वाजत आहेत. आता ऐकूया मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीत बहार. कार्यक्रमात सर्वप्रथम ऐकूया डबल सीट या चित्रपटातील जसराज जोशी आणि आनंदी जोशी यांच्या स्वरातील गीत. रचना आहे स्पृहा जोशी यांची, तर संगीत ऋषिकेश सौरभ आणि जसराज यांचं.

यापुढे ऐकूया ऋषिकेश रानडे यांच्या स्वरातील श्रीरंग गोडबोले आणि सतीश राजवाडे यांची रचना. संगीत आहे अविनाश विश्वजीत यांचं. चित्रपट मुंबई पुणे मुंबई.

कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहोत जगदीश खेबुडकर यांची रचना, संगीतबद्ध केला आहे भास्कर चंदावरकर यांनी, चित्रपट सामना आणि स्वर आहे लता मंगेशकर यांचा.

0: श्रोतेहो, अनिल अरुण यांनी संगीतबद्ध केलेलं गीत आता आपण ऐकणार आहोत. मधुसूदन काळेकर यांची रचना आहे, स्वर आहे सुरेश वाडकर यांचा. चित्रपट गुपचूप गुपचूप.
1: पाहिले न मी तुला, तू मला न पाहिले, ना कळे कधी कुठे मन वेडे गुंतले.

0: काळेकर यांची रचना आहे, स्वर आहे सुरेश वाडकर यांचा. चित्रपट गुपचूप गुपचूप.
1: पाहिले न मी तुला, तू मला न पाहिले, ना कळे कधी कुठे मन वेडे गुंतले.

कार्यक्रमात पुढं ऐकूया टाइमपास या चित्रपटातील गीत. गायक स्वप्नील बांदोडकर, रचना आहे गुरु ठाकूर यांची. चिन्नर आणि महेश यांनी संगीत दिलं आहे.

श्रोते हो, AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम आपण ऐकत आहात. गीत बहार या कार्यक्रमात पुढील गीत आहे सोनू निगम यांच्या स्वरातील. चित्रपट दुनियादारी, मंगेश कांगणे यांची रचना आहे, तर पंकज पडघण यांचं संगीत.

श्रोते हो, AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम आपण ऐकत आहात. श्रोते हो, रात्रीचा एक वाजतो आहे. आता नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात कलाकार संध्या काथवटे यांचं उपशास्त्रीय गायन, ज्यामध्ये मिश्र खमाज ठुमरी आणि किरवाणी ठुमरी अनुक्रमे बोल आहेत बाली उमर लराकिया, तुम बिन मोरा जिया नाही लागे, आपण ऐकणार आहोत. त्यांना तबल्यावर साथ केली आहे निलेश जाधव यांनी, तर संवादिनीवर साथ केली आहे विनोद पडगे यांनी.

0: श्रोते हो, आत्ताच आपण शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात कलाकार संध्या काथवटे यांचं उपशास्त्रीय गायन, ज्यामध्ये मिश्र खमाज ठुमरी आणि किरवाणी ठुमरी ऐकली. त्यांना तबल्यावर साथ केली होती निलेश जाधव यांनी, तर संवादिनीवर साथ केली होती विनोद पडगे यांनी.
1: श्रोते हो, होमिओपॅथी औषधं कोणकोणत्या आजारात उपयुक्त ठरतात, या औषधांबरोबर कॉफी का घ्यायची नाही, होमिओपॅथी उपचार पद्धती समजून घेऊया डॉक्टर वैशाली भिडे यांच्याकडून.
2: जिभेच्या खाली ज्या नर्व्ज असतात, सेन्सरी नर्व्ज आपण ज्याला म्हणतो, तिकडनं औषधाचं पिकअप होतं. त्यामुळे तोंडामध्ये कुठलीही चव नाही, कुठलाही वास नाही. म्हणजे आता कसं होतं, आपण ब्रश करतो, मेंथॉल हेवी असते आपल्या टूथपेस्टमध्ये, त्याचा वास बराच काळ राहतो, तोही आम्हाला चालत नाही. म्हणून आम्ही रिकाम्या पोटी घ्यायला सांगतो की त्याच्यानंतर 15-20 मिनिटांनी ब्रश करा तुम्ही, जेणेकरून औषधाला ऍब्झॉर्प्शनला काही प्रॉब्लेम येणार नाही.
1: त्यापूर्वी कोमल कुंभार लिखित आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका अवश्य ऐका. मंगळवारी 14 जुलै रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात न्यूज ऑन AIR ऍप, वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर. वनिता मंडळ.
3: घाल घाल पिंगा वारा माझा परसा.
4: श्रोते हो, अनेक उत्तमोत्तम भावगीतांनी मराठी रसिकांचं भावविश्व उजळणाऱ्या सुमन कल्याणपूर या नावाला हिंदी सिनेसंगीतातही एक वेगळं स्थान आहे. त्यांचं हे योगदान आणि त्याबरोबरच सुमनताईंच्या काही हृदय व्यक्तिगत आठवणी घेऊन येत आहेत सुसंवादिका मंगला खाडीलकर.
5: त्या असं म्हणायच्या की मी संगीतकाराची गायिका आहे. संगीतकाराला जसं माझ्याकडनं गाऊन घ्यायचंय तसं त्यांनी मला सांगावं, आणि खटकलं कुठे तर मी सांगेन, किंवा मला यापेक्षा थोडीशी वेगळी तान घेतली किंवा ही हरकत जर वेगळी घेतली तर तुम्हाला चालेल का, असा प्रश्न मी विचारले.
4: अवश्य ऐका सुमन कल्याणपूर विशेष अत्तर क्षणांचा दरवळ भाग दुसरा, सोमवार दिनांक 13 जुलै रोजी दुपारी 12 वाजता प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप सह आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवर. वनिता मंडळ.
0: श्रोते हो, रात्रीचे 1:30 वाजत आहेत. आता सादर करीत आहोत मालिका विशेष, यामध्ये लावण्य रंग.
1: श्रोते हो, होमिओपॅथी औषधं कोणकोणत्या आजारात उपयुक्त ठरतात, या औषधांबरोबर कॉफी का घ्यायची नाही, होमिओपॅथी उपचार

0: लावण्य रंग ढंगदार लावण्यांचा बहारदार कार्यक्रम लावण्य रंग सादर करते अभिराम सराफ। लावण्य रंग
1: श्रोतेहो नमस्कार। लावण्य रंग कार्यक्रमात आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत। मिरजेची भूमी म्हणजे संगीताची भूमी असं म्हटलं जातं, कारण मिरजेला गायन वादन यांचे जलसे नेहमीच भरत असत। मिरजेला कार्यक्रम करणं हा मोठ्या मोठ्या कलाकारांच्या दृष्टीनं आनंदाचा भाग होता। अशाच या मिरजेच्या भूमीमध्ये संगीतकार राम कदम यांचा जन्म झाला। राम कदम म्हणजे ज्यानं महाराष्ट्रातल्या शहरी आणि ग्रामीण भागातल्या रसिकांना वेडावून टाकलं असा संगीतकार, ज्यांना पायात ठेका धरून नाचायला शिकवलं। इतकंच नव्हे तर संगीताचं अजिबात ज्ञान नसलेल्या लोकांना देखील गुणगुणायला शिकवलं असे संगीतकार म्हणजे राम कदम। सिनेसृष्टीमध्ये त्यांना अण्णा म्हणून ओळखलं जायचं, काही जण त्यांना रामभाऊ असं देखील म्हणायचे, घरची मंडळी त्यांना दादा म्हणत असत। उभ्या दुनियेनं या रामभाऊंना लावणीचे अनभिषिक्त सम्राटच मानलं। लावणी करावी तर राम कदमांनीच असं लता दिदींनी देखील एका ठिकाणी म्हटलेलं आहे। लावणीबाबत रामभाऊ म्हणायचे की एकनाथांच्या गवळणीतून जन्माला आलेली लावणी हा असल मराठमोळा साहित्य प्रकार आहे। रसिकांना डोलवण्याची रिझवण्याची भरपूर ताकद लावणीमध्ये आहे। आपल्याला माहिती आहे की तमाशा बटामुळे एकदम प्रकाश झोतात आलेले आणखीन एक कलावंत म्हणजे दिग्दर्शक अनंत माने यांनी जे अनेक चित्रपट तयार केले त्यातलाच एक गाजलेला 1959 साली आलेला चित्रपट म्हणजे सांगते ऐका। यामध्ये लीला गांधी, अभिनेत्री जयश्री गडकर आणि या चित्रपटातली गाजलेली लावणी बुगडी याला संगीत देणारे राम कदम या तिघांचाही संगम होता। खरं तर सांगते ऐकाचे संगीतकार होते वसंत पवार, पण ग दि माडगुळकरांनी लिहिलेल्या या लावणीला सुरुवातीला वसंत पवार यांनी जी चाल दिली ती काही फारशी अनंत माने यांना आवडली नाही। बुगडी माझी सांडली ग जाता साताऱ्याला, चुगली नगा सांगू ग कोणी हिच्या म्हाताऱ्याला असे त्याचे शब्द। या लावणीला चालही झोगदार असावी असं गदिमांनाही वाटत होतं। वसंत पवारांनी या लावणीला झुला या बॉम्बे टॉकीजच्या चित्रपटाला जे गाणं तयार केलं होतं, मैं तो दिल्ली से दुल्हन लाया रे, या गीतावरून बुगडीसाठी एक चाल तयार केली होती, पण ती चाल ऐकल्यानंतर अनंत माने यांना ती काही पटली नाही। अनंत माने त्यावेळेला वसंत पवार यांना म्हणाले, अरे वसंता नवीन चाल हवी, लावणी ऐकताच मन नाचायला लागलं पाहिजे। पण त्यावेळेला नवीन चाल करण्याची वसंत पवारांची काही इच्छा नव्हती। अनंत माने यांनी वसंत पवार यांचे सहाय्यक राम कदम यांच्याकडे हे काम सोपवलं आणि राम कदमांनी दिलेली ही लावणी आणि त्याचा स्वरसाज ऐकून अनंत मानेंचेच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राचे कान तृप्त झाले असं म्हणायला हरकत नाही। सांगते ऐका चित्रपटाला संगीत वसंत पवार यांनीच दिलेलं आहे, पण वसंत पवार यांच्या संगीताच्या चमूमध्ये राम कदम होते आणि राम कदमांना ही सुचलेली चाल आहे। त्यामुळं प्रत्यक्ष ध्वनिमुद्रिकेवर जरी संगीतकार वसंत पवार असं नाव असलं तरी राम कदमांनी या लावणीला चाल दिली आहे असं सांगितलं जातं। ऐकूया ज्या लावणीनं अख्ख्या महाराष्ट्राला वेडे केलं अशी सांगते ऐका चित्रपटातली जयश्री गडकर यांच्यावरती चित्रित केलेली ही धमाल अशी लावणी।

आशा भोसले यांनी गायलेली, गदी माडगुळकरांनी लिहिलेली, राम कदम यांनी संगीतबद्ध केलेली सांगते ऐका चित्रपटातली लावणी आत्ता आपण ऐकली. गदिमांचे शब्द, रामभाऊंची सुरावट असं असणाऱ्या या बुगडीनं गाठलेली लोकप्रियतेची उंची सर्वांना माहिती आहेच. निर्माता आणि दिग्दर्शक केशव तोरो यांनी 1960 साली सख्या सावरा मला या नावाचा एक चित्रपट प्रदर्शित केला. यामध्ये देखील राम कदम आणि गदी माडगुळकर एकत्र आले होते. अगदी 1960 सालापासून ते जन्मठेप या 1993 साली प्रदर्शित झालेल्या चित्रपटांपर्यंत गदी माडगुळकर आणि राम कदम एकत्र आले आणि सुमारे 500 चित्रपटांना त्यांनी संगीत दिलं. सख्या सावरा मला या चित्रपटात आशा भोसले, पुष्पा मराठे, उषा कीर्तने, बाळ इंगळे आणि उषा मंगेशकर यांनीही गाणी गायली होती. भावगीत, लोकगीत, अभंग असे गीत प्रकार गाणाऱ्या उषा मंगेशकरांना लावणी कशी गायला पाहिजे हे राम कदम यांच्याकडून शिकायला मिळालं असाही एका ठिकाणी उल्लेख आहे. लावणीचा अस्सल ग्रामीण बाज, गावरान भाषेचा ढंग, लावणीचा ठसका याबाबत रामभाऊ हेच उषा मंगेशकर यांचे गुरु होते. पुढच्या काळामध्ये उषा मंगेशकर यांनी राम कदम यांच्याकडे अनेक गाणी गायली. त्यातलंच सख्या सावरा मला या चित्रपटातलं हे एक ढंगदार असं गाणं, मी गवळ्याची उमदी पोर, जणू चंद्राची चढती कोर, चालले मी थाटात भरलेल्या हाटात, गावगेला भुगलून झोकाला, दुधाचा भाव माझ्या ताकाला. किती सुंदर शब्द आहेत बघा. अंग गोरटे उमदा थाट, तंग कंचुकी उघडी पाठ, घागऱ्या घोळात रुणझुण चाळात, बांधून नेते मी कैकाला, दुधाचा भाव माझ्या ताकाला.

उषा मंगेशकर यांनी गायलेली सख्या सावरा मला चित्रपटातली गदी माडगुळकरांची लावणी आपण ऐकली. अनंत माने यांनी दिग्दर्शित केलेला रंगपंचमी हा चित्रपट 1961 साली आला. खरं तर या चित्रपटाच्या निमित्तानं मनभावनाशा नवरंगांची जणू उधळणच राम कदमांनी केली. या चित्रपटामध्ये 9 गाणी होती आणि सगळीच गाणी गाजली. निघे अंधार जायाला हे विठ्ठल शिंदे यांनी गायलेलं एक सोलो गाणं वगळता इतर सगळी गाणी द्वंद्व

लावण्यरंग कार्यक्रमात आज आपण राम कदम यांनी संगीतबद्ध केलेली काही गाणी ऐकतोय. गायक जयवंत कुलकर्णी यांनी एकदा कृतज्ञतापूर्वक असं म्हटलं की माझ्या जीवनामध्ये राम आला तो रामभाऊमुळेच, आणि मला वैभव प्राप्त झालं ते वैभव चित्रपटामुळेच. कमलाकर तोरणे यांच्या वैभव या चित्रपटासाठी गदिमांनी गाणी लिहिली आणि राम कदम यांनी ही 6 च्या 6 गाणी संगीतबद्ध केली आणि रसिकांच्या पसंतीलाही उतरली. जयवंत कुलकर्णी आणि उषा मंगेशकर या दोघांनी गायलेलं एक गाणं या चित्रपटात आहे, नाकात वाकडा नथीचा आकडा मोत्याचं कुलूप ओठांच्या कवाडा बंदोबस्त काग केला एवढा. अशा वेळेला ती म्हणते, बोलाचं माणिक हसण्याचं हिरं रत्नांनी भरला रूपाचा वाडा तुझ्यावाणी वेडा घालील दरोडा बंदोबस्त केला म्हणून एवढा. खूप धमाल असं हे गाणं आहे, आपण ऐकूया.

डोंबारी म्हणजे कोल्हाटी. गावोगावी फिरून कसरतीचे खेळ करून पोट भरणारी भटकी जमात म्हणजे डोंबारी. या डोंबारी जमातीचं नेमकं गीतचित्र जगदीश खेबुडकरांनी रचलं आणि राम कदम यांनी डोंबाऱ्यांच्या डौलाची नस ओळखून त्यांच्या रोमारोमात भिनलेल्या ढोल झांझरी या वाद्यांचा वापर करून त्याला चाल बांधली. आतापर्यंत आपण कोणतं गाणं ऐकणार आहोत हे आपल्या लक्षात आलं असेलच. ढमाढम ढोलर झमाझम झांझरी नाचतो डोंबारी ग नाचतो डोंबारी. केला इशारा जाता जाता या चित्रपटातली जी सगळी गाणी गाजली त्यातलंच हे गाणं कृष्णा कल्ले बाळकराम आणि सुलोचना चव्हाण यांनी गायलेलं आहे. शब्द देखील किती सुंदर आहेत बघा. काठी भली लांबडी दातांनी धरितो वाऱ्यावर घुमुनी रिंगण घालितो पायाला आमुच्या बांधली र भिंगरी नाचतो डोंबारी र नाचतो डोंबारी. खरोखरच या शब्द योजनेतून खेबुडकरांनी या भटक्या जमातीचं यथार्थ जीवनदर्शनच घडवलेलं आहे. डोंबाऱ्यांचा जोश चैतन्य खेळातील नेत्रदीपक चापल्य हे सगळं राम कदम यांच्या स्वरसाजातून व्यक्त झालेलं आहे. केला इशारा जाता जाता हा 1965 साली आलेला चित्रपट. त्या काळामध्ये हे गाणं खूपच गाजलं होतं. जत्रा असू दे यात्रा असू दे सण समारंभ असू दे प्रत्येक ठिकाणी हे गाणं हमखास लागायचंच. गाण्याला असणारी लय ठेका यामुळं अनेकदा हे गाणं लोकनृत्याच्या स्पर्धा किंवा नृत्याच्या कार्यक्रमामध्ये नृत्यप्रेमींना वश करणारं गाणं होतं आणि सगळ्यांना आवडणारं गाणं होतं. ऐकूया.

0: श्रोते हो, संगीतकार राम कदम यांनी संगीतबद्ध केलेल्या गाण्यांवर आधारित कार्यक्रमाचा पहिला भाग आज आपण ऐकला. हा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला अवश्य कळवा. बरे तर मग, आपला रेडिओ मित्र अभिराम सराफ आपला निरोप घेतोय. नमस्कार.
1: लावण्य रंग ढंगदार लावण्यांचा बहारदार कार्यक्रम लावण्य रंग सादर करते अभिराम सराफ. लावण्य रंग
2: अभ्यासाचे गभीर नाटक, शब्दांची टरफले घोकते, बोट खुणेचे हळूच काढून मोर पीसते बघते बघते, बोट खुणेचे हळूच काढून मोर पीसते बघते बघते.
1: जरूर ऐका कवयित्री इंदिरा संत यांच्यावर केंद्रित कार्यक्रम इंदिराबाई अनोख्या चरोक्यातून.
2: ग्रीष्माची नाजूक टोपली उद्वावा कच भार तिच्यावर, जर्द विजेचा मत्त केवडा तिरकस माळावा वेणीवर.
1: लेखन आणि वाचन केलंय दीपाली दातार यांनी, सूत्रसंचालन सविता जेरे आणि सादर करते आहेत सुमित श्रीवाद.
2: दिस भरलेली ही काय तरी गर्भार, टाकीत पावले चाले रम्य दुपार, टाकीत पावले चाले रम्य दुपार.
1: जरूर ऐका कार्यक्रम साहित्य सौरभ येत्या सोमवारी 13 जुलै रोजी संध्याकाळी ठीक 6:30 वाजता आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवरून.

0: अनेक उत्तमोत्तम भावगीतांनी मराठी रसिकांचं भावविश्व उजळणाऱ्या सुमन कल्याणपूर या नावाला हिंदी सिनेसंगीतातही एक वेगळं स्थान आहे. त्यांचं हे योगदान आणि त्याबरोबरच सुमनताईंच्या काही हृदय व्यक्तिगत आठवणी घेऊन येत आहेत सुसंवादिका मंगला खाडीलकर.
1: त्या असं म्हणायच्या की मी संगीतकाराची गायिका आहे. संगीतकाराला जसं माझ्याकडनं गाऊन घ्यायचंय तसं त्यांनी मला सांगावं आणि खटकलं कुठे तर मी सांगेन, किंवा मला ह्यापेक्षा थोडीशी वेगळी तान घेतली किंवा ही हरकत जर वेगळी घेतली तर तुम्हाला चालेल का असा प्रश्न मी विचारले.
0: अवश्य ऐका सुमन कल्याणपूर विशेष अत्तर क्षणांचा दरवळ भाग दुसरा, सोमवार दिनांक 13 जुलै रोजी दुपारी 12 वाजता प्रसार भारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप सह आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवर. वनिता मंडळ.
2: श्रोते हो, मालिका विशेष मध्ये लावण्य रंग या कार्यक्रमाचा भाग 13 आपण ऐकलात. सादरकर्ते होते अभिराम सराफ. ही आकाशवाणी सोलापूर केंद्राची निर्मिती होती. श्रोते हो, रात्रीचे 2 वाजले आहेत. आता सादर करत आहोत कार्यक्रम गम्मत जम्मत.

0: नमस्ते छोट्या बालमित्र मैत्रिणींनो, यावेळच्या गंमत जम्मत कार्यक्रमामध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आणि प्राची ताईचा नमस्कार. आषाढ महिना सुरू होतो तेव्हा अवघ्या महाराष्ट्राला वेध लागतात ते पंढरीच्या वारीचे. पंढरीची वारी, तुकोबा ज्ञानोबांच्या पालख्या, दिंड्या हळूहळू आळंदी, देहू आणि संपूर्ण महाराष्ट्रातून निघून पंढरपूरला पोचतात. या संपूर्ण वारीमध्ये भजन कीर्तनाला फार मोठी परंपरा आहे. अवघा महाराष्ट्र पंढरीमय झालाय, पांडुरंगाच्या नामस्मरणात विलीन झालाय. वारीमध्ये आपापल्या परीनं प्रत्येक दिंडी पुढे पुढे सरकतीये. मग या सगळ्यामध्ये आपण छोटे दोस्त मंडळी मागे राहू असं वाटतंय? छे छे, आपल्याही मित्रमैत्रिणींमध्ये बालकीर्तनकार आहेत म्हटलं. हो, आज अशाच एका बालकीर्तनकाराशी मी तुमची ओळख करून देणार आहे. बालकीर्तनकार आहे स्पृहा साठे, तिला तबला साथ आहे ओंकार जोशी याची आणि हार्मोनियम साथ आहे निनाद गोखले याची. आणि कीर्तनाचा विषय आहे गोकर्ण आख्यान. कीर्तन तर आपण ऐकणार आहोतच, पण स्पृहाशी काही गप्पा मारूयात का? चला तर मग. मित्रमैत्रिणींनो, आपण स्पृहाला विचारूया की ती कीर्तन केव्हापासून करतेय आणि कोणाकडे शिकली आणि कीर्तनाबद्दल तिचे विचार काय आहेत.
1: माझ्या गुरु अंजलीताई कराडकर, त्यांनीच मला कीर्तन शिकवायला सुरुवात केली होती. मागच्याच वर्षी पहिलं कीर्तन एका मंदिरात केलं होतं. दोनच कीर्तनं केली आणि हे तिसरं. एक जे होतं ते कृष्ण आणि सख्यभक्ती असा विषयावर होतं. कृष्णाचं आख्यान आणि सख्यभक्तीचा पूर्वरंग असं त्यात घेतलं होतं. आणि दुसरं वेणास्वामींचं केलं होतं गुरुभक्तीवर. आज गोकर्ण लिंगाचं आख्यान घेतलंय गणपती या विषयावर. आपण वेगवेगळ्या प्लॅटफॉर्म्सवर गाणी ऐकतो वेगवेगळ्या प्रकारची, त्यातनं पण आनंद मिळतोच. पण आपण स्वतः जेव्हा कशात तरी कुठल्या तरी रोलमध्ये घुसून प्रेक्षकांबरोबर इंटरॅक्ट करून जेव्हा आपण एखादी गोष्ट करतो तेव्हा जास्त मजा येते, कारण ते लाईव्ह असतं, म्हणजे छान वाटतं. आणि पेटी तबल्याची साथ असते त्यामुळे एक वेगळा माहोल क्रिएट होतो. त्या माहोलामुळे आपण जे सगळं असं दगून जातो आणि सगळं विसरून छान होतं, म्हणजे स्पॉन्टेनियसली जरी करायचं

0: गेलं तरी ते छान होतं. एवढंच नाही पण काय, आपल्या आधी ज्या गोष्टी चांगल्या घडून गेलेल्या आहेत किंवा ज्या कोणी थोर पुरुषांनी किंवा माणसांनी कामं केलेली आहेत आपल्यासाठी, त्यांच्याबद्दलही थोडंसं जाणून घेता येतं. ओव्हरऑल जनरल नॉलेज खूप वाढतं आणि एखाद्या विषयाच्या सगळ्या दृष्टिकोनातून विचार करायला चांगलं शिकता येतं.
1: मी जे कीर्तन सादर करणार आहे त्यासाठी श्री वामन कोल्हटकर यांचे मला मार्गदर्शन लाभले आहे.
2: चला तर छोट्या मित्रमैत्रिणींनो, आता आपण ऐकणार आहोत बालकीर्तनकार स्पृहा साठे हिने सादर केलेलं कीर्तन गोकर्ण आख्यान. तिला तबला साथ आहे ओंकार जोशी याची, हार्मोनियम साथ आहे निनाद गोखले याची.

मंडळी, शाळेत जाणारा एक मुलगा होता. शाळेत जाण्यापूर्वी आजोबा त्याला अक्षरे शिकवत. शिकवणी सुरू करण्यापूर्वी ते पाठीवर ओम गंग गणपतये नमहा असं लिहायचे. एक दिवस मुलाने विचारलं, आजोबा तुम्ही रोज पाठीवर हे असं का लिहिता? तेव्हा ते म्हणाले, बाळा, गणपती ही बुद्धीची देवता आहे, कलेची विद्येची देवता आहे. तसंच गणपती विघ्नहर्ता आहे. कुठल्याही शुभ कार्याची सुरुवात आपण गणेश वंदनाने केली तर त्याचा आशीर्वाद सदैव आपल्या पाठीशी राहतो. मंडळी, याच गणेशाचं वर्णन करताना समर्थ रामदास स्वामी म्हणतात,

ते म्हणतात की गणपती हा केवळ विघ्नहर्ता नसून बुद्धीचा दाता, ज्ञानाचा अधिपती आणि अनाथांचा नाथ आहे. इथे अनाथ म्हणजे आधाराची गरज असलेले सर्व लोक. त्यांच्या सर्वांच्या मदतीला तो धावून येतो, त्यांचा आधारस्तंभ होतो. गणपती या शब्दाची फोड करायची झाली तर त्याचा अर्थ होतो गणांचा पती. सर्व गणांचे तो प्रतिनिधित्व करतो. त्याचं वर्णन करताना ज्ञानेश्वर माऊली म्हणतात,

मी या अक्षराच्या रचनेतून गणेशाची मूर्ती कशी तयार होते याचं रूप मांडलं आहे. या अक्षरात अ, उ आणि म या तीन अक्षरांचा समावेश आहे. यातील अकार हे गणेशाचे दोन पाय, उकार हे त्याचे उदर आणि मकार हे त्याचे तेजस्वी मस्तक आहे.

अशा सर्व विश्वाचा आधार असलेल्या गणनाथाची आपण एक छोटीशी कथा आख्यानात ऐकूया. मंडळी, आपणा सर्वांना रावण माहितीच आहे. रावणाची आई कैकसी आपल्या मुलाबाळांना आनंदाचे आयुष्य मिळावे म्हणून कैकसी पंचधान्यांच्या पिठापासून बनवलेल्या शिवलिंगाची रोज पूजा करीत असे. पण त्यामुळे रावणासारखा दुष्ट बलशाली होत असे. हे पाहून इंद्राने एकदा कपटाने ते शिवलिंग पळवून नेलं आणि सागरात नेऊन सोडलं. कैकसींनी अन्नपाणी टाकलं. रावण तिला म्हणाला, आई तू मुळीच काळजी करू नकोस. माझ्या तपाच्या बळावर मी साक्षात शंकरांनाच तुझ्या पूजेसाठी आणून बसवेन. रावण तडक कैलासाकडे निघाला आणि कैलासच उपटू लागला. पार्वतीला कळे ना ही भूमिका हलतीये. शंकरांनी डाव्या पायाचा अंगठा दाबला आणि रावणाचे 20 च्या 20 हात पर्वताखाली अडकले. काही वेळानी कसबस रावणाने हात सोडवून घेतले. मग शंकराला प्रसन्न करण्यासाठी त्याने आपले एक एक मस्तक तोडून त्यापासून वाद्य तयार करून संगीत आराधना सुरू केली. शंकर म्हणजे खुद्द नटराजच. रावणाने आपले शेवटचे मस्तक तोडले तेवढ्यात शंकर भगवान प्रसन्न झाले आणि रावणाच्या भक्तीची स्तुती करून तुला हवा तो वर माग असं म्हणाले. त्याचबरोबर रावण म्हणाला.

भगवंतांनी आत्मलिंग काढून रावणाला दिलं आणि म्हणाले की हे मी तुला देतोय, पण एक ध्यानात ठेव, हे लिंग तू सगळ्यात आधी जिथे कुठे खाली ठेवशील तिथंच ते पक्क बसेल, त्यामुळे वाटेत कुठेही ते ठेवू नकोस. रावण खुश झाला. आत्मलिंग घेऊन तो परतीचे अंतर भराभर कापू लागला. पश्चिम समुद्राकडून सोमनाथ, कच्छ, परशुराम भूमी, गोमांतक असा रस्ता काटत संध्यासमयी गोकर्णाच्या परिसरात आला. सूर्य झपाट्याने समुद्राकडे सरकत होता. तशी रावणाला संध्येची आठवण झाली. तो संध्येची वेळ कधीही चुकवत नसे, पण लिंग खाली ठेवून तर चालणार नव्हतं. रावण कावरा बावरा होऊन इकडे तिकडे बघू लागला. त्यास गाई गुरत घेऊन चालणारी एक बटू मूर्ती दिसली. गुबगुबीत पोट, आखूड मांड्या, गोंड्याची टोपी, खांद्यावर कांबळं, हातात खुळखुळ्याची काठी आणि चमकदार डोळे. अखेर रावणाने त्याला गाठलं आणि विनंती करू लागला.

रावण थोड़ा वेळ आत्मलिंग धरायला त्याला विनवणी करू लागला, पण बटू विविध कारण सांगून पळ काढू लागला. शेवटी तो म्हणाला, पहा लवकर परत ये, मी 3 हाका मारीन, पण तोपर्यंत जर का तू आला नाहीस तर हे काय आहे ते मी चक्क इथे खाली ठेवून निघून जाईन, मग रागवायचं काम नाही. ठरल्याप्रमाणे बटूने थोड्या थोड्या वेळाने 3 हाका मारल्या आणि अखेर तो म्हणाला,

इतक्यात रावण तिथे धावत आला आणि ते आत्मलिंग उपटू लागला. रावणाच्या शक्तीने काही ते आत्मलिंग हले ना, फक्त त्याचा आकार गोकर्णाकृती झाला. रावणाला चांगलाच धडा मिळाला आणि गणेशाने चतुराईने शंकराचे आत्मलिंग त्याच्याकडे जाण्यापासून वाचवले.

आत्ताच आपण बालकीर्तनकार स्पृहा साठे हिनी सादर केलेलं गोकर्ण आख्यान हे कीर्तन ऐकलं. तबला साथ ओंकार जोशी आणि हार्मोनियम साथ होती निनाद.

याबरोबरच आजचा गंमत जम्मत हा कार्यक्रम संपला. आज हा कार्यक्रम तुम्हाला आवडला का, कसा वाटला ते आमच्यापर्यंत जरूर पोचवा. फोन करा, मेसेज करा, पत्र पाठवा किंवा prasaran.pune@gmail.com या आमच्या ईमेल पत्त्यावर लगेचच मेल लिहा. आज मला प्राची परांजपेला आणि या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या निलिमा पटवर्धन यांना निरोप द्या. अच्छा, बाय, टाटा.

श्रोते हो गम्मत जम्मत या कार्यक्रमांतर्गत बाल कीर्तनकार स्पृहा साठे हिने सादर केलेले कीर्तन गोकर्ण आख्यान आत्ताच आपण ऐकलत. सूत्रसंचालन होतं प्राची परांजपे यांचं. सादरकर्त्या होत्या निलिमा पटवर्धन. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती. श्रोते हो रात्रीचे 2:26 झाली आहेत. आता सादर करीत आहोत मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीत बहार. कार्यक्रमात सर्वप्रथम ऐकूया एक होता विदूषक या चित्रपटातील आशा भोसले आणि रवींद्र साठे यांच्या स्वरातील नाधो महानोर यांचं गीत, संगीत आनंद मोडक यांचं.

यापुढे ऐकूया शंकर महादेवन यांच्या स्वरातील मंदार चोळकर यांचं गीत. संगीत आहे शंकर एहसान लॉय यांचं. चित्रपट कट्यार काळजात घुसली.

श्रोते हो, यापुढे ऐकूया साधना सरगम आणि मोहम्मद अजीज यांच्या स्वरातील गीत. संगीत मधुकृष्णा यांचं, चित्रपट थरार.

यापुढं सलील कुलकर्णी यांनी संगीतबद्ध केलेलं सौमित्र यांचं गीत आपण ऐकूया. चित्रपट एक उन्हाळ दिवस, स्वर आहे सुभा जोशी यांचा.

आता आनंदी गोपाळ या चित्रपटातील राहुल देशपांडे, आदर्श शिंदे, रोहित राऊत, अवधूत गुप्ते आणि जसराज जोशी यांच्या स्वरातील गीत आपण ऐकणार आहोत. गीत वैभव जोशी यांचं तर संगीत ऋषिकेश सौरभ आणि जसराज यांचं.

सो ते हो यापुढं अनुराधा पौडवाल आणि किशोर कुमार यांच्या स्वरातील शांताराम नांदगावकर यांचं गीत ऐकूया. संगीत अनुराधा पौडवाल यांचं, तर चित्रपट गंमत जंमत.

अवधूत गुप्ते यांनी संगीतबद्ध केलेलं गुरु ठाकूर यांचं गीत आपण ऐकणार आहोत. स्वर स्वप्नील बांदोडकर आणि निहिरा जोशी देशपांडे यांचा चित्रपट झेंडा.

श्रोते हो, या गीताबरोबरच गीत बहार हा चित्रपट संगीताचा कार्यक्रम इथे संपला. श्रोते हो, रात्रीचे 3 वाजले आहेत. आता सादर करीत आहोत कार्यक्रम वनिता मंडळ.

0: उमा ताई, पती पत्नी दोघंही कलावंत असतील तर अहंकाराचं बीज हे रुचतच असं आपण पाहतोच आजूबाजूला. खर तर तुम्हा दोघांना जेव्हा मी भेटले, तुमच्या दोघांशी जेव्हा मी अगोदर बोलले होते, तेव्हा तर मला खरंच उलट तुम्ही संसाराचा गंध जपत आहात असं मला एक जाणवलं. हा तोल संसाराचा तुम्ही दोघांनी कसा काय तोललात?
1: काय आहे की संसार आणि नवरा बायको म्हटल्यानंतर संसाराची रथाची ही दोन चाकं असतात आणि ही दोन चाकं जर समतोल नसतील तर संसार सुखाचा आनंदाचा होऊ शकत नाही. एक तुम्हाला आमचा गमतीदार जीवनातलं म्हणजे लग्नापूर्वीचा किस्सा सांगतो. ही कोल्हापूरहून आली होती आणि मला फोन केला, तुम्ही काय करता? मी म्हटलं काय नाही, मी आज फ्री आहे. म्हणे याल का संध्या? म्हटलं येतो. आणि घरी गेलो. घरी गेल्यानंतर ती म्हणाली की चहा वगैरे झाला, आम्ही सगळे सिनेमाला चाललोय. म्हटलं ठीक आहे जा. नाही तुम्ही पण येणार का? मी म्हटलं आता आणखीन यापेक्षा आणखी कोणती पर्वणी चांगली असते? ही चांगलीच पर्वणी आहे
0: माझ्याकरता.
1: अगोदर म्हटलं हितगुज करता येईल, बोलता येईल वगैरे, मनातल्या काही गोष्टी सांगता येतील. कारण आम्हाला असं आम्ही लग्नापूर्वी लग्न होईपर्यंत असे म्हणजे 10 फुटावर आम्ही बसून बोलत असत.
0: म्हणजे तुम्ही भेटलाच नाही कधी?
1: नाही कधीच नाही. लव आफ्टर मॅरेज, लव आफ्टर मॅरेज. तर मी म्हटलं ठीक आहे येतो. आणि थिएटरमध्ये गेलो. आता मला वाटलं हिच्यावर काही मंडळी येते जातील, एक दोघं कोणीतरी राहतील. बघितलं तर 5-10 माणसांची लाईन, त्या टोकाला ती आणि ह्या टोकाला मी.
0: म्हणजे मधू इथे
1: आणि चंद्र तिथे, असा मला आभास निर्माण झाला.
0: म्हणजे
1: दोघांचं गाणं आठवलं, मधू इथे आणि चंद्र तिथे, धुरतो अंधारा. आणि एकमेकांना आम्ही असे चोरून बघत होतो अंधारामध्ये. आणि तो चित्रपट पण बघा आमच्या जीवनातला, म्हणजे जसं तुम्ही म्हणालात ना की काय हेवे दावे जीवनामध्ये तर तो चित्रपट होता अमिताभ बच्चन आणि जया बहादुरीचा अभिमान.
0: अरे वा.
1: आणि त्यामध्ये हाच कॉन्फ्लिक्ट होता.
0: हो हो नक्की.
1: करिअर कॉन्फ्लिक्ट की पत्नी मोठी आर्टिस्ट झाल्यानंतर नवऱ्याला आवडत नाही वगैरे. पण आमच्या जीवनात असं कधीच घडलं नाही. लग्न झाल्यानंतर मी म्हटलं तुला म्हटलं जर काम करायचं असेल तर तू निश्चितच करू शकतेस, माझं काही कुठे तुला हे नाही. पण भूमिका चांगल्या पाहिजेत, भूमिका निवडत घे, तू कर काम. पण लगेच आम्हाला अपत्य प्रसाद हा आमचा सुपुत्र हे झाल्यानंतर कुठेतरी तो या करिअरमध्ये तिच्या बाधा आली. मग मी कोणाचे ॲडव्हान्सेस वगैरे घेतले, ते सगळे परत केले. आणि म्हटलं मला तू कष्ट करावे आणि घरामध्ये आणून मला द्यावं, म्हटलं ह्या मताचा माणूस मी नाही आहे. आणि ती म्हणाली की नवऱ्याकडनं एवढं सगळं मला सुख मिळत असताना, एवढा संसार चांगला असताना मी आता परत बाहेर काम करायला कशाला जाऊ? मग मी विचार केला, मी हा विचार केला की हिने माझ्यासाठी करिअर सोडायचं, मग हिच्या नावाने मी प्रसाद चित्र नावाची कंपनी काढली आणि पहिला चित्रपट निर्माण केला भालू.
0: भालू. अच्छा. त्यात यांनी काम केलेलं,
1: त्यात आम्ही दोघही नवरा बायको. विक्रम गोखले आणि त्यातलं अजूनही ते गेली ते 25-30 वर्ष झाली गाणं गाजतंय.
2: मुलांचा
1: सांगून ती सावळारामांनी लिहिलेलं, विश्वनाथ मोरेंनी त्याचं संगीतबद्ध केलेलं. खरोखर लोक अजूनही आम्हाला विचारतात आणि त्याच गाण्यामुळे आम्ही जास्त ओळखले जातो.
0: अरे वा. खरे खरे.
1: हा किस्सा मी आशाताईंना पण, आशाताईंचा वाढदिवस होता
2: आणि
1: 75 होती त्यांची, तेव्हा हा थिएटरमध्ये त्यांना स्टेजवर ऐकून दाखवलं होतं. त्या गाण्याचा पण फार मोठा
2: आशाताईंनीच ते गायलं होतं आणि सुरेश वाडकरांनी.
0: आजही तुमच्या संसाराचा गंध खरंच असाच दरवळत आहे असं नक्कीच तुमच्याशी बोलताना जाणवतंय.

0: सुमाताई, प्रकाशजी चित्रकार आहेत.
1: हो ना,
0: अनेक त्यांची प्रदर्शनं आज झालेली आहेत.
1: हो,
0: होत आहेत.
2: आणि लंडन वगैरे बरंच परदेशी देखील माझी सोलो एक्झिबिशन्स झाली. आणि माझी काम करण्याची चित्रकारीची शैली वेगळी आहे, ज्याला फ्रेस्को पेंटिंग्स म्हणतात, जी अजंता वेरूळमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. आणि काही ह्या हिंदुस्थानातली काही गुंफा आहेत किंवा मंदिर आहेत, तो विषय घेऊन मी माझी पेंटिंग्स निर्माण करत असतो. आणि आता हा जो विषय आहे तो अगदी ऍबस्ट्रॅक्टचा आहे, कॉन्टेम्पररी आर्टवर आहे. तर हा पेंटिंगचा माझा बालपणापासूनच हा व्यवसाय होता माझा, म्हणून मी बरीच पेंटिंग्स वगैरे केली. त्यानंतर टेक्सटाईलमध्ये असल्यामुळे मला रंगसंग

0: होती आणि बरंच म्हणजे 20-एक वर्ष मी टेक्स्टाईलमध्ये काढली. आज माझं वय वर्ष 70 म्हणजे जवळजवळ 70 आलोय.
1: वाटत नाही हो.
0: नाही वाटत मला. अनेक जण म्हणतात कशाला सांगते खरं वय. आणि माझी बायको जी आहे 64 आहे. तर असे आम्ही आता सगळं आम्हाला मिळालेलं आहे.
2: मुलांची लग्न झाली सुना आल्या.
1: हा नाही उमाते यांच्या चित्राच्या दुनियेत तुमचा सहभाग किती असतो?
2: त्यांच्या चित्राच्या दुनियेत माझा सहवास म्हणजे मला त्यांची चित्र फार आवडतात. म्हणजे ते जेव्हा करायला बसतात पेंटिंग्स तेव्हा एखादी कळी जशी हळूहळू उमलत जाते तसं त्यांचं पेंटिंग हळूहळू हळू असं त्याच्यात
1: चितारलं जातं
2: रंग भरले जातात.
1: अरे वा.
2: आणि ते बघायला मला खूप आवडतं.
1: निर्मिती त्यांची आणि आनंद तुमचा.
2: आणि अगं ते इतके रममाण होतात त्याच्यात. अगदी म्हणजे त्यांना मी काही चहा दिला किंवा जेवण दिलं तरी ते ब्रश त्या जेवणातच बुडवतील किंवा चहातच बुडवतील. आणि ते पेंटिंग अहो मी म्हणते अहो अहो हे काय करता अहो मी तो चहा दिलाय तर चहात काय ब्रश बुडवता. एवढे ते रममाण झाले.
0: जोपर्यंत एखादी कला तुम्हाला साकार करायची तुम्ही त्यामध्ये रममाण झाल्याशिवाय काही
1: उमटत नाही.
0: तुम्ही त्यामध्ये अगदी तन्मयतेनं ते करायला हवं. आणि आपण एखादं काम करताना आपण स्वतःला विसरतो तिथे ती कला खरी निर्माण होते. ती परफॉर्मिंग आर्ट असो किंवा तुमचं अप्लाइड आर्ट असो. अप्लाइड म्हणजे ब्रशनी पेंटिंग वगैरे करणं. तर हे असं आहे. आणि प्रथम जेव्हा आम्ही लग्नाच्या पूर्वी एकदा मी हिला पेंटिंग दाखवायला घेऊन गेलो होतो. बघ हे माझं मोठं पेंटिंग आहे. तर ते पेंटिंग पाहिल्यानंतर ती काय म्हणाली की अहो हे काय म्हटलं कसं काय काय काय तुला काय वाटतं ह्या पेंटिंग विषयी. हां ठीक आहे मनात म्हटलं झालं म्हटलं माझं संपलं. म्हटलं माझं करिअर संपलं म्हटलं इथे पेंटिंगचं. कारण बायकोला ह्यातलं काहीच कळत नाही. तिने बघितलं आणि ठीक आहे म्हणाली आणि तोंड फिरवून. पण कालांतराने जेव्हा त्या तिला पेंटिंग मधलं कळायला लागलं ती म्हणाली की अहो हे सुचतं कसं तुम्हाला हे तुम्ही कसं साकारू शकता. म्हटलं तू अभिनय करते त्यावेळेला ते तुला कसं सुचतं. म्हटलं काही गोष्टी परमेश्वरांनी आपल्यामध्ये उपजतच दिलेल्या असतात त्या आपण साकार करतो.
1: ही देवदेवीच आहे. देवी
0: अभिनय असो
1: अभिनय असो
0: लिखाण असो
1: चित्रकला असो तुमची देवी
0: कवीनी एखादी कविता करणं असो
1: खरे
0: संगीत असो.
1: तुमच्या कुटुंबाबद्दल सांगा ना आम्हाला.
2: हो
1: दोघांचा संसार आता कसा फुलला आहे.
2: आमचं लग्न झालं तेव्हा माझ्या सासूबाई होत्या
1: बर
2: आणि मला नंदा 7 आहेत
1: बर
2: आणि त्यांची सगळ्यांची म्हणजे त्यावेळेला तिघींची लग्न झाली होती.
0: म्हणजे लग्न झाल्यानंतर आम्ही दोन आणखीन माझ्या बहिणीचं आम्ही दोघांनी कन्यादान केलेली आहे. म्हणजे आम्हाला मुलगी नाही आहे आता. पण आता कन्यादानाची काय म्हणजे दोन मुलगी आहेत. आता आमचा प्रसाद जो आहे हा कॅमेरामन आहे. जोगवा वगैरे संजय
2: जाधव
0: जोगवा वगैरे मोठमोठे चित्रपट केलेले आहेत. आताच त्याचा पिक्चर एक रिलीज होतोय संजय
2: जाधवचा
0: रिंगा रिंगा म्हणून. तर त्याची त्यांनी संजय बरोबर फोटोग्राफी केलेली आहे. तर आणि आमचा प्रसन्न जो आहे तो ऍड वर्ल्ड मध्ये आहे. आणि दोघंही म्हणजे आमच्या जवळजवळ क्षेत्रामध्ये असल्यासारखं.
2: आमच्या सुनाई तशाच आहेत.
1: अरे वा.
0: सुनाई एक आमची सून होती ती CNBC होती. ती
2: प्रसन्नची
0: मीडिया मधलीच आहे. आणि माझी मोठी जी सून आहे श्वेता म्हणून तर ती देखील काही सिरियल्स मध्ये म्हणजे काटा रुते कुणा या सिरियल मध्ये त्या दोघांचं जमलं. आणि अलीकडे जाते 2 डिसेंबरला त्यांचं लग्न झालं.
1: बर
0: हे 2009
1: म्हणजे संसाराच्या जबाबदाऱ्या ह्या आता तुमच्या पूर्ण झालेल्या.
0: आमच्या जबाबदाऱ्या पूर्ण झालेल्या.
2: आता नातवंडाची
1: वाट बघत आता रोल हवाय आजी आजोबांचा.
0: पण हे सगळं चालू असताना आमचं चित्रपटाचं हे चालूच आहे.
1: हो ते तर तुमचं राहणारच.
0: आता माझा हिंदी चित्रपट फ्लोअर वर आता जाईल. कथा वगैरे सगळी झालेली आहे. ऋतू पर्णसेन त्यामध्ये काम करते. इतर सगळी हिंदी मधली वगैरे आहेत. हे ह्या क्षेत्रामध्ये आल्यानंतर तुम्ही ते क्षेत्र सोडू
2: शकत नाही.
0: जसं आमच्या चित्रपट व्यवसायात म्हणतात की चेहऱ्याला एकदा रंग लागला की तो
1: निघत नाही. बरोबर
0: असं आहे.
1: खरे, आणि तो जाऊच नाही असं आम्हाला वाटतं, कारण तुमचं दिग्दर्शन आणि उमाताईंचा अभिनय हा आम्हाला शेवट

0: पर्यंत बघायला आवडेल.
1: आणि माझी चित्रकला.
0: आणि तुमची चित्रकला तर ती हवीच.
1: आणि माझी बायको माझी प्रेरणा आहे चित्रकलेची. कारण का, मी कोणतंही चित्र केलं की तिला मी पहिल्यांदा बोलवतो आणि लोक तिला उमा म्हणून ओळखतात, पण मी तिला प्रिया म्हणतो.
0: तुमचं नाव ते
2: प्रिया ठेवलं.
1: प्रिया म्हणून हाक मारणार आणि म्हणणार प्रिया भंग कसं झालंय, काय वाटते तुला. मग तिचा अभिप्राय प्रथम असतो, मग ती सांगते. पण काय काय वेळेला ज्या स्टेटमेंट देते त्यावेळेला मला हसू येतं, अहो ह्याला हात नाही आहेत, ह्याला पाय नाही, याची बोटं दिसत नाही. तर मी तिला म्हणतो, जेव्हा आपण क्लोज घेतो चित्रपटामध्ये तेव्हा पाय दिसतात का, हात दिसतात का. मग तिला ते पटत.
0: उमाताई, कोणती भूमिका तुम्हाला करावीशी वाटते हो?
2: मला ना आता म्हणजे मी बाकीच्या सगळ्या भूमिका केलेल्या आहेत, म्हणजे सोजवळ किंवा तमासगिरींची. आता मला मला व्हॅम्पिश भूमिका करायची
0: आहे.
2: मला ती मिळेल की नाही शंकाच वाटत.
0: नाही नाही, नक्की मिळणार. आता
1: मी एक तुम्हाला सांगतो, तिने व्हॅम्पिश भूमिका मुळीच करू नये. नाही, गंमत अशी आहे की जे आपल्याला शोभत, जे साजस आहे, तेच माणसाने करायला हवं. आता एक आमचा चित्रपट होता प्रेमासाठी वाटेल, दत्ता केशवांनी लिहिलं होतं ते. तर प्रेमासाठी वाटेल ते ह्या चित्रपटामध्ये एका संशयित बाईची भूमिका हिने केली होती.
2: हो,
1: मग ती साधारण अशी व्हॅम्पिश
2: होती.
0: तुम्हाला आतापर्यंत बरेच अवॉर्ड मिळाले, थोडे सांगा ना आम्हाला त्याबद्दल.
2: हा, मला मी मगाशी सांगितलंच तुला की मला नाट्य व्यवसायातलं पहिलं दसरा उजाडल्या नाटकात मिळालं. त्याच्यानंतर मी आमच्या लग्नाच्याच वेळेला, म्हणजे आमचं लग्न झालं होतं, आणखीन अशी सातारेची तरा हा चित्रपट माझा प्रदर्शित झाला होता. आणि त्या चित्रपटाचं मला त्याच वेळेला, म्हणजे आमचा प्रसादचा जन्म त्याच वेळेला झाला.
0: अरे वा.
2: आणि मला त्या अशी सातारेची तरा या चित्रपटाचं सर्वात
1: उत्कृष्ट
2: अभिनेत्री म्हणून मला त्यावेळेला चित्रपटाचं बक्षीस मिळालं. आणि मला वाटतं वसंत भालेकरांनी लिहिलं होतं की उमाला दोन दोन बक्षीस मिळाली, एक देवानी दिला मुलगा या रूपाला प्रसाद, आणखीन अशी साताऱ्याची तरा या चित्रपटाचा एक मिळाला पुरस्कार तो झाला. आणखीन दोस्ती या चित्रपटाचं मला उत्तर प्रदेशचं पत्रकारांचं अवॉर्ड मिळालं.
0: आणि तो चित्रपट फारच
2: गाजला.
1: आणि तुम्हाला माहित नसेल कदाचित, हिने तेलुगू मध्ये देखील काम केलं आहे, छत्तीसगढी भाषेमध्ये काम केलं,
0: वेगवेगळे चित्रपट केले, म्हणजे हिंदी मराठी तेलुगू
2: छत्तीसगढी,
0: खरंच
2: भाषेमधून कामं केली मी.
0: उमाताई आणि प्रकाशजी, तुम्ही दोघंही या क्षेत्रामध्ये आहात. आजही अनेक पेअर्स, म्हणजे होऊ घातलेले नवरा बायको, झालेले नवरा बायको किंवा येणारे कोणी, तर या तरुणाईला तुम्ही काय सांगाल या क्षेत्रात येताना?
1: काय आहे की प्रथमतः की माणसाचे पाय जमिनीवर असावेत नेहमी, आणि कलावंताचे की त्यांनी सोज्वळ वागावं आणि आपली जीवनाची वाटचाल जी आहे ही कलेकडे झोकून द्यावी, त्याच्याकरता वाहून घ्यावं स्वतःला.
2: ग्लॅमरला फक्त भुलू नये,
1: ग्लॅमरला भुलू नये. आणि उगाच इतर जे काही ग्लॅमर आहेत त्याबरोबर वाहत जाऊ नये, म्हणजे व्यसन.
0: हो खरंय.
1: त्याच्यामुळे काय कलावंत नष्ट होतो. अनेक कलाकारांची आम्ही उदाहरणं पाहिलेली आहेत, जीवन त्यांचं उद्ध्वस्त झालेलं आहे. तर त्यांनी या व्यवसायात आल्यानंतर कलेला स्वतःला जपावं. आणि आता बहुतेक मुलं तसं करताना मला आढळत आहेत, म्हणजे ही चांगली गोष्ट आहे. तर कलेला वाहून घ्यावं, वाहत जाऊ नये, असं मी त्यांना हा माझा संदेश.
0: फार फार म्हणजे फार मोलाचा तुम्ही हे सांगितलेले, कारण हा अनुभव तुम्हा दोघांचा या क्षेत्रातला आहे आणि आज तुम्ही ठामपणे उभे आहात इथे. खरंच आहे. रसिक हो, आठवणींचा गंध गप्पातून आपल्यापर्यंत नक्कीच दरवळला असेल. तुम्हा दोघांचे मनपूर्वक धन्यवाद.
2: आभारी आहे.
1: आम्ही देखील आपले आभारी आहोत. असंच आम्हा दोघांवर प्रेम ठेवा.

या गंधकोशी या मालेत ज्येष्ठ सिने अभिनेत्री उमा भेंडे आणि प्रकाश भेंडे यांची नेहा खरे यांनी घेतलेली मुलाखत आत्ताच आपण ऐकलीत. श्रोते हो, 3:30 होत आहेत. यापुढे ऐकूया मिश्र संगीत. कार्यक्रमात सर्वप्रथम ऐकूया वर्षा भावे यांनी संगीतबद्ध केलेलं श्रीनिवास सिंदगी यांचं गीत, स्वर केतकी भावे जोशी यांचा.

कार्यक्रमात यापुढे ऐकूया रामकृष्ण वझे यांनी संगीतबद्ध केलेलं य न टिपणीस यांचं गीत, स्वर सुरेश बापट यांचा.

श्रोतेहो, या गीताबरोबरच मिश्र संगीत हा कार्यक्रम इथंच संपला. प्रसारभारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. श्रोतेहो, पहाटेचे 4 वाजले आहेत. आता सादर करीत आहोत नादब्रह्म या वाद्यसंगीताच्या कार्यक्रमात कलाकार प्रथमेश सावंत यांचं बासरीवादन, राग मंगल भैरव, मध्यलय गत रूपक तालात निबद्ध आहे. त्यांना तबल्यावर साथ केली आहे शांतनू किंजवडेकर यांनी. तर ऐकूया कलाकार प्रथमेश सावंत यांचं बासरीवादन.

0: नादब्रह्म या वाद्यसंगीताचा कार्यक्रमात आत्ताच आपण कलाकार प्रथमेश साळुंखे यांचं राग मंगलभैरवमधील बासरीवादन ऐकलं. त्यांना तबल्यावर साथ केली होती शांतनू किंजवडेकर यांनी.
1: घाल घाल पिंगा वारा माझा परसा.
2: श्रोते हो, अनेक उत्तमोत्तम भावगीतांनी मराठी रसिकांचं भावविश्व उजळणाऱ्या सुमन कल्याणपूर या नावाला हिंदी सिनेसंगीतातही एक वेगळं स्थान आहे. त्यांचं हे योगदान आणि त्याबरोबरच सुमनताईंच्या काही हृदय व्यक्तिगत आठवणी घेऊन येत आहेत सुसंवादिका मंगला खाडीलकर.
3: त्या असं म्हणायच्या की मी संगीतकाराची गायिका आहे. संगीतकाराला जसं माझ्याकडनं गाऊन घ्यायचंय तसं त्यांनी मला सांगावं आणि खटकलं कुठे तर मी सांगेन, किंवा मला यापेक्षा थोडीशी वेगळी तान घेतली किंवा ही हरकत जर वेगळी घेतली तर तुम्हाला चालेल का असा प्रश्न मी विचारला.
2: अवश्य ऐका सुमन कल्याणपूर विशेष अत्तर क्षणांचा दरवळ भाग दुसरा, सोमवार दिनांक 13 जुलै रोजी दुपारी 12 वाजता प्रसार भारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप सह आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवर. वनिता मंडळ.
0: प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. पहाटेचे 4:30 वाजत आहेत. आता शास्त्रीय संगीताचा कार्यक्रमात कलाकार डॉक्टर राजेश सेंद यांचं शास्त्रीय गायन आपण ऐकणार आहोत. राग कोमल ऋषभ आसावरी, धमार आणि सुलतान याचे सादरीकरण होईल. अनुक्रमे बोल आहेत आए खेल नको आणि आन सुनाई बासुरी कान्हा. त्यांना पखवाजावर साथ केली आहे विकास कोकाटदरे यांनी.

0: नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण कलाकार डॉक्टर राजेश सेंध यांचं शास्त्रीय गायन ऐकलं. राग होता कोमल ऋषभ आसावरी, त्यांना पखवाजावर साथ केली होती विवेक कोकाटरे यांनी.
1: श्रोते हो, होमिओपॅथी औषधं कोणकोणत्या आजारात उपयुक्त ठरतात, या औषधांबरोबर कॉफी का घ्यायची नाही, होमिओपॅथी उपचार पद्धती समजून घेऊया डॉक्टर वैशाली भिडे यांच्याकडून.
2: जिभेच्या खाली ज्या नर्व्ज असतात, सेन्सरी नर्व्ज आपण ज्याला म्हणतो, तिकडनं औषधाचं पिकअप होतं. त्यामुळे तोंडामध्ये कुठलीही चव नाही, कुठलाही वास नाही. म्हणजे आता कसं होतं, आपण ब्रश करतो, मेंथॉल हेवी असते आपल्या टूथपेस्टमध्ये, त्याचा वास बराच काळ राहतो, तोही आम्हाला चालत नाही. म्हणून आम्ही रिकाम्या पोटी घ्यायला सांगतो की त्याच्यानंतर 15-20 मिनिटांनी ब्रश करा तुम्ही, जेणेकरून औषधाला ऍब्झॉर्प्शनला काही प्रॉब्लेम येणार नाही.
1: त्यापूर्वी कोमल कुंभार लिखित आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका अवश्य ऐका. मंगळवारी 14 जुलै रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात न्यूज ऑन AIR ऍप, वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर वनिता मंडळ.
3: श्रोते हो, सर्वोच्च, उच्च, जिल्हा आणि दुय्यम न्यायालयात दाखल खटल्यांची माहिती, न्यायालयाने दिलेले निकाल, दाव्यांची सद्यस्थिती याची माहिती सर्वसामान्यांना ऑनलाइन देणारी व्यवस्था म्हणजे नॅशनल ज्युडिशियल डेटा ग्रीड पोर्टल. या पोर्टलवर जाऊन विधी आणि न्याय मंत्रालयाच्या न्याय विभागाकडून देण्यात आलेली माहिती अवश्य जाणून घ्या. याविषयी शंका प्रश्न असतील तर hod.ecourts@nic.in वर ईमेलद्वारे पाठवा. NJDG नॅशनल ज्युडिशियल डेटा ग्रीडचा जरूर उपयोग करा.
0: प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. श्रोते हो, पहाटेचे 5 वाजत आहेत. आता ऐकूया चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीत बहार. कार्यक्रमात सर्वप्रथम ऐकूया अष्टविनायक या चित्रपटातील गीत. गीतकार जगदीश खेवूडकर, संगीत अनिल अरुण यांचं, तर स्वर अनुराधा पौडवाल, चंद्रशेखर गाडगीळ, जयवंत कुलकर्णी, शरद जांभेकर आणि मल्लेश यांचा.

महड गाव अति महसूर वरद विनायकाच तित एक मंदिर मंदिर लय साध सुध जस कौलारू घर घुमटाचा कळ सोनेरी नक्षी नागाची।

राम राम गंगाराम या चित्रपटातलं दादा कोंडके यांचं गीत आपण ऐकलं महेंद्र कपूर यांच्या स्वरात. आणि या गाण्याबरोबरच गीतबहार हा चित्रपट संगीताचा कार्यक्रम इथे संपला. हा कार्यक्रम आपण ऐकला AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून.

0: आकाशवाणीच्या कंटेंट सोर्सिंग पॉलिसी अंतर्गत कार्यक्रम निर्माते आणि निर्मिती संस्थांकडून सर्जनशील आणि दर्जेदार कार्यक्रमांसाठी प्रस्ताव मागवण्यात आले आहेत. अधिक माहितीसाठी https://prasarbharati.gov.in/NIPP या वेबसाईटला भेट द्यावी. शेवटची तारीख आहे 31 जुलै 2026. श्रोते हो, अनेक उत्तमोत्तम भावगीतांनी मराठी रसिकांचं भावविश्व उजळणाऱ्या सुमन कल्याणपूर या नावाला हिंदी सिनेसंगीतातही एक वेगळं स्थान आहे. त्यांचं हे योगदान आणि त्याबरोबरच सुमनताईंच्या काही हृदय व्यक्तिगत आठवणी घेऊन येत आहेत सुसंवादिका मंगला खाडीलकर.
1: त्या असं म्हणायच्या की मी संगीतकाराची गायिका आहे. संगीतकाराला जसं माझ्याकडनं गाऊन घ्यायचंय तसं त्यांनी मला सांगावं आणि खटकलं कुठे तर मी सांगेन, किंवा मला यापेक्षा थोडीशी वेगळी तान घेतली किंवा ही हरकत जर वेगळी घेतली तर तुम्हाला चालेल का असा प्रश्न मी विचारला.
0: अवश्य ऐका सुमन कल्याणपूर विशेष अत्तर क्षणांचा दरवळ भाग दुसरा, सोमवार दिनांक 13 जुलै रोजी दुपारी 12 वाजता प्रसारभारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपसह आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवर